सुप्रभात श्रोते हो, 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. 100.1 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपच्या माध्यमातून आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचं प्रसारण ऐकणाऱ्या श्रोत्यांचं प्रसारण सभेत मी गौरी जोशी स्वागत करते. श्रोते हो, आज सोमवार, भारतीय सौर दिनांक

उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग भैरव बहार आपण ऐकलात. 101 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 6 वाजतात. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो मंगल प्रभात कार्यक्रमात सुरुवातीला पंडित हृदयनाथ मंगेशकर, आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलत. गीताला संगीत दिलं होतं दत्ता डावजेकर यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात उदित नारायण यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं गीत. गीत आहे पंडित रामचंद्र बगोरा यांचं.

उदित नारायण यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं पंडित रामचंद्र बगोरा यांचं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, मंगल प्रभात कार्यक्रमात यानंतर ऐकूयात पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली संत चोखामेळा यांची गीतरचना.

सुधीर फडके आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं सुधीर फडके यांनी आणि हे गीत होतं सुधीर मोघे यांचं. श्रोते हो, मंगल प्रभात कार्यक्रमात शेवटी ऐकूयात समूह स्वरात गायलेलं देशभक्तीपर गीत. गीत आणि संगीत आहे विनयचंद्र मोदगल्ले यांचं.

0: श्रोते हो, समूह स्वरात गायलेलं देशभक्तीपर गीत आपण ऐकलत. गीत आणि संगीत होतं विनयचंद्र मोदगल्ले यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच मंगल प्रभात हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 6:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष.
1: श्रोते हो, 29 जून हा दिवस इतिहासाच्या दृष्टीनं कसा महत्वाचा आहे ते पाहूया. 1871 साली या दिवशी ब्रिटिश पार्लमेंटने कामगार संघटनांना परवानगी देणारा कायदा केला. यापूर्वी कामगार संघटना स्थापन करणाऱ्यांना आणि अशा संघटनांच्या सदस्यांना ब्रिटनमधून तडीपार करून ऑस्ट्रेलियाला पाठवलं जात असे. 1995 दक्षिण कोरियातील सेऊल इथे एका डिपार्टमेंटल स्टोअरची इमारत कोसळून 502 जण ठार झाले. 29 जून 2001 या दिवशी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार जाहीर झाला. 29 जून हा जन्मदिवस असणारी काही प्रसिद्ध नावं अशी आहेत. नाटककार, विनोदी लेखक आणि बहु असोत सुंदर या महाराष्ट्र गीताचे जनक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा 1871 साली या दिवशी बुलढाणा इथं जन्म झाला.

1893 या दिवशी भारतीय संख्याशास्त्राचे जनक इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रशांत

0: हेमंतचंद्र महालनोबिस यांचा जन्म झाला. 1908 बडोद्याचे महाराज प्रतापसिंह गायकवाड, श्रीलंकेच्या पाचव्या राष्ट्राध्यक्षा चंद्रिका कुमारतुंगा यांचा जन्म 1945 साली या दिवशी झाला. अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक कमलाकर सारंग यांचा 29 जून 1934 या दिवशी जन्म झाला. आज स्मृतिदिन असणारी महत्वाची नावं ही आहेत. 1895 ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ, विज्ञान कथा लेखक आणि डार्विनच्या उत्क्रांतीवादाचे खंदे समर्थक थॉमस हक्सले. प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ, विचारवंत आणि इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसंबी यांचं 1966 साली या दिवशी पुणे इथे निधन झालं. 1992 सर्वोदयी कार्यकर्ते शिवाजीराव भावे, ख्यातनाम मराठी कथा कादंबरीकार दि. बा. मोकाशी यांचं 1981 साली या दिवशी निधन झालं. 2000 ऐतिहासिक कादंबरीकार कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर, हॉलिवूड अभिनेत्री कॅथरीन हेपबर्न यांचं निधन 29 जून 2003 या दिवशी झालं. आपल्या स्वतंत्र आणि बंडखोर व्यक्तिमत्वासाठी प्रसिद्ध असणाऱ्या कॅथरीन हेपबर्ननं सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून तब्बल 4 ऑस्कर मिळवले, जो एक विक्रम आहे. विचारवंत, वक्ते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य शिवाजीराव भोसले.
1: 100 दिनविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
2: आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा रोज सकाळी 7:15 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.

0: 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6:30 प्रसारित करत आहोत प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या स्मृतिदिनानिमित्त चिंतन. लेखन डॉक्टर बाबूराव उपाध्ये यांचं आणि वाचकस्वर बाबासाहेब खराडे यांचा.
1: उत्तम वक्ता हा 10,000 एखादाच असतो. त्यामध्ये वक्तृत्व शैलीचे शब्दप्रभू व्यक्तिमत्व म्हणून प्राचार्य शिवाजीराव अनंतराव भोसले यांना अवघा महाराष्ट्र ओळखतो. त्यांच्या वक्तृत्व शैलीचा प्रभाव मराठी मनावर खोलवर रुजलेला आहे. त्यांनी लिहिलेले दीपस्तंभ, यक्षप्रश्न, जागर, प्रेरणा, हितगोष्टी ही पुस्तकं अमूल्य शब्दरत्नांच्या खाणी आहेत. त्यांचे वडील अनंतराव हे प्राथमिक शिक्षक होते, त्यामुळं शिक्षणातील संस्कार, वाचन, लेखन, वक्तृत्व आणि जीवनातील संयम यांचा प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्वात होता. आज जग हे बोलणाऱ्याचं आहे, जो बोलेल तोच चालेल अशी वस्तुस्थिती आहे. बोलणाऱ्याचे कुळीत विकले जातात, पण न बोलणाऱ्यांचं सोनं देखील विकलं जात नाही. आधुनिक जग हे जाहिरातींचं आहे. संत तुकारामांनी शब्दची आमूच्या जीवाचे जीवन असं म्हटलं आहे. शब्द हे शस्त्र आहे, शब्द हे धन आहे, आणि शब्दांच्या जोरावरच लाखो माणसांची मनं जिंकून घेता येतात हा प्रत्यय प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या प्रभावी वक्तृत्वकलेतून दिसून येतो. ते रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी होते. त्यांनी आपलं शिक्षण कमवा व शिका या योजनेत काम करून केलं. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या श्रमाधिष्ठित शिक्षणाचे संस्कार त्यांच्यावर झालेले होते. त्यांनी आपल्या जीवनात घामाची फुलं निर्माण केली आणि शब्दमाधुर्याची फळं समाजाला चाखायला दिली. हे वेगळेपण जपणारे प्राचार्य शिवाजीराव भोसले हे वाक्पटू म्हणून जसे मोठे होते, तसेच त्यांनी विविध पदांवरून आपलं कर्तृत्व, नेतृत्वही सिद्ध केलेलं आहे. ते प्राध्यापक, प्राचार्य, कुलगुरू होते.

0: त्यांनी मराठी मनावर आपल्या शब्दांची छाप निर्माण केली. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचं जीवनचरित्र आणि विचारदर्शन आजच्या पिढीला प्रकाश पर्वासारखं आहे. त्यांनी दीपस्तंभ या पुस्तकात विविध सेवाशील आणि आदर्श व्यक्तिमत्वांचा शोध घेतला आहे. या पुस्तकाच्या चरित्रवनातील माझी आनंदयात्रा या मनोगतात ते लिहितात की माझं सगळं आयुष्य युवकांच्या सहवासात गेलं. मी 25 वर्षे प्राचार्य होतो, 3 वर्षे कुलगुरू होतो. वर्गात, वर्गाबाहेर, कार्यालयात आणि सभास्थानी महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील मुलामुलींशी मी बोलतच होतो. आजकालच्या मुलामुलींच्या, युवक युवतींच्या बाबतीत मी निराश नव्हतो आणि नाही. या मुलांपर्यंत नजीकच्या भूतकाळातून आलेला वारसा विचारात घेतला तर ती भाग्यवान ठरतात. मात्र या वारशाकडं त्यांचं लक्ष वेधलं पाहिजे. प्राचार्य शिवाजीराव भोसले हे बोलत्या ज्ञानपीठाचे खरे कुलगुरू होते. त्यांनी आपल्या शब्दसामर्थ्यानं विविध विषयांना सौंदर्याचं कोंदण दिलं आणि थोर व्यक्तींना शब्द अमृताचं समाधान दिलं. त्यांना बोलणं खूप आवडायचं, मात्र लेखन फारसं झालं नाही. ते म्हणतात, आजवर मी उदंड बोलणं केलं पण लिहिणं मात्र उरलं. मला हे कळतं, पण बोलण्याशिवाय लिहिण्याला अर्थ नाही, लिहिण्याशिवाय बोलण्याला रूप नाही. बोलणं हे अनेकांच्या उपस्थितीत त्यांच्या साक्षीनं घडतं. श्रोत्यांचे भावतरंग मनाला येऊन भिडतात. त्यांच्या अवधानाचा चारा मिळाल्यामुळं वैखरीचं भरणपोषण घडतं. वैखरी अक्षरांनी सजली म्हणजे तिचं भावार्थदीपिकेशी नातं जडतं. मी प्रथम बोललो मग लिहिलं. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी 30 वर्षे तर्कशास्त्र, तत्वज्ञान या विषयाचं केलेलं अध्यापन शिक्षण क्षेत्रासाठी दीपस्तंभीय ठरलं. माणूस हा बोलणारा प्राणी आहे, पण कसं बोलावं, काय बोलावं, किती बोलावं, कधी थांबावं, कुणासाठी कसं बोलावं याचं तारतम्य जाणणारे एक भाषाप्रभू व्यक्तिमत्व म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे. संत ज्ञानदेवांनी श्रोत्यांना जसं अवधान देई जे साठी आवाहन करून केवळ रसिक श्रोत्यांमुळंच वक्त्याला वक्तेपण प्राप्त होतं असं सांगितलं, ती समय सूचकता प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्याकडे होती. म्हणूनच त्यांचं भाषा प्रभुत्व मराठी भाषेचं अमृद्धन ठरलं आहे.
1: प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या स्मृतिदिनानिमित्त चिंतन आपण ऐकलत. लेखन होतं डॉक्टर बाबूराव उपाध्ये यांचं आणि वाचक स्वर होता बाबासाहेब खराडे यांचा.
2: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.

101.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 6:35 झाली आहेत. जाणून घेऊयात कार्यक्रमांची रूपरेषा. प्रसारण सभेत आपल्यासोबत मी गौरी जोशी. रूपरेषेनंतर 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात पावसाळ्यातले जनावरांचे पूर्व व्यवस्थापन याविषयीची माहिती. सकाळी 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात बाळंतपणाची काळजी याविषयीची माहिती. सकाळी 6:50 त्रिमुखी हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात हवामान बदलाची जाणीव कशी झाली याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी दिलेली माहिती सादर करते प्रवीण चिपळूणकर, निर्मिती आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची. 6:55 मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक, संकलक भागा वरखडे. सकाळी 7:00 आजचा सुविचार. 7:20 शिवराज्याभिषेक गीत मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून. सुगम संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल सकाळी 7:40. 7:50 प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो. सकाळी 8:15 प्रायोजित कार्यक्रम मॅककेअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही. सुगम संगीत 8:20.

मिनिटांनी, सकाळी 8:40 संत कबीर यांच्या जयंतीनिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. सादर करते संजय भुजबळ, निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची. सकाळी 9 कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. सकाळी 9:15 कार्यक्रम द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स अभियांत्रिकीची नवी क्षितिज ही कार्यक्रम मालिका. आज यात भारतभूषण भागवत यांची डॉक्टर प्राची शेकटकर यांनी घेतलेली मुलाखत. सकाळी 9:25 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. 9:30 कार्यक्रम आहार विहार. 9:45 सुगम संगीत. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 कार्यक्रम आमच्या संग्रहातून. आज यात थोर संत परंपरा. सादर करते प्रदीप हलसगीकर. 11:00 हिंदी चित्रपट संगीत. 11:15 कार्यक्रम

ला हरवूया. 9:30 कार्यक्रम आहार विहार, 9:45 सुगम संगीत, 10:10 मराठी चित्रपट संगीत, 10:30 कार्यक्रम आमच्या संग्रहातून, आज यात थोर संत परंपरा, सादर करते प्रदीप हलसगीकर. 11:00 हिंदी चित्रपट संगीत, 11:15 कार्यक्रम आपली गाणी, 11:28 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 12:00 वनिता मंडळ कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, 1:00 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. 5:02 सुरुवात होईल आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या सायंकालीन प्रसारण सभेला, यात सुरुवातीला मिक्स मसाला. 5:30 युओ आणि कार्यक्रमात संत कबीर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम, सूत्रसंचालन चेतन औटे याचं, कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. 6:00 हिंदी चित्रपट संगीत, 6:35 सांगितली जाईल कार्यक्रमांची रूपरेषा, 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात प्रभात कोंडिबा काळे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेले अभंग आणि गवळण, 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून, 7:30 आमचं शेत आमचा परिसर कार्यक्रमात सुरुवातीला पिकांमधील कीड व्यवस्थापन याविषयी मिरजगाव तालुका कर्जत येथील सद्गुरू कृषी महाविद्यालयातील कीटकशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक ऋषिकेश गोरख काळे यांची मुलाखत आणि त्यानंतर खरीप हंगामातील चारा आणि गवत पिकांची लागवड याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या चारा पिके संशोधन प्रकल्पाचे शास्त्रज्ञ डॉक्टर संदीप लांडगे यांची मुलाखत, कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. 7:15 मिश्र संगीत, 8:35 सुगम संगीत, 9:00 कार्यक्रम आपकी पसंद. आज 9:30 कीर्तनाच्या कार्यक्रमात कीर्तनकार महादेव महाराज राऊत यांनी सादर केलेलं वारकरी सांप्रदायिक कीर्तन आणि रजनीगंधा कार्यक्रम 10:00. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्या वेळेवर सहक्षेपित केली जातील. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत.

0: 101.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोत्या सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यातल्या जनावरांचं पूर्व व्यवस्थापन याविषयीची माहिती. वाचक स्वर संतोष मते यांचा.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, जनावरांना वर्षभर हिरवा चारा, वाळलेला चारा, खाद्य, क्षार मिश्रण हे खाऊ घालणं गरजेचं आहे. चाऱ्यात एकदल आणि द्विदल दोन्ही प्रकारच्या चाऱ्याचा समावेश करणं गरजेचं आहे. पावसाळ्यात हिरवं गवत मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतं. बरेच पशुपालक जनावरांना ही गवतं खाऊ घालतात, त्यासोबत वाळलेला चारा देत नाही. दूध उत्पादन, दुधाची प्रत टिकवायची असेल तर जनावरांना वाळलेला चारा खाऊ घालणं गरजेचं असतं. गाई म्हशींना रोज किमान 5 ते 8 किलो वाळलेला चारा देणं गरजेचं आहे. पावसाळ्यापूर्वी पशुपालकांनी वाळलेल्या वैरणीची सोय करून ठेवावी. गव्हाचा गवंडा, हरभऱ्याचा भुसा, डोंगरी गवत, गवताच्या गाठी, कडबा ही व्यवस्थित साठवून ठेवणं गरजेचं आहे. संतुलित आहारामध्ये पशुखाद्य हा महत्त्वाचा घटक आहे. जनावरांना त्यांच्या शरीर पोषणासाठी तसंच दूध उत्पादनासाठी योग्य प्रमाणात खुराक द्यावा, त्याबरोबर क्षार मिश्रण खाऊ घालावं. पावसाळ्यामध्ये कोवळा हिरवा चारा जनावरांना कमी प्रमाणात खाऊ घालावा. कोवळ्या चाऱ्यामुळे जनावरांना अपचन, पोटफुगीसारखे आजार उद्भवतात. असा चारा इतर चाऱ्यासोबत खाऊ घालावा. चाऱ्यात पाण्याचं प्रमाण जास्त असेल तर जनावर बुळकणतात. पावसामुळे बऱ्याचदा गवत दूषित होतं, असं गवत जनावरांना खाऊ घालू नये. शेतातल्या बांधाच्या उंचवट्यावरचं गवत, त्याबरोबर साठवलेला वाळलेला कोरडा चारा जनावरांना खाऊ घालावा. कोवळी, ज्वारी, टणटणी, घाणेरी, कण्हेर हे विषारी असतात, ते जनावरांच्या चाऱ्यात जाणार नाही याची काळजी आपण घेणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त पावसाळ्यात जनावरांना कोवळा चारा अतिप्रमाणात घातल्यामुळं पोट फुगणं हा आजार होऊ शकतो. या आजारात जनावरांच्या पोटाची डावी कूस फुगते, जनावरं बेचैन होतात, त्यांचं खाणं रवंथ करणं बंद करतात, ते सारखी उठबस करतात, टिचकीनं आवाज केल्यास टमटम आवाज येतो. पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर जनावरांना जंताचं औषध पाजावं. पोटातल्या जंतामुळे जनावरांना लिव्हर फ्ल्यूक आजार होतो. या रोगात जनावरांचं खाणं कमी होतं, शेण पातळ होतं, त्यांच्या खालच्या जबड्याखाली सूज येते, जनावरं खंगत जातात, कधी कधी मरतात सुद्धा.

0: संतामुळे जनावरांची पचनशक्ती कमी होते, त्यांची शरीर प्रकृती चांगली राहत नाही. बाजारात बरीच कृमीनाशक औषधं उपलब्ध आहेत. पशुवैद्यकाच्या सल्ल्यानं योग्य कृमीनाशक जनावरांना पाजावीत. या सगळ्या गोष्टी केल्यानं आपल्या जनावरांचं व्यवस्थापन चांगलं राहणार आहे आणि त्यामुळं आपल्याला त्यांच्यापासून फायदाच होणार आहे.
1: श्रोतेहो, कृषीवाणी कार्यक्रमात पावसाळ्यातल्या जनावरांचं पूर्व व्यवस्थापन याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचक स्वरता संतोष मते यांचा. श्रोतेहो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
2: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
1: 0241-242-7620 या दूरध्वनी क्रमांकावर.
3: नगर जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडीवर आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक दररोज सकाळी 6:55 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
4: पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
5: गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
4: 105 beds अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
6: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
7: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
6: थायरॉइडच्या गाठी,
7: गर्भाशयातील फायब्रॉइड,
6: वाढलेली प्रोस्टेट,
7: विविध बायोप्सीज,
6: वेदना, यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
7: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
6: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
7: फोन 74-00-48-40-88.
6: 74-00-48-40-88.
1: शंभरांश 1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:45 प्रसारित करत आहोत कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
8: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे. वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
9: सावधान, गर्भाशयाच्या सर्वच तक्रारींसाठी गर्भाशय काढून टाकणं चुकीचं आहे. तसंच वंध्यत्व असणाऱ्या सर्व जोडप्यांनी टेस्ट ट्यूब बेबीची ट्रीटमेंट घेण्याची गरज नाही.
8: ऍडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरी, IVF तंत्रज्ञान, वंध्यत्व निवारण, वेदनारहित प्रसूतीसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
1: कार्यक्रमात आज ऐकूयात बाळंतपणाची काळजी याविषयीची माहिती.
10: नमस्कार श्रोतेहो, मागच्या भागात आपण बाळंतपणामध्ये बाळ बाळंतिणीची काळजी कशी घ्यायची याविषयी माहिती पाहत होतो. यामध्ये बाळंतिणीचा आहार हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे, कारण या 40 दिवसांमध्ये तिचा जो आहार असणार आहे त्याने होणारी जी दुधाची निर्मिती आहे ती पण तेवढी पौष्टिक प्रमाणात असणार आहे. बाळाचं संपूर्ण पोषण जे आहे ते पहिल्या 6 महिन्यामध्ये फक्त आईच्या दुधावर अवलंबून असतं, त्यामुळे आईचा आहार हा तेवढाच पौष्टिक आणि सात्विक असणं गरजेचं आहे. बाळंतपणानंतर जेवणामध्ये ओवा, बाळंतशेपा, खोबऱ्याचा तुकडा हा दोन्ही जेवणानंतर अवश्य घ्यावा. कच्च्या डिंकाचा लाडू पहिल्या 10 दिवसात खावा, त्यानंतर हळूहळू खीर किंवा इतर पदार्थ सुरू करावेत. खिरीमध्ये खारीक बदामची खीर, खसखस बदामची खीर, हळीवाची खीर, कणिक तुपात भाजून त्यामध्ये दूध घालून खीर करावी आणि ती बाळंतिणीला घेण्यास द्यावी. तिच्या जेवणामध्ये, दोन्ही वेळच्या जेवणामध्ये वरण भात, मेथी, पडवळ किंवा कोणतीतरी फळभाजी, आमटी, गरमागरम चपाती, चपाती किंवा भाकरी जर खाणार असू तर त्यावर कंपल्सरी तूप लावून खावं. सोबत चवीसाठी मुरलेल्या लिंबाचं लोणचं असावं. लसणीची चटणीसुद्धा जेवणामध्ये अवश्य असावी. मुगाच्या डाळीची मेथी घालून खिचडी करावी व भरपूर तूप घालून ती बाळंतिणीला खायला द्यावी. नाचणीचं सत्वसुद्धा अवश्य खावं. 10 दिवसानंतर खारीक पूड, खोबरं, खसखस, बदाम, थोडा गुळ घालून त्याचे लाडू बनवावे, त्यामध्ये डिंकही घालावा. असे अनेक खाद्यपदार्थ हे तिच्या पोषणासाठी मदत करत असतात.

0: जेवणाबरोबरच पाण्याची काळजीही घेणं आवश्यक आहे. बाळंतिणीला कोमट पाण्यामध्ये जिरं, ओवा, बडीशेप हे एकत्र करून उकळून ते कोमट पाणी प्यायला द्यावे. त्याच्यासोबतच पाणी उकळताना त्यात तापलेलं लोखंडाची पळी बुडवून किंवा शुद्ध सोनं म्हणजे वळ किंवा पत्रा जो असतो सोन्याचा तो पाणी उकळताना त्यामध्ये 10 मिनिटं टाकावा आणि ते पाणी जे आहे ते बाळंतिणीला प्यायला द्यावं.
1: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात बाळंतपणाची काळजी या विषयीची माहिती आपण ऐकलीत.
2: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते. वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे लालटाकी रोड अहिल्यानगर.
3: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
2: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
2: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
4: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल. मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या. डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89999184165.
5: पालक बंधू भगिनींनो, दृष्टीदोष असलेल्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी सुवर्ण संधी. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या निवासी अंधशाळेत इयत्ता 1 ते 8 पर्यंत मोफत प्रवेश सुरू आहेत. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच निवास, कपडे, गणवेश, लॉकर आणि इतर आवश्यक सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. लवकरच ही अंधशाळा नव्या प्रशस्त इमारतीत स्थलांतरित होत आहे. अधिक माहितीसाठी आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा असं आवाहन नॅपचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट भागचंद चुडीवाल यांनी केलं आहे. संपर्क 73 85 36 20 12.
1: 100.1 MHz वर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करत आहोत त्रिमुखी हॉस्पिटल परिसर हा कार्यक्रम.
3: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर. पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली, त्रिमुखे हॉस्पिटल.
6: पल्मोनरी फंक्शन टेस्ट, दुर्बिणीद्वारे फुफ्फुस आणि श्वसन मार्गाची तपासणी, TB, दमा, निमोनिया, फुफ्फुसाचा कर्करोग यासारख्या आजारांच्या अत्याधुनिक उपचारासाठी छाती रोग तज्ञ डॉक्टर प्रणाली त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, अहिल्यानगर. संपर्क 94 222 80 380.
1: कार्यक्रमात आज ऐकूयात हवामान बदलाची जाणीव कशी झाली याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी दिलेली माहिती. सादर करते प्रवीण चिपळूणकर.
7: निसर्गाचं, पर्यावरणाचं आपण म्हणतो ते आपण राखलेलं होतं त्यावेळी, आणि ज्यावेळी हा बाहेरचा आपल्याला झाला तेच आता वाढवत गेल्या. त्यामुळे इंधन हे प्रमुख आहे, आपल्या प्रगतीचं इंधन पाहिजे. आधी लाकूड होतं, मग नंतर कोळसा आला, नंतर लोणारे कोळसा, तो कोळसा घरासाठी तो असायचा, बाहेरचा दुसरा कारखान्यात जातो तो दगडी खाणीतला काढले, ते इंधन वापरलं, भरपूर धूर केला आपण, भरपूर जंगल तोडलं. प्रमुख एक विसरतो आपण, सगळ्यात मौल्यवान काय दर असेल जे सर्व सृष्टीला आणि आपल्याला सुद्धा, तो प्राणवायू आहे. प्राणवायू नसेल तर आपण एक मिनिट सुद्धा जगू शकत नाही, पण तो एवढा आहे म्हणून आपण तो विसरतो, त्याचं अस्तित्व विसरतो. पण ज्यावेळी ह्याच्या वातावरणात हे जे प्राणवायू, कार्बन, मिथेन वरे धोकादायक वायू गेले, त्यावेळी प्राणवायूचं प्रमाण जर जरा जरी कमी झालं तर आपलं जगणं असह्य होऊन, मग ते देवात आहे, वायुदेवता आहे, जलदेवता आहे, अग्निदेवता आहे, सूर्यदेव आहे. हा, हे सगळे देव म्हणजे पर्यावरणाचे अतिशय जवळचे, म्हणजे सेपरेट करता येणार नाही जे भाग आहेत. ते नंतर पाणी आलं, पाण्याशिवाय आपल्याला, माझे डॉक्टर सांगतात डिहायड्रेशन होते, पाणी प्या, पाणी प्या, हवा गरम व्हायला लागलेली आहे. हे जे लाट आलेली आहे गर्मीची, कारण पृथ्वीचं सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात आपण विसरतो इथे रूप म्हणजे सागर. 70% पृथ्वी पाणी आहे, पण आम्ही जमिनीवर राहणारे लोक किंवा बेटावरचे लोक त्याला किंमतच देत नाही, आमचंच महत्वाचं म्हणतो. पाणी तापायला वेळ लागतो, पाणी थंड व्हायला वेळ लागतो, जमीन तापायला वेळ लागत नाही, थंड व्हायला वेळ लागत नाही. तर आता समुद्र गरम व्हायला लागल्यानंतर पावसाचं प्रमाण फार वाढणार.

0: दुष्काळ आणि पूर एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. तर इथं हा दुष्काळ पडला तर तो दुसरीकडे तेवढं मुसळधार पाऊस पडलेला असतो आणि ते कॉम्पन्सेट झालेलं असतं. आताचं तापमान ही परिस्थिती आहे. झाडतोड झाल्यामुळे काय होतंय, ऑक्सिजन प्रमाण कमी होणार. सगळ्यात जास्त प्राणवायू निर्माण करतात पाणथळ जागा, आपण ते विसरतो. गाव तळीवर अतिशय स्वच्छ असणं आवश्यक हे आहे की त्याच्यात जे अपान वनस्पती सूक्ष्म वनस्पती त्या फार मोठ्या प्रमाणात पाण्यात कार्बन डायऑक्साईड घेऊन ऑक्सिजन सोडत असतात. आपण सगळ्या पाण जागा बाद करून टाकलेल्या जातात, त्यामुळे प्राणवायू कमी, शुद्ध पाणी कमी झालेलं. आता हवामा ज्यावेळी समुद्राचं जर वर जाणार गरम, त्यावेळी कुठेतरी ते ओढलं जाणार आणि मोठ्या प्रमाणात बर्फाच्या लाद्या, म्हणजे कित्येक मैलाचे की लाद्या वितळायला लागलेल्या, ते बर्फ तयार व्हायला लाखो वर्ष लागले. आफ्रिका विषुववृत्तावर असलेल्या भागावर एक डोंगर आहे ज्याच्यावर बर्फ आहे. विषुववृत्त सगळ्यात गरम आणि तिथं वर बर्फ कसं, आता तिथं बर्फाचा कणही नाही, वितळून गेलं, म्हणजे 40 वर्षात संपलं बर्फ. आपल्याकडच्या हिमालयातल्या नद्या वितळून त्या मागं चालल्या, ज्याला ग्लॅशियर म्हणतो हिमनदी, ते 5-5, 10-10 किलोमीटर मागे गेल्यात. आता
1: त्रिमुखी हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात हवामान बदलाची जाणीव कशी झाली याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत. सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर, निर्मिती होती आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची.
2: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर. अहो अहो काय होत आहे तुम्हाला, तुमची एक बाजू लुळी का पडली आहे?
3: आई हा पॅरालिसिसचा अटॅक असावा, चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
2: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात, म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
4: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
2: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
5: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
6: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
5: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
6: संपर्क 232-29-29.
7: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
8: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
7: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
8: फोन नंबर 0241-235-35-15,
7: मोबाईल 960-44-988-36.
1: श्रोते हो, सकाळचे 6:55 आणि 20 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक. संकलक भागा वरखडे.
9: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणारं मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
2: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅक केअर हॉस्पिटल मध्ये.
9: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट,
2: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी,
9: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप.
2: मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
1: नमस्कार. सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी. पाणी टंचाई आणि विकास कामांबाबत जबाबदारीनं कामं करा, पालकमंत्री विखे पाटील. शिर्डीत उद्यापासून सखोल मतदार पुनरीक्षण कार्यक्रम. महापालिकेकडून विशेष स्वच्छता मोहीम. सुनील गाडे उपजिल्हा निवडणूक अधिकारी आणि उत्पादन वाढीसाठी संतुलित खतांच्या वापराचा कुलगुरूंचा सल्ला. घडामोडी सविस्तर. अकोले तालुक्यातील पाणी टंचाई निवारण तसंच विविध विकास कामांच्या अंमलबजावणीत अधिक जबाबदारीनं आणि नियोजनबद्ध पद्धतीनं काम करण्याच्या सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. अकोले तालुक्यातील प्रशासकीय आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस आमदार डॉ किरण लहामटे, जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया, उपविभागीय अधिकारी अरुण उंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, तहसीलदार सिद्धार्थ मोरे, गटविकास अधिकारी अमर माने आदी उपस्थित होते. शिर्डी विधानसभा मतदारसंघात उद्यापासून विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रमास प्रारंभ होणार आहे. या मोहिमेअंतर्गत मतदान केंद्र

0: जिल्हास्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देणार असून नागरिकांनी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करून हा कार्यक्रम यशस्वी करावा असं आवाहन प्रांताधिकारी माणिक आहेर यांनी केलं. या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांसाठी 2 दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. शहर स्वच्छ सुंदर आणि पर्यावरणपूरक ठेवण्याच्या उद्देशानं अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीनं सक्कर चौक येथील उड्डाणपुलाखालील उद्यान परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत महापौर ज्योती गाडे यांनी स्वतः उपस्थित राहून प्रत्यक्ष झाडू हाती घेत परिसरातील कचरा साफ केला. या अभियानात माजी महापौर गणेश भोसले, नगरसेवक संपत बारसकर, प्रकाश भागानगरे आदी सहभागी झाले होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी दत्तात्रय कवितके यांची शासनानं पदोन्नती देत पालघर जिल्ह्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर बदली केली आहे. त्यांच्या पदोन्नतीनंतर रिक्त झालेल्या उपजिल्हा निवडणूक अधिकारी पदावर सुनील गाडे यांची नियुक्ती करण्यात आली. गाडे हे राहुरी तालुक्यातील कनकनगरचे रहिवासी आहेत. शेतीची उत्पादकता वाढवायची असेल तर संतुलित खतांचा वापर आवश्यक आहे. जमिनीची उत्पादकता, पिकांचं उत्पादन वाढवण्यासाठी आणि जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी जीवाणू खतं, सेंद्रिय खतं आणि हिरवळीच्या खतांचा अंतर्भाव करावा असा सल्ला महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास खर्चे यांनी दिला. खेत बचाव अभियान आणि संतुलित खत वापर जागरूकता अभियानाअंतर्गत राहुरी तालुक्यातील कानडगाव येथे शेतकरी प्रशिक्षण आयोजित कार्यक्रम करण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते. शेवटी पुन्हा एकदा आजच्या घडामोडी. पाणीटंचाई विकास कामांबाबत जबाबदारीनं कामं करा, पालकमंत्री विखे पाटील. शिर्डीत उद्यापासून सखोल मतदार पुनरीक्षण कार्यक्रम. महापालिकेकडून विशेष स्वच्छता मोहीम. सुनील गाडे उपजिल्हा निवडणूक अधिकारी आणि उत्पादन वाढीसाठी संतुलित खतांचा वापराचा कुलगुरूंचा सल्ला. याचबरोबर अहिल्यानगर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
0: 100.1 MHz वर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेव सकाळचे 7 वाजलेत. ऐकूयात आजचा सुविचार. जिथे दया आहे तिथे धर्म आहे, जिथे लालच आहे तिथे पाप आहे, जिथे क्रोध आहे तिथे सर्वनाश आहे, आणि ज्या लोकांच्या मनात क्षमा आहे तिथे ईश्वराचा वास आहे. संत कबीर. 100.1 MHz वर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे.
2: वेळेवर पेरणी, भरपूर उत्पादनाची खात्री.
3: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
2: मी पिकांबद्दल नाही, NPS संचय बद्दल बोलतोय.
3: सर, हे NPS संचय काय?
2: NPS संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.
0: श्रोतेहो ऐकूयात फोन गाणी या कार्यक्रमासंबंधीचं निवेदन. श्रोतेहो रोमॅन्टिक, उदास, मस्तीखोर आणि निरागस अशा वेगवेगळ्या मूड्सची गाणी तितक्याच ताकदीनं गाऊ शकणारे बहुआयामी गायक म्हणजे अमित कुमार. 3 जुलै हा त्यांचा जन्मदिन. त्या अनुषंगाने येत्या शुक्रवारच्या फोन गाणी कार्यक्रमात केंद्रित असेल व्हर्सेटाईल सिंगर अमित कुमार यांच्यावर. तेव्हा श्रोतेहो फोन गाणी कार्यक्रमाच्या ध्वनीमुद्रणासाठी जरूर संपर्क साधा 02-241-42-3471 किंवा 02-42-36-72 या दूरध्वनी क्रमांकावर बुधवार दिनांक 1 जुलै 2026 रोजी सकाळी 8:15 आणि सांगा अमित कुमार यांनी गायलेलं तुमच्या आवडीचं गाणं. निवेदन संपलं.
4: श्रोते हो, येत्या 30 जून रोजी एक फिल्म कार्यक्रमात घेऊन येत आहोत अभिनेते अमिताभ बच्चन यांना अँग्री यंग मॅन ही

0: ओळख मिळवून देणारा ब्लॉकबस्टर हिट चित्रपट जंजीर.
1: यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी.
0: अनेक कलाकारांनी नाकारलेल्या चित्रपटानं एका फ्लॉप नायकाला महानायक कसं बनवलं हे जाणून घेऊया. तेव्हा ऐकायला विसरू नका. दिनांक 30 जून 2026 रोजी सकाळी 10:30 आणि पुन्हा प्रसारण रात्री 9:30. कार्यक्रम एक फिल्म 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.

0: मंगळवार गुरुवार आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत ऐकायला विसरू नका. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, किसान वाणी कार्यक्रमात ऐकायला विसरू नका. कृषी अदालत हॅलो बळीराजा हे लाईव्ह फोन इन कार्यक्रम.
1: तसंच प्रगतशील शेतकरी, संशोधक, शास्त्रज्ञ, कृषी विषयक तज्ञांच्या मुलाखती आणि अजूनही बरंच काही.
0: तेव्हा ऐकत रहा कार्यक्रम किसान वाणी आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून.
1: विविधतेला एकत्र बांधणार सूत्र
2: मी आधी भारत पुत्र.

0: शंभरांश एकमेग हर्ट्झवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, वेळेकडे लक्ष असू द्या. सकाळचे 7:05 झाली आहेत.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. का हो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: वहिनी, पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
2: भाऊजी, कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
3: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
4: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
5: मग
4: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
6: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
7: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेत जोडीला.
6: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
0: शंभरांश एक मेगाहर्ट्झ वर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:07 होत आहेत. 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करत आहोत. त्यानंतर 7:20 शिवराज्याभिषेक गीत मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 आणि 7 सेकंद झालेली आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रसारित करणार आहोत प्रादेशिक बातम्या.
1: यावेळच्या अर्थात 1 जुलैच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत.
2: दळण सरल सरल म्हणू कशी, हळदी कुंकवाच्या भरल्या दोन्ही राशी.
1: ओव्यांचं सौंदर्य हा माधवी गोखले लिखित कार्यक्रम. ओवी गायन केलं आहे नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवसानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत.
3: पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे की डाक सेवा जनसेवा.
1: स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे आपल्याला HPV लसीबद्दल माहिती सांगणार आहेत.
4: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे.
1: तेव्हा मैत्रिणींनो जरूर ऐका, बुधवारी अर्थात 1 जुलैला दुपारी 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. आणि हाच कार्यक्रम 2 जुलैला पुणे विविध भारती 101 FM वरून तुम्ही पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
5: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
6: आकाशवाणी
5: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
6: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
7: मातृत्व आणि मातेला विश्वासाचा आधार देण्यासाठी पुण्यात कोथरूड मध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मोठ्या जिव्हाळ्यानं सखी सुखदा ही संस्था उभारली. या संस्थेच्या संचालिका स्मिता पाटील यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत, दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
8: लढण्याची जिंकण्याची आरंभाची अंताची टाकलेल्या पावलांची.
9: गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी रात्री 8 आणि शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी दुपारी 2 मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
10: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.ECI.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
11: आकाशवाणी पुणे, मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद भारताची सर्वात मोठी संपत्ती असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पालघर जिल्ह्यातील विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी. गडचिरोलीमध्ये माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त. आणि T20 क्रिकेटमध्ये आयर्लंडचा भारतावर 2-0 असा विजय. महिलांच्या विश्वचषकामध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून पराभूत. आता सविस्तर बातम्या. राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद ही भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि याचा प्रत्यय आपण पुन्हा पुन्हा घेत आहोत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाच्या 135 भागात ते काल बोलत होते. पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना आपण केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. त्याबद्दल नागरिकांचे त्यांनी आभारही मानले. मन की बातच्या या भागात आत्मनिर्भर भारत, संरक्षण क्षेत्रातील स्वदेशी सामर्थ्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, भारतीय संस्कृती यासह विविध मुद्द्यांवर पंतप्रधानांनी भाष्य केलं. जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात साजरा झाला त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. अहमदाबाद इथं झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेत भारतानं 102 सुवर्णपदकांसह 114 पदकं जिंकल्याबद्दल त्यांनी विजयी खेळाडूंचं अभिनंदनही केलं. आगामी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या गणेश मूर्ती खरेदी करू नयेत, त्याऐवजी स्थानिक मूर्तिकारांनी तयार केलेल्या मूर्ती खरेदी करून व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक दृढ करावा असं आवाहन त्यांनी केलं.
12: मेरा आप सभी से एक आग्रह है, आप प्रयास करें कि आपके घर, सोसाइटी या आसपास की जगहों पर गणपति बप्पा की जो मूर्ति स्थापित हो वो हमारे देश की मिट्टी से बनी हो.

0: हमारे अपने कुम्हारों और स्थानीय कलाकारों के हाथों तैयार हुई हो। जो लोग गणेश जी की मूर्तियां बनाते हैं उनसे भी मेरा आग्रह कि वे मिट्टी की मूर्तियों को प्राथमिकता दें। जब हम स्थानीय कारीगरों से मूर्ति खरीदते हैं हम वोकल फॉर लोकल के संकल्प को मजबूत करते हैं। मुझे विश्वास है इस बार गणेश उत्सव में और ऐसे हर उत्सव में हम ऐसी सारी बातों पर जरूर गंभीरता से सोचेंगे और देश हित में कदम भी उठाएंगे।
1: आपला कौटुंबिक आनंद सोहळा साजरा करताना सामाजिक भान जमणाऱ्या नांदेडच्या बहादूरपुरा गावातल्या पेटकर कुटुंबाचं उदाहरण काल पंतप्रधानांनी मन की बात मधून दिलं।
0: महाराष्ट्र के नांदेड में एक परिवार ने अपनी खुशियां बांटने के लिए ऐसा काम किया है जो चर्चा का विषय बन गया है। यहाँ नांदेड के बहादुरपुरा गांव में पेटकर परिवार रहता है। इस परिवार ने सोचा कि अगर खुशी बांटनी ही है तो ऐसी चीज दी जाए जो मुश्किल समय में किसी परिवार का सहारा बने। अपने घर में विवाह के अवसर पर इस परिवार ने गाँव के लगभग 3,500 लोगों के लिए दुर्घटना बीमा की व्यवस्था की। हर व्यक्ति को 1,00,000 रुपए का बीमा कवर दिया गया। परिवार ने देखा था कि दुर्घटना के बाद परिवारों को आर्थिक कठिनाइयों का सामना करना पड़ता है। ऐसे समय में एक छोटी सी सहायता भी बहुत बड़ा संबल बन जाती है।
1: पंतप्रधानांनी आपल्या या उपक्रमाची मन की बात मध्ये दखल घेतल्याबद्दल अनुप पेटकर यांनी आनंद झाल्याची भावना आकाशवाणीकडे व्यक्त केली।
2: मी मागील एक काही वर्षापासून इन्शुरन्सचे काम करतो। काम करत असताना अपघाताचे प्रमाण बऱ्याच ठिकाणी लक्षात आले। त्या हेतूने मी माझ्या स्वतःच्या लग्नामध्ये जवळपास 1,200 वर हेल्मेट वाटप केले आणि कोरोनाच्या काळामध्ये मी माझ्या फर्मतर्फे मास्क शिवून वाटप केले होते। त्याच्यानंतर आता गेल्या मेला माझ्या छोट्या भावाचं लग्न झालं। लग्नामध्ये असं लक्षात आलं की बाबा हेल्मेट आपण दिलोत पण गावासाठी आपण काही केलो नाही। त्या हेतूने पूर्ण गावाचा आम्ही इन्शुरन्स केलो आणि त्या गोष्टीची आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी साहेबांनी त्या गोष्टीची दखल घेतली। त्या बाबतीत आमच्या परिवारात का आनंद कोणालाही झालेला नाही। त्यामुळे माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे मनापासून आभार।
1: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे। वाढवण बंदर हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असून या बंदरामुळे देशाच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्याच्या विकासाला नवी गती देणाऱ्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची काल पाहणी करताना सांगितलं। बोईसरमधलं बुलेट ट्रेन स्थानक, वाढवण बंदर, प्रस्तावित विमानतळ आणि मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाचा त्यांनी आढावा घेतला। राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम काल देशभरात राबवण्यात आली। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बारामती महिला शासकीय ग्रामीण रुग्णालयात बालकांना लसीचे 2 थेंब पाजून पुणे जिल्हास्तरीय मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते कोल्हापूरमध्ये या मोहिमेचा प्रारंभ झाला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत सामील झाल्यानंतर पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल धाराशिव आणि परभणीचा दौरा केला। या दोन्ही ठिकाणी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकार तसंच पक्ष सोडून गेलेल्या खासदारांवर जोरदार टीका केली। पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या काल झालेल्या निवडणुकीत दैनिक सकाळचे उमेश शेळके यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे। दैनिक लोकमतचे हिरा सर्वदे सरचिटणीस तर दैनिक महाराष्ट्र टाइम्सचे प्रसाद पानसे यांची खजिनदारपदी निवड झाली। वकील प्रताप परदेशी आणि स्वप्नील जोशी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिलं। गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रनिर्मितीचा साठा नुकताच उद्ध्वस्त करण्यात आला। गडचिरोली पोलीस आणि केंद्रीय राखीव दलाच्या संयुक्त पथकानं महाराष्ट्र छत्तीसगड सीमेलगतच्या बालबेडा जंगल परिसरात ही कारवाई केली। या विशेष शोध मोहिमेत 5 ते 6 टन वजनाची लेथ मशीन तसंच 20 रायफल रॉड धातूच्या पट्ट्या हस्तगत करण्यात आल्या। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आलं। ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धेत लॉर्ड्स मैदानावर काल झालेल्या गट अ मधील अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा 6 गडी राखून पराभव केला। भारतानं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 171 धावांचं लक्ष ठेवलं होतं। ऑस्ट्रेलियानं 19 षटकात 4 गडी गमावून 172 धावा केल्या। पुरुषांच्या T20 क्रिकेटमध्ये बेलफास्ट इथं 2 सामन्यांची मालिका यजमान आयर्लंडनं 2-0 अशी जिंकली। दुसऱ्या आणि अंतिम सामन्यात आयर्लंडनं निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 154 धावा केल्या होत्या। त्या गाठताना भारत केवळ 1 धावेनं मागं पडला।

0: राज्याच्या विविध भागात काल पावसानं कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली. पुणे शहरात तसंच जिल्ह्याच्या काही भागात काल पाऊस पडला. अहिल्यानगर जिल्ह्याच्या उत्तर भागातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पावसाचं आगमन झालं. जिल्ह्यातील अनेक भागात पावसानं दमदार हजेरी लावली. अकोले तालुक्यात मुळा नदी पाणलोट क्षेत्रातील आंबी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं, त्यामुळे भंडारदरा क्षेत्रात पाण्याची आवक वाढली. सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या बहुतांश भागात काल समाधानकारक पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दुपारी 3 वाजल्यानंतर पावसाची संततधार होती. लातूरमध्ये काल दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पलूस तासगाव कवठे महांकाळ तालुक्यात काल विजांसह जोरदार पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यातही काल संध्याकाळी पावसाच्या काही सरी पडल्या. कोल्हापूर जिल्ह्यात काल दुपारनंतर झालेल्या दमदार पावसामुळे सखल भाग आणि रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी साचलं. पावसाळा सुरू झाल्यापासून असा दमदार पाऊस झाला नव्हता. दिव्यांगत्वावर मात करून शासकीय पुरस्कार मिळवणाऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ देण्याचे आदेश दिव्यांग कल्याण सक्षमीकरण आयुक्तांनी दिले आहेत. राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष अशोक आठवले यांनी यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला होता. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं उन्नत नाशिक अभियानाच्या अंतर्गत फाशीचा डोंगर परिसरात 1 लाख झाडं लावण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा आरंभ जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते काल झाला. वटपौर्णिमेनिमित्त काल पुणे महानगरपालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये वडाची रोपं वितरित करण्यात आली. अनेक महिलांनी रोपं स्वीकारत त्यांचं संगोपन करण्याचा संकल्प केला. हे वडाचं रोप म्हणजे केवळ एक वृक्ष नसून येणाऱ्या पिढ्यांसाठी सावली शुद्ध हवा आणि हरित भविष्याची अमूल्य भेट असल्याचं महापौर मंजुषा नागपुरे यावेळी म्हणाल्या. अहिल्यानगरमध्येही उपमहापौर धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून आणि ग्रीन आर्मी संस्थेच्या माध्यमातून 1100 महिलांना वडाचं रोप भेट देण्यात आलं. पाणी फाउंडेशनमार्फत 2022 पासून सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा राज्याच्या 46 तालुक्यात सुरू आहे. यंदाच्या या स्पर्धेचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबईत होणार आहे. हवामान. राज्याच्या विविध भागात जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद ही भारताची सर्वात मोठी संपत्ती असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पालघर जिल्ह्यातील विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी. गडचिरोलीमध्ये माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त आणि T20 क्रिकेटमध्ये आयर्लंडचा भारतावर 2-0 असा विजय. महिलांच्या विश्वचषकामध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून पराभूत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मतदारांनो SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
2: यावेळच्या अर्थात 1 जुलैच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत.
3: दळण सरल सरल म्हणू कशी हळदी कुंकवाचा भरल्या दोन्ही राशी.
2: ओव्यांचं सौंदर्य हा माधवी गोखले लिखित कार्यक्रम. ओवी गायन केलं आहे नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवसानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत.
4: पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे की डाक सेवा जनसेवा.
2: स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे आपल्याला HPV लसीबद्दल माहिती सांगणार आहेत.
5: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे.
2: तेव्हा मैत्रिणींनो जरूर ऐका बुधवारी अर्थात 1 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि हाच कार्यक्रम 2 जुलैला पुणे विविध भारती 101 FM वरून तुम्ही पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12 वाजता. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
6: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
7: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि

0: न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:22 आणि 25 सेकंद झाली आहेत. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. आज आहे 29 जून. 29 जून हा दिवस भारतात सांख्यिकी दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारताचे महान सांख्यिकी शास्त्रज्ञ प्रशांत चंद्र महालनोबिस यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. सांख्यिकीचे महत्त्व आणि आर्थिक नियोजनातील त्यांचं योगदान अधोरेखित करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. आजच्या दिवशी जन्मलेले महान व्यक्ती बघूया. 29 जून 1871 साली श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, मराठी नाटककार, विनोदकार आणि वाङ्मय समीक्षक यांचा जन्म झाला होता. 29 जून 1934 साली कमलाकर सारंग, प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते यांचा जन्म झाला होता. हे होते आजचे दिनविशेष.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते 12:00.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
0: यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 होत आहेत. ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते तर होतेच, पण त्याचबरोबर ते आधुनिक शेती, जलसंधारण, सहकार, उद्योग, व्यापार, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासाचे सुद्धा शिल्पकार होते. रयतेच्या समृद्धीसाठी, शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी, महिलांना शिक्षणासोबतच सन्मान आणि समान संधी मिळाव्यात, तसेच सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचवावं यासाठी ते आयुष्यभर कार्यरत राहिले. या ध्येयातून प्रेरित होऊन त्यांनी अनेक लोकहितकारी आणि दूरदृष्टीचे निर्णय घेतले होते. अशा या लोककल्याणकारी राजाच्या बहुआयामी कार्याचा उलगडा करण्यासाठी आजही आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ साहित्यिक तथा राजर्षी शाहू अभ्यासक डॉक्टर जे के पवार सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, उद्योग, व्यापार आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी शाहू महाराजांनी दूरदृष्टीचे अनेक निर्णय घेतले होते, याबद्दल आपण काय सांगाल?
1: आज जो कोल्हापूर जिल्हा आपणाला सुजलाम सुफलाम असा दिसतो, विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यात जे औद्योगिक प्रगती झालेली आहे, त्या औद्योगिक प्रगतीचे मूळ लोकराजा राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेल्या दूरदृष्टीच्या कार्यामध्येच आहे. शाहू महाराजांनी औद्योगिक दृष्ट्या उपयुक्त अशा वस्तूंची लागवड करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केलेलं होतं. संस्थांच्या

0: पश्चिम भागातील डोंगर उतरणीवरती चहा कॉफीची लागवड करण्याचे प्रयोग केले. गंजन गवत आणि सिट्रान गवत यांची लागवड करून त्यापासून तेल काढण्याचे उद्योग सुरू केले. चंदन आणि हिरडा यांच्या जंगलातील उत्पादन वाढीचा त्यातून उद्योग वाढीचा प्रयत्न शाहू महाराजांनी केलेला आहे. देशी उद्योगांचे आधुनिकीकरण आणि विकास, त्यासाठी तंत्र आणि कौशल्य विकास यासाठी शाहू महाराजांनी प्रयोग केलेले आहेत. जयसिंगराव गाडगे टेक्निकल इन्स्टिट्यूट आणि राजाराम इंडस्ट्रीयल स्कूल यांच्या माध्यमातून शाहू महाराजांनी उद्योग व्यवसायाचे शिक्षण प्रशिक्षण दिलेलं दिसून येतं. याशिवाय अनेक उद्योगांसाठी, विशेषतः सुगंधित औषधी तेल उद्योग, मधुमक्षिका पालन उद्योग, काष्टार्क उद्योग, सुती कापड उद्योग, या उद्योगांसाठी आवश्यक असणारं तंत्रज्ञान लोकांना अवगत व्हावं यासाठी देशाच्या अनेक भागामध्ये शिक्षण आणि प्रशिक्षण घेण्यासाठी काही लोकांना शाहू महाराजांनी पाठवलेलं दिसून येतं.
1: अच्छा, म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात काही गावं मधानं समृद्ध आहेत, तर त्याची मुहूर्तमेढ किंवा त्याची सुरुवात शाहू महाराजांनी केली होती.
0: अगदी बरोबर आहे. शाहू महाराजांचे म्हणणं असं होते की जे आपल्याकडे एकूण कच्चा माल ज्या ज्या ठिकाणी निर्माण होतो त्या त्या ठिकाणी छोट्या छोट्या उद्योगांची निर्मिती झाली पाहिजे, आणि त्यातूनच मग हे मधुमक्षिका पालन असेल किंवा अनेक प्रकारचे छोटे मोठे, अगदी त्या काळामध्ये साडी, धोतरे, खण, चादरी तयार करणारे उद्योगही या संस्थानामध्ये होते. कात कारखाना होता, राळ तयार करण्याचा कारखाना होता, रंगाचे वेगवेगळ्या प्रकारचे कारखाने होते. या सर्व कारखान्यांना शाहू महाराजांनी मदत केलेली दिसून येते. अर्थात हे करीत असताना शाहू महाराजांनी आणखी एका गोष्टीकडे सर्वांचेच लक्ष वेधलेले होते. उद्योग व्यवसायात प्रगती करीत असतानाही शेतीकडे दुर्लक्ष होता कामा नये याची शाहू महाराजांनी अगदी कटाक्षाने काळजी घेतलेली होती. कारण हे उद्योगधंदे शेतीवरतीच अवलंबून आहेत, त्यामुळे शेतीचा विकास आणि त्यातून औद्योगिक विकास हे शाहू महाराजांचे धोरण होते.
1: अच्छा सर, ग्रामीण भागाचा विकास आणि सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचावण्यासाठी शाहू महाराजांनी कोणकोणते उपक्रम राबवले होते?
0: ग्रामीण भागामध्ये आपण ज्या अनेक समस्यांचा विचार केलेला होता की ज्या समस्या अगदी अज्ञान, अंधकार किंवा इतर गोष्टीतून आहेत, त्या दूर कशा होतील यासाठी शाहू महाराजांनी शिक्षण आणि प्रशिक्षणाची कास धरलेली आहे. शेतकऱ्यांना शिक्षण, प्रशिक्षण, आधुनिक शेतीसाठी सहाय्य करणे, ग्रामीण भागामध्ये ज्या रूढी परंपरा आहेत, अंधश्रद्धा आहेत, त्याच्यावरती प्रहार करणे, त्यासाठी प्रबोधन करणे, त्या कशा दूर केल्या जातील यासाठी प्रयत्न करणे, सहकारी तत्वावरती गावामध्ये छोटे छोटे उद्योग सुरू करणे, हेही प्रयोग शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेले दिसून येतात. आणि दुष्काळाच्या काळामध्ये त्या त्या गावामध्ये त्या त्या परिसरामध्ये छोटे छोटे उद्योग सुरू केलेले होते, कामं काढलेली होती की जेणेकरून त्या गावचा विकास झाला पाहिजे, रोजगार निर्मिती तिथंच झाली पाहिजे, लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, यावरती शाहू महाराजांनी अधिक भर दिलेला दिसून येतो.
1: म्हणजे प्रत्येक गाव समृद्ध कसं होईल, स्वयंपूर्ण कसं होईल यासाठी त्यांनी चालना दिली, प्रोत्साहन दिलं.
0: अगदी बरोबर आहे. त्या त्या गावामध्ये जे जे नैसर्गिक स्रोत आहेत त्याचा चांगला वापर कसा करायचा आणि त्यातून आपल्या गावाचा विकास कसा करायचा यासाठी शाहू महाराजांनी त्या लोकांना अधिक प्रोत्साहित केलेलं दिसून येतं. आणि या भागाचा जर विचार केला तर या भागातील लोक जे कष्टाळू आहेत, या कष्टाळू लोकांना शाहू महाराजांनी प्रेरणा दिली, प्रोत्साहन दिले, आणि ही प्रेरणा, प्रोत्साहन आणि लोकांचे कष्ट यातून अनेक गावं स्वावलंबी झालेली दिसून येतात, समृद्ध झालेली दिसून येतात.
1: हो खरंय सर. सर, आरोग्य सेवेच्या बाबतीत सुद्धा शाहू महाराजांचं कार्य खरंच खूप मोठं आहे. त्याचबरोबर महिला शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं सुद्धा शाहू महाराजांनी मोठं काम केलं होतं, याबद्दल आपण माहिती द्याल का?
0: आरोग्याचा विचार केला तर जसं आपण म्हटलं की शाहू महाराजांच्या काळामध्ये 5 मोठे दुष्काळ पडलेले होते. शाहू महाराजांच्या एकूण कालावधीमध्ये प्लेगची मोठी 7 संस्थानामध्ये आलेली होती, आणि या प्लेगच्या साथीतून लोकांना कशा पद्धतीने बाहेर

0: काढायचं यासाठी शाहू महाराजांनी केलेलं कार्य आदर्शवत कार्य ठरलं गेलेलं आहे. विशेषतः प्लेग हा उंदरांपासून सुरू होतो, उंदरांच्या माध्यमातून होतो, आणि म्हणून हे उंदीर नष्ट करण्यावरती अधिक भर दिला. अर्थात त्यासाठी म्हणून अत्यंत अभिनव अशा प्रकारची एक योजना शाहू महाराजांनी राबवली. एक उंदीर पकडून आणेल त्याला एक रुपया बक्षीस, अशा प्रकारचं शाहू महाराजांनी त्या काळामध्ये धोरण राबवलेलं होतं. प्लेगच्या साथीमध्ये गावं रिकामी करून क्वारंटाईन, त्या काळामध्ये क्वारंटाईन केलं गेलेलं होतं. गावाच्या बाहेर लोकांना वसाहती निर्माण करायला लावलेले होते. लोकांची गावं औषध फवारणीनं अधिक निरोगी करण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केलेला आहे. म्हणजे आज आपण ज्या पद्धतीच्या एकूण रोगराईवरती, विशेषतः साथीच्या रोगराईवरती वेगळ्या प्रकारच्या योजना राबवतो, त्या सर्व योजना शाहू महाराजांनी त्या काळामध्ये आपल्या संस्थानामध्ये राबवलेल्या दिसून येतात. याचमध्ये आपण महिला शिक्षणाच्या आणि सक्षमीकरणाच्या अनुषंगाने प्रश्न विचारलेला आहे. शाहू महाराजांनी स्त्रीमुक्तीच्या क्रांतीचे चाकच फिरवलेले आहे असे आपणाला दिसून येईल. स्त्रियांना, मुलींना शाळेचे दरवाजे आणि पुस्तकाचे पाने उघडायची संधी शाहू महाराजांनी दिली, आणि त्यातूनच सामाजिक क्रांती घडून आलेली आहे असं आपणाला दिसून येते. शाहू महाराजांनी महिला सक्षमीकरणासाठी विधवा पुनर्विवाहाचा कायदा केलेला होता, त्याचबरोबर बालविवाह पद्धत विषयक कायदा आपल्या संस्थानामध्ये केलेला आहे. घटस्फोट विषयक कायदा, की ज्याला काडीमोड कायदा त्या काळात म्हटलं जायचं, तो काडीमोड कायदा केलेला आहे. आंतरजातीय विवाह कायदा शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेला दिसून येतो. महिलांना कौटुंबिक हिंसाचारापासून मुक्तता मिळावी यासाठी क्रूरपणाच्या वर्तनास प्रतिबंध करणारा कायदाही शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये केलेला होता. त्याचबरोबर देवदासी प्रथा जी त्या काळात मोठ्या प्रमाणावरती होती, हा देवदासी प्रतिबंध कायदाही शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेला दिसून येतो. म्हणजे स्त्री शिक्षण, स्त्री संरक्षण, स्त्री हक्क, स्त्रियांचं स्वातंत्र्य या सर्व गोष्टींचा विचार करून शाहू महाराजांनी त्या काळामध्ये अनेक प्रकारचे कायदे केलेले आहेत. शिक्षण, प्रशिक्षण आणि त्यांच्या संरक्षणासाठी कायदे, या मार्गातून शाहू महाराजांनी त्या काळामध्ये महिलांचं सक्षमीकरण, सबलीकरण केलेलं आपल्याला दिसून येते.
1: हो, खरंय सर, आपण शाहू महाराजांच्या प्रत्येक पैलूंवरती प्रकाश टाकत आहात. श्रोते हो, राजर्षी शाहू महाराजांचे विचार हे वर्तमानाला नवी दिशा देणारी आणि उज्ज्वल भविष्य घडवणारी एक प्रेरणा आहे. शाहू प्रेमी आणि युवा मित्रांनो, समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाचा शाहू विचार आपल्या आचरणातून जपूया. राजर्षी शाहू महाराजांचे विचार आणि त्यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करूया. हीच या लोकराजाला खरी आदरांजली ठरेल. याच प्रेरणादायी विचारांसह आजच्या या विशेष मालिकेचा समारोप करीत आहोत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, आताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकला दिलखुलास आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 7:36 आणि 56 सेकंद झालेली आहेत.
2: श्रोते हो, बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन गेली 35 वर्ष आपल्या सर्वांशी आवाजाच्या माध्यमातून जोडलं गेलेलं नाव म्हणजे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र.

0: अचूक वेळ आणि विश्वासार्ह माहितीचा खजिना घेऊन आपल्या दिवसाची प्रसन्न सुरुवात करत सर्वांना हवी हवीशी वाटणारी आपली आकाशवाणी।
1: श्रोते हो, याच परंपरेला नवीन परिमाण देत आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपल्यासाठी लवकरच घेऊन येत आहे नव्या जोमात नवीन कार्यक्रम।
0: मनाला भिडणारे विषय, आयुष्याला दिशा देणारे विचार, अनुभवांना समृद्ध करणाऱ्या मुलाखती आणि या सोबतच सुमधुर गाणी,
1: तेव्हा ऐकत रहा 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र,
0: जगभरात कुठेही।

0: श्रोतेहो, काही व्यक्तिमत्वच उत्साहाने भारलेली असतात, त्यामुळे वयाचे अडसर त्यांच्या कार्यकर्तृत्वाला अडवू शकत नाही.
1: कोणत्याही कामात ते कायम टवटवीत असतात आणि आपल्या बरोबर इतरांनाही कार्य संजीवनी देत असतात.
0: अशा वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना भेटूया व्यक्तिवेध या कार्यक्रमात, दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सकाळी 8:40
1: आणि याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:15.
0: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.

0: शंभरांश एक मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:40 झाली आहेत. ऐकणार आहोत सुगम संगीत थोड्याच वेळात.
1: अभियांत्रिकी क्षेत्रात भविष्य घडवण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
2: मार्गदर्शनपर विशेष मालिका
1: द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स,
2: अभियांत्रिकीची नवी क्षितिजे
1: जरूर ऐका. बुधवार दिनांक 24 जून ते 5 जुलै दरम्यान
2: सकाळी 9:15.
3: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
4: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
3: वहिनी, पण तुमचा हा कॅमल सुपर फाईन साबुदाणा मिळतो कुठं?
4: भाऊजी, कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
5: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
6: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
7: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
6: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
7: संपर्क 232-29-29.
0: श्रोतेहो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं वारा कांत यांचं गीत. गीताला संगीत दिले श्रीनिवास खळे यांनी.

आपण ऐकलत गीताला संगीत दिलं होतं श्रीनिवास खळे यांनी. या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. श्रोते हो, ऐकूयात फोन गाणी या कार्यक्रमासंबंधीचं निवेदन. श्रोते हो, रोमॅन्टिक, उदास, मस्तीखोर आणि निरागस अशा वेगवेगळ्या मूड्सची गाणी तितक्याच ताकदीनं गाऊन शकणारे बहुआयामी गायक म्हणजे अमित कुमार. 3 जुलै हा त्यांचा जन्मदिन. त्या अनुषंगाने येत्या शुक्रवारचा फोन गाणी कार्यक्रम केंद्रित असेल व्हर्सेटाईल सिंगर अमित कुमार यांच्यावर. तेव्हा श्रोते हो, फोन गाणी कार्यक्रमाच्या ध्वनीमुद्रणासाठी जरूर संपर्क साधा 02-241-2424-71 किंवा 2-42-36-72 या दूरध्वनी क्रमांकांवर बुधवार दिनांक 1 जुलै 2026 रोजी सकाळी 8:15 आणि सांगा अमित कुमार यांनी गायलेलं तुमच्या आवडीचं गीत. निवेदन संपलं. 100.1 MHz वर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे.

0: 101.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोत्यो, सकाळचे 7:50 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो.
1: नमस्कार श्रोते हो, नमस्कार. गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो या कार्यक्रमात मी नितीन जावळे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण बोलत आहोत टाटा हॉस्पिटल मुंबई प्रशिक्षित गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड यांच्याशी. डॉक्टर, मागच्या भागात आपण सांगितलं की स्त्रियांमध्ये स्तनांचा कॅन्सर जो आहे त्यासाठी घरच्या घरी तुम्ही तपासणी करू शकता, ती तुम्ही कशा प्रकारे करायची हे सुद्धा सांगितलं. पण या व्यतिरिक्त स्त्रियांमध्ये होणाऱ्या कॅन्सरचं प्रमाणही जास्त आहे. मुख्यत्वे गर्भाशयाचा कॅन्सर हा अलीकडे वाढलेला मुद्दा आहे, तर तो कशामुळे?
2: आता बऱ्याच वेळेला स्त्रियांच्या अंगावरून पांढरं जात असतं, ते थांबत नाही. आणि बऱ्याच स्त्रियांच्या मध्ये की पाळी व्यतिरिक्त अंगावरून लाल सुद्धा जात असतं, तर मात्र त्यावेळेला वेदना काही नसते. त्यामुळे बऱ्याच वेळेला हे अंगावर काढलं जातं आणि स्त्रिया लवकर म्हणजे अंगाची तपासणी करून घ्यायला तयार होत नाहीत आपल्या फॅमिली डॉक्टरकडून म्हणा किंवा इतर डॉक्टरांकडून, तर वरच्यावर नुसत्या गोळ्या घेत राहतात. आणि मी त्या नुसत्या गोळ्या घेतल्याने आतमध्ये कारण काय हे कधी उघडकीला येत नाही. त्यामुळे असं जर होत असेल म्हणजे अंगावरून पांढरं जात असेल, लाल जात असेल पाळी व्यतिरिक्त, किंवा शरीर संबंध आल्यानंतर जात असेल, पाळी थांबल्यानंतर जर जात असेल, तर याची दशहानिशा होणं गरजेचं आहे. तज्ज्ञांकडून सरळ सरळ तपासणी करून घ्यावी. त्यासाठी डिजिटल व्हिडिओ कोल्पोस्कोपी नावाची ही आपल्या ठिकाणी उपलब्ध आहे तपासणी. त्यामध्ये आपल्याला कॅन्सर होणार असेल नंतर भविष्यात ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी
1: गरुड हॉस्पिटल सावडी रोड अहमदनगर मध्ये ही तपासणी उपलब्ध
2: आहे.
1: आपणही आपल्याला जर कॅन्सर म्हणजे आपल्या घरात कोणी आपल्या स्त्रिया म्हणजे आई बहीण किंवा कोणी आपले नातेवाईक असतील त्यांना हा जर प्रॉब्लेम असेल तर नक्की आपण डॉक्टरना दाखवू शकता. आणि डॉक्टर, हे विचारायचं की मग हा गर्भाशयाचा कॅन्सर मग कुठे याचं मूल होणं न होणं किंवा कुमारिका किंवा लग्न झाल्यानंतर किंवा उतरत्या वयात किंवा मासिक धर्म बंद झाल्यावर याच्याशी याचा संबंध कुठे असतो?
2: काही प्रमाणात संबंध असतो त्याच्यामध्ये. म्हणजे पूर्वी मुलांचं खूप प्रमाण असायचं म्हणजे डिलिव्हरी खूप व्हायच्या, त्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण जास्त होतं. त्याचबरोबर पूर्वी अस्वच्छता पण खूप असायची स्त्रियांच्यामध्ये, त्यामुळे सुद्धा कॅन्सर गर्भाशयाच्या कॅन्सरचं प्रमाण हे जास्त होतं. पण आता ते कमी झाल्यामुळं स्तनाचं कॅन्सर प्रमाण वाढलेलं आहे आणि गर्भाशयाच्या कॅन्सरचं प्रमाण थोडं कमी झालेलं आहे, परंतु अजूनही ते आहे. आणि तिसरं कारण म्हणजे की याच्याविषयी जनजागृती नाही, माहिती नाही आणि त्रास काही होत नाही, म्हणून छोटी जी लक्षणं प्राथमिक लक्षणं असतात त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्या आजार आतल्यात तो वाढत असतो. कारण ही गाठ जी गर्भाशयाच्या तोंडाची जी कॅन्सर आहे त्याची गाठ अशी बाहेरून दिसत नाही, त्याची अंतरून तपासणीच करावी लागते. आणि अंतर तपासणी आपण शंका असेल तर तज्ज्ञाकडून ती करून घ्यायला पाहिजे. मी तर म्हणतो की स्त्रियांनी

0: आपल्या प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी 20 वर्षांच्या वयानंतर आपल्या स्तनाची आणि गर्भाशयाची तोंडाची तपासणी म्हणजे अंतर तपासणी ही तज्ज्ञांकडून करून घ्यावी वर्षातून एकदा. म्हणजे आपल्या वाढदिवसाच्या दिवशी केली तरी त्याच्यामधून आपल्याला बरंच खूप लवकर आपल्याला ह्या गोष्टी पुढच्या होणाऱ्या आपल्याला माहिती पडत असतात.
1: म्हणजे खऱ्या अर्थानं त्या स्त्रीला वाढदिवसाच्या तिच्या उदंड आयुष्याच्या शुभेच्छा तुम्ही या तपासणीच्या माध्यमातून देणार.
0: अगदी
1: खरं आहे, कारण बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा प्रत्येक स्त्रीनं हे जर पाळलं, कारण तुम्ही जसं म्हणालात की अवेअरनेस आता कमी होतोय, समाज जागृती कमी होती, तर या माध्यमातून आपण हेच सांगूयात प्रत्येक स्त्रीला तुम्ही तुमची तपासणी दर वाढदिवसाच्या दिवशी आपल्या संपूर्ण शरीराची तपासणी एकदा करत जा, ज्या माध्यमातून तुम्हाला समजू शकेल की कॅन्सर आपल्याला आहे का किंवा लक्षणं आहेत का, आणि जर असतील तर वेळेत त्याचे उपचार होऊन तो पूर्णपणे बरा होऊ शकतो.
2: श्रोतेहो, हे होते टाटा हॉस्पिटल मुंबई प्रशिक्षित गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड. शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेनुसार आता कॅन्सरवर सर्व प्रकारचे उपचार मोफत केले जातात. गरुड कॅन्सर हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर इथं हे उपचार डॉक्टर प्रकाश गरुड आणि डॉक्टर पद्मजा गरुड गरुड कॅन्सर हॉस्पिटल या ठिकाणी करतात. श्रोतेहो, या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा 0241-232-67-75 0241-232-67-75. आजच्या कार्यक्रमात थांबूयात, पुन्हा भेट पुढच्या कार्यक्रमात. नमस्कार. कॅन्सर रुग्णांच्या परिपूर्ण उपचारासाठी गरुड कॅन्सर हॉस्पिटल अद्ययावत टॉप अमेरिकन रेडिओथेरपीसह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे अत्याधुनिक उपचार. खर्चाची चिंता नाही, कारण शासकीय आणि कॅशलेस योजना जोडीला आहेतच. टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. गरुड कॅन्सर हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
3: श्रोतेहो, प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो आपण ऐकलात. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 7:55 आणि 26 सेकंद झाली आहेत.
4: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
2: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
4: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
2: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
5: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या. डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89999-84-165.
6: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
7: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
6: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
7: फोन नंबर 0241-235-3515.
6: मोबाईल 960-44-988-36.
5: पालक बंधू भगिनींनो, दृष्टीदोष असलेल्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी सुवर्ण संधी. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या निवासी अंधशाळेत इयत्ता 1 ते 8 पर्यंत मोफत प्रवेश सुरू आहेत. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच निवास, कपडे, गणवेश, लॉकर आणि इतर आवश्यक सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. लवकरच ही अंधशाळा नव्या प्रशस्त इमारतीत स्थलांतरित होत आहे. अधिक माहितीसाठी आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा, असं आवाहन नॅपचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट भागचंद चुडीवाल यांनी केलं आहे. संपर्क 73-85-36-20-12.
8: श्रोते हो, राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा,
9: नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा, अशा विविध वैशिष्ट्यांनी नटलेला आपला महाराष्ट्र. आणि या महाराष्ट्राच्या विविध पर्यटन स्थळांची सफर आपण करणार आहोत फिरस्ती या कार्यक्रमात.
8: दर महिन्याच्या 2 आणि 4 मंगळवारी सकाळी 8:40
9: आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz वर
8: कार्यक्रम फिरस्ती.

0: मैत्रिणींनो, अवश्य ऐका कार्यक्रम नारी विश्व दर महिन्याच्या पहिल्या तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी सकाळी 8:40
1: आणि याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:15 तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम नारी विश्व.
2: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे आपली आवड आणि आपकी पसंत. श्रोते हो, मराठी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपली आवड आणि हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपकी पसंत हे दोन्ही कार्यक्रम आता प्रसारित होतील दर मंगळवारी आणि शनिवारी रात्री 9-10 या वेळेत. तेव्हा आपण आपली पत्रपसंती नक्की कळवा आणि असंख्य श्रोत्यांसोबत आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.
0: 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 8:00 दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात हे बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: का पर्याप्त सरकारी भंडार है और वो मुख्य खरीफ फसल में कमी को पूरा कर सकता है। अलबत्ता दलहन और तिलहन पर अल नीनो का असर पड़ेगा। लोकसत्य ने वेनेजुएला में आए भीषण भूकंप से मची तबाही के समाचार सचित्र दिए हैं। पत्र लिखता है 1500 से अधिक विदेशी बचाव कर्मी पहुंचे, चारों ओर नजर आ रहा तबाही का मंजर। ईरान का ऐलान, अगले 30 दिन होर्मुज पर हमारा कब्जा, बहरीन कुवैत पर फिर हमला। राष्ट्रपति ट्रंप ने चेताया, ईरान नहीं सुधरा तो वजूद मिटा देंगे, दैनिक भास्कर की सुर्खी है। राजस्थान पत्रिका ने अनोखा फार्मूला शीर्षक से नेशनल एकेडमी ऑफ मेडिकल साइंसेज के विशेषज्ञों की अपील से जुड़ा समाचार दिया है। पत्र लिखता है, माँ के लिए चाय की प्याली हो, बच्चे की सेहत की रखवाली भी हो, माँ को चाय में फॉलिक एसिड और विटामिन B12 देने का सुझाव, अपंगता की बीमारी से बच सकेंगे नवजात।
1: धन्यवाद मनोज। और अंत में मुख्य समाचार एक बार फिर। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सम्मानीय अतिथि के रूप में सेशल्स के राष्ट्रीय दिवस समारोह में शामिल हुए। मॉरिशस के प्रधानमंत्री डॉक्टर नवीन चंद्र रामगुलाम के साथ भी चर्चा की। अमेरिका और ईरान जवाबी सैन्य कार्रवाई रोकने और कल कतर की राजधानी दोहा में फिर से वार्ता शुरू करने पर सहमत हुए। राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू रक्षा अलंकरण समारोह में आज राष्ट्रपति भवन में वीरता पदक प्रदान करेंगी। मौसम विभाग ने आज पश्चिम बंगाल के पर्वतीय क्षेत्रों और सिक्किम में मूसलाधार बारिश का रेड अलर्ट जारी किया। और भारतीय पुरुष हॉकी टीम ने इंग्लैंड को पेनल्टी शूटआउट में 3-2 से हराकर FIH प्रो लीग में जीत के साथ अपना अभियान संपन्न किया। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
2: शंभरांश 1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे। श्रोतेहो, सकाळचे 8:15 वाजलेत। प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल, आरोग्यावर बोलू काही।
3: श्रोतेहो नमस्कार। मॅक केअर हॉस्पिटल, आरोग्यावर बोलू काही या कार्यक्रमात मी नितीन जावळे आपणा सर्वांचं स्वागत करतो। या कार्यक्रमात आपण संवाद साधत आहोत मॅक केअर हॉस्पिटलचे युरोलॉजिस्ट डॉक्टर आनंद काशिद यांच्याशी। किडनी, मूत्रविकार आणि इतर अनेक किडनीचे विकार या संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला डॉक्टर आनंद काशिद या कार्यक्रमाच्या माध्यमातून देत आहेत। सर, मला आजच्या भागात असं विचारायचंय की बऱ्याच स्त्रिया, मुख्यत्वे करून ग्रामीण भागातल्या, काही प्रमाणात शहरी भागातल्या सुद्धा, त्या मिसरीला होतात, तर त्याचा काही परिणाम होतो का त्यांच्या आरोग्यावर, शरीरावर?
4: तर मिसरी म्हणजे तंबाखूनी प्रॉब्लेम होतात। तर जसं तंबाखू आपण पुरुषच फक्त वापरतात असं नाही, हे मिसरीच्या मार्फत खूप साऱ्या महिला पण तंबाखू वापरतात।
3: खरं
4: तर तंबाखूनी खास करून लघवीच्या पिशवीचे कॅन्सर होतात, हे माहित पाहिजे।
3: बर,
4: तर असे आहेत सुद्धा पेशंट ज्यांना लघवीच्या पिशवीचे कॅन्सर झाले आणि त्यांना कारण हेच सापडलं की ते तंबाखूची मिसरी वापरत होते।
3: अच्छा।
4: तर तंबाखू कुठल्याही स्वरूपात नाहीच घ्यायला पाहिजे। त्यांनी नुसते लघवीचे पिशवीचे कॅन्सर नाही, बाकी पण कॅन्सर होण्याची शक्यता खूप जास्त आहे।
3: म्हणजे तोंडाचा ओरल कॅन्सर सुद्धा होऊ शकतो।
4: ओरल कॅन्सरही होऊ शकतात, जिथे मिसरी लावतो तिथलाच कॅन्सर होऊ शकतो।
3: त्यांना काही म्हटलं तर त्यांची कारण फार वेगळी असतात।
4: हा, तर सवय झालेली असते। काही काही जणांना पोट साफ करण्यासाठी मिसरी लावावं लागते रोज सकाळी।
3: हो ना,
4: ती मिसरी लावल्याशिवाय तोंडामध्ये ती फ्रेश फिलिंग येत नाही।
3: तोच
4: सवयीचा भाग झालाय ऍक्च्युली। तर ती हळूहळू मोडायलाच पाहिजे, हळूहळू नाही एका वारमध्ये मोडायला पाहिजे।
3: बरोबर बरोबर। सर, ऑपरेशन म्हटलं की बरेच जण घाबरतात, भीती वाटते त्यांना, काय सांगाल त्याबद्दल?
4: पण मला हे सांगायचं की पेशंटनी पण ऑपरेशनला भ्यायला नाही पाहिजे आजकाल। ते जुन्या काळात ऑपरेशन म्हणजे खूप फाडायचे आणि खूप टाके असायचे वगैरे, आता तसं काही राहिलं नाही। आता मॅक्झिमम ऑपरेशन, जसं मी सांगितलं की प्रोस्टेट ग्रंथीचे किंवा किडनी स्टोनचे ऑपरेशन, सगळे दुर्बिणीने होतात।
3: खरंय,
4: म्हणजे एकही टाका नसतो। कधी कधी तर पेशंट नंतर विचारतो की खरंच ऑपरेशन केलंय की नाही।
3: बर,
4: कारण ऑपरेशन नंतर त्याला कळतच नाही ना की ऑपरेशन केलं कुठून, काहीच कळत नाही। तर म्हणून आता तर पेशंटनी ऑपरेशनला घाबरायलाच नाही पाहिजे। खूप सारे पेशंट आहेत जे ऑपरेशनला घाबरून हॉस्पिटललाच येत नाहीत।
3: अरे बापरे।
4: मग ते असंच, त्यांना किडनी स्टोन आहे हे माहिती आहे, पण हॉस्पिटलला गेले की ऑपरेशन सांगतील म्हणून ते काहीतरी खात बसतात इकडं तिकडं, आणि मग कधी कधी आजार वाढत जातो आणि मग हे बाकीचे प्रॉब्लेम चालू होतात, जसे किडनी फेल होतं, इन्फेक्शन होतं, हे सगळे प्रॉब्लेम चालू।
3: बरोबर।
4: तर आजकाल किडनी स्टोनचे पण ऑपरेशन एवढे चांगले झालेत, टेक्नॉलॉजी एवढी ऍडव्हान्स झाली
3: आहे
4: की ऑपरेशनच्या वेळेस पण काही प्रॉब्लेम नाही होत, नंतर पण आजकाल काही इन्फेक्शन होत नाहीत आणि रिकव्हरी खूप सुंदर असते पेशंट।
3: वा।
4: आम्ही पेशंटला हेच सांगतो की तुमचं स्टोनचं ऑपरेशन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी घरी आणि तिसऱ्या दिवशी शेतात काम करायला जाता येईल।
3: बर।
4: आणि खरंच तसं आहे, कुणालाच घरी आराम करायला तर बिलकुल सांगत नाही आम्ही।
3: अच्छा।

0: हॉस्पिटलमधून घरी गेली की डायरेक्ट कामावर जायला पाहिजे हेच सांग. तर आता ऑपरेशनला बिलकुल घाबरायची गरज नाही. जी भीती जुन्या लोकांना जुन्या प्रकारच्या ऑपरेशनची होती आता तसं काही राहिलं नाही.
1: सर 12 मार्चला वर्ल्ड किडनी डे असतो, तर त्या अनुषंगानं मी तुम्हाला हेच विचारतोय की किडनीची काय आणि कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे.
0: किडनीची काळजी घ्यायची असेल तर हा वर्ल्ड किडनी डे जगभरात मनवण्याची गरजच ह्याच्यामुळे पडते की लोकांना सांगायची गरज पडते की तुम्ही आपल्या आपल्या किडनीची काळजी घ्या.
1: खरं
0: तर थोडक्यात सांगायचं म्हणलं तर लाईफस्टाईल नीट करा, म्हणजे काय खाताय त्याच्याकडे लक्ष देऊन चांगलं खायला पाहिजे, शिळं नाही खायला पाहिजे.
1: ओके.
0: साफ पाणी भरपूर प्यायला पाहिजे.
1: बरोबर.
0: व्यायाम करा, म्हणजे इन जनरल हेल्थ चांगली राहील. एक मोठा प्रॉब्लेम आहे की ओव्हर द काउंटर मेडिसिन्स घेतात, म्हणजे जसं मी म्हटलं ना की गुडघे दुखले, पाठ दुखली की जाऊन मेडिकलमधून येऊन पेन किलर खायचे, हे तर बिलकुल नाही करायला पाहिजे, त्याने खूप किडनी डॅमेज होतात.
1: अच्छा.
0: तिसरं की ज्यांना मधुमेह आहे, डायबिटीज किंवा बीपी खूप जास्त आहे, त्यांनी शुगर आणि बीपी कंट्रोल ठेवायला पाहिजे तर किडनी सेफ राहील.
1: बरं.
0: आता उन्हाळा येईल तर मग तेव्हा आपल्याला पाणी जास्त पाहिजे. ठीक आहे. पाणी पाहिजे म्हणून काही कोल्ड्रिंक नाही प्यायला पाहिजे. कोल्ड्रिंकचं प्रमाण उन्हाळ्यात नाही वाढवायला पाहिजे, पाण्याचं वाढवायला पाहिजे. कोल्ड्रिंक्स पण आपल्या हेल्थसाठी इन जनरल चांगले नाहीत, कारण त्याचे शुगर कंटेंट खूप जास्त आहे, सॉल्ट कंटेंट खूप जास्त आहे. सॉल्ट म्हणजे ते खारटच लागायला पाहिजे, म्हणजे सॉल्ट जास्त आहे असं नाही. वेगवेगळ्या प्रकारचे बायकार्बोनेट्स असतात, खास करून ज्यांना स्टोन्स होतात त्यांना आम्ही सांगतो की कोल्ड्रिंक्स एकदम बंद करायला पाहिजे.
1: हर्षवते हो, हे होते मॅक केअर हॉस्पिटलचे युरोलॉजिस्ट डॉक्टर आनंद काशीद. आपल्याला सुद्धा काही किडनी संदर्भात प्रश्न किंवा समस्या असतील, मूत्रविकारासंदर्भात असतील, तर तुम्ही भेटू शकता मॅक केअर हॉस्पिटल झोपडी कॅन्टीन मागे सावेडी अहिल्यानगर इथं. आज या कार्यक्रमात थांबूयात आणि पुन्हा भेटूयात तेव्हा आरोग्यावर बोलू काही. नमस्कार.
2: श्रोतेहो, प्रायोजित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. ऐकणार आहोत सुगम संगीत थोड्याच वेळात. अहो अहो, काय होत आहे तुम्हाला? तुमची एक बाजू लुळी का पडली आहे?
3: आई, हा पॅरालिसिसचा अटॅक असावा. चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
2: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात, म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
3: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
2: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर. काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
3: हो, मग
2: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
3: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
2: का बर?
3: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
2: पण कुठे?
3: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग, सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
2: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852. श्रोतेहो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात रामदास कामत यांनी गायलेलं गुरुनाथ शेणई यांचं गीत. संगीत भानुकांत लुकतुके यांचं.

0: सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला रामदास कामत यांच्या स्वरातलं गुरुनाथ शेणई यांचं गीत आपण ऐकलत. गीताला संगीत दिलं होतं भानुकांत लुकतुके यांनी.
1: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
2: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
1: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर. पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
2: गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
1: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
3: काय झालं?
4: अगं, हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत, सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडलीय.
3: अहो, आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
4: हो ना,
3: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर अदिती देशपांडेंना दाखवू.
4: कुठे भेटतील त्या?
3: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटॉलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 to 2.
4: आणि फोन नंबर?
3: 93-72-99-39-36.
4: 93-72-99-39-36.
0: श्रोते हो, आपण ऐकता आहात सुगम संगीत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूयात किशोरी आमोणकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत. गीताला संगीत दिले पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

किशोरी अमोणकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. श्रोतेहो, या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 8:30 वाजतायत. पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत आणि त्यानंतर 8:40 संत कबीर यांच्या जयंतीनिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत. सादर करते संजय भुजबळ आणि निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची. सुरुवातीला पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या.

आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासातील नेतृत्वासाठी सेशल्सचा सर्वोच्च सन्मान गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन प्रदान. हिंद प्रशांत क्षेत्राला संधी विकास आणि सुरक्षिततेचा महासागर बनवण्याचं उद्दिष्ट पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशभरात आजपासून माता आणि बालकांच्या आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी समग्र शिशु बाल स्वास्थ्य कार्यक्रम. आणि पश्चिम बंगालचा काही भाग आणि सिक्कीम मध्ये अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासातील नेतृत्वासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेशेल्सचा सर्वोच्च सन्मान गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन प्रदान करण्यात आला. सेशेल्सचे राष्ट्रपती पॅट्रिक हार्मनी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सेशेल्सच्या जनतेचे आणि सरकारचे आभार मानले. पर्यावरण संवर्धन ही भावी पिढ्यांप्रती आपली जबाबदारी असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. त्यांनी हा पुरस्कार हवामान बदलाच्या आव्हानाविरुद्ध लढणाऱ्या राष्ट्रांना समर्पित केला. हिंद प्रशांत क्षेत्राला संधी विकास आणि सुरक्षिततेचा महासागर बनवण्याचं उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन मोदी यांनी काल सेशल्स मधील व्हिक्टोरिया इथं केलं. सेशल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हार्मनी यांच्याबरोबर झालेल्या शिष्टमंडळ स्तरीय चर्चेनंतर भारताची भूमिका मांडताना ते बोलत होते. दोनही देशातील उद्योगांसाठी नव्या संधी शोधल्या जातील आणि व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. भारताची यूपीआय पेमेंट प्रणाली सेशल्समध्ये सुरू करण्याबाबत यावेळी सामंजस्य करार करण्यात आला. पंतप्रधान मोदी सेशल्सच्या 50व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय दिन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून सहभागी झाले. भारतीय नौदलाच्या बँडचाही या संचलनातील पथकात समावेश होता. सेशल्ससोबतच्या भारताच्या दीर्घकालीन मैत्रीचं दर्शन घडवत INS तरकश आणि INS इक्षक ही जहाजं पोर्ट व्हिक्टोरिया इथं तैनात करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सेशल्समध्ये मॉरिशसचे पंतप्रधान डॉक्टर नवीनचंद्र रामगुलाम यांची भेट घेतली. या दोनही नेत्यांनी भारत आणि मॉरिशस यांच्यातील सुरू असलेल्या सहकार्याबाबत चर्चा केली. तसंच भारतानं जाहीर केलेल्या विशेष

0: आर्थिक मदतीच्या अंमलबजावणीत झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला. भारत आणि मॉरिशस दरम्यान सुरू असलेले द्विपक्षीय प्रकल्प, मॉरिशसची आरोग्य सेवा, संपर्क व्यवस्था, शाश्वत विकास आणि सागरी अर्थव्यवस्थांमध्ये योगदान देतील. भारताचे विजन महासागर आणि शेजारी प्रथम या धोरणांतर्गत भागीदारीचं महत्व तसंच ग्लोबल साऊथ प्रति असलेली सामायिक कटिबद्धता यावर दोनही पंतप्रधानांनी सहमती दर्शवली. राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद ही भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि याचा प्रत्यय आपण पुन्हा पुन्हा घेत आहोत, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागात ते काल बोलत होते. पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना आपण केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. याबद्दल नागरिकांचे त्यांनी आभारही मानले. मन की बातच्या कालच्या भागात आत्मनिर्भर भारत, संरक्षण क्षेत्रातील स्वदेशी सामर्थ्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, भारतीय संस्कृतीसह विविध मुद्द्यांवर पंतप्रधानांनी भाष्य केलं. जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात साजरा झाला, त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. अहमदाबाद इथं झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेत भारतानं 102 सुवर्ण पदकांसह 114 पदकं जिंकल्याबद्दल विजयी खेळाडूंचं त्यांनी अभिनंदनही केलं. आगामी गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिस पासून बनवलेल्या गणेश मूर्ती खरेदी करू नयेत, त्याऐवजी स्थानिक मूर्तिकारांनी तयार केलेल्या मूर्ती खरेदी करून व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक दृढ करावा, असं आवाहनही त्यांनी केलं. आपला कौटुंबिक आनंद सोहळा साजरा करताना सामाजिक भान जपणाऱ्या नांदेडच्या बहादूरपुरा गावातल्या पेटकर कुटुंबाचं उदाहरण काल पंतप्रधानांनी मन की बात मधून दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या या उपक्रमाची मन की बात मध्ये दखल घेतल्याबद्दल अनुप पेटकर यांनी आनंद झाल्याची भावना आकाशवाणीकडे व्यक्त केली.
1: मी मागील एक काही वर्षापासून इन्शुरन्सचे काम करतो. काम करत असताना अपघाताचे प्रमाण बऱ्याच ठिकाणी लक्षात आले. त्याच हेतूने मी माझ्या स्वतःच्या लग्नामध्ये जवळपास 1200 वर हेल्मेट वाटप केले आणि कोरोनाच्या काळामध्ये मी माझ्या फर्मतर्फे मास्क शिवून वाटप केले होते. त्याच्यानंतर आता गेल्या मेला माझ्या छोट्या भावाचं लग्न झालं. लग्नामध्ये असं लक्षात आलं की बाबा हेल्मेट आपण दिलो पण गावासाठी आपण काही केलो नाही. त्या हेतूने पूर्ण गावाचा आम्ही इन्शुरन्स केलो आणि त्या गोष्टीची आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी साहेबांनी आज त्या गोष्टीची दखल घेतली. त्या बाबतीत आमच्या परिवाराचा आनंद कोणालाही झालेला नाही. त्यामुळे माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे मनापासून आभार.
0: हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशभरातील माता आणि बालकांच्या आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी समग्र शिशु बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची सुरुवात आज आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं होणार आहे, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिली आहे. जन्मापासून ते 3 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी एकात्मिक गृह आधारित आणि समुदाय आधारित आरोग्य सेवा प्रदान करण्याच्या उद्देशानं हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विशेष काळजी घेण्याची गरज असलेल्या मुलांसाठी जोखीम आधारित पाठपुरावा प्रणाली सुरू केली जाणार आहे. व्यापार, गुंतवणूक आणि धोरणात्मक आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने उच्चस्तरीय भारतीय व्यावसायिक शिष्टमंडळ ग्रीसमधील अथेन्सच्या दौऱ्यावर जात आहे. व्यापार आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या नेतृत्वाखाली युनायटेड किंगडमचा दौरा आटोपल्यानंतर ही भेट नियोजित आहे. ग्रीस दौऱ्यादरम्यान हे शिष्टमंडळ द अथेन्स स्टार्टअप बिझनेस इन्क्युबेटर इथं आयोजित स्टार्टअप परिषदेत सहभागी होतील, असं व्यापार आणि उद्योग मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिका आणि इराण यांनी प्रतिहल्ले थांबवून उद्या कतारची राजधानी दोहा इथं चर्चा पुन्हा सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे. गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिकेदरम्यान सुरू असलेल्या लष्करी तणावामुळे युद्धविरामासाठीच्या वाटाघाटी यशस्वी होऊ शकल्या नाही. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील वाद सोडवण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आलं आहे. महाराष्ट्रात शिक्षक पात्रता परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणी तीनही आरोपींना काल भिवंडी सत्र न्यायालयानं 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणात आंतरराज्यीय आणि राष्ट्रीय टोळी कार्यरत असल्याचा संशय आहे. आणखी 2 आरोपी फरार असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. आरोपींनी कथितरित्या दिल्लीहून भिवंडीला येऊन हा फुटलेला प्रश्नसंच 1,50,00,000 रुपयांना विकल्याचा प्रयत्न केला होता, असं भिवंडी पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं. ओडिशामधील पुरी या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आज सकाळपासून पौर्णिमेनिमित्त लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. भगवान जगन्नाथ, भगवान

बलभद्र आणि देवी सुभद्रा यांचा पवित्र देवस्नान यात्रा हा विधिवत स्नान सोहळा श्री जगन्नाथ मंदिरात पारंपरिक पद्धतीने साजरा होत आहे. देवस्नान पौर्णिमेच्या शुभप्रसंगी होणारा एक वार्षिक विधी आहे. जगप्रसिद्ध रथयात्रेच्या पूर्वी ही महत्वाची पूर्वतयारी मानली जात आहे. या स्नान सोहळ्यानंतर देवता अनसर या पंधरवड्याच्या कालावधीत प्रवेश करतील. या काळात मंदिर भाविकांच्या दर्शनासाठीही खुलं केलं जात नाही. हा उत्सव सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कडक सुरक्षा आणि गर्दी

0: पंधरवड्याच्या कालावधीत प्रवेश करतील. या काळात मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुलं केलं जात नाही. हा उत्सव सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कडक सुरक्षा आणि गर्दी नियंत्रणाचं व्यापक नियोजन करण्यात आलं आहे. भारतीय हवामान विभागानं आज उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच पुढील 2 ते 3 दिवसात गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात नैऋत्य मोसमी वाऱ्याची आगेकूच होण्याची अनुकूल परिस्थिती असल्याचंही म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. अहिल्यानगर, रत्नागिरी, कोल्हापूर, लातूर, सोलापूर आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसानं काल हजेरी लावली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासातील नेतृत्वासाठी सेशल्सचा सर्वोच्च सन्मान गार्डियन ऑफ द ब्ल्यू होरायझन प्रदान. हिंद प्रशांत क्षेत्राला संधी, विकास आणि सुरक्षिततेचा महासागर बनवण्याचं उद्दिष्ट, पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशभरात आजपासून माता आणि बालकांच्या आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी समग्र शिशुबाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि पश्चिम बंगालचा काही भाग आणि सिक्कीममध्ये अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. कबीर जयंती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकूया. कबीरा बोले.
2: श्रोते हो नमस्कार. आता ऐकूया संत कबीर जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम कबीरा बोले. विशेष सहभाग आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रीय आणि सूफी गायक पवन नाईक आणि सहकारी. संवादक आणि सादर करते संजय भुजबळ.
3: काल करे सो आज कर, आज करे सो अब, काल करे सो आज.

0: कब।
1: पवनजी नाईक नमस्कार।
2: नमस्कार नमस्कार।
1: आज एक खूप चांगलं निमित्त आहे।
2: खरं आहे
1: की संत कबीरांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण बोलतो आहोत। काय पहिली काय भावना आहे तुमची आजच्या निमित्तानं भेटण्याची?
2: दास बंदगी आणि एका सेवकाने भेटणं याची एक जी मजा आहे त्याच्यामध्ये स्वतःची सगळी जबाबदारी आपण ईश्वरावर टाकलेली असते। हा जो परमतत्वाचा भाव आहे सुफीमधला तो कबीरजींच्या रचनांमध्ये मला कायम डोकावलेला दिसतो आणि कायम तो बोलवताना दिसतो।
1: कबीर शब्दाचाच अर्थ सर्वज्ञ असा आहे
2: बाबा,
1: सर्वांपेक्षा
2: बाबा
1: मोठा असा त्या नावाचाच अर्थ आहे।
2: नावाचाच अर्थ, संतांचं कूळ विचारू नये आणि नदीचं मूळ शोधू नये।
1: खरं
2: तर त्या अनुषंगाने कबीरदासजींचं संगोपन सर्व मुस्लिम समाजात झालं, पण त्यांना लहानपणापासून प्रश्न हा होता की संगोपन झालं पण आपण आहोत कोण, हु ॲम आय, मी कोण आहे आणि मी जाणार कुठे।
1: खरंच आहे, मला वाटतं प्रश्नातून जी उत्तरं मिळाली त्यातनं कबीर घडत गेले असं म्हणायला हरकत नाही। सर आपण सुफीचे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे गायक आहात तर आज आम्ही ती संधी घेणार आहोत, कारण कबीरांचं बघा प्रत्येक बोलणं हे दोह्यातून आहे
2: बेशक,
1: म्हणून त्यांच्याविषयी जर बोलायचं म्हटलं तर त्यांच्याच दोह्यातून बोलता येईल अशी स्थिती आहे।
2: वा,
1: तुमच्या या शब्दालाच जोडणार काय कबीर बोलून गेलेत,
2: क्या बात।

0: इसवी सन 1149 ला का 1399 ला असा एक थोडासा त्यात विचार वेगवेगळा लोकांचा आहे. मग तिथून गुरु नानक यांचे ते समकालीन आहेत का नाही असाही एक मतप्रवाह वेगवेगळा आपल्याला बघायला मिळतो. पण हे सगळं जरी बाजूला ठेवलं तरी त्यांचं लहानपण जे आहे ते खूप वेगळ्या पद्धतीने गेलं. कारण मान्यताच ही आहे की ते प्रकट झालेत.
1: प्रकट झाले
0: त्यांचा जन्म नाही झाला ते प्रकट झाले.
1: अगदी अगदी
0: त्या सरोवरावर काशीच्या आजूबाजूला आहे इतकंच काय हे कबीर नाव देखील नीरू जे त्याची आई आहे नीरू आणि निमा हे दोन खरं ते अपभ्रंश आहेत. नूर अली आणि नियामत या दोन नावाचं आहे.
1: आणि त्यातला प्रेम कारण प्रेम हे तुम्हाला तुमच्या आई वडिलांकडून मिळतं पा हे एवढं प्रेम करतात तो ईश्वर किती प्रेमळ असेल.
0: प्रेमाची छोटी आणि थेट व्याख्या त्यांनीच केली.
1: बहुत खूप आणि स्वच्छ भाषेत
0: स्वच्छ भाषेत.

0: कुठेतरी कबीरदास म्हणतात की वरकरणी दिसणाऱ्या गोष्टी विसरून जा आणि त्याच्या आतल्या खऱ्या स्वरूपाची जाणीव करा, म्हणजे तुम्ही ह्या मोहमायापासून बाजूला व्हाल आणि सत्य स्वरूपापाशी जाल.
1: खरंय, अगदी खरंय. आपण त्यांच्या जन्माविषयी बोलतो आहोत, बालपणाविषयी सुद्धा बोलतो आहोत, पण हा दिवस नक्की कोणाला आधी ठरवता आलेला नाही आहे. ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमेला

0: त्यामुळे त्यांचे सण पण सर्व एकत्रित असायचे. त्यांना एकीकडे ते ईदही पाहत असत. ही जर रिव्युलियस फ्लॉवर असं म्हणेल मी, एक क्रांतिकारक एक फूल होतं हे असं मी म्हणेल. त्यांना जे रितसर धार्मिक शिक्षण मिळालं पाहिजे होतं ते मात्र मिळालं नाही.
1: बरोबर. आणि मला वाटतं जरी मदरसात जाता आलं नाही तरी समाजातल्या शाळेत ते खूप शिकले. म्हणजे कबीर खडा बाजार में हे त्यांचे शब्द आहेत. बाजारात उभं राहून ते सगळं शिकले.
0: अप्रतिम हो.

0: सर हे सगळं बालपण पुढे जात असताना प्रत्येकाला जीवनात एक कुठेतरी गुरु असायला लागतो. कबीरांचे गुरु कोण होते?
1: त्यांचे गुरु अर्थातच संत रामानंद. सत्याधिष्ठित आणि प्रभू श्रीरामचंद्रांवरती असला त्यांचा विश्वास. राम कुठला जो रमय्य आहे, जो सर्वत्र पुरून उरलेला आहे. ईश्वराच्या चरणी इथं लहान मोठं कोणीच नाही आहे. त्या अनुषंगाने त्यांनी सहजपणे कबीरजींना सदा असं म्हणून सतत ते उच्चार करायचे. तुम सदा हो.
0: आणि मला वाटतं हीच शिकवण त्यांनी पुढे स्वतःच्या आचरणात आणली. त्यांच्या मताप्रमाणे ही देव एकच आहे आणि तो सर्वत्र आहे.
1: सर्वत्र आहे,
0: तो ओमनीप्रेझेंट आहे, तो सगळीकडे एकाच वेळी उपस्थित आहे. आणि मला वाटतं अलीकडच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही त्यांना गुरु मानलेलं होतं.
1: कारण नकळत हा समानतेचा, सहिष्णुतेचा, एक संविधानाचा पायाच आहे असं मला वाटतं.

0: ईश्वरापेक्षाही मला गुरु श्रेष्ठ आहे, कारण त्याने ईश्वर काय याची जाणीव करून दिली. अशा अर्थाने ते गुरूंचं वर्णन करतात.
1: खूप खूपच छान. आणि गुरुकडनं आलेलं आत्ताच आपण म्हणाल्याप्रमाणे तो विचार पुढे आपल्या शिष्याला देणं म्हणा किंवा समाजालाच देणं म्हणा, जो भेटेल त्याला देणं, हे जे देवाणघेवाण आहे ही किती नैसर्गिक होती, याचंच उदाहरण त्यांनी मांडलेली भक्ती ती खूप वेगळी होती.
0: जे लोक परमेश्वराला बाहेर शोधायला जातात बऱ्याचदा फसतात, त्यामुळे ते बऱ्याचदा माया बडी ठगणी आहे असं म्हणतात. हा, कारण ती तुम्हाला सत्यापासून कायम दूर नेते. सुफीशी तत्वज्ञानाशी जोडलेली एक फार मोठी गोष्ट होती.
1: खरं खरं बघा, आता तुम्ही फक्त बोलता बोलता त्यांचे विचार सांगताय आणि हाच भाव दोहा ऐकतानाही होतो, मला तू कुठं शोधतोय?
0: वा
1: मोको कहा ढूंढे रे.
0: बेशक.

0: म्हणजे आपण पुन्हा पुन्हा म्हणतोय की त्यांनी रूढी परंपरांना छेद देण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस कुठली अशी आव्हानं होती समाजामध्ये की त्यांना त्या गोष्टींना विरोध करायचा होता किंवा छेद द्यायचा होता?
1: कबीरदासजींनी त्यांच्या जीवनात जे काही घडलं त्याच्यावरच त्यांनी पहिले आघात सुरू केला. त्यांना न मिळालेलं शिक्षण, गरिबीमुळे, जातीभेदावर विशेष प्रकाश टाकला, अंधश्रद्धांवर प्रकाश टाकला, कर्मकांडावर प्रकाश टाकला, धार्मिक दंभ, ढोंगीपणा यावर त्यांनी कठोर टीका केली. जसं ज्ञानेश्वर माऊलींना सत्य जाणलं त्यांनी की ईश्वर असा नाहीच आहे हो, तुम्ही असं कसं सांगता, हा कोणाचा एकाचा अधिकार नाही आहे, हा सर्वांचा अधिकार आहे. जसं भारुडामध्ये नाथांनी त्याच्यावर घाला घातला,
0: अगदी अगदी, आणि त्याच अर्थ दगडात देव नका मानू,
1: वा
0: दगडात जे जात आहे दगडाचं त्याला देव माना.
1: क्या बात, क्या बात.

0: पवनजी, जे साहित्य कबीरांचं आपल्यापर्यंत पोहोचलंय, या सगळ्या साहित्याची वैशिष्ट्ये काय वाटतात तुम्हाला?
1: भूक मोठी असल्या कारणाने त्यांच्या साहित्यामध्ये जाणीवपूर्वक मला असं जाणवतं की पंजाबी, अरबी, फारसी, राजस्थानी, खडीबोली, अवधी, पूर्वी, ब्रज अशा सगळ्या भाषांचं मिश्रण, आणि या मिश्रणातून ती भाषा इतकी समृद्ध होत गेली की ती भाषा खूप जवळची वाटायला लागली आपल्याला, आणि त्या अनुषंगाने ही भाषा मला खूप समृद्ध आणि देव बोली वाटते.
0: क्या बात आहे, क्या बात आहे. त्यांची बोली पण तशीच होती, देवाने बोलावं. जसं आपण गीतेच्या बाबतीत म्हणतो की श्रीकृष्ण स्वतः बोलतात, मीच भगवान आहे आणि माझाच हा संदेश आहे. जसं इथे कुठला तरी अल्ला तालाचा संदेश आहे, किंवा आणखी कुठल्या प्रेषितानं काहीतरी सांगितलेलं आहे, येशूचा तो संदेश आहे, तसं गीतेत स्वतः भगवान म्हणतात की मीच भगवान आहे.
1: अरे, आणि याला आम्ही अनालाक म्हणतो सुफिझम मध्ये, अहम ब्रह्मास्मी. ज्याला स्वतःची जाणीव झाली त्याला दुनियेची जाणीव दुसऱ्या क्षणाला झालेली असते, तशी ही वाणी होती.

0: सर आपण सुरुवातीलाच बघितलं की ते जन्मले नाही तर प्रकट झाले अशी मान्यता आहे.
1: अगदी बरोबर.
0: मग कबीरांचा नेमका धर्म कुठला?
1: मनुष्य ही त्यांची जात, मानवता हा त्यांचा धर्म. आणि त्यांची नीतीमूल्य म्हणाल तर सेवा, सत्य, मानवता, प्रेम आणि सदाचार ही त्यांची नीतीमूल्य.
0: वा वा.
1: यावर त्यांनी त्यांचा पूर्ण विचार त्यांच्या काव्यातून, त्यांच्या वागण्यातून मांडला आणि अर्थात कबीर कबीर झाले.
0: वा वा. तुम्ही मांडला म्हणाला तर मला लगेच आठवलं की नक्की त्यांनी कुठल्या तरी दोह्यात हेही मांडला असेल.
1: बेशक बेशक. माला फेरत जुग भया, माला फेरत जुग भया,

0: बऱ्याच वेळानंतर खरं मला अर्थ विचारावा असा वाटला. यात हा थेट अर्थ नाही पोचला माझ्यापर्यंत. काय नेमकं म्हणतात कबीर यात?
1: कबीरदासजी फार कमाल आहेत की आपण आयुष्यभर माळा जपतो, ते मणी
0: माला फेरत
1: आहे, आणि ह्या जपण्यामध्ये त्यांचा तस्बीवर विश्वास नव्हता, ते अजपा जपावर विश्वास ठेवायचे. त्याचं संपूर्ण केंद्र हे आत्म्याशी निगडीत असावं आणि त्यातून तुमचा खरा उद्धार व्हावा. ते जप करण्यामागे परावाणीचा उल्लेख करा. परावाणी म्हणजे जिथे जप कधीच थांबत नाही.
0: बरोबर आहे, पुन्हा ज्ञानेश्वरीशी मिळत जुळती गोष्ट आहे.
1: अगदी अगदी.
0: पण आजही त्याच गोष्टींसाठी आपल्याला पुन्हा काम करावं
1: लागणार लागतंय. हे होण्यासाठी जे सांगितलं त्यामध्ये मला त्यांचे दोन किस्से ते आठवत आहेत मला. ते म्हणजे एक बुखारचे राजा, त्यांचं त्यांनी आत्मस्वरूप होण्यासाठीचा कसा प्रवास घडवला, आणि एक दत्त म्हणून एक मोठे पंडित होते, त्यांनी त्यांच्याशी एकदा शास्त्रावर चर्चा करावी म्हणून त्यांच्याशी विचार विमर्श केला. त्यावेळेस त्यांनी एका शब्दात सांगितलं, मैं तो हारा हूं. मैं तो हारा हूं हे त्या पंडिताला कळालंच नाही. मैं तो हारा तो मैं तो मैं कौन है जो अना है जो इगो है उसको हराना है.
0: आणि हरल्याशिवाय तुम्हाला ते दिसणार पण नाही.
1: क्या बात, हरल्याशिवाय तुम्ही जिंकू शकत असं त्यांचं म्हणणं आहे.
0: क्या बात,
1: ते हारणं जे तुम्ही स्वतःलाच हरवणं आहे त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही कबीरदासजींचं सगळ्यात सुंदर सांगणं म्हणजे मला असं वाटतं जे समाजाला आजच्या काळामध्ये फार महत्त्वाचं वाटतं की ते म्हणायचं तुमचं, त्यांना एकदा एका शिष्याने विचारलं की तुमचा शत्रू कोण आणि तुमचा मित्र कोण, तर तुझा शत्रू तूच
0: हो
1: आणि तुझा मित्र तूच.
0: म्हणजे पुन्हा तोच विचार की ईश्वर सगळीकडे आहे, तुझ्यात आहे, माझ्यात आहे,
1: तुझ्यात
0: या कणात आहे, त्या दगडात आहे, सगळीकडे.
1: सर्वस्वी अधिकार तुम्हाला स्वयंभू भगवंताने दिलेला आहे. त्याच्यासाठी बाहेर पडायची गरज नाही. हा स्वच्छ विचार त्यांनी सांगितला. आणि हा जर विचार खरंच रुजला ना तर सगळं माणसं माणसांसारखे जगायला लागते.
0: वा वा. आणि किती थेट संदेश असायचे, म्हणजे वाईट न बघण्याबद्दलचा किती छान दोहा आहे.

0: वा पवनजी, द छान छान सुधारण अशी द दोह्यांची रचनाही तुम्ही सादर करत आहात आणि जी वाद्य आत्ता तुम्ही वाजवत आहेत ती मला वाटतं थेट कबीरांच्या काळात घेऊन जात आहेत, ह्या वाद्यांबद्दलही आम्हाला थोडंसं सांगा.
1: अगदी फार सुंदर प्रश्न केला तुम्ही. मुळात त्या तत्वाला जाणण्यासाठी त्या तत्वाच्या निगडीत असलेली वाद्य खेळणं गरजेचं आहे. ते म्हणजे डफ. हा डफ जो आहे तो एकमुखी वाद्य येते, दोमुखी नव्हे.
0: अच्छा.
1: हा, त्याच्यामध्ये एक विचार आहे. तसंच तबल्यामधला आम्ही दोन तबले वापरलेत, त्या तबल्यामध्ये पण डग्गा नाही वापरलेला.
0: हा
1: हा, तर दोन्ही तबले हे एकमुखाचा उद्गाते आहेत. ते म्हणतात माणसाने एका तोंडानेच वागावं. तर दोतार हे वाद्य काय सांगतं, ब्रह्म आणि मायेच्या प्रवासामध्ये तुम्ही एकमुखाने चालले तर तुम्हाला त्रास होणार नाही, त्या अनुषंगाने हे वाद्य वापरले.
0: अच्छा, या वाद्याला दोतार
1: असं म्हणतात.
0: आणि साधारण आकार त्याचा एक तारी सारखा आहे, थोडंसं लांब आहे. पण
1: थोडं लांब आहे. अर्थात ह्या वाद्यांची साथ देणारे आमचे सहअध्यायी साधक मुलांशु परदेशी आणि निनाद पारखी यांनी या वाद्यातून कबीरदासजींचा संवाद साधला.
0: पवनजी, द खरं तर तृप्त झालो असं मला म्हणावंसं वाटत नाही, कारण आणखी खूप ऐकावंसं वाटतंय, कारण इतकं हे रसाळ आणि खूप चांगला आनंद देणारं असं सगळं चाललंय. जाता जाता थेट श्रोत्यांशी काय बोलणार आहात?
1: कबीरदासजींची वाणी जी होती बंदगीची होती, बीजक वाणी त्याला म्हणायचे. बीजक म्हणताना बीजक हा त्याचा अपभ्रंश आहे. बेझिझक.
0: हा,
1: बेझिझक म्हणजे ज्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही, कुठली झिझक नाही आहे, अशी ती वाणी होती. आणि त्याच्यातली जी रमैनी, शबद, साखी, ज्ञान, चौतीस ह्या वेगवेगळ्या ज्या त्याच्या अंग होते आणि त्यांचे जे 600

0: कोणी छंद त्याचे त्यांनी वापरले त्यांच्या वाणीमध्ये त्यामध्ये मला जाणवतं की त्यांची वाणी सर्व समाजातल्या वेगवेगळ्या धर्मांमध्ये अनुसरली गेली त्यांनी ती आपली मानली तसं गुरुग्रंथ साहेबमध्ये शब्द आपल्याला त्याचं पाहायला मिळतं कारण हे गुरुतत्वाशी आणि परमतत्वाशी जोडलेली वाणी असल्याकारणाने ही सर्वांना आपलीशी वाटते आणि जर खऱ्या अर्थाने ह्या वाणीला आपलं असं केलं तर सर्व आपले होतील आणि आपण सर्वांचे होऊ असं मला जाता त्याचं सांगावं असं वाटतं.
1: पवनजी शेवटी पुन्हा एकदा आपल्या या भेटीसाठी आभार मानत शेवटची विनंती करतो की कबीरांचं शेवटचं असं काही मागणं होतं का आणि तो दोहा कुठला होता. धन्यवाद.
2: साई इतना दीजिए जामे कुटुंब समाए अल्पसंतुष्टी पण याच्यात

0: संत कबीर जयंती निमित्त विशेष कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात कबीरा बोले. विशेष सहभाग होता आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रीय आणि सूफी गायक पवन नाईक आणि सहकारी संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतो सकाळचे 9:30 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी थोड्याच वेळात.
2: आजोबा हे कुठलं प्लांट आहे?
3: टँजेरीन. खूप गोड असत, तोडू नकोस. हा फ्री फॉरेन ट्रिप लिंक वर क्लिक करा. आता करतो.
2: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
3: का?
2: हा SMS स्कॅम आहे. क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
3: ओ थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
4: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
1: श्रोतेहो रुपेरी गाणी सोनेरी आठवणी कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं अरे संसार संसार चित्रपटातलं गीत. गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं आणि गीताला संगीत दिले विश्वनाथ मोरे यांनी.

श्रोते हो रुपेरी गाणी सोनेरी आठवणी कार्यक्रमात सुरुवातीला अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं अरे संसार संसार या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं विश्वनाथ मोरे यांनी.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोते हो, येत्या 30 जून रोजी एक फिल्म कार्यक्रमात घेऊन येत आहोत। अभिनेते अमिताभ बच्चन यांना अँग्री यंग मॅन ही ओळख मिळवून देणारा ब्लॉकबस्टर हिट चित्रपट जंजीर।
3: यारी है ईमान मेरा, यार मेरी जिंदगी।
2: अनेक कलाकारांनी नाकारलेल्या चित्रपटानं एका फ्लॉप नायकाला महानायक कसं बनवलं हे जाणून घेऊया। तेव्हा ऐकायला विसरू नका।

दिनांक 30 जून 2026 रोजी सकाळी 10:30 आणि पुन्हा प्रसारण रात्री 9:30। कार्यक्रम एक फिल्म 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही।

श्रोत्या हो, रुपेरी गाणी सोनेरी आठवणी कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूयात सुरेश वाडकर यांनी गायलेलं एक फुल चार हाफ या चित्रपटातलं विवेक आपटे यांचं गीत, संगीत अनिल मोहिले यांचं.

0: एक फुल चार हाफ या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं विवेक आपटे यांचं गीत आपण ऐकलत. गीताला संगीत दिलं होतं अनिल मोहिले यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 9:15 वाजलेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम मालिका द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स, अभियांत्रिकीची नवी क्षितिज.
1: अभियांत्रिकीची नवी क्षितिजे या कार्यक्रम मालिकेचे प्रायोजक आहेत द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स.
2: राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अभियांत्रिकी क्षेत्रात भारताचं प्रतिनिधित्व करणारी,
3: भारत सरकारद्वारा मान्यता प्राप्त
2: पहिली आणि एकमेव व्यावसायिक संस्था द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स अर्थात IEI
3: शहराच्या व्यावसायिक विकासाला गती देण्यासाठी
2: प्रतितयश मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा
3: आणि राष्ट्रीय परिसंवादाच्या माध्यमातून अभियंत्यांसाठी सतत कार्यरत
2: ज्ञान, अनुभव आणि प्रगती यांचा विश्वासार्ह सेतू म्हणजेच द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स.
3: तेव्हा आजच द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स चे सभासद व्हा
2: आणि आपल्या अभियांत्रिकी प्रवासाला द्या एक भक्कम पाया.
3: संपर्क क्रमांक 94-22-30-56-74.
0: श्रोते हो, या कार्यक्रम मालिकेत आज ऐकूयात भारतभूषण भागवत यांची डॉक्टर प्राची शेकटकर यांनी घेतलेली मुलाखत.
4: नमस्कार श्रोते हो. अभियांत्रिकीची नवी क्षितिजे कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपणा सर्वांचं स्वागत. आणि आजच्या दिवशी माहिती देण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत BE मेकॅनिकल मास्टर ऑफ व्हॅल्युएशन असं ज्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि सध्या सर्टिफाईड इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी व्हॅल्युअर आणि मॅनेजर म्हणून कार्यरत असलेले आणि इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात गेली 40-45 वर्षांचा अनुभव असलेले भारतभूषण भागवत सर. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं स्वागत.
5: नमस्कार
4: सर. आज आपण बोलूया मेटलर्जिकल इंजिनिअरिंग या शाखेबद्दल. तर सुरुवातीला आपण काय माहिती देऊ शकता?
5: धातुकर्म अभियांत्रिकी, ज्याला मेटलर्जी किंवा मेटलर्जी म्हणून पण ओळखलं जातं, ही एक अशी शाखा आहे की ज्याच्यामध्ये धातू, मिश्र धातू, त्यांचा अभ्यास करणे, त्याच्या डेव्हलपमेंट काय करता येईल ती करणे, मॅन्युफॅक्चरिंग करणे आणि त्याच्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया करणे याच्यावर लक्ष केंद्रित केलं जातं. या शाखेमध्ये धातूंचे जे खनिजांमधनं उत्खनन करण्याच्या प्रक्रियेपासून तर त्याच्या विशिष्ट आवश्यकतेनुसार ते शुद्ध करणे, वेगवेगळ्या वापरांसाठी त्याचं उत्पादनात रूपांतर करणे, त्याच्यासाठी प्रक्रिया डिझाईन करणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. मेटलर्जिकल इंजिनिअरिंगमध्ये वेगवेगळे विषय जर बघितले तर एक्स्ट्रॅक्टिव्ह मेटलर्जी, फिजिकल मेटलर्जी, मेकॅनिकल मेटलर्जी, वेल्डिंग अँड जॉईनिंग मेटलर्जी, करोजन सायन्स अँड इंजिनिअरिंग, सर्फेस इंजिनिअरिंग इत्यादी विषय आपल्याला शिकायला मिळू शकतात. हे शास्त्र जे आहे धातुशास्त्र किंवा त्याच्यातलं जे अभियांत्रिकी ब्रँच आहे ही एक गतिशील आणि अत्यावश्यक क्षेत्र आहे. कारण कुठलीही गोष्ट मॅन्युफॅक्चरिंग करायची असेल तर तुम्हाला बेसिक मेटल हे आवश्यक आहे आणि त्या मेटलच्या प्रॉपर्टीज नुसार आपण वस्तू जी तयार केली जाते ती लॉंग लास्टिंग आणि म्हणजे त्याच्यातल्या ज्या क्रिया आहे त्या चांगल्या प्रकारे करू शकतो. म्हणून हे धातुशास्त्र जे आहे खूप महत्त्वाचं आहे.
4: मेटलर्जिकल इंजिनिअरिंग

0: इंजिनिअरिंग केल्यानंतर पुढे करिअरच्या संधी कशा कशा उपलब्ध होतात?
1: विविध क्षेत्रामध्ये नोकरी जर बघितलं तर मेटलर्जिकल केमिकल लॅब्स म्हणजे स्टील कंपन्या, हार्डवेअर कंपन्या, एअरलाईन्स कंपन्या, रेल्वे आहे, किंवा हेवी मशिनरी मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या कंपन्या आहे, या कंपन्यांमध्ये मेटलर्जिकल इंजिनियर लागतात. ज्यामध्ये आता कास्टिंग इंडस्ट्री असेल, फोर्जिंग इंडस्ट्री आहे, ह्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऑटोमोबाईलशी संबंधित आहे किंवा हेवी इंजिनिअरिंगशी संबंधित आहे, त्या क्षेत्रामध्ये मेटलर्जिकल इंजिनियर हे चांगल्या प्रकारे काम करू शकतात. मेटलर्जी इंजिनियर, मेटलर्जी प्रोडक्शन मॅनेजर, वेल्डिंग इंजिनियर किंवा प्रोजेक्ट इंजिनियर इत्यादी पोस्टवरती हे लोक चांगल्या प्रकारे काम करू शकतात. सरकारी तसेच खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोठा वाव आहे. सरकारी क्षेत्रातल्या मायनिंग कंपन्या ज्या असतील तिथेही हे इंजिनियर काम करू शकतात. एरोस्पेस कंपन्या आहेत, ॲटोमोटिव्ह कंपन्यामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात यांची गरज आहे, कारण ॲटोमोबाईलच्या ज्या काही आता डेव्हलपमेंट चाललेल्या आहेत याच्यामध्ये चांगल्या प्रकारची मेटल किंवा त्याच्या वेगळ्या प्रॉपर्टीज असलेले मेटल्स तयार करणे, वेगवेगळ्या R&D लॅब्ज आहेत, सरकारी एजन्सीज आहेत, डिफेन्स सेक्टरमध्ये सुद्धा मेटलर्जिकल इंजिनियर नवीन निर्मिती करण्यावरती आपलं लक्ष केंद्रित करू शकतो. कास्टिंग इंडस्ट्री, फोर्जिंग इंडस्ट्री याच्यामध्ये तर त्यांचा महत्त्वाचा रोल आहे, अगदी मेन रोल आहे.
0: सर, आपण मेटलर्जिकल इंजिनिअरिंग याविषयी खूप छान माहिती दिलेली आहे, त्याबद्दल मनापासून आपले धन्यवाद. आपण पुढच्या एका शाखेविषयी, टेक्स्टाईल याविषयी आपण माहिती द्या आपल्या श्रोत्यांना.
1: टेक्स्टाईल म्हणजे अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना कापडशास्त्र, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग, त्याच्यामध्ये वेगवेगळे नाविन्यपूर्ण ज्या गोष्टी करता येऊ शकतील इत्यादी बाबतीत सखोल माहिती दिली जाते, ज्यामुळे टेक्स्टाईल उद्योगामध्ये त्यांना चांगल्या प्रकारे करिअर करता येऊ शकतं. टेक्स्टाईलचा जर विचार केला तर स्मार्ट टेक्स्टाईल, त्याच्यानंतर लॉंग लास्टिंग कापड तयार करणे, फॅशनच्या दृष्टीने डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून म्हणजे कपड्यांची निर्मिती करणे इत्यादी विषयांशी संबंधित अभ्यासक्रम त्या शाखेमध्ये असतो. ही एक अभियांत्रिकीची स्पेशल ब्रांच म्हणली तरी चालेल, विशेष शाखा आहे की जिच्यामध्ये फायबर, यान, कापड, कपड्यांच्या उत्पादनाशी संबंधित ज्या गोष्टी आहेत याचा अंतर्भाव असतो. आता याच्यामध्ये कापड तयार करणं, त्याचं डिझाईन म्हणजे त्याचे मॅन्युफॅक्चरिंग, त्याच्यानंतर त्याचा क्वालिटी कंट्रोल, या सर्व गोष्टी येतात. करिअरचा जर विचार केला तर याच्यामध्ये थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल ज्ञान मिळत असल्यामुळं त्या क्षेत्रात लागणारे यंत्रसामुग्री असेल, त्याच्यामध्ये लागणारे केमिकल प्रोसेस आहे आणि मटेरियल प्रॉपर्टीज ज्या आहेत या प्रॉपर्टीज शिकण्यासाठी अभियंत्यांना वेगवेगळे विषय आहेत. तर टेक्स्टाईल इंजिनियर हे त्या याच्यात अभ्यास करून उच्च दर्जाचे कापड, स्मार्ट फॅब्रिक्स, मेडिकलसाठी लागणारं स्पेशल कापड या गोष्टी तयार करण्यासाठी योगदान देऊ शकतात. आता माझ्या माहितीत असणारे एक शास्त्रज्ञ आहे, जे अभियंता आहे, त्यांनी नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करून धूळ शोषून न घेणारं आणि साधारण त्याच्यावर डागही पडणार नाही आहे आणि त्याला कधीही धुण्याची गरज पडणार नाही अशा पद्धतीचं कापड तयार करून त्याचं पेटंट घेण्याच्या त्या तयारी आहेत. अशाही पद्धतीने त्याद्वारे तुम्हाला शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत.
0: आणखी या संदर्भात कुठले कुठले विषय शिकवले जातात
1: या शाखेमध्ये बघितलं तर त्याचे बेसिक प्रिन्सिपल, यार्न मॅन्युफॅक्चरिंग, स्पिनिंग, विविंग, निटिंग, नॉन वोवन फॅब्रिक त्याचं मॅन्युफॅक्चरिंग कसं करणे, टेक्स्टाईल फिनिशिंग, डाईंग, प्रिंटिंग टेक्नॉलॉजी, स्मार्ट टेक्स्टाईल, ई टेक्स्टाईल डिझाईन, टेक्स्टाईल मशिनरी संबंधी माहिती, त्याचं प्रोडक्शन, क्वालिटी कंट्रोल, टेस्टिंग, इन्स्पेक्शन आणि इंडस्ट्रीयल मॅनेजमेंट, एक्सपोर्टच्या दृष्टीने एक्सपोर्ट इम्पोर्ट प्रक्रिया इत्यादी गोष्टी पण शिकवल्या जातात.
0: अच्छा, आणि करिअरच्या संधी पुढे कशा मिळतात?
1: टेक्स्टाईल इंजिनिअरिंग केल्यानंतर आपल्याला प्रोडक्शन इंजिनियर, क्वालिटी कंट्रोल सुपरवायझर, टेक्स्टाईल डिझायनर, R&D स्पेशलिस्ट या पोस्टसाठी सुद्धा संधी मिळू शकते. सरकारी नोकरीचा जर आपण विचार केला तर नॅशनल टेक्स्टाईल कॉर्पोरेशन, स्टेट टेक्स्टाईल मिल्स, हँडलूम अँड टेक्स्टाईल डिपार्टमेंट, DRDO, गव्हर्नमेंट स्किल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स, मिनिस्ट्री ऑफ टेक्स्टाईल या विभागांमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. खाजगी क्षेत्राचा जर विचार केला तर आपल्याला माहिती असलेल्या प्रसिद्ध कंपन्या ज्यांच्या आपण कापड नेहमी वापर आणि इतरही अशा खूप टेक्स्टाईल उत्पादन कंपन्या ज्या आहेत ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे संधी मिळते. टेक्स्टाईल इंजिनियर हा स्वतःचा वस्त्रोद्योग किंवा टेक्सटाईल मिलसुद्धा सुरू करू शकतो.
0: अच्छा, आणि माझ्या मते तुम्ही जी माहिती सांगितली आहे महिला किंवा तरुणींना यामध्ये खूप चांगली संधी उपलब्ध होऊ शकते.
1: नक्कीच, तरुणींच्या बाबतीत जर विचार केला तर फॅशनकडे त्या जशा आकृष्ट होतात

0: त्याचबरोबर फॅशन क्रिएटिव्हिटी या क्षेत्रात नक्कीच उपयोगी पडू शकते आणि त्याच्यात कल्पनाशक्तीला खूप अभाव आहे. त्यामुळं महिलांनी किंवा तरुणींनी या टेक्स्टाईल इंजिनिअरिंगचा चांगल्या प्रकारे वापर केला तर जगही अजून चांगल्या प्रकारे सुंदर दिसू शकेल असं एकंदरीत या शाखेचा त्यांच्या दृष्टीने उपयोग होऊ शकतो.
1: सर, आपण टेक्स्टाईल इंजिनिअरिंग याविषयी खूप छान माहिती दिलेली आहे, पण आता आपण कार्यक्रमात शेवटच्या टप्प्यावर मरीन इंजिनिअरिंग म्हणजे नेमकं काय याविषयी माहिती सांगूया.
0: मरीन इंजिनिअरिंग म्हणजे जहाजे आणि जलवाहतूक करणारी जी साधने आहेत त्याची डेव्हलपमेंट, त्याचं ऑपरेशन आणि त्याचं मेंटेनन्ससाठी वेगवेगळ्या शाखा मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक असो, कम्प्युटर इंजिनिअरिंग असो, याचा उपयोग करून त्या जलवाहतुकीच्या साधनांचं किंवा जहाजांचं आपल्याला ज्ञान मिळू शकतं. आता या मरीन इंजिनिअरिंगमध्ये इंजिनिअरिंग सायन्सेसचे नेव्हल आर्किटेक्चर आणि मरीन स्ट्रक्चर्सचं एकत्रीकरण केलेलं आहे, जेणेकरून जहाज सुरक्षित आणि कार्यक्षमपणे चालवता येईल, त्याची देखभाल व दुरुस्ती करता येऊ शकेल. हा मरीन इंजिनिअरिंग कोर्स जो विद्यार्थ्यांना जहाजाचं प्रपोल्शन, ऑनबोर्ड सिस्टीम डिझाईन, ऑपरेशन आणि मेंटेनन्स इत्यादी कौशल्याने सज्ज करतो, ज्याच्यामुळे मरीन इंजिनियर ऑफिसर किंवा चीफ इंजिनियर म्हणून सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे काम करता येऊ शकतं. लिफ्ट बोट्स, रेस्क्यू क्राफ्ट्स, इमर्शन सूट्स आणि पाण्याखालचे बचाव तंत्रसुद्धा याचं प्रशिक्षण या अभ्यासक्रमात समाविष्ट असतं.
1: अच्छा.
0: त्याचबरोबर सगळ्यात मोठा जहाजाचा किंवा समुद्रमार्गाचा उपयोग हा ट्रान्सपोर्टेशनसाठी केलेला गेलेला आहे. त्याच्यातलं जर बघितलं तर शिपिंग कंपन्या वेगवेगळ्या आहेत, ज्या मरीन इंजिनिअरिंग फर्म्स आहेत, मरीन कन्सल्टन्सी फर्म्स आहेत, या क्षेत्रामध्ये मरीन इंजिनियर्स चांगल्या प्रकारे काम करू शकतात. सरकारी याचा जर विचार केला तर भारतीय नौदल आहे, तटरक्षक दल आहे आणि इतर समुद्री संबंधित ज्या संस्था आहेत याच्यामध्ये सुद्धा मरीन इंजिनियर्सना चांगल्या प्रकारे संधी उपलब्ध आहेत. मरीन पार्ट्स निर्माण करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हे अभियंते नोकरी करू शकतात. पदवीधर समुद्र अभियंता म्हणून नोकरी करण्याच्या दृष्टीने किंवा सहाय्यक प्रणालीसाठी जबाबदार मुख्य अभियंते म्हणजे चीफ इंजिनियर रिस्पॉन्सिबल प्रोडक्शन प्लांट्स अँड ऑक्झिलरी सिस्टीम मरीन इंजिनियर ऑफिसर असं आपण म्हणजे त्या क्षेत्रामध्ये करिअर करू शकतो. काही मरीन इंजिनिअरिंगचे जे कोर्सेस आहेत हे आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता प्राप्त आहेत की ज्यामुळे याच्यातले ग्रॅज्युएट्स जगभरातल्या जहाजावर सुद्धा काम करू शकतात.
1: सर, खरं पाहायला गेलं तर इंजिनिअरिंगच्या खूप वेगवेगळ्या शाखा आहेत, पण ठरलेल्या वेळेत सुद्धा आपण छान विस्तृत अशी माहिती आपल्या श्रोत्यांना आणि पालकांना दिलेली आहे, त्याबद्दल आपल्या आकाशवाणीतर्फे खूप मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स, अभियांत्रिकीची नवी क्षितिजं या कार्यक्रम मालिकेत भारतभूषण भागवत यांची डॉक्टर प्राची शेकटकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत.
3: अभियांत्रिकीची नवी क्षितिजे या कार्यक्रम मालिकेचे प्रायोजक होते द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स.
2: 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 9:27 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सरला हरवूया.
4: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
5: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
4: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
5: श्रोते हो नमस्कार. गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया यामध्ये मी नितीन जावळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड यांच्याकडून कॅन्सर संदर्भातली इत्यंभूत माहिती. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भातली आणखी काही माहिती हवी असेल तर आपण नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375, 98-220-40-375. या भागात डॉक्टर, मला तुम्हाला विचारायचं की तोंडाचे कॅन्सर समाजात बरेच आढळतात रुग्णांमध्ये, तर काय याच्याबद्दल माहिती सांगाल?
6: सो तोंडाचे कॅन्सर मला सांगायचं आहे की भारतातच खास करून जास्त आहेत, कारण तंबाखूचं प्रमाण

0: प्रमाण भारतात जास्त आहे. बाहेरच्या देशात पाश्चात्य देशात गेलं तर तंबाखूचं प्रमाण खास करून कमी आहे. स्मोकिंग अल्कोहोल सगळीकडेच आहे पूर्ण जगात, पण तंबाखू खास करून जे
1: डायरेक्ट खाली
0: च्युईंग टोबॅको म्हणजे डायरेक्ट जी खाल्ली जाते चघळली जाते,
1: तंबाखू मावा गुटखा
0: ते सगळं भारतात कॉमन आहे. तर त्याच्यामुळे तोंडाचे कॅन्सर भारतातच खूप जास्त कॉमन आहेत. तर आपल्याला हे पूर्णपणे प्रिव्हेंट करता येतील. तंबाखूमुळे होणारा कॅन्सरचं प्रमाण आपल्याला एकदम 80-90% कमी करता येईल. सगळ्यात पहिले तर ओरल कॅन्सर हे प्रिव्हेंटेबल आहे जर तंबाखू आपण कोणीच खाल्ले नाही खायचं सोडून दिलं तर. मी सगळ्यात पहिले श्रोत्यांना हे आवाहन करतो की कोणत्याही प्रकारची तंबाखू खाऊ नका. मग तंबाखू कोणत्याही फॉर्म मध्ये असू दे, फॉर एक्झाम्पल मावा गुटखा पान मध्ये पण तंबाखू असते, तंबाखूचं पान, तर कोणत्याही प्रकारमध्ये खाऊ नका. कारण ती जर कॅन्सर त्यामुळे झाला तर तो प्राणघातक आहे.
1: किंवा बऱ्याच ग्रामीण भागात दातांसाठी मिसरीचं प्रमाण, त्यातही तंबाखू असते, तर ते सुद्धा घातक आहे आरोग्यासाठी.
0: हो अगदी बरोबर. म्हणजे स्त्रियांमध्ये काही प्रमाणात मिसरीचं प्रमाण सापडलं आहे, म्हणजे आमच्याकडे जे पेशंट येतात तर तंबाखू तसं नाही खात पण मिश्री दात घासायला पडतात. तर दात घासायला टूथपेस्ट वापरा, ठीक आहे. मिश्रीमध्ये पण तंबाखू असतो त्यामुळे पण कॅन्सर होतो हे प्रूव्ह झालेलं आहे, हे सायंटिफिक रिसर्च मध्ये सिद्ध झालेलं आहे. तर ते आपल्याला पहिल्या सगळ्यात पहिले थांबवता येईल, म्हणजे तोंडाचे कॅन्सर एकदम आपल्याला कमी करता येतील भारतात. तर हे झालं थांबवण्याचं प्रमाण.
1: पण मग तोंडाचा कॅन्सर रुग्णाला झालाय हे कसं ओळखायचं त्यानं?
0: पेशंटला सगळ्यात पहिले तोंडामध्ये जखम होते, अल्सर आपण म्हणतो ती जखम, हा तर ती जखम भरत नाही म्हणजे वाढतच जाते, आकारात वाढत जाते. सुरुवातीला ते पेनलेस असतं पण नंतर त्यातनं ब्लड यायला लागतं, किंवा जर दाताच्या खाली आले असेल तर दात हालायला लागतो, लूज होतो, ठीक आहे. आणि जर कधी कधी गाठ असते मोठी व्हायला लागते, कधी कधी तोंड उघडत नाही, तर ते कॅन्सरमुळे होणारे बदल आहेत ते सगळे. तर तसं काही वाटलं तर लगेचच कॅन्सर तज्ञांना जाऊन दाखवणं गरजेचं आहे. कारण कॅन्सर तज्ञमुळे त्याची पुढे तपासणी करतात, म्हणजे तपासणीमध्ये बायोप्सी करून कन्फर्म करतात की कॅन्सर तो आहे का नाहीये, आणि त्यानंतर पुढच्या तपासण्या असतात.
1: श्रोते हो, हे होते गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375, 98-220-40-375. श्रोते हो, आज पुरतं या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॅन्सरला हरवूया. नमस्कार.

0: कॅन्सर रुग्णांच्या परिपूर्ण उपचारासाठी गरुड कॅन्सर हॉस्पिटल अद्ययावत टॉप अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे अत्याधुनिक उपचार. खर्चाची चिंता नाही कारण शासकीय आणि कॅशलेस योजना जोडीला आहेतच. टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम. गरुड कॅन्सर हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
1: श्रोतेहो, प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सरला हरवूया आपण ऐकलात. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 9:32 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम आहार विहार. आहार विहार कार्यक्रम ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांना गौरी जोशीचा नमस्कार. श्रोतेहो, आपली जीवनशैली कशी आहे यावर आपलं आरोग्य अवलंबून असतं. थोडक्यातच आपला रोजचा व्यायाम, त्याचप्रमाणे योगासनं, थोड्या वेळासाठी रोजच्या रोज चालण्याचा व्यायाम, यापैकी जर काही आपण रोजच्या रोज करत असू तर निश्चितच आरोग्यासाठी याचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे रोजच्या रोज प्राणायामसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. आपल्या मनशांतीसाठी मेडिटेशन करणं तेवढंच गरजेचं आहे. आणि या सगळ्या गोष्टींच्या बरोबर आपल्या रोजच्या जेवणाच्या ज्या वेळा असतात त्या ठरलेल्या असाव्यात. रोज आपण त्याच वेळेला जेवण करणं हे महत्त्वाचं आहे. जेवण करत असताना आपल्याला सगळ्यांना ही गोष्ट माहितीच आहे की जेवणामध्ये फळभाजी, पालेभाजी, मोड आलेल्या कडधान्यांच्या उसळी, सॅलेड किंवा कोशिंबीर, त्याचबरोबर एखादं छान गरम सूप, वरण भात अशा सगळ्या गोष्टींचा समावेश असावा. त्याचप्रमाणे रात्रीचं जे जेवण आहे विशेष करून ते वेळेत आणि लवकर करावं. जर जेवायची वेळ आपण 8:30 नंतरची ठेवली तर जेवण केल्यानंतर बऱ्याचदा असं होतं की ते जेवण पचण्यासाठी पुरेसा वेळ आपण देऊ शकत नाही, लवकर झोपतो, त्यामुळे ते जेवण व्यवस्थित पचत नाही. म्हणून जेवायची वेळ शक्यतो 8 असावी की जेणेकरून जेवण केल्यानंतर झोपण्यापूर्वीचे 2-3 तास जातील आणि ते जेवण व्यवस्थित

व्यवस्थित पचेल. याबरोबरच जंक फूड जे आहे ते आपण टाळणं महत्त्वाचं आहे, कारण बऱ्याच आजारांना निमंत्रण बाहेरच्या खाण्यामधनंच येतं. तर त्याच्यामुळे जंक फूड जे आहे ते टाळणं महत्त्वाचं आहे आणि ते आपणही टाळावं आणि मुलांनाही त्याच पद्धतीची सवय लावावी. श्रोत्या, आता बघा, पावसाळ्याला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की आपली पचनशक्ती जी आहे तर ती कमकुवत होते. त्यामुळे पचनाला हलके पदार्थ खाणं हे तेवढंच महत्त्वाचं असतं. या दिवसात आपली रोगप्रतिकारक शक्ती आपण वाढवणं हे आवश्यक असतं आणि याचसाठी गरमागरम छान रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं सूप जर आपण रोज घेतलं तर निश्चितच आरोग्याच्या दृष्टीने ते चांगलं आहे. तेव्हा आज सुरुवातीला आपण टोमॅटो आणि बीट सूप याची छानशी रेसिपी या ठिकाणी आहार विहार या कार्यक्रमामध्ये आपण ऐकूयात. बघा, टोमॅटो उकडून घ्यायचा, बीट उकडून घ्यायचं, उकडल्यानंतर त्याचं साल काढून टाकायचं आणि मिक्सरमधनं या दोन्ही गोष्टी छान फिरून घ्यायच्या. त्यानंतर ते गाळून घ्यायचं. जर मिक्सरमध्ये व्यवस्थित छान बारीक झालं असेल तर नाही गाळलं तरी चालू शकतं, कारण या दोन्ही गोष्टी न गाळता आपण सूपमध्ये तशाच वापरल्या तर निश्चितच फायबर्स जास्त चांगल्या पद्धतीने आपल्या पोटामध्ये जातात की जेणेकरून आपल्या शरीराला त्याचा उपयोगच होतो. हे गाळून घेतल्यानंतर किंवा न गाळता घेतल्यानंतर मिक्सरमधनं बारीक केल्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, त्याचप्रमाणे थोडंसं आलं याच्यामध्ये आपण किसून घालू शकतो, काळी मिरी घालायची आणि आपण चांगलं तूप त्याच्यामध्ये वापरूयात. कारण बऱ्याचदा असं होतं की सूपमध्ये बटर घालावं असं सांगतात, पण बाहेरच्या गोष्टी जेवढ्या आपण वापरायच्या टाळू तेवढं जास्त चांगलं. शेवटी घरचं जे पदार्थ असतात ते ताजे, सकस आणि पौष्टिक असतात आणि खात्रीशीर असतात, हेही तेवढंच महत्त्वाचं. त्याच्यामुळे चांगलं तूप त्याच्यामध्ये आपण घालू शकतो आणि हे छान सूप गरम गरम आपण पावसाळ्याच्या दिवसामध्ये निश्चितच पिऊ शकतो. मग असं होतं, आपल्याला माहिती आहे की टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी असतं आणि त्याच्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आणि बीट तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की रक्तवाढीसाठी बीट चांगलं असतं, तर त्याच्यामुळे टोमॅटो आणि बीट सूप जे आहे ते छान पद्धतीने आपण घेऊ शकतो आणि पावसाळ्यामध्ये आपली पचनशक्ती, रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती निश्चितच वाढवू शकतो.

श्रोते हो, याच्यानंतर आपण एक फायरलेस रेसिपी आपण पाहणार आहोत. तुम्हाला निश्चितच हे टोमॅटो बीट सूप जे आहे ते आवडलेलं असणार, त्याची रेसिपी आवडलेली असणार, निश्चितच तुम्ही ती करून पहा. आणि याच्यानंतर आता एक आपण गॅसचा वापर न करता साधी सोपी सुटसुटीत अशी एक रेसिपी पाहणार आहोत. आणि तो खायचा पदार्थ नाही आहे, तर तो आहे आवळ्याचा रस किंवा आवळ्याचा ज्यूस. आवळ्याचं सरबत नाही हे लक्षात घ्या, कारण सरबत म्हणलं की त्याच्यामध्ये साखरेचा वापर आला. आपल्याला साखर न वापरता हा आवळ्याचा ज्यूस किंवा आवळ्याचा रस करायचा आहे, कारण साखर, आपल्याला सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे की साखर ही शरीराला त्रासदायक आहे. बऱ्याचदा सगळेजण म्हणतात की साखरेच्या ऐवजी गुळाचा वापर, दगडापेक्षा वीट मऊ, असं म्हटलं तर हरकत नाही. गोड पदार्थ आपण जेवढे खाऊ शरीराची हानी ही निश्चितच होणार, तर म्हणून आपल्याला साखर न वापरता हा आवळ्याचा ज्यूस किंवा आवळ्याचा रस कसा करायचा हे पाहायचं आहे. श्रोते हो, हा रस कसा करायचा, कसा घ्यायचा, याआधी मला तुम्हाला आवर्जून सांगायला आवडेल की आवळ्यामध्ये संत्र्यापेक्षा जास्त, म्हणजे जवळजवळ संत्र्यापेक्षा 8 पट जास्त व्हिटॅमिन सी असतं, 8 पट जास्त. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती यामुळे वाढते. सर्दी, खोकला यापासून आपला बचाव होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आवळ्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, त्यामुळे त्वचेसाठी हे निश्चितच उत्तम ठरतात. आपली त्वचा उजळ आणि चमकदार राहायला प्रयत्न होतो. त्याचप्रमाणे आवळ्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते. आवळ्यामध्ये भरपूर फायबर्स असतात, त्यामुळे ॲसिडिटी आणि कॉन्स्टिपेशनचा त्रास होत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आवळ्यामुळे रक्तातली साखर नियंत्रणात राहते. म्हणजे ज्यांना ज्यांना डायबेटीसचा त्रास आहे तर त्यांनी निश्चितच या गोष्टीचा विचार करायला हरकत नाही. आवळ्यामुळे रक्तातली साखर नियंत्रणामध्ये राहते. आपल्या शरीरातलं एक बॅड कोलेस्ट्रॉल असतं, प्रत्येकाच्या शरीरामध्ये गुड कोलेस्ट्रॉल, बॅड कोलेस्ट्रॉल असे दोन प्रकारचे असतात. ते हे बॅड कोलेस्ट्रॉल आवळ्यामुळे कमी होतं. हे कमी

झाल्यामुळे आपला रक्तदाब जो आहे, ब्लड प्रेशर जे आहे ते नियंत्रणात राहतं आणि यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. आता बघा, हा आवळ्याचा ज्यूस किंवा आवळ्याचा रस कसा करायचा, तर त्याच्यासाठी एक साधारणपणे एका माणसाला हवा असेल तर एक किंवा दोन आवळ्याचा रस आपण करू शकतो. जर दोन किंवा तीन जणांसाठी पाहिजे असेल तर साधारणपणे दोन जणांसाठी चार आवळे पुरेसे होतात. हे आवळे स्वच्छ धुवायचे, पुसायचे, त्याच्यानंतर त्या आवळ्याचे बारीक बारीक तुकडे करायचे चाकूनी. त्यानंतर त्याच्यामध्ये स्वच्छ धुतलेली कढीपत्त्याची पानं जी आहेत ती तुकडे करायची आणि त्याच्यामध्ये एकत्र करायची. त्याच्यानंतर थोडासा छोट्यासा आल्याचा तुकडा, त्याची साल काढून, आल्याचा साल काढून, नाहीतर आलं स्वच्छ धुवून घ्या जर तुम्हाला साल काढायचं नसेल तर, कारण आलं हे त्याला माती लागलेली असते, त्याच्यामध्ये स्वच्छ धुणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आपण आलं घेतलं, कढीपत्त्याची पानं घेतली, आवळ्याचे तुकडे टाकले आणि त्याच्यामध्ये ओली हळद, या ओल्या हळदीचा छोटासा तुकडा आपण त्याच्यामध्ये टाकायचा आहे. हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्स करायचं, व्यवस्थित क्रश करायचं, फिरवून घ्यायचं. त्यानंतर थोडंसं पाणी टाकून पुन्हा एकदा मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आणि

अतिशय महत्त्वाचे. आपण आलं घेतलं, कढीपत्त्याची पानं घेतली, आवळ्याचे तुकडे टाकले आणि त्याच्यामध्ये ओली हळद, या ओल्या हळदीचा छोटासा तुकडा आपण त्याच्यामध्ये टाकायचा आहे. हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्स करायचं, व्यवस्थित क्रश करायचं, फिरवून घ्यायचं. त्यानंतर थोडंसं पाणी टाकून पुन्हा एकदा मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे गाळणीनी गाळून घ्यायचं. त्याची कन्सिस्टन्सी पाहून त्याच्यामध्ये थोडंसं वरनं पाणी घालायचं गाळल्यानंतर. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं, साखर घालायची नाही, फक्त चवीपुरतं मीठ घालायचं. आणि हा छान आवळ्याचा ताजा ताजा रस आपण प्यायला तर निश्चितच आपल्या आरोग्याला त्याचा उपयोग होतो. आवळ्याचे उपयोग काय हे तर मी तुम्हाला ही रेसिपी सांगायच्या आधी सांगितलेलं आहे, पण श्रोते हो, याच्यामध्ये आपण जो कढीपत्ता घातलेला आहे हा कढीपत्ता बहुगुणी आहे. कढीपत्त्यामुळे अपचन, गॅस या ज्या समस्या आहेत या दूर होतात. कढीपत्त्यामुळे सुद्धा आपल्या रक्तातली साखर नियंत्रणामध्ये राहते. कढीपत्त्यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं, मेटाबॉलिझम सुधारतं, त्याचप्रमाणे शरीरातली चरबी जी आहे ती कमी होते मेटाबॉलिझम सुधारल्यामुळे. आणि आपल्या लिव्हरचं जे कार्य आहे ते सुद्धा, त्याचं फंक्शनिंगसुद्धा चांगल्या पद्धतीने होतं. म्हणून हा कढीपत्ता जो आहे हा ताजा कढीपत्ता आवळ्याचा ज्यूस करताना, आवळ्याचा रस करताना अवश्य वापरायचा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की जी आपण याच्यामध्ये वापरलेली आहे ते म्हणजे आलं. या आल्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते. बघा, पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण जा हा आवळ्याचा रस घेतला तर सर्दी, कफ, खोकला या ज्या गोष्टी पावसाळ्यामध्ये आपल्याला गार थंड वातावरणामुळे होत असतात, तर त्यापासून आल्यामुळे आपल्या शरीराचं रक्षण होतं. कारण आलं हे उष्ण आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आल्यामुळे सुद्धा आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्याचप्रमाणे याच्यामध्ये ओली हळद आपल्याला थोडीशी वापरायची आहे. तर ओली हळद जी आहे यामुळे सुद्धा आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे सांधेदुखीचा त्रास ज्यांना आहे किंवा संधिवाताचा त्रास ज्यांना होतो तर त्याच्या वेदना ओल्या हळदीच्या रेग्युलर वापरामुळे, सातत्याने वापरलं तर निश्चितच या वेदना कमी होतात. आणि रक्त शुद्ध करण्यासुद्धा ओल्या हळदीचा आपल्याला उपयोग होतो. तर त्याच्यामुळे श्रोते हो, आपण लक्षात ठेवायचं आहे की हा आवळ्याचा ज्यूस जो आहे, आवळ्याचा रस जो आहे, तो जर आपण सातत्याने घेतला तर निश्चितच आपल्याला त्याचा उपयोग होतो. आणि या आवळ्याच्या ज्यूसबरोबरच अजून एक ज्यूस मी तुम्हाला सांगणार आहे. बघा श्रोते हो, चहा कॉफीला हे ज्यूस जे आहेत हे अतिशय छान पर्याय ठरू शकतात. आणि आपली चहा कॉफी पिण्याची जी सवय आहे ती निश्चितच आपण कमी करू शकतो. एक ठराविक रोजची वेळ झाल्यानंतर चहा प्यायलाच पाहिजे, चहा प्यायल्याशिवाय काही खरं नाही किंवा माझं डोकं दुखतं असं जे वाटतं हे आपलं बऱ्यापैकी मानसिक असतं. या आवळ्याच्या ज्यूसबरोबरच आपल्याला मी ज्या ज्यूसची रेसिपी सांगणार आहे अगदी थोडक्यामध्ये, तर तो आहे कोहळ्याचा ज्यूस. आपल्याला कोहळा सगळ्यांना माहिती आहे. हा कोहळा आपल्याला फक्त माहिती आहे की ठराविक वेळेला आपण पूजेमध्ये त्याचा उपयोग करतो किंवा काय. हा जर छान ताजा कोहळा आपण आणलात, हा कोहळा आणल्यानंतर त्याचं साल काढायचं. साल काढल्यानंतर या कोहळ्याला आतमध्ये भोपळ्यासारख्या बिया असतात, तर त्या बिया आपण काढून टाकायच्या. या कोहळ्याचे बारीक बारीक तुकडे करायचे आणि हे तुकडे मिक्सरमधनं अशाच पद्धतीने फिरवून घ्यायचे. मिक्सरमधनं फिरवल्यानंतर त्याच्यामध्ये ते बारीक क्रश झाले व्यवस्थित की नंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, परत एकदा फिरवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण हा जो कोहळ्याचा ज्यूस आहे तो गाळून पिऊ शकता. मगाशी सांगितलं तसं न गाळता पेलं तर जास्तीत जास्त फायबर्स आपल्या पोटामध्ये जातात, त्याचा निश्चितच आपल्याला उपयोग होतो. आणि हा कोहळ्याचा ज्यूस घेताना त्याच्यामध्ये मीठ टाकलं तर चालू शकतं. मीठ न टाकतासुद्धा आपण हा कोहळ्याचा ज्यूस पिऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कोहळ्याला स्वतःची अशी कुठलीही चव नाही. आपण नक्कीच करून पहा, पिऊन पहा की ज्याला न्यूट्रल म्हणतो अशा पद्धतीने हा कोहळा आहे. हा कोहळ्याचा ज्यूस करताना त्याच्यामध्ये आपण पुदिन्याची एक दोन तीन पानं जर टाकली स्वच्छ धुतलेली तर निश्चितच त्याची वेगळी चव आपल्याला मिळू शकते. आणि श्रोते हो, बघा, किचन म्हणजे स्वयंपाकघर ही एक प्रयोगशाळा असते. तिथे वेगवेगळे प्रयोग हे जर आपण केले तर निश्चितच रोजचा स्वयंपाक तेवढाच इंटरेस्टिंग आहे, त्या भाज्या वापरूनच पण तेवढाच इंटरेस्टिंग निश्चितच होऊ शकतो. पण हे आपल्या करण्यावर आहे. आणि म्हणूनच श्रोते हो, या ज्यूसचा वापर करून आपण चहा कॉफीला पर्याय निश्चितच या ठिकाणी
शोधू शकतो. आणि कसं असतं, या सगळ्या गोष्टींची सवय आपल्या लावण्यावर आहे. आपण एखाद्या गोष्टीची सवय शरीराला लावली की रोज ती वेळ झाल्यानंतर आपल्याला त्या गोष्टीची आठवण होते. त्याचप्रमाणे थोडंसं एक आपल्या स्वतःला आपण नियम जर घालून घेतले की चहा प्यायचा नाही, कॉफी प्यायची नाही, कारण आपल्याला माहिती आहे की या दोन गोष्टी शरीराला त्रासदायक आहेत, तर निश्चितच आपली चांगली जीवनशैली आपण डेव्हलप करू शकतो, निर्माण करू शकतो. तेव्हा श्रोते हो, आजच्या

आहार विहार या कार्यक्रमामध्ये मी सांगितलेल्या सूपची रेसिपी, आवळ्याचा ज्यूस आणि कोहळ्याचा ज्यूस या रेसिपी आपल्याला निश्चितच आवडल्या असतील. आजच्या आहार विहार या कार्यक्रमामध्ये मी गौरी जोशी आपला निरोप घेते. नमस्कार.

शंभरांश एक मेगाहर्ट्ज एफ एम बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोत्या, सकाळचे 9:15 वाजलेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं बालकवी यांचं गीत. गीताला संगीत दिले पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: श्रोतेहो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला लता मंगेशकर यांच्या स्वरातलं बालकवी यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. श्रोतेहो, शब्द हे कायम गर्भार असतात, काय काय जन्माला घालत असतात.
1: म्हणजे स्वर, व्यंजन आणि बाराखडीच्या तक्त्यापासून सुरू होणारा आपला हा शब्दांचा प्रवास कधी आपल्याला भूतकाळात रमवून टाकतो तर कधी आपल्या स्वप्नांना कल्पनांचे पंख देतो.
0: श्रोतेहो, साहित्य विश्वातल्या लेखणीचा अर्थ जाणून घेऊयात साहित्य सौरभ या कार्यक्रमात दर बुधवारी सकाळी 8:40 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:15.
1: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.
0: श्रोतेहो, आपण ऐकता आहात सुगम संगीत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूयात राणी वर्मा यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत.

0: राणी वर्मा यांच्या स्वरातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीतबद्ध केलं होतं अशोक पत्की यांनी.
1: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे पर्यावरण असंतुलनाचा कहर.
2: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे मानवी शरीरात कॅन्सरचं घर.
1: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे जनावरांचा वाढता मृत्यूदर.
2: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे जमीन आणि पाण्याच्या प्रदूषणात भर.
1: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे निसर्गाचा अनादर.
2: आणि निसर्ग आजवर आपल्याला फक्त चांगलं तेच देत आलाय.
1: पण ज्या दिवशी फक्त आपण पेरलेलंच आपल्याला द्यायचं हे निसर्गानं ठरवलं
2: तर आपल्या हाती काय येणार
1: याचा विचार आता करायला हवा.
2: त्यामुळे निसर्ग नियम पाळा आणि प्लास्टिकचा वापर टाळा.
3: रंगवले मी चित्र मनोहर मीच तयांची केली चौकट. शिसवी चौकट बांधी अली ती.

महेंद्र कपूर यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीतबद्ध केलं होतं श्रीकांत ठाकरे यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत.

100.1 MHz एफ एम बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात रिंगा रिंगा या चित्रपटातलं गुरु ठाकूर यांचं गीत. गीतासाठी स्वर आहे सुखविंदर सिंग यांचा आणि संगीत आहे अजय अतुल यांचं.

श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला रिंगा रिंगा या चित्रपटातलं सुखविंदर सिंग यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत दिलं होतं अजय अतुल यांनी.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री।
3: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार। बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली।
2: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय।
3: सर, हे एनपीएस संचय काय?
2: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल। आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा। अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा। रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत।
4: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सत्यवान या चित्रपटातलं कृष्णा शिंदे यांनी गायलेलं गीत।

श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सत्यवान या चित्रपटातलं कृष्णा शिंदे यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात ऑक्सिजन या चित्रपटातलं वैशाली सामंत यांनी गायलेलं गीत, संगीत अजय अतुल यांचं.

0: वैशाली सामंत यांच्या स्वरातलं ऑक्सिजन या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीताला संगीतबद्ध केलं होतं अजय अतुल यांनी. श्रोते हो, अहिल्यानगर जिल्ह्यातील मान्यवर साहित्यिकांचा साहित्य प्रवास जाणून घेऊयात साहित्य सौरभ या कार्यक्रमात.
1: तेव्हा अवश्य ऐका साहित्य सौरभ कार्यक्रम दर बुधवारी सकाळी 8:40 आणि पुनःप्रसारण रात्री 8:15 आकाशवाणी अहिल्यानगर 100.1 MHz
0: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही. श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात कोकणस्थ या चित्रपटातलं हरिहरन आणि साधना सरगम यांनी गायलेलं गीत. संदीप खरे यांच्या गीताला संगीत दिलंय अक्षय हरिहरन यांनी.

0: कोकणस्थ या चित्रपटातलं साधना सरगम आणि हरिहरन यांनी गायलेलं संदीप खरे यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत दिलं होतं अक्षय हरिहरन यांनी.
1: श्रोते हो, मोबाईलमुळे झालेले अपघात अनेकांना कायमचं अपंगत्व देऊन गेलेत,
2: तर काहींना अशा अपघातांमध्ये आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे.
1: त्यामुळे गाडी चालवताना मोबाईलवर बोलणं आणि मोठ्या आवाजात गाणी ऐकणं टाळा.
2: मोबाईलवर दाखवलेल्या मॅपऐवजी तिथे आसपास राहणाऱ्यांना संबंधित रस्त्यांविषयी विचारा.
1: आणि महत्त्वाचं म्हणजे गाडी चालवताना रील्स बनवणं बंद करा.

0: श्रोते हो, आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र म्हणजे आपल्या असंख्य श्रोत्यांशी जोडलं गेलेलं एक विश्वासार्ह रेडिओ माध्यम।
1: ज्ञान, माहिती आणि मनोरंजनासह प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचा गेल्या 35 वर्षांचा हा प्रदीर्घ प्रवास अधिक समृद्ध करत आहोत
0: लवकरच सुरू होणाऱ्या नवीन कार्यक्रमांच्या माध्यमातून। नमस्कार अहिल्यानगर,
1: रुपेरी गाणी, सोनेरी आठवणी,
0: शब्द तरंग, स्नेह संवाद,
1: आहार विहार,
0: अर्थ जगत, सखी विशेष,
1: आदरणीय पाहुण्यांची स्मरणीय गाणी
0: आणि उद्योग जगत, अशा बऱ्याच कार्यक्रमांचं नवीन पर्व घेऊन आम्ही लवकरच येत आहोत आपल्या भेटीला।
1: तेव्हा श्रोते हो, ऐकत रहा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र,
0: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ऍपच्या माध्यमातून।

श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात ऐकूयात कुटुंब या चित्रपटातलं रूपकुमार राठोड आणि बेला शेंडे यांनी गायलेलं गीत. गीताला संगीत दिले अजित आणि अभिजित यांनी.

बेला शेंडे आणि रूपकुमार राठोड यांनी गायलेलं कुटुंब या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत दिलं होतं अजित आणि अभिजित यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत.

0: शंभरांश एक मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 10:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम आमच्या संग्रहातून. आज यात ऐकूयात थोर संत परंपरा. कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रदीप हलसगीकर.
1: थोर संत परंपरा या अहमदनगर जिल्ह्यातील संतांच्या कार्याचा परिचय करून देणाऱ्या मालिकेतील आज प्रसारित करत आहोत शिर्डी माझे पंढरपूर. श्री संत साईबाबांच्या जीवन कार्याचा परिचय आज या कार्यक्रमातून आपण करून घेणार आहोत. लेखन केलंय अनिल सहस्त्रबुद्ध यांनी आणि सादरकर्ते आहेत प्रदीप हलसगीकर.

0: शिर्डीचे साईबाबा हे करोडो भक्तांच्या हृदय सिंहासनावर आरूढ झालेलं तत्व आहे. त्यांना कोणी संत म्हणतात, कोणी अवलिया म्हणतात, कोणी सद्गुरू म्हणतात, कोणी फकीर मानतात, कोणी फरिश्ता मानतात, तर कोणी भगवान म्हणून त्यांना शरण जातात. अनेकांच्या घरातल्या देवघरात साईबाबांनी स्थान मिळवलंय. हॉटेल, ऑफिस, दुकानं सगळीकडं साईबाबांची प्रतिमा दिसते. तरीसुद्धा साईबाबा नेमके कोण होते याविषयीचं गूढ कायम आहे. काही जण हे गूढ उकलण्याचा प्रयत्न करतात आणि काही त्यांच्या अस्तित्वाविषयी वाद घालतात. या सर्व जिज्ञासेतून परिणामी श्री साईनाथ महाराजांचे भक्त मात्र वाढतायत. श्री साईबाबा संत श्रेष्ठ, परात्पर गुरु, सद्गुरू म्हणून जगद्विख्यात झाले आहेत. शिर्डी संस्थांचं उत्पन्न लक्षवेधीपणे वाढतं आहे. शासकीय आयुक्तांची नेमणूक व्यवस्थापनासाठी करावी लागलीय. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम या संतांना भाविक साक्षात भगवंत मानू लागले. आणि अगदी तसेच श्री साईनाथांच्या बाबतीत झालं. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अक्षरशः अष्टदिशातून साईभक्त शिर्डीला पोचतात आणि तीर्थात पावन झाल्याची अनुभूती घेतात. हे शिर्डीचं आणि श्री साईनाथांचं महात्म्य आहे.
1: श्री समर्थ सद्गुरू साईबाबा महाराज यांची कृपा लाभलेले महिपती महाराज यांचे नंतर संत चरित्रकार, संत कवी म्हणून गौरवलेले श्री दासगणू महाराज यांनी भक्त लीलामृत आणि भक्तिसारामृत या दोन ग्रंथांमध्ये सद्गुरू संत श्री साईनाथ महाराजांची दोन चरित्रं लिहिली आहेत. शिर्डी संस्थानाने अधिकृत केलेलं चरित्र कैलासवासी गोविंद रघुनाथ दाभोलकर यांनी लिहिलेलं श्री साई चरित्र तर श्री गुरुचरित्राप्रमाणे सर्वदूर पारायण उपासना करण्यासाठी अनन्य श्रद्धेनं वाचलं जातं.
2: मग जो गाई वांडे कोंडे, माझे चरित्र माझे पवाडे, तयाचिया मी मागे पुढे चोहीकडे उभाची,
1: अशी दाभोलकरांनी अनुभूती वर्णिली आहे. जणू पत्र पुष्पम फलम तोयम असं काहीही भक्तीने देतो त्याचा मी आहे असं आश्वासनच श्री साईनाथांनी दिलंय. अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज परब्रह्म श्री सद्गुरू साईनाथ महाराज अशी मोठ्या भक्ती

0: देखने भक्तगण घोषणा करतात। ते श्री साईनाथ महाराज संत सद्गुरु म्हणून आता जगद्वंद्य आहेत।
1: संत हा परमसंत स्थितीला पोचलेला सद्गुरु असतो। अगर नर करणी करे तो नरका नारायण बन जाय, या उक्तीप्रमाणे काही विभूतिमत्वे आपल्या प्रेमरूपी वर्तनानं जगद्वंद्य संतपदाला पोचतात। जसे संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज, संत विनोबाजी संतपदाला पोचले। मध्ययुगामध्ये निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम असे अनेक संत प्रेमरूपी भक्तिकर्मानं संतपदाला पोचले। उपजत ज्ञानी म्हणून प्रकटलेले श्री ज्ञानदेव, तुकाराम यांच्यासारखे संत योगी ज्ञानोत्तर सेवाकर्म करण्यासाठी आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी अशा स्वरूपात अवतीर्ण होतात। श्री गजानन महाराज, श्री अक्कलकोट स्वामी हे आधुनिक काळातले संत जगाच्या उद्धारासाठी अवतीर्ण झाले। श्री संत सद्गुरू साईनाथ महाराज हे याच स्वरूपातले अवतरलेले संत। संत कवी दासगणू म्हणतात त्याप्रमाणे, संत हेची भूमीवर चालते बोलते परमेश्वर। श्री साईनाथ परमेश्वर स्वरूप वाटू लागले। तुका विष्णू नाही दूजा असं रामेश्वर भट्ट म्हणाले। तसंच श्री साईनाथ देवपदाला पोहोचले। म्हणूनच श्री साईनाथ समाधिस्थ अवस्थेत आजही भक्तांना भेटत आहेत।
2: नवसास माझी पावेल समाधी, धरा दृढ बुद्धी माझ्या ठाई, नित्य मी जिवंत जाणा हेच सत्य, नित्य घ्या प्रचित अनुभवे।
0: कैलासवासी दाभोलकरांनी नवसास पावेल असे शब्द वापरून श्री साईंविषयी अंधश्रद्धा जोपासली असं मुळीच नाही, म्हणूनच ते धरा दृढ बुद्धी माझ्या ठाई असं म्हणतात। दृढ बुद्धी अर्थात सत्यनिष्ठा। नवसामध्ये इच्छा, अपेक्षा, महत्वाकांक्षा, दुःख, परिहार, अपेक्षा व्यक्त होते। सत्यनिष्ठेने सत्कर्म केले तर ते सारे प्राप्त होते ही श्री साईनाथांची सांगी दाभोलकर श्रद्धावंतांसमोर मांडतात।
1: जुन्या चिंध्यांनी आढ्याला टांगून ठेवलेल्या फळीवर बाबा निद्रा घ्यायचे। फळी केव्हा कोसळेल या विचारानं पाहणाऱ्याच्या काळजाचा ठोका चुकायचा। मशीद असो, देऊळ असो, बाबा त्याचा जीर्णोद्धार करायचे आणि लोकांच्या मनात भक्ती जागवायचे। त्यांच्या दर्शनानं गुंडाचं मनपरिवर्तन झालं। बाबा लहान मुलांचे लाड करताना सहज पैसे खाऊ द्यायचे। असं म्हणतात बाबांना भक्तांच्या पूर्वजन्मीचं ज्ञान होतं। मृत्यूची चाहूल लागायची, येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांच्या मनातलं कळायचं। दूरदेशी असलेल्या भक्तांचं दुःख ते साक्षात्कारपूर्वक निवारण करायचे। भगवद्गीता, भागवत, भावार्थ रामायण या ग्रंथांवर बाबा भाष्य करायचे। नानासाहेब चांदोरकर आणि बाबांच्या तत्वज्ञान चर्चेसाठी तासन तास बैठका व्हायच्या। तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, उपदेशंती ते ज्ञानम ज्ञानीम सत्वदर्शिनः। या उक्तीप्रमाणे नानासाहेबांचे प्रणिपात, परिप्रश्न आणि सेवा यासारख्या विषयांवर महाराज उपदेश करायचे।
0: महाराजांचा नित्यक्रम खूप काटेकोर असायचा। ते पहाटेस उठून धुनीपाशी स्वस्थ बसायचे। भागोजी शिंदे त्यांच्या हाताला बांधलेल्या पट्ट्या सोडायचे, हात आणि सर्वांग चोळायचे, चिलीम ओढायला द्यायचे। त्यानंतर भक्तमंडळी येऊन सेवा करायचे। महाराजांचं तोंड धुणं पाहण्यासारखं असायचं। हातावर, तोंडावर, कानावर ते यथेच्छ पाणी घेत, भिक्षेला जात, पाचघरी भिक्षा मागत, भक्तमंडळींना गोष्टीरूप बोध करत, भक्तांना फळं विकत घेऊन वाटत, कधी स्वत रांधून जेवायला वाढत, भक्त त्यांची पूजाअर्चा करत, ज्ञानाचं बीज पेरून स्वच्छ मनाने वर्तन करण्याचा बोध ते करायचे। उपनिषदांवर प्रवचन करायचे। भक्त सकामतेनं येत त्यांच्या कामनांची पूर्ती करतानाच महाराज त्यांना हळुवारपणे निष्काम कर्मपर प्रपंचाचा आणि भक्तीचा उपदेश करायचे। सर्वांची चिंता ते स्वतः सर्वतोपरी व्हायचे याची अनुभूती लोकांनी घेतली। साईबाबा

च्या वेळीही पुष्कळ ढोंगी लोक यायचे आणि फजिती होऊन परत जायचे. असा कोणी ढोंगी बुवाबाजी करू लागला आणि आपण कोणीतरी मोठे महाराज आहोत अशी स्वतःची समजूत करून घेऊ लागला तर बरोबरी करतोस का, असं म्हणून त्याला श्रीसाई जागे करत. बाबा म्हणत, माझी हाडं समाधीतून बोलतील, लोक मुंगीसारखे येतील, माझ्या लेकरांना मी चिमणीसारखं पायाला दोरा बांधून माझ्याकडे आणीन. श्री रामचंद्र देव यांनी लिहिलेल्या

लोक मुंगीसारखे येतील. माझ्या लेकरांना मी चिमणीसारखं पायाला दोरा बांधून माझ्याकडे आणीन. श्री रामचंद्र देव यांनी लिहिलेल्या श्री साईनाथांसाठीच्या भूपाळीत म्हटलं आहे,

0: सर्वांठाई प्रेमभाव असावा हाच श्री साईंच्या तत्वज्ञानाचा सारांश आहे. बाबा अहमदनगर जिल्ह्याच्या कोपरगाव तालुक्यातल्या शिर्डी या गावी प्रकट झाले. ते आले कुठून, मूळ राहणारे कुठले, त्यांचे आईवडील कोण, याविषयी कोणतीही खात्रीलायक माहिती अजूनही समोर आलेली नाही. महाराजांच्या बोलण्यात शेलू, जालना, मांडवद, पाथरी, परभणी, औरंगाबाद, बीड, बीदर या मोगलाईच्या गावांचा वारंवार उल्लेख असायचा. त्यांची जात कोणती, धर्म कोणता, पंथ कोणता याविषयी निश्चित सांगता येणार नाही. दाभोलकरांजवळ आता आपण जाऊ ते 8 वर्षांचे होऊन येऊ असे उद्गार त्यांनी काढले होते. यावरून ते परिपक्व दशेत पुन्हा प्रकटू असे म्हणाले असावेत असा तर्क केला जातो. खरं तर कोणताही संत नाव, गाव, जात, धर्म, पंथ या उपाध्यांपासून मुक्तच असतो. तसेच श्री साईनाथ होते हे स्पष्ट आहे. भक्त त्यांना अवतार मानायचे, ते मात्र स्वतःला परमेश्वराचा सेवक म्हणायचे. सद्गुरूच्या आशीर्वादानं, कृपेनं सर्व संकट दूर होतात, सर्वांचं कल्याण होतं, सद्गुरूंची माझ्यावर पूर्ण कृपा आहे असं साईनाथ म्हणत. असं साईनाथ म्हणायचे, हरी का बंदा असं ते स्वतःला मानायचे. यादे हक मी सतत स्मरण करतो, अल्लाह सबका भला करेगा, सबका मालिक एक असं साईनाथ म्हणायचे.
1: शिर्डीत प्रकट झाले ते एका मुसलमान गृहस्थाकडील वरातीत. त्यांचं नाव चांदभाई. ते धूपखेडे गावचे पाटील होते. त्यांचा चुकलेला घोडा महाराजांनी सहज पलीकडच्या कुंपणात चरतो आहे असं सांगून शोधून दिला. तेव्हापासून हा कोणीतरी सत्पुरुष फकीर असावा म्हणून त्यांनी महाराजांना घरी येण्याचा आग्रह केला. महाराजांनी उद्या येईल असं सांगितलं. चांदभाईंना चिलीम प्यायला दिली. विस्तव नव्हता तेव्हा हातातला चिमटा आपटून विस्तव दिला, चिलीम पेटली आणि तेव्हापासून चांदभाईंच्या मनात दिव्य प्रकाश उजळला. दुसऱ्या दिवशी महाराज खरंच त्यांच्या घरी आले. काही दिवस

0: राहिले आणि त्यांच्याच बरोबर शिर्डीला आले. शिर्डीत म्हाळसापती नावाच्या गृहस्थांनी त्यांना पाहिलं आणि आओ साईबाबा या शब्दांनी त्यांचं स्वागत केलं आणि त्या क्षणापासून महाराज शिर्डीचे साईबाबा झाले.
1: हरी का बंदा यादे हक सबका मालिक एक या श्री साईनाथांच्या उद्गारांवरून आणि मशिदीतील निवास, घोड्याची स्वारी, ताईत, उदीचा वापर, फकीर वेश, भिक्षाटन, चिमटा या गोष्टींवरून महाराजांचं मुस्लिम सूफी संतांशी नातं होतं असा निष्कर्ष काढता येतो. परंतु अखंड धुनी, साधूसंतांच्या भेटी, कीर्तन, भजन, पूजन, पारायण, पंढरीची वारी या गोष्टींचा स्वीकार, योगसाधना या गोष्टींमुळं ते बहुधा राजयोगी संतकोटीतले होते असंही म्हणता येतं. अनेक संशोधक श्री साईनाथांचं नातं सूफी संप्रदायाशी सांगतात. त्यांची गुरुपरंपरा तशी असावी हेही गुरुस्थान आणि फकीर गुरु यांच्या उल्लेखावरून नाकारता येत नाही. श्री साईनाथ यांच्या संबंधात पुन्हा पुन्हा ते परमहंसपदाला पोचलेले राजयोगी संत होते असंच म्हणावं लागतं. भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, रामकथा, श्रीमद भागवत या संत वाङ्मयाचे ते केवळ चाहतेच नव्हते तर पुरस्कर्ते प्रचारक होते. अनेक भक्तांना त्यांनी प्रसाद म्हणून असे ग्रंथ देऊन वाचन करायला सांगितलं. अमृत तत्व आणि पुनर्जन्म या वैदिक धर्मपरंपरेतल्या गोष्टी ते सुदाहरण सांगायचे. प्राक्तन, भोग आणि साधना यांचा संबंधही ते भारतीय धर्मपरंपरेप्रमाणे सांगायचे. याविषयी अनेक उदाहरणं दाभोलकरांनी दिली आहेत. ग्रामदैवतांची उपासना, व्रत, उत्सव, यात्रा यांचा पुरस्कार, आरोग्यविषयक प्रबोधन आणि आहार आणि नैतिक गोष्टींविषयीचं उद्बोधन श्री साईनाथ सतत करायचे. आपल्या उपास्यांचं किंवा आराध्य देवतेचं प्रेमपूर्ण भक्तिभावानं स्मरण केलं तर आपल्या भक्तिभावाप्रमाणं देव प्रत्यक्ष दर्शन देतो याची प्रचिती त्यांनी अनेक भक्तांना त्यांच्या आराध्य किंवा उपास्य दैवतांच्या स्वरूपात दर्शन देऊन घडवली.
0: श्री साईबाबांचं शिर्डी क्षेत्री प्रथमागमन, निघून जाणं, पुन्हा प्रकट होणं, अद्भुत लीला, चमत्कार, भक्तानुभव, अनुग्रह, उपदेश, ग्रंथवाचन, ग्रंथलेखन, पादुका पूजन, इष्टदेवता पूजन, ईश्वर भजन, जप, तप, नामस्मरण, आसन, उपासना, प्रपंचातील दान, योगैक अनुभव, माई मशीद महात्म्य, आहारविहार, शयन, चिलीम, पादत्राण, पेहराव, संतांच्या भेटी आणि चर्चा, शंका निरसन, पंचमहायज्ञ सामर्थ्य, धर्मशिक्षण, व्यवहार शिक्षण, परमार्थ पाठ, सर्वज्ञता, अन्नदान, प्रसाददान, भिक्षाटन, भिक्षाधिकार, मंदिर कल्पना, लेंडीबाग साधना, उत्सव, पंचतत्व प्रभुत्व, चित्तशक्ती संवेदन, औदार्य, भक्ती, ज्ञान, वैराग्य, दया, क्षमा, शांती आणि निर्याण या सर्व गोष्टींविषयीच्या लीला पाहिल्या तर एक धीरोदात्त, लौकिकालौकिक, प्रबोधक, संरक्षक, वात्सल्यपूर्ण आणि परमपावन सद्गुरु माऊलींची मूर्ती आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. गुरु माऊलींच्या मुखी एक आव्हानात्मक वचन गौलं आहे. त्या वचनाची आश्वासकता एवढी पराकोटीची आहे की नित्य भक्त मांदियाळीत हजारोंच्या संख्येनं वाढ होतीये. ते आव्हान श्री सद्गुरु साईंची वचनं म्हणून हा अभंग प्रसिद्ध आहे.

सद्गुरुनं सोहम साधना उपदेशून अवघा वेदांत कथन करावा आणि अनन्य भक्ताला पूर्ण आश्वासित करावं असा हा मोहिनीराज पंडित लिखित साईंच्या नावावरचा अभंग म्हणजे सद्गुरुमत्वाची परमावधी होय. साईंच्या वचनामृतातून मिळालेलं हे अमृत अभंगरूपानं सर्वांना जीववित आहे. साईनाथ महाराजांना श्रीसंत ज्ञानेश्वर आणि श्रीसंत एकनाथ यांचे ग्रंथ अतिशय प्रिय होते. त्यातले संदर्भ त्यांच्या वचनांमध्ये यायचे. मध्ययुगीन संतांचे ग्रंथ साईंनी भक्तांना वाचण्याची शिफारस केली. त्यातल्या प्रबोधनाकडे श्री साई लक्ष वेधायचे. स्वतःच्या सर्वसमावेशक लोकाभिमुख आणि लोककैवारी भूमिकेतून ते साक्षात्कार करायचे. प्राणीमात्रांविषयी वृक्षवेलीविषयी अपार करुणा श्री साईंच्या वर्तनातून प्रत्ययाला यायची. सद्गुरु माऊलींचं वात्सल्य भक्तगण त्यांच्या सहवासात उपभोगायचे. माधवांनी लिहिलेल्या आरतीमधून साईनाथांची चराचराविषयीच्या प्रेमानं ओतप्रोत अशी करुणामूर्ती उभी राहते.

गुरु दत्तात्रयांचं ध्यान भक्तगण श्री साईबाबांमध्ये पाहतात आणि निजसुख अनुभवतात एवढा प्रत्यय भक्तगणांना येतो. श्री साईनाथांच्या चरित्र लीलांमध्ये त्यांच्या कार्याप्रमाणे संस्थांच्या वतीने आरोग्यसेवा, शिक्षण, संकट निवारण, संस्कृती रक्षण आणि संवर्धन उपक्रम योजना आखल्या गेल्या आहेत आणि त्या कार्यान्वित आहेत. देश विदेशामध्ये कोट्यावधींच्या संख्येने श्री साईंचे भक्त आहेत. नवरात्र आणि विजयादशमी, श्री रामनवमी उत्सव अशा उत्सवांच्या प्रसंगी आणि गुरुवारी अक्षरशः भक्तीचा पूर शिर्डीत लोटतो. पंढरपूरप्रमाणे अनेक ठिकाणाहून दिंड्या, पालख्या, पदयात्रा शिर्डीला येतात. साई प्रसाद, साई कृपा यांचा लाभ घेऊन भक्त कृतार्थता अनुभवतात. पंढरीच्या पांडुरंगाप्रमाणे, गुरु दत्तात्रयांच्या तीर्थस्थानाप्रमाणे, माऊलींच्या आळंदीप्रमाणे आणि श्री बालाजींच्या गिरीस्थानाप्रमाणे शिर्डी तीर्थक्षेत्र भक्तांना आपलं निधान वाटतं.

0: थोर संत परंपरा या कार्यक्रम मालिकेतील शिर्डीचे संत साईबाबा यांच्या जीवन कार्याचा परिचय करून देणारा कार्यक्रम आपण ऐकलात. शिर्डी माझे पंढरपूर, लेखन केलं होतं डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्ध यांनी, निवेदन केलं होतं किरण डहाळे आणि शुभदा कुलकर्णी यांनी, ओवी वाचन प्रसाद बेडेकर यांचं, गीतांना संगीत दिलंय सुनील ब्राह्मणे यांनी, गायन पवन नाईक आणि साहेबराव हांडे यांचं, शीर्षक गीताचं लेखन बाबासाहेब सौदागर, ध्वनिमुद्रण सुभाष तपासे, निर्मिती सहाय्य अतुल सातपुते आणि सादरकर्ते आहेत प्रदीप हलसगीकर. ही आकाशवाणी अहमदनगर केंद्राची निर्मिती आहे.
1: श्रोते हो, आमच्या संग्रहातून हा कार्यक्रम आपण ऐकलात. आज यामध्ये थोर संत परंपरा या कार्यक्रम मालिकेतला पुढचा भाग आपण ऐकलात. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रदीप हलसगीकर. श्रोते हो, हा कार्यक्रम जुना असल्यामुळे त्याच्यामध्ये शहराचा उल्लेख त्या पद्धतीने केलेला आहे. नामांतरण होण्यापूर्वीचा हा कार्यक्रम आहे. 100.1 MHz वर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे.

100.1 MHz वर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 11 वाजलेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात दिल चाहता है या चित्रपटातलं उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं गीत. गीत आहे जावेद अख्तर यांचं आणि संगीत आहे शंकर एहसान लॉय यांचं.

श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं दिल चाहता है या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. जावेद अख्तर यांच्या गीताला संगीत दिलं होतं शंकर एहसान लॉय यांनी.

श्रोतेहो, संगीत आणि वादन एकाच नाण्याच्या दोन बाजू. शास्त्रीय संगीतातील वादन आणि वाद्यातील संगीत याची गुंफण ऐकूया साज संगीत या कार्यक्रमात. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी रात्री 9:30 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून जग

0: श्रोतेहो, मोबाईलमुळे झालेले अपघात अनेकांना कायमचं अपंगत्व देऊन गेलेत,
1: तर काहींना अशा अपघातांमध्ये आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे.
0: त्यामुळे गाडी चालवताना मोबाईलवर बोलणं आणि मोठ्या आवाजात गाणी ऐकणं टाळा.
1: मोबाईलवर दाखवलेल्या मॅपऐवजी तिथे आसपास राहणाऱ्यांना संबंधित रस्त्यांविषयी विचारा.
0: आणि महत्त्वाचं म्हणजे गाडी चालवताना रील्स बनवणं बंद करा.

श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात और प्यार हो गया या चित्रपटातलं उदित नारायण आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत. जावेद अख्तर यांच्या गीताला संगीत दिले नसरत फतेह अली खान यांनी.

उदित नारायण यांनी गायलेलं और प्यार हो गया या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं जावेद अख्तर यांचं आणि गीताला संगीत दिलं होतं नसरत फतेह अली खा यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 11:15 वाजलेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम आपली गाणी. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत, संगीत यशवंत देव यांचं.

श्रोतेहो, आपली गाणी कार्यक्रमात सुरुवातीला पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत दिलं होतं यशवंत देव यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात माणिक वर्मा यांच्या स्वरातलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत, संगीत सुधीर फडके यांचं.

सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलत. गीतासाठी स्वर होता माणिक वर्मा यांचा. श्रोते हो, आपली गाणी कार्यक्रमात शेवटी ऐकूयात वैशाली सामंत यांनी गायलेलं गीत.

श्रोतेहो वैशाली सामंत यांनी गायलेल्या गीताबरोबरच आपली गाणी कार्यक्रम समाप्त करत आहोत. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 11:30 वाजतात. प्रसारित करत आहोत NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

श्रोते हो, एक आठवण आमच्या संध्याकाळच्या प्रसारण सभेतल्या काही ठळक कार्यक्रमांची. संध्याकाळी 5:30 युओ आणि कार्यक्रमात संत कबीर यांच्या जयंतीनिमित्त सूत्रसंचालन चेतन औटे याचं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात प्रभात कोंडिबा काळे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेले अभंग आणि गवळण आपण ऐकू शकाल. 7:30 आमचं शेत आमचा परिसर कार्यक्रमात पिकांमधील कीड व्यवस्थापन याविषयी मिरजगाव तालुका कर्जत इथल्या सद्गुरू कृषी महाविद्यालयातील कीटकशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक ऋषिकेश गोरख काळे यांची मुलाखत आणि त्यानंतर खरीप हंगामातील चारा आणि गवत पिकांची लागवड याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या चारा पिके संशोधन प्रकल्पाचे शास्त्रज्ञ डॉक्टर संदीप लांडगे यांची मुलाखत कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी अहिल्यनगर केंद्र. आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, 12:00 वनिता मंडळ कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत आणि 1:00 विविध भारतीचे कार्यक्रम. सकाळच्या प्रसारणात मी गौरी जोशी आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज वटपौर्णिमा. आपल्या संस्कृतीत वटपौर्णिमेला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. आजच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात, व्रत करतात. हे व्रत केवळ धार्मिक नसून नात्यातील विश्वास, त्याग आणि कुटुंबप्रेमाचं प्रतीक मानलं जातं.

श्रोते हो, वटपौर्णिमेच्या या परंपरेसोबतच आज एक वास्तवही आपल्या समोर उभं आहे. एकीकडे महिला वटपौर्णिमा उत्साहाने साजरी करतात, तर दुसरीकडे अनेक महिलांना जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर विविध समस्यांना सामोरं जावं लागतंय. आपण महिला दिन, महिला सप्ताह साजरा करतो, परंतु महिलांचा सन्मान हा केवळ एका दिवसापुरता, आठवड्यापुरता मर्यादित नसावा. तो आपल्या दैनंदिन वर्तनात, विचारात आणि कृतीत दिसला पाहिजे. आपण एका सुरक्षित वातावरणात जगत असताना आपल्याला कल्पना नसेल असे गुन्हे घडत असतात. हे रोखण्यासाठी काय उपाय करता येतील? गुन्ह्याचं

स्वरूप कसं असतं यावर आधारित विशेष चर्चा आता ऐकूया. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभा कोकितकर, सीमा देशपांडे आणि ॲडव्होकेट प्रणाली ठाकूर. सूत्रसंचालन केलं आहे नेहा खरे यांनी.

0: मैत्रिणीनो श्रोतेहो नमस्कार. स्त्री ही कोमल, शीतल, क्षमाशील, सहनशील, त्यागमूर्ती असल्याचं सांगितलं जातं. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत हे सगळे गुण ठरतात, परंतु या गुणांचा अतिरेक झाल्यास ते अवगुण ठरतात आणि मग अन्याय, अत्याचार सोसण्याची, सहन करण्याची मानसिकता निर्माण होते. परंतु स्त्री हे शक्तीचं रूप आहे याची आठवण करून देण्याची गरज आहे. स्त्रियांवरच्या अन्याय अत्याचाराची प्रकरणं आपल्याला अस्वस्थ करतात. याला प्रतिकार करणं, उत्तर देणं यासाठी सामाजिक संस्था आणि शासकीय यंत्रणा झटत असतात. कौटुंबिक हिंसाचाराची अनेक उदाहरणं आपल्या समोर येतात आणि याविरुद्ध आवाज उठवणाऱ्या किंवा अशा पीडित महिलांना न्याय देण्यासाठी त्रिमुक्ती संघटना कार्यरत आहे, भारतीय स्त्री शक्ती कार्यरत आहे, इतरही अनेक सामाजिक संघटना संस्था ह्या महिलांसाठी उभ्या आहेत. या संघटनेच्या प्रतिनिधींना आज आपण इथे आमंत्रित केलेले आहे. आपल्यासोबत आहेत स्त्रीमुक्ती संघटनेच्या शोभाताई कोकितकर. नमस्कार.
1: नमस्कार.
0: शोभाताई या कौटुंबिक हिंसाचार विरोधी समुपदेशन केंद्राच्या समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. गेली 30 वर्ष सामाजिक कार्यात त्या सक्रिय आहेत. आपल्या बरोबर आहेत भारतीय स्त्री शक्तीच्या राष्ट्रीय खजिनदार आणि महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष सीमाताई देशपांडे. नमस्कार.
2: नमस्कार.
0: महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या या संघटना संस्थेच्या त्याही कार्यकर्त्या. गेली 30 वर्ष त्याही भारतीय स्त्री शक्ती या संस्थेसोबत जोडलेल्या आहेत आणि महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत. महाराष्ट्र शासनाच्या अहिल्याबाई होळकर पुरस्काराच्या त्या मानकरी आहेत. आणि आपल्यासोबत आज एक तरुण ऍडव्होकेट आहे, ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. नमस्कार प्रणाली.
3: नमस्कार.
0: गेली 12 वर्ष प्रणाली कायदेशीर मार्गदर्शन करण्याचं काम करते. रती फाउंडेशन राईट ऍक्शन टेक्नॉलॉजी इन्क्लुजन या फाउंडेशनच्या सोबत प्रणाली जोडलेली आहे. महिला आणि बालकांवरील अन्याय अत्याचारांबाबत कायदेशीर मदत देण्यासाठी प्रणाली कार्यरत आहे. कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा, तर यात कौटुंबिक हिंसाचार याची काय व्याख्या आहे? प्रणालीपासूनच सुरुवात करू आपण.
3: कायदा बघितला गेला तर कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या ही अगदी क्लिअर आणि स्पष्ट आहे की मारहाण करणं, शिवीगाळ करणं या तर आहेच, पण त्या व्यतिरिक्त की जो लैंगिक अत्याचार आहे त्याबाबत फारच आपल्याकडे चर्चा ही फार कमी होते. आणि असं मानलं जातं की नाही, तो अधिकारच आहे नवऱ्याचा की लैंगिकरित्या जे आहे छळ करणं हक्क आहे
0: आपल्या शरीरावर, नवऱ्याचा अधिकार.
3: येस. पण कायदा क्लिअर आहे की जर संमती नसेल तर तोही एक अत्याचार होतो. आणि त्या व्यतिरिक्त जो कौटुंबिक हिंसाचारामध्ये सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे की जो आर्थिक छळवणूक जी होते, की आजकाल महिला स्वतः त्यासाठी खर्च पाण्याला पैसा नाही देत, मुलांच्या शिक्षणासाठी पैसा नाही दिला जात, घर खर्चासाठी पैसा नाही दिला जात, आणि अशा वेळेला महिला जेव्हा कामासाठी स्वतः बाहेर पडते पण तिच्यावर बंधनं लादली जातात, तिची सॅलरी पूर्ण काढून घेतली जाते, लग्न करताना हुंडा मागितला जातो, मग लग्न झाल्यानंतर तिचे जे दागदागिने आहेत त्याच्यावर दबाव आणला जातो,
0: ताबा घेतला जातो.
3: येस. तिची काही प्रॉपर्टी असेल, हे असेल, त्याचा ऍक्सेस कधीच दिला जात नाही. तर हेही कौटुंबिक हिंसाचारामध्ये सामील होतं. पण बऱ्याचदा महिलांना हेच वाटतं की फक्त मारहाण केली म्हणजेच अत्याचार झाला. बऱ्याचशा अशा केसेस आणि आपण बघतो की कुठेही फिजिकल व्हायलन्स नसतो, पण मेंटली आणि मानसिकरित्या इतकं छळवणूक केली जाते तिला, तिच्या दिसण्यावरून, तिच्या शिक्षणावरून, तिच्या बॅकग्राऊंडवरून, ती कशी राहते, दिसायला कशी आहे, जेवण कशी बनवते, ह्याही गोष्टी तेवढ्याच मॅटर करतात. जो मानसिकरित्या जो छळ होतो तोही कायद्यामध्ये दिलेला आहे, पण त्याच्यावर आपण ओपनली तेवढी चर्चा होत नाही. आणि बऱ्याचदा महिलांना वाटतं की ठीक आहे, 2-4 शिवी गाय करणं ठीक आहे,
0: म्हणजे मान्य केलं जातं, सहजतेने स्वीकारल्या जातात.
3: आणि आताच्या या घडीला टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये जी हिंसाचाराची व्याख्या आहे ना, ती थोडी बदलली आहे की जो अब्यूज व्हायलन्स जो ऑन ग्राउंड आपल्याला दिसतो तो आता ऑनलाईन वर त्याची जागा

0: घेतलेली आहे की महिलांबरोबर जेव्हा शारीरिक संबंध बनवले जातात तिचे फोटोग्राफ्स घेणं आणि या सगळ्या गोष्टी, आणि जर तिने काही केस करायला किंवा आवाज उठवायला गेली तर मग धमकी देणं की मी तुझे फोटोज आहेत माझ्याकडे, पर्सनल इंटिमेट गोष्टी आहेत त्याच्यासाठी व्हायरल, तर अशाही गोष्टी होतात. आणि अशाही बऱ्याचशा केसेस आहेत की ज्याच्यामध्ये महिलेने डिवोर्स घेतलेला आहे, सगळं आहे, आणि ती आता दुसरं लग्न करू इच्छिते आहे, मग त्या नवऱ्याला ते फोटोग्राफ्स पाठवणं म्हणजे याही लेवलचे आजकाल ऑनलाईन जी टेक्नॉलॉजी आपण म्हणतो त्याचंही प्रमाण वाढत आहे.
1: हिंसाचाराचं स्वरूप बदलत
0: आहे
1: आणि या सगळ्याला कायद्याने विरोध आहे, प्रतिबंध करण्यात आलेला आहे. पण मग अशा बाबतीत गुन्हा दाखल झाल्यानंतर, तक्रार केल्यानंतर काय स्वरूपाची शिक्षा कायद्यामध्ये अंतर्भूत आहे?
0: कायद्याचे दोन पैलू आहेत, दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एक असतं की महिला जेव्हा येते की महिलेला असतं की माझ्याबरोबर खूप अत्याचार झालेला आहे, मला या माणसाला शिक्षा द्यायची आहे, राईट. मग त्याच्यासाठी आपल्याकडे जे फौजदारी किंवा क्रिमिनल प्रोसेस आहेत की ती पोलीस स्टेशनला जाऊन FIR करू शकते. बऱ्याचदा महिलांवर आजकाल ज्या केसेस रिसेंटमध्ये की हुंडाबळीसाठी तिला सुसाईड करण्यासाठी प्रवृत्त केलं जातं, तर त्याही ह्याच्यासाठी ती FIR करू शकते. तर ही एक झाली क्रिमिनल बाजू. पण बऱ्याचदा महिलांना असतं की माझा नवरा जर मी FIR दाखल केली, तक्रार दाखल केली, पोलीस त्याला पकडतील आणि जेलमध्ये टाकतील, मग तो जेलमध्ये गेल्यावर माझ्या खाण्यापिण्याचं काय, मुलांचं, कारण का ती फायनान्शियली कधीच स्वावलंबी नसते, त्यामुळे नवरा जर आतमध्ये गेला तर काय. मग अशा वेळेला डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट जो आहे, कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 जो सिव्हिल आहे आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस क्रिमिनल आहे, मग त्याचा ती आधार घेऊ शकते की कायद्याने मला खर्च पाणी हवं आहे, त्याने मला मारहाण नाही केली पाहिजे, मला संरक्षण हवं आहे, मला मुलांना नाही मारलं पाहिजे, मी कामाला जाते तर मला काम करू दिलं पाहिजे, मला त्या घरात राहत्या घरात भले ते घर कोणाच्याही नावावर आहे पण मला तिथे सुखाने राहण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. तर ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्याचा ती आधार घेऊ शकते आणि कौटुंबिक हिंसाचाराविरुद्ध ती आवाज उठवू शकते.
1: बरोबर. शोभाताई, तुम्ही गेली 31 वर्ष या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात आणि काउन्सेलिंग सेंटरमध्ये येणाऱ्या केसेस, तर आत्ता जसं प्रणालीने सांगितलं तसं हिंसाचाराचं स्वरूप बदलताना तुमच्याकडेही तक्रारी तशा येत आहेत का?
2: खूप वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी आमच्याकडे येतात, पण डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट हा जो कायदा आहे तर हा फक्त कुटुंबाशी किंवा नातेसंबंध रक्तसंबंध याच्याशी संबंधित राहिलेला नाहीये. लिव्ह इन रिलेशनशिप मधली जी बाई आहे तिला सुद्धा संरक्षण ह्या कायद्याने दिलेलं आहे. आता प्रणालीने सविस्तर त्याची व्याख्या सांगितली, पण त्याच्यामध्ये हा एक कंपोनंट असल्यामुळे आज आमच्याकडे लिव्ह इन रिलेशनशिप मधल्या महिला जेव्हा हिंसाचार घेऊन येतात तर तिला सुद्धा न्याय मिळवून देणं सोपं झालेलं आहे. म्हणून आम्ही सर्व स्त्री संघटना कौटुंबिक हिंसाचार विरोधी 2005 याचं खूप चांगल्या प्रकारे स्वागत करतो. अंमलबजावणीतल्या अडचणी आहेतच, पण बऱ्यापैकी महिलांना उपयोग होतो हे मला थोडं इथं नमूद करायचं होतं. दुसरं असं की स्त्रीमुक्ती संघटनेची महाराष्ट्रामध्ये 10 काउन्सिलिंग सेंटर्स आहेत. 10 काउन्सिलिंग सेंटरमध्ये कुटुंबांतर्गतल्या हिंसाचाराच्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस येतात. ऑलमोस्ट आम्ही दरवर्षी 3000 आसपास केसेसमध्ये इंटरव्हेन्शन करतो. त्याच्यामध्ये मानसिक शारीरिक छळाच्या केसेस खूप आहेत, एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनशिप हजबंडचे अशा केसेस आहेत, बेजबाबदारपणा म्हणजे कुठली कुटुंबाची जबाबदारी घ्यायची नाही अशा केसेस आहेत, सेक्शुअल व्हायलन्स, जसं अजून आपल्याकडे मॅरिटल रेपचा कायदा झालेला नाहीये, काही देशांमध्ये झालेला आहे. खूप महिला ज्या आहेत जसं आता प्रणाली म्हणाली त्याप्रमाणे तो नवऱ्याचा अधिकारच आहे, समजून त्या सहन करत असतात, पण आम्ही जेव्हा या केसेसमध्ये इंटरव्हेन्शन करतो सेक्शुअल व्हायलन्स लैंगिक अत्याचाराच्या केसेस सुद्धा आमच्याकडे नमूद होतात. त्याच्यानंतर अनएम्प्लॉयमेंट म्हणजे कमवत काहीच नाही आणि मुलांची 3-4 संख्या आहे, घर भाड्याचं आहे, त्यामुळे खाणारी तोंड इतकी आणि घर खर्च काहीच येत नाही आणि त्यामुळे होणारी जी व्हायलन्स आहे. मुंबईमध्ये आम्ही ज्या केसेस हँडल करतो त्याच्यामध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण खूप आहे. त्याच्यानंतर काही प्रमाणात आता ऑनलाईन अब्यूजचे पण केसेस आलेले आहेत आमच्याकडे. आणखीन मुलींना, विशेष करून मुंबईमध्ये ज्या अनमॅरिड मुली आहेत आणि वय वाढल्यानंतर मुंबईमध्ये जागा छोटी आहे आणि अशा वेळेला जेव्हा घरात भावाचं कुटुंब येतं त्यावेळेला त्या मुलीने घरातून बाहेर जावं, अशा प्रकारच्या खूप केसेस आमच्याकडे येतात. आणि मग ती अशा एका वळणावर असते की 35-36 वर्ष आता त्या महिलेला झालेले आहेत आणि तिचं जवळचं कोणीच नाही आणि अशा वेळेला भाऊ आणि भाऊजाई म्हणतात की आता आम्हाला हिला सांभाळायचं नाही किंवा घरी नको, आणि त्यामुळे प्रॉपर्टी राईटचा कायदा जरी झालेला असला तरी मुंबईमध्ये आपल्याला असं दिसतं की मुलींना त्यांच्या हक्कापासून वंचित करणं, हकलवून देणं घरातून, हा सगळा प्रकार आहे. त्याच्यानंतर जेव्हा घरामध्ये वादविवाद असतात त्यावेळेला

0: सासू किंवा कुटुंबातले सर्व लोक मुलगा किती वाईट असला म्हणजे व्यसनी असला तर त्याला घरी ठेवतात, पण सुनेला बाहेर काढण्याचं प्रमाण पण खूप आहे आपल्याकडे. आणि त्यामुळे हा जो कायदा आहे ज्याच्यामध्ये ऍडव्होकेट प्रणालीने सांगितलं की घर कोणाच्या नावावर असेल तरी बाईला राहण्याचा अधिकार आहे, तर त्याच्या आधारावर थोडं आम्हाला बाईला मदत करणं सोपं झालेलं आहे. त्याच्यानंतर मुलांना जन्म देऊन सोडून जाणं म्हणजे गायब होणं हे सुद्धा प्रमाण खूप आहे. कोविड नंतर आम्हाला अशा केसेस खूप आढळलेले आहेत, कारण जबाबदारीच घ्यायची नाही, मग तो नवरा कुठे आहे काय आहे दुसऱ्या बाईसोबत राहतो काही त्या बाईला माहित नसतं, आणि तीन चार मुलं घेऊन ती बिचारी वाट बघत असते. अशा केसेस मध्ये आम्ही इंटरव्हेन्शन करतो.
1: किती कठीण परिस्थिती म्हणजे सहन करावी लागते बायकांना,
0: हेच सत्य आहे.
1: सीमाती, ह्या अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये आर्थिक स्तर याचा काही फरक असतो का, की अल्प उत्पन्न आहे म्हणून अशा प्रकारचा छळ होतोय का, जरा जे सधन आहेत त्यांच्याकडच्या केसेस सुद्धा असतात?
2: अजिबात त्याच्यात असा काही स्तर वगैरे काहीच नसतो,
1: भेदभाव काही नाही,
2: काहीच नसतो, कारण ही शेवटी विकृत मानसिकता आहे, त्यामुळे कुठल्याही स्तरातील महिलेला ती याच्या बळी जाऊ शकते. शिक्षित अशिक्षित हा सुद्धा भेदभाव याच्यात काहीही राहिला नाही आहे. अगदी उच्च शिक्षित पुरुष म्हणजे सायंटिस्ट किंवा अशा लेवलचे सुद्धा पुरुष आपल्या बायकोवर अत्याचार करताना आपल्याला आढळून येतात, अशा केसेस आपल्याकडे येतात. आणि एक कौटुंबिक हिंसाचाराचा जो हा आता जो कायदा झालाय 2005 त्याच्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे सामायिक घरात राहून तुम्ही न्याय मागू शकता. आधी कसं होतं, 498A मध्ये तुम्ही जर नवऱ्याविरुद्ध तक्रार केली त्याला 2 दिवसाकरता अटक व्हायची, पण नंतर त्या बाईला त्या कायमचं त्या घराला मुकावं लागायचं, कारण की घरातल्या पुरुषाला तिने जेलमध्ये घातलेलं आहे, त्याच्यामुळे तो जेलमध्ये गेला, त्यामुळे सगळं घर तिच्या विरोधात जायचं. पण आता या कायद्याने असा अधिकार दिलाय की त्या घरात राहूनच तुम्ही त्या पुरुषाविरुद्ध लढू शकता, त्याच्या विरुद्ध न्याय मागू शकता. एका वेगळ्या लेवलला हा कायदा महिलांच्या मदतीकरता उभा राहतो असं मला नमूद करावं असं वाटतं. लैंगिक अत्याचाराचं ज्या त्या म्हणाले की आपण त्याला विरोध आहे की मॅरिटल रेप त्याला म्हणू नये, आणि 498A मध्ये पण क्रुएल्टीच्या याच्यावर तुम्ही त्याच्यात दाद मागू शकता, म्हणजे लैंगिक अत्याचार असेल. आणि जर तुम्ही मॅरिटल रेप म्हटलं तर मॅरिटल रेप म्हणजे मग रेपची व्याख्या की किती त्याच्यात वेगवेगळ्या हे असतात, आणि त्याच्यानुसार तुम्ही जर सिद्ध करायला गेलात, 4 भिंतीआड कुटुंबाचं काम चालू असतं, ते सिद्ध करणं कठीण असतं, आणि त्याच्यात बरेच वेगळे कॉन्सिक्वेन्सेस येऊ शकतात. त्यामुळे मला वाटतं की हा जो कायदा आहे याच्यात जो लैंगिक अत्याचार दिलेला आहे किंवा क्रुएल्टीच्या आधारे तिला त्याच्यात न्याय मिळवून दिला
1: म्हणजे त्याची सक्षम अंमलबजावणी होण्याची गरज आहे,
2: सक्षम अंमलबजावणी होण्याची गरज आहे.
1: शोभाताई, कौटुंबिक हिंसाचार म्हणत असताना फक्त नवऱ्याकडून बायकोचा छळ असाच प्रकार नाहीये ना, त्या व्यतिरिक्त इतर मंडळी सुद्धा त्यात असू शकतो.
0: हो, कौटुंबिक हिंसाचार म्हणजे आता तर ह्या नवीन कायद्याने जी अनमॅरिड मुलगी आहे म्हणजे आई वडिलांकडनं होणारा अत्याचार आहे त्याच्यावर सुद्धा दाद मागण्याची मुभा मिळालेली आहे. त्यामुळे कौटुंबिक हिंसाचार म्हणजे पती पत्नीचे वाद इतकंच ते सीमित नाहीये, तर कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो. ह्या कायद्यानुसार खूप सोपंही झालेलं आहे आणि न्याय मिळवण्यासाठी आपल्याला पण घेता येते कोर्टामध्ये.
1: पण मग अशा प्रकारच्या सुद्धा तक्रारी येतात का तुमच्याकडे?
0: आता आमच्याकडे मुंबईमध्ये अशा प्रकारच्या येतात तक्रारी की बहिणीला भावापासून त्रास आहे. आमचं कोल्हापूर पुणे उस्मानाबाद बुलढाणा ह्या ठिकाणी पण सेंटर्स आहे, तर त्या प्रमाणात विचार केला तर मुंबईमध्ये अशा प्रकारच्या केसेस येतात. आणि थोडा आम्ही त्याच्यावर विचार केला तर जी घर एक आणि कुटुंबाची संख्या जास्त माणसांची आणि मुंबईमध्ये राहणं इतकं महागडं आहे तर त्याला ते एक वन ऑफ द रिझन आहे, कारण मुलं बाळ झाली की बहिणीला बाहेर काढतो. त्याचबरोबर आणखी एक ताईनी पण मेन्शन केलं की वयोवृद्धांच्या केसेस पण मुंबईमध्ये खूप येत आहेत, आणि आम्ही स्पेसिफिक वयोवृद्धांच्या केसेसमध्ये मग त्याच्यामध्ये वडिलांना त्रास असतो, आईला त्रास असतो, कधी कधी पती पत्नी दोघांनाही मुलांकडून मुलींकडून पण त्रास असतो. काही मुली प्रॉपर्टीसाठी आईला घरातून बाहेर काढण्याचे सुद्धा आमच्याकडे केसेस आलेले आहेत, आणि अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला जो वयोवृद्धांसाठी कायदा आहे सिनियर सिटीजन ऍक्ट त्या अंतर्गत जे मुंबई शहरचं ट्रायब्युनल ऑफिस आहेत कलेक्टर आहेत त्यांच्याकडून खूप चांगली मदत ह्या केसेससाठी मिळते. आणि आम्ही बऱ्याच केसेसमध्ये आणि त्याच्यात सगळा ओव्हरऑल प्रॉपर्टी आणि हा सगळाच विषय होता. आता याच्यामध्ये एक उदाहरण सांगायचं असेल तर रिडेव्हलपमेंटमध्ये गेलेलं घर जेव्हा तयार होऊन घर मिळालं त्यावेळेला ती आई झोपड्यामध्ये आणि सून आणि मुलगा फ्लॅटमध्ये जे नवीन घर मिळालं आणि अशा वेळेला कोणीतरी आमच्यापर्यंत त्यांना आणलं आणि मग आम्ही ट्रायब्युनलकडे ती केस नेली आणि सुनेला आणि मुलाला घरातून बाहेर जाण्याची ऑर्डर आम्हाला कलेक्टरने दिली आणि

0: आजी घरात गेली आणि मग सुनाने मुलगा बाहेर आले. तर अशा प्रकारे कायद्याची अंमलबजावणीतल्या अडचणी आहेतच, पण सक्षम कायदे आपले आहेत त्याचा कधी कधी फार उपयोग होतो.
1: सीमाती, ज्यावेळेला एखादी महिला अशी केस घेऊन आपल्या संस्थेमध्ये येते त्यावेळेला तिची मानसिकता कशी असते, तिचं समुपदेशन कसं केलं जातं, त्याबद्दल थोडं.
2: जेव्हा ती विक्टिम येते ना तेव्हा ती म्हणजे सगळीकडनं पिचलेली असते. तिला म्हणजे कुठेच, जेव्हा तिला वाटतं की आता मला कुठेच मदत मिळत,
1: आधार नाही,
2: कोणीतरी तिला सांगतं की तुम्ही या संघटनेत जा, मग ती त्या संघटनेत जाते आणि मग त्यावेळेला तिला खूप सांगायचं असतं. तर सुरुवातीला तर आम्ही फक्त ऐकण्याचं काम करतो. ती जे काय सांगते ते सगळं तिचं ऐकून घेतो. तिचं ऐकल्यावर मग तिला कशा प्रकारे मदत करता येईल त्या दृष्टीने विचार केला जातो. आणि तिला म्हणजे शेवटपर्यंत कोर्टापर्यंत तिला कितपत आपण न्याय देऊ शकतो, कशी मदत करू शकतो, ती सगळी मदत आपण करतो. मग त्याच्यात आपण तिच्या पतीला बोलवतो, आपल्याला काही जॉईंट मीटिंग घ्यायच्या असतील, म्हणजे सासरचे लोक, माहेरचे लोक, म्हणजे मॅक्झिमम आम्ही समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो.
1: हां,
2: म्हणजे आम्ही जेव्हा काउन्सिलिंग सेंटरमध्ये कुठली केस येते तेव्हा तिला लागलीच तुझा कोर्टात आणि डिवोर्स घे बाई असं कधीच सांगत नाही. कुटुंब वाचवलं पाहिजे हा आमचा कल असतो त्याच्या. आणि मग जेव्हा शेवटी लक्षात येतं की नाही या केसमध्ये हे शक्य नाही, तिला तिथे ठेवणं म्हणजे तिला अजून छळा टाकणं आणि अजून तिला त्रास देणं आहे, मग त्या क्षणाला मग आम्ही तिला जी काय मदत लागेल, मग तिला फ्री लीगल एड मिळवून देणं असेल किंवा कोर्टात जायला तिला मदत करणं असेल, सगळ्या गोष्टी आमच्याकडनं केल्या जातात. आणि आता जे प्रॉपर्टीच्या ह्याच्यात सांगितलंय, तर मुंबईला काय आहे की मुंबईला घराच्या किमती खूप जास्त आणि जुन्या काळात आई वडिलांनी कष्ट करून झोपड्या घेतलेल्या असतात, त्या रिडेव्हलपमेंटमध्ये त्याच्यात त्यांना वन रूम किचन किंवा असं घर मिळालं असतं आणि ते मग बळकवण्याचा प्रयत्न मुलाचा आणि सुनेचा असतो. म्हणजे आमच्याकडे एक केस आली होती, ती तर म्हणजे तो मुलगा त्या आईसमोर नेकेड व्हायचा आणि तिला म्हणायचा जा तू घरातून, तिला शिवी गाड, सून अतिशय घाणेरड्या शिव्या देणार. मग शेवटी ती आमच्याकडे आली आणि तिने म्हणजे कधी कधी असं वाटतं की बायका खरंच खूप पक्क्या असतात. त्या मनाने त्याचे जे वडील होते त्यांचा कल होता की नको नको जाऊ दे, पण मग ती पक्की होती. तिची पण केस आम्ही कलेक्टर जे हे आहे सिनियर सिटीजन कोर्ट आहे तिथे आम्ही बऱ्याच केसेस नेल्या आहेत, त्यापैकी ही एक होती. मग तिकडनं पुन्हा त्यांचं प्रेशर सुरू होतं की आई वडील कोर्टात गेले माझ्या विरोधात, माझ्या विरुद्ध तुम्ही कंप्लेंट केली, मग त्यांना बाकीचे त्रास. पण हे शेवटी काय, मुंबई सारख्या शहरात जिथे जागा कमी आहे आणि त्यांना पर्यायच नाही एकत्र राहण्याशिवाय, म्हणजे मुलगा आणि सून सुद्धा दुसरीकडे कुठे जाणार असं होऊन जातं. पण म्हणून त्यांना काही छळ करण्याचा अधिकार, या सिनियर सिटीजनला छळ करण्याचा अधिकार नाही आहे त्यांना. आणि त्याच्याकरता हे जे कोड तयार केलेले आहेत सिनियर सिटीजनचा जो आता कायदा आलाय त्याच्यामुळे खरंच खूप फायदा होतोय आणि बऱ्याच केसेस. आणि अवेअरनेस हा म्हणजे आम्हाला संघटनांनाच वाढवावा लागतोय की तुम्हाला असं असं आहे तिथे तुम्ही न्याय मागू शकता आणि तुम्ही तिथे जाऊ शकता.
1: प्रणाली लीगल एडच्या बाबतीत काय सांगता येईल, कायदेशीर मदत ही कशी दिली जाते?
3: कायदेशीर मदत आता जसं आम्ही एक संस्था आहोत, मग बऱ्याचदा असं होतं की ज्या बाकीच्या संस्था ज्या ग्राउंडवर ऍक्च्युअल काम करतात, जसं स्त्रीमुक्ती संघटना आहे की ज्यांच्या बरोबर आम्ही एकत्र काम करतो आणि त्यांच्याकडे लीगल एक्सपर्टीज नाही आहेत, पण त्यांच्याकडे अशा महिला गरजू आहेत की त्या अफोर्ड नाही करू शकत आर्थिकदृष्ट्या. येस, आपलं जे लीगल एडचं पण आहे त्याच्यामध्ये पण खूप साऱ्या त्रुटी आहेत की त्याच्यामुळे महिलांना जे इमिडिएट किंवा जी मदत हवी आहे ती नाही मिळत,
1: तात्काळ नाही मिळत.
3: एक्झॅक्टली. मग अशा वेळेला आम्ही आज संस्था लीगल क्लिनिक चालवतो की ज्याच्यामध्ये आम्ही स्त्रीमुक्ती संघटना यांच्याकडे जातो, त्यांच्याकडे काही महिलांना लीगल किंवा कायदेशीर मदत किंवा सल्ला हवा आहे. बऱ्याचदा असं असतं ना की महिलांना माझे फक्त अधिकार मला जाणून घ्यायचे आहेत, केस करायची की नाही करायची हा पुढचा मुद्दा, पण मला माझे अधिकार जाणून घ्यायचे आहेत. तर अशा महिला येतात, मग आम्ही त्यांना लीगल गायडन्स देतो आणि मग तिची तयारी असेल की नाही बाबा मला आता पुढची पावलं उचलणं गरजेचं आहे. कारण का बऱ्याचदा असं असतं, मानसिकता ही असते ना नवऱ्याची, ही काय करणार, कुठपर्यंत जाणार, जास्तीत जास्त पोलीस स्टेशनला जाईल, पण कोर्टाची ही पायरी नाही चढणार असं असतं. पण महिलांकडे नंतर पर्यायच उरलेला नसतो की नाही मला आता बस झालं, की आता मी 10 वर्ष दिली एखाद्याला, 15 वर्ष दिली,
1: काही
3: असं काही होत नाहीये. म्हणजे अशा फार कमी महिला असतील की 1 वर्षामध्ये लग्नाच्या आलेल्या आहेत किंवा 2 वर्षा, कारण का आपल्याकडे ती म्हणतात ना की पहिल्यापासून शिकवलंच गेलेलं असतं की
1: थोडं
3: बाई ऍडजस्ट कर ग थोडं फॅमिलीची इज्जत आहे हे आहे, मग मुलं तिच्या पदरात

0: देतात मग मुलांकडे बघून ती हे करते आणि मग कुठेतरी म्हणतात ना त्या सॅक्रिफाईस आणि या सगळ्याला मग आपण ग्लोरीफाय करतो. अरे मी 10 वर्ष काढली मला पण अत्याचार होत होते आई म्हणते मग आता तू 1 वर्षामध्ये कशी हे कर
1: मी सहन केलं तू ही कर.
0: तर तेही कुठेतरी मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे की तो जजमेंटल ऍटिट्यूड नाही. एक जर बाई 1 वर्षात येत असेल तर ती वेळीच अलर्ट होते आणि येते तर आपण सपोर्ट करणं ते फार महत्वाचं असतं आणि महिलांनी पुढे येऊन बोलणं फार गरजेचं असतं की आवाज उठवणं गरजेचं असतं. कारण का फर्स्ट जेव्हा एखादा पुरुष किंवा नवरा किंवा वडील आईला मारतो पहिल्यांदा येऊन तिने कंप्लेंट करणं पोलीस स्टेशनला फार गरजेचं आहे.
1: मला हेच विचारायचं की ज्या वेळेला पहिला आघात होतो त्याच वेळेला जर का थांबवलं तर पुढच्या सगळ्या गोष्टी टळू
0: शकतात
1: किंवा एक थोडा तरी धाक त्याने निर्माण होऊ शकतो.
0: येस डेफिनेटली होऊ शकतो. कारण का हेच आहे ना की महिला नाही जात आणि बऱ्याचदा आपल्याकडे नॉर्मलाइज अरे एकच फक्त कानाखाली दिली आहे ना ठीक आहे ना कमावून तर आणतोय ना मग त्याचा तो अधिकार आहे. अगं तो पिऊन येतोय तो तसा चांगला आहे पण हे सगळं दारूमुळे होतो आहे. पण महिलांना ते नाही कारण का आपल्याकडे ते लहानपणापासून शिकवलंच नाही जात. अडजस्ट करा हेच म्हणजे एखाद्याने मारलंय मला का मारलंय माझे आई वडील मला मारायचे हा तो त्यांचा अधिकार होता. म्हणजे लहानपणापासून तेच आहे ना की सहन करा फक्त. पण आमचं म्हणणं हेच आहे की तुम्ही पहिलं तुम्हाला मारलं आहे कारण का मग हीच ती वृत्ती ना वाढत जाते की समोरच्याला ग्रांटेड घेतलं जातं की ही कशी आवाज उठवते. फिजिकल व्हायलन्स डायरेक्ट नसतो पहिला तो वर्बल असतो शिवीगाळ असतो मग तो वाढत वाढत वाढत तो इतका अक्यूट होतो. आणि बऱ्याचशा अशा केसेस आहेत की ज्याच्यामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्समध्ये की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: बरोबर म्हणजे अन्यायाचा प्रतिकार करणं त्याला विरोध दाखवणं हे फार गरजेचं
0: आहे.
1: तेवढी धमक सर्वसामान्य स्त्रियांमध्ये दिसते का शोभाते का तक्रारी मागे घेण्याचं सुद्धा प्रमाण आपल्याकडे आहे म्हणजे संस्थेने मदत केली आहे पुढे जाण्यासाठी. पण
2: नक्कीच महिलांमध्ये धमक दिसतीये. साधारण अगदी तो मिडल क्लास हायर क्लास पेक्षा लोअर क्लास मध्ये आर्थिक दृष्ट्या किंवा इतरही लोअर क्लास मधल्या ज्या महिला आहेत त्या खूपच खमक्या आहेत असं मला वाटतंय. आम्ही कचराचक महिलांसाठी पण काम करतो त्यांचं बचत गट करणं त्यांच्या आरोग्यावर काम करणं. तर माझ्याकडे एक कचराचक महिलेची केस होती आणि तिला 4 मुलं होती आणि आमच्याकडे काउन्सिलिंग मधनं तिची केस हँडल झाली तिचा समजोता झाला आणि ती नांदायला गेली. नंतर 2-3 वर्षांनी ती आली त्यावेळेस तिच्याकडे आणखी 1 मुलं होतं म्हणजे 5वं मूल तिच्या पदरी होतं आणि ती आली माझ्याकडे म्हटली आता शोभा ते मला जायचं नाही मला डिवोर्स पाहिजे आणि ती 5 मुलं सोबत होती. तर एक वास्तवतावादी स्त्री किंवा मुंबईत जगणारी स्त्री म्हणून मी तिच्याकडे बघतच राहिले की 5 मुलं आणि हिच्याकडे काही स्किल नाही ती कचऱ्यावर जाते कचरा वेचून आणते तो विकून घर चालवते. पण ती म्हणाली की मी सगळा प्रयत्न आता माझे संपलेले आहेत मी माझ्या मुलांना शिकवणार पण आणि सांभाळणार पण मला त्याचं काही नको पण तो माझ्यावर इतकी व्हायलन्स करतो आता मला डिवोर्स पाहिजे. आणि आता ही 8-10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आज त्या महिलेने भाड्याने घर घेऊन कचऱ्यावर काम करून 5 मुलांना चांगल्या शाळेत घातले आणि ती सांभाळते. नवऱ्याला सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे त्यामुळे कायदा वगैरे असेल आणि असं जर मानसिक आजारीच असेल तर तिकडे फेलच ठरतो ना. आपण किती न्यायाने ऑर्डर असल्या तर त्या कागदावरच राहतात आणि त्यामुळे त्या नवऱ्याची आशा न करता तिने स्वतःच्या बलबुत्यावर त्या कुटुंबाचा भार घेतला आणि आज ती स्वाभिमानाने जगते आहे. अशा भरपूर स्त्रिया आहेत की अगदी अंगावरच्या कपड्यावर जरी बाहेर आल्या तरी हिमतीने राहणाऱ्या आहेत
1: ठामपणे
2: उभ्या राहणाऱ्या आहेत. एक ब्लाइंड महिला होती तिची पण केस एक सक्सेसफुल मी केलेली आहे. म्हणजे 30 वर्षात खूप उदाहरणं आहेत वेळ कमीच पडे आपल्याला. पण ती लग्न करताना नाही म्हणत होती आईला पण असंच ना ब्लाइंड जरी असली तरी मुलीचं लग्न झालं पाहिजे म्हणून गावाकडून कुठून तरी मुलगा शोधून आणला त्यांच्या जातीतला वगैरे आणि लग्न केलं. आता ही ब्लाइंड असल्यामुळे तिला काही नॉर्मल असा नवरा अगदी हुशार मिळाला नाही थोडासा तो असा कमी बुद्धीचा माणूस होता आणि 2 मुलं झाली आणि तो मुंबईत कामाला जायचा म्हणजे बिगारी कामाला. आणि लिटरली तुम्हाला आश्चर्य वाटेल की तो 2 रुपये बसला त्या काळात 2 रुपये होते बसला मिनिमम 2 रुपये मागत होता ह्याच्याकडे सुट्टे पैसे नव्हते हिने 5 रुपये दिले आणि ह्याच्यावर वाद झाल्याने तो गावाला निघून गेला. नंतर तो आलाच नाही आणि तिला मुंबईत असून सुद्धा ती ब्लाइंड होती तर तिच्याकडे इतक्या सगळ्या योजना आहेत किंवा ट्रेनिंग आहे काहीच माहिती नव्हतं खूप गरीब घरातली होती. तर ह्या महिलेने त्या 2 मुलांना अक्षरशः मंदिराच्या बाहेर बसत होती आणि कोणीतरी माझ्याकडे तिला पाठवलं. आज तिने सगळ्या

0: मुलांचं ट्रेनिंग घेतलेलं आहे, ती झाडू बनवण्याचं काम करते, ती लिंबू मिरचीचं काम करते आणि दोन्ही मुलांना शिकवलंय. आता तिच्या दोन्ही मुलांची लग्नही झालेली आहेत आणि ती ब्लाइंड लोकांची एक संस्था काढून ती अध्यक्ष आहे. आता ती मदत घेत होती, आता ती लोकांना मदत देते. त्यामुळे अशा प्रकारे चॅलेंज घेऊन सक्सेस झालेल्या महिला माझ्याकडे खूप.
1: मला वाटतं हे असं उदाहरण सुद्धा निश्चितच आशादायक म्हणायला हवं
0: नक्की,
1: की म्हणजे स्त्रियांनी ठरवलं तर त्या प्रतिकार करून पुन्हा उभ्या राहू शकतात स्वतःच्या पायावरती. मी मगाशी ह्यालाच जोडून असं विचारलं होतं की तक्रारी मागे घेण्याचं प्रमाण असं काही दिसतं का सीमा, ते तुमचा काय अनुभव आहे?
2: तक्रारी मागे घेण्याचा प्रकार असतातच. आणि आता जसं शोभाताई म्हणाल्या की खालच्या स्तरातल्या ज्या निम्न स्तरातल्या महिला आहेत त्यांच्यामध्ये मानसिक बळ जास्त आहे, त्या मानाने या ज्या उच्च स्तरातल्या ज्या महिला आहेत, म्हणजे माझ्याकडे एक केस आली होती, अगदी हाय प्रोफाईल केस होती, म्हणजे नवरा डॉक्टर आणि या बाई पण खूप मोठ्या
1: शिकलेल्या होत्या, त्या
2: शिकलेल्या वगैरे सगळ्या आणि एक समाजात त्यांचं पद असलेल्या अशा होत्या त्या. आणि त्यांना शारीरिक छळ म्हणजे असे त्यांनी दाखवलेलं की मारलेलं, बळ उमटलेले, असं तो मारायचा म्हणजे डॉक्टर सर्जन असून.
1: बापरे.
2: आणि एक दिवस त्या आल्या होत्या तर त्यांच्या हातात त्यांनी ते डिवायडर असं दाबून छिद्र केलेलं होतं आणि तो म्हणाला मुलीला, आज तर मी काही जास्त मारलंच नाही तरी तुझी आई कशाला इतकी
1: कंपासनी
2: असं फिरवून, म्हणजे अशा प्रकारचा छळ
1: त्यांचा
2: खूपच क्रौर्य. पण तरीही त्या बाईची, म्हणजे मी तर त्यांना सांगितलं की तुम्ही काही गरज नाही, तुम्ही स्वतःच्या पायावरही उभे आहात, तुमचं एक समाजात वेगळं स्थान आहे तर तुम्ही बाहेर पडू शकता याच्यात. पण काय होतं की या ज्या स्तरातल्या महिला असतात ना त्यांना जे
1: सगळ्या गोष्टींचं
2: प्रतिष्ठेचं जे काय म्हणतात सवय लागलेली असते त्याच्यात ना बाहेर पडायला त्या तयार होत नाही. कारण मी जर बाहेर पडली तर या उच्च भ्रूस्थितीतल्या घराला मला मुकावं लागेल. आज जे मला सगळ्या अमेनिटीज आहे, कार आहे, हे सगळ्या सुई आहेत, त्या कदाचित मला उपभोगता येणार नाही, हा त्यांचा मानसिक विचार असतो. आणि त्याच्यामुळे त्याच्यातनं पटकन बाहेर यायला निघत नाही. म्हणजे काही दिवसांनी मला ते दोघंही पुन्हा एकदा एका कार्यक्रमाला दिसलेत, त्यामुळे मग
1: आश्चर्य
2: वाटतं. पण त्याच विरुद्ध जर अशी एखादी झोपडपट्टीतली महिला असेल किंवा अगदी कमी निम्न स्तरातली उत्पन्नातली महिला असेल तर ती असा मोठा निर्णय घेऊन जाते की नको, मला आता नाही राहायचं याच्याबरोबर, आता माझी परिसीमा गाठली याच्या आणि मी आता राहणार नाही. एक केस माझ्याकडे एक आली होती, ती मला सांगायला आवडेल
1: जरूर,
2: की आई आणि मुलगी आणि वडिलांनी आईवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यात आईची दोन बोट तुटली आणि मुलगी मध्ये आल्यामुळे तिला 25
1: ठिकाणी
2: जखमा झाल्या, म्हणजे मानेवर पाठीवर त्यांनी वार केले कोयत्याचे. तर त्या मुलीने ऑनलाईन आमचं तेव्हा सगळे नंबर्स वगैरे स्प्रेड केलेले होते आम्ही, तर मग तिने आम्हाला फोन केला आणि तिने मदत मागितली. तेव्हा ती हॉस्पिटलमध्येच होती ऍडमिट. फक्त मी तिला म्हटलं की तुझं जे मेडिकल रिपोर्ट जो आहे तो त्यांच्याकडनं डॉक्टरांकडनं आधीच घेऊन घे, म्हणजे केस करण्याच्या आधी. आणि नंतर काय होतं की तो रिपोर्ट सुद्धा तुम्हाला पाहिजे तसा मिळेलच, गॅरंटी नसते. तर तिने तो त्यांच्याकडनं, म्हणजे घाव किती सिव्हिअर
1: आहे
2: त्याच्याप्रमाणे कलम लागतात, 324 आयपीसीचं काय जे असतात ते, तर त्याप्रमाणे त्याच्यामुळे म्हटलं सिव्हिअर हर्ट आहे ह्याचं तू त्यांच्याकडनं प्रमाणपत्र, म्हणजे पुरावा तो सुद्धा मेडिकल रेकॉर्ड तू घेऊन घे. तिने तो त्यांच्याकडनं तो घेऊन घेतला आणि नंतर ती ते जेव्हा बाहेर आले तेव्हा आम्ही म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये गेलो. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर पोलीस FIR घ्यायला तयार नाही.
1: अरे बापरे.
2: पोलीस स्टेशनमध्ये ते तुझे वडील आहेत, म्हणजे तोपर्यंत वडिलांनी त्यांना हे केलेलं काय जे असेल तो काही माहिती नाही, पण तुझे वडील आहेत त्यांच्या विरुद्ध तू तक्रार कशाला करते, मग कशाला तू असं जायचं, तुझं तर लग्न होऊन तू जाणार आहे, मग आईचं काय होईल वगैरे. बरं, आणि तिला एक भाऊ, वडील तेव्हाच रिटायर्ड झालेले, त्यांच्या जवळ लमसम अमाऊंट, त्यामुळे भावानी वडिलांना
1: आपल्या बाजूला
2: म्हणजे तो घेऊन गेला. आणि वडील सापडतच नव्हते, डोमेस्टिक व्हायलन्सची केस केल्यावरही वडील ऍब्सकॉन्डिंग, म्हणजे त्यांना पोलिसांनी काही अटक करू शकले नव्हते. आणि मग असं मग आम्ही लॉ अँड ऑर्डर जे कमिशनर आहे त्यांच्याकडे जाऊन की पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होत नाही याच्याकरता आम्ही प्रयत्न केले, तिचा गुन्हा दाखल करून घेतला. त्याच्यानंतर मग कोर्टात केस गेली, हायकोर्टात पुन्हा हे झालं. आणि मग नंतर त्या वडिलांनी आणि त्यांच्या वकिलांनी वगैरे की ठीक आहे बाबा आता हे झालेलं आहे. मग तिची आई पण म्हणाली ते ज्या घरात राहत होते

0: ते घर त्यांना त्या घरात ती आई आहे तोपर्यंत त्या घरात राहण्याचा अधिकार आणि काही अमाऊंट देऊन त्यांचं ते झालं. पण तिथे तर काही आम्ही जात नाही कारण कॉन्सिलर्स असल्यामुळे आमचा त्याच्यात काहीच हे नसतो. मग ते कोर्टात एकदा केस गेले की त्यांच्या वकिलांच्या मार्फत जे होईल ते. पण त्याच्यानंतरची गंमत एक अशी झाली की त्या मुलीने एवढं आपल्या आई वडिलांकरता केलं, आईला न्याय मिळवून दिला. तिचं नंतर लग्न झालं, आई तिच्याच जवळ राहत होती, ते वडीलही तिच्याकडे राहायला आले
1: आणि बाहेर
0: काढलं, त्यांच्याकडनं पैसे वगैरे सगळे घेऊन घेतले आणि वडील आणि आईचा सांभाळ ती मुलगी करत होती. आणि मग नंतर ते जे घर आहे ते आता त्या मुलीच्या नावावर होऊ नये किंवा काय होऊ नये म्हणून त्या मुलांनी आईला आपल्याकडे घेऊन गेला आणि आईनी तिच्या विरुद्ध सिनियर सिटीझन मध्ये कंप्लेंट केली.
1: सिनेमा नाटकाची स्टोरी,
0: सिनेमा नाटकाची. आणि ती आमच्याकडे पुन्हा आली की मॅडम असं असं झालंय. म्हटलं तू जाऊ दे, त्यांची केस केलेली आहे, त्याच्यात आम्ही साक्ष द्यायला पण आम्ही येऊ शकतो कारण आपल्याकडे सगळे पुरावे आहेत. त्यामुळे ते म्हणजे आईने सांगितलं की इतका घाव झालाच नव्हता, मला असंच थोडस लागलं होतं. आणि मग पण ते सगळे मेडिकल रिपोर्ट वगैरे आमच्याकडे सगळं पूर्ण फाईल सगळी रेडी असते, त्यामुळे मग तिला ते पुन्हा आम्ही प्रोव्हाइड केले आणि म्हणजे
1: पुन्हा रिप्रेझेंट करता
0: आलं. पण म्हणजे असं मानसिकता जी माणसाची आपण म्हणतो ती कुठली परिसीमा गाठेल आपण सांगू शकत नाही.
1: अत्यंत दुर्दैवी आहे,
0: दुर्दैवी आहे.
1: आणि आता अलीकडे काही केसेस अशा उघडकीला आल्या की ज्या उच्च स्तरातल्या आहेत, म्हणजे उच्च आर्थिक उत्पन्न असलेली प्रतिष्ठित सो कॉल तुम्ही म्हणतात अशा प्रकारची घरं, आणि तिथल्या मुलींना हुंड्यासाठी त्यांचा छळ केला गेला. तर याला प्रतिबंध कसा आणि काय करणार
0: याच्या करता ना मुलींनीच पक्क व्हायला पाहिजे आता. आणि मुलीच्या आई वडिलांनी आता ही जी आपली एक राजकीय केस आलेली होती ज्याच्यात त्या मुलीचा म्हणजे खून झाला, पण त्यांना माहिती होतं की हा नवरा तिचा छळ करतोय, तरीही दुसऱ्या मुलीचं लग्न त्याच घरात तुम्ही कसं करून देऊ शकता.
1: बरं प्रणाली तुला काही सांगायचं याच्यावरती?
2: येस, याच्यामध्ये तेच आहे की बऱ्याचदा सगळं झाल्यानंतर आपण सगळ्या गोष्टी या उघडकीस येतात, पण ही सुरुवात खरी जिथून होते जेव्हा लग्नाची बोलणी होत असते. जो खर्च आई वडील शिक्षणासाठी मुलीच्या देऊ शकतात पण तो सेव्ह करून ठेवतात की भाई मला लग्नामध्ये हुंडा द्यायचा आहे. आणि जेव्हा लग्नाच्या वेळी जेव्हा मागणी केली जाते तोच एक रेड फ्लॅग असतो की हे लग्न पुढे होणारच नाहीये. मग नंतर मुलीने तिचा जीव जातो, ती आत्महत्या करते, मग रडून आम्हाला न्याय पाहिजे आहे. मग ते दावे असे वाटतात की जेव्हा मुलगी रडत येत होती तुम्ही नाही हेल्प केली.
1: बरोबर, अशा वेळेला आई वडिलांनी आधार देणं ही पहिली गरज आहे. मुळात सीमाताई म्हणाल्या तसं अशा घरात लग्न करून का देता तुम्ही मुलींना, म्हणजे खोटी प्रतिष्ठा ही किती घातक तुमच्या मुलीच्या जीवावर
2: उठते. आणि जेव्हा फर्स्ट टाइम मुलगी सांगते तेव्हाच असतं की हीच सपोर्ट करायची वेळ आहे. पण आपल्याकडे असतं ना की नाही बाबा लग्न करून दिलंय म्हणते तू आता बघून घे, आता एवढा खर्च केलेला आहे. आणि तोही दबाव असतो मुलींवर की त्या बाहेर नाही पडू शकत कारण का एवढा खर्च केलेला आहे, मग एका महिन्यामध्येच मी कसं तोडून हे करू. तर तेही आहे. आणि हुंडाबळीच्या केसेस पण आपण बघितल्या, FIR रजिस्टर होतात सगळ्या. आता हा कायदा 1961 मध्ये आलेला आहे, पण तिथून ते आता आपण जर कायद्यानुसार किंवा 498A आपण जेव्हा केसेस कोर्टात जातात, कोर्टाची जी व्यवस्था आहे की मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये एखादी केस गेल्यानंतर वर्षाला फक्त 4 डेट्स पडतात. आणि त्या महिलेला गरज आहे की मला लवकरात लवकर
1: न्याय मिळावा.
2: आणि मग एंडला हेच होतं ना की सेटलमेंट. पण मग सेटलमेंट करायला कोण सांगतं? शेवटी कोर्टच सांगतं ना की भाई तुम्ही बसून बोला,
1: सामोपचाराने मिटवा.
2: एक्झॅक्टली. मग ह्याच्यामध्ये महिला त्या कायद्याचा किंवा आजकाल येतं ना की गैरवापर हा महिलांमुळेच नाही करत, हे कोर्टाचे आदेश आहेत की बाबा तुम्ही काउन्सिलिंग करून घ्या, तुम्ही काउन्सिलिंग मीडिएशनला जा. तर महिलांना ते जावंच लागतं आणि मग त्या म्हणतात की नाही आता मी मग केस पाठी घेते. पण पाठी घेते ह्याचा अर्थ असा नाहीये ना की त्या केसेस खोट्या आहेत.
1: नाहीला जाणे घेतात
2: किंवा त्यांचं काही सेटलमेंट होते म्हणा, जे काही आहे कायदा त्या ठिकाणी आहे. पण कायद्यामध्ये पण अशा काही गोष्टी आहेत, जसं कौटुंबिक हिंसाचार कायदा आहे की ती 20 वर्षापेक्षा जास्त आहे. पण तुम्ही कोर्टाची जी सध्याची परिस्थिती बघाल की मला इंटरिम पाहिजे की उद्या तो घर विकतो आहे, पण कोर्टाच्या बोर्डवरच मॅटर आहे 200-200, 300-300. एक जज
1: विलंब जो आहे
2: म्हणजे कायदा खूप सुरेख आहे की महिलांसाठी जे जे पाहिजे ते सगळं आहे, पण ते मिळवण्यासाठीचा जो पेशन्स लेवल, कारण ती ऑलरेडी एवढ्या ट्रॉमा मधून गेलेली असते आणि अगेन क्रिमिनल जस्टिस सिस्टम मध्ये एवढा डिले, तर कुठेतरी अंमलबजावणी हा जो आपला आहे त्याच्यावर फोकस होणं आजच्याही घडीला फार गरजेचं आहे
1: मला वाटतं. सगळ्या

0: मध्ये समाजात जागरूकता वाढवणं हे सुद्धा फार महत्त्वाचं असेल. त्या दृष्टीने स्त्री मुक्ती संघटना आणि भारतीय स्त्री शक्ती सुद्धा कशा पद्धतीने काम करते.
1: खरं तर हुंडा एक विघातक ही जी रूढी आहे याच्यावरती गेल्या 50 वर्षापासून स्त्री मुक्ती संघटना काम करते. आमच्या संघटनेच्या मेंबर ज्या शारदा साठे ज्योती म्हापसेकर यांनी त्या काळात 50 वर्षापूर्वी गाणी लिहिली, पुस्तकं लिहिली आणि आमचं नाटक पण एक आहे हुंडा नको गवाई. आणि साधारण 80s काळात खूप म्हणजे तेव्हा कायदा होता पण त्याची अवेअरनेस पण नव्हती आणि उघड उघड आता माहेरची साडी जो पिक्चर आपण बघितला होता तर ते प्रत्यक्षात तेव्हा ते घडत होतं आणि केसेस त्याच्यामध्ये मग मोर्चा काढणं, सोशल इंटरव्हेन्शन करणं आणि मग FIR करणं ह्या सगळ्या गोष्टी करत करत करत थोडासा बदल आला आहे. आणि आमचा हुंडा नको ग बाई हे जे नाटक आहे किंवा मुलगी झाली हो हे जे नाटक आहे याच्यामध्ये आमचा फोकस हाच आहे की स्वतः मुलींनीच म्हणायला पाहिजे की विरोध करायला पाहिजे की हुंडा देणाऱ्या मुलाशी मी लग्न करणार नाही. आणि हा थोडासा अवेअरनेस साठी आम्ही कॉलेजच्या मुलांबरोबर काम करतो. जेंडर इक्वॅलिटी जर आली तर पुढे जाऊन आपल्या बायकोकडून हुंडा मिळावा हा विचारच राहणार नाही म्हणून आम्ही टीनेजर्स बरोबर काम करतो.

0: बाई हे जे नाटक आहे किंवा मुलगी झाली हो हे जे नाटक आहे याच्यामध्ये आमचा फोकस हाच आहे की स्वतः मुलीनीच म्हणायला पाहिजे की विरोध करायला पाहिजे की हुंडा देणाऱ्या मुलाशी मी लग्न करणार नाही. आणि हा थोडासा अवेअरनेस साठी आम्ही कॉलेजच्या मुलांबरोबर काम करतो. जेंडर इक्वॅलिटी जर आली तर पुढे जाऊन आपल्या बायकोकडून हुंडा मिळावा हा विचारच राहणार नाही. म्हणून आम्ही टीनेजर्स बरोबर काम करतो त्यामुळे अवेअरनेस गाण्याच्या रूपाने काही सेशन्स घेण्याच्या रूपाने पालकांचं पण अवेअरनेस करण्याचं काम आमच्यासारख्या संघटना बऱ्याच करतात पण हे सगळं मला असं वाटतं अपुरं आहे. तर ह्याच्यावर फोकस करायला पाहिजे. सरकारने कायदे केलेले आहेत पण त्याची जाणीव जागृती जी आहे त्या प्रमाणात अजूनही होत नाहीये. आता सोशल मीडिया इतका जागृत झालेला आहे पण ह्याच्यावरती आता काय सोशल मीडियाचा तसा तर किती उपयोग होऊ शकतो अवेअरनेस साठी. पण रील्स मध्ये सगळं जनरेशन लागलेलं आहे आणि त्यामुळे मी युट्यूबला पण काही गोष्टी बघते इतक्या चुकीच्या गोष्टी कायद्याबद्दलच्या पण टिप्स इतक्या चुकीच्या दिल्या जातात. तर थोडस गव्हर्नमेंटने पण ह्याकडे लक्ष देऊन काय बरोबर आहे ह्याच्याबद्दलच सोशल मीडियावरती काहीतरी प्रक्षेपण करायला पाहिजे. कारण चुकीच्या गोष्टी आणि सर्वसामान्य महिलांच्या हातात आता फोन आहेत. कारण शाळा मोबाईलवर झाल्यामुळे मुलांचे अभ्यास आणि त्यामुळे महिलांच्या हातात फोन आलेले आहेत. म्हणजे आर्थिक स्वावलंबी महिला झाल्या नाहीत पण अँड्रॉइड फोन महिलांकडे आलेला आहे आणि त्यामुळे रील्स बघणं आणि ह्यातनं अवेअरनेस जर आपल्याला करायचं असेल तर खरं हे
1: योग्य माहिती पोहोचवली
0: पाहिजे हा एक भाग आहे.
1: आमच्यासारखी माध्यमं त्याच्यासाठी कार्यरत आहेत.
0: एक्झॅक्टली. आणि त्याला धरून मला एक मगाशी सांगायचं होतं की आता मुलांचे अभ्यास फोनवर आलेले आहेत आणि म्हणून बायकांना म्हणजे पत्नींना फोन दिलेले आहेत आणि मग तो स्ट्रेस करणं किंवा रेकॉर्डिंग ऑन करून ठेवणं आणि मग ती कोणाशी बोलते माहेरच्या लोकांशी किती बोलते आणि कुठे जाते वगैरे ह्याच्यावरती तिला ट्रेस करायचं आणि मग व्हायलन्स करायची हा सुद्धा खूप प्रकार आहे. 2 वर्षापूर्वी मी एका केसमध्ये इंटरव्हेन्शन केलं. एक मुलगी होती त्यांना आणि एकदम तरुण जोडपं होतं म्हणजे 25-26 वय दोघांचंही असेल आणि त्यांचं स्वप्न होतं की मुलीला खूप मोठं चांगलं शिकवायचं वगैरे आणि त्यामुळे तो नवरा पण म्हणजे एक जॉब करून दुसरा केक शॉप त्याने टाकलं होतं त्यामुळे तो सतत त्या कामात असायचा आणि घरामध्ये 25 माणसं मुंबई सारख्या ठिकाणी आणि मध्ये रस्ता त्याच्या बाजूला वॉशरूम आणि ह्या बाजूला घर अशी परिस्थिती होती. आणि ही बाई अशिक्षितच होती म्हणजे लिहितावासा येत नव्हतं पण तिचं हे स्वप्न होतं की मुलीला चांगलं शिकवायचं वगैरे पण नवरा अजिबात वेळ देत नव्हता आणि ही पण अगदी हार्डली 25-26 वर्ष वयाची असेल आणि तिच्याकडे तो फोन आला आणि नेमकं कोण मुलगा होता माहिती नाहीये आणि त्याने ते फक्त ती मुलगी त्या मुलाला कधी भेटली पण नाही ती बाई तिने ते काय त्याने आय लव्ह यू म्हटलं म्हणून हिने पण आय लव्ह यू म्हटलं आणि त्या मुद्द्यावर त्या माणसाने इतकं बायकोला मारलं. 10 दिवस त्या घरातून म्हणजे वॉशरूम घरात नव्हतं तर ती बाई अंथरुणावरून उठली नाही. 10 दिवस ना ती लघवीला गेली ना टॉयलेटला गेली जेवली नाही काही नाही इतकी माणसं घरात असून सुद्धा आणि अशा प्रकारची व्हायलन्स झाली आणि आईला फोन केल्यानंतर आईला वाटलं की तर आपली मुलगी एवढी चुकलेली आहे मी कसं जाऊ जावं मलाही मारहाण करेल म्हणून आई पण गेली नाही आणि नंतर मग कोणाच्या तरी मदतीने ती आमच्याकडे आली.
1: भयानक आहे हे फार.
0: आणि मग त्याच्यामध्ये आम्ही इंटरव्हेन्शन केलं आणि लकीली त्या माणसाचा गैरसमज फक्त आय लव्ह यू म्हणण्याने बाई काही व्यभिचारी होऊ शकत नाही हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं तर आता ते हॅपीली दोघे जण राहत आहेत. तर अशा प्रकारच्या सुद्धा हिंसा आता वाढताना दिसत आहेत.
1: भारतीय स्त्री शक्ती याच्याकरता लीगल अवेअरनेस प्रोग्राम वस्त्यांमध्ये सतत घेत असते की मग त्याच्याकरता डोमेस्टिक व्हायलन्स असेल जनजागृती ज्याच्यातनं करता येईल पॉक्सोचे ज्या केसेस असतात त्याच्याकरता मग तो ऍक्ट काय आहे त्याच्यात तुम्हाला काय मदत मिळू शकते. अजून एक म्हणजे नो युअर सेल्फ असा एक आम्ही कार्यक्रम घेतो त्याच्यात महिलांचे कागदपत्र त्यांनी त्यांच्याजवळ ठेवावे की त्यांना घराच्या ह्याच्यात त्यांचं आहे का रेशन कार्डवर त्यांचं नाव आहे का हे ज्या घरात राहतात तिथे त्यांचं कुठे नाव आहे का की फक्त नवऱ्याच आहे म्हणजे उद्या त्यांनी हाकललं तर तुम्ही काय करणार तुमच्याजवळ काय आहे बँकेचं खातं आहे का अशा सगळ्या गोष्टी की ज्या त्यांना गरजेच्या आहेत त्या त्यांनी त्यांच्याजवळ असल्या पाहिजे. तसंच जर अशी परिस्थिती आली तुमच्यावर हिंसाचार चालू आहे तुम्हाला माहिती आहे आणि मग अशा वेळेला ज्या क्षणाला तुम्हाला असं वाटतं आता या घरातनं बाहेर पडणं गरजेचं आहे त्यावेळेला तुमच्याजवळ कुठली कागदपत्र ताबडतोब तुमच्याजवळ असली पाहिजे
2: बरोबर
1: ती सगळी तुम्ही आपल्याजवळ ठेवणार. एक केस हाय प्रोफाईल केस होती थायलंडला आई वडील होते इकडे लग्न करून दिलेलं आणि डॉक्टर नवरा आणि त्या बायकोचा त्यांनी तिला म्हणजे जाण्याचाही प्रयत्न केला आणि मग तिने जेव्हा घरून निघण्याचा प्रयत्न तर तिचे कागदपत्र त्यांनी सगळे म्हणजे तिचं जे पासपोर्ट विजा तिचं आधार कार्ड ते सगळं त्यांनी लपवून ठेवलं तिला मिळूच दिलं नाही की कारण तिला थायलंडला सुद्धा मग ती पासपोर्ट जाऊ शकत नव्हती. अशा वेळेला आम्ही बायकांना सांगतो की ही जी कागदपत्र आहे तुम्ही अजिबात ती तुमच्या सासरच्या मंडळींना देऊ नका तुम्ही स्वतःच सुरक्षित ठेवा ती तुमचं जे स्त्री धन आहे ते तुम्ही तुमच्याकडे ठेवा, कारण नंतर मग जाऊन ऍक्सेस

0: पोलिसांच्या थ्रू मिळवणं आणि मग ते ताब्यात घेणं ते कठीण असतं. त्याच्यापेक्षा तुम्ही आधीच या गोष्टीकरता अवेअर राहा, जागरूक राहा आणि या गोष्टी तुम्ही आपल्याजवळ ठेवा. एक फोन नंबर गरजेचा की ज्याला तुम्ही ताबडतोब फोन करून बोलवू शकता, ती व्यक्ती तुमच्याकरता धावून येऊ शकते. असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे की असं काही झालं तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल. आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा, अजिबात शांत राहू नका. हा एक आमचा त्यांना नेहमी सांगणं असतं. आणि आणखी एक मला एक सांगावं वाटतं की कॉलेजेसमधून आम्ही कार्यक्रम घेतो डोमेस्टिक व्हायलन्सच्या, तेव्हा मी मुलांना जेव्हा मुलं मुली असतात तेव्हा मुलींना सांगते, तुमचे जे बॉयफ्रेंड असतात, तुम्ही असता आधी रिलेशनशिपमध्ये असता, तुमचं प्रेम असतं, त्यावेळेला सुद्धा तुम्हाला तुमचा हा पुढे जाऊन तुमच्यावर हिंसाचार करेल की नाही हे ओळखू शकता. तुमची जी पर्स आहे त्याच्यात जर तो जबरदस्तीने काही काढण्याचा प्रयत्न करत असेल, खूपदा आपण बघतो, म्हणजे मी एकदा अंधेरी स्टेशनवर पाहिलं की तिचा हात पिरगळत होता इतक्या जोरात, ती कळवळली पण मी मध्ये गेली तर ती म्हणाली तुम्हाला काय करायचं आहे, हा आमचा प्रश्न आहे. तर मी त्यांना तेच सांगते, असा जर हिंसाचार त्यावेळेला होत असेल तर ते प्रेम वगैरे नसतं, ते काही पुरुषार्थ नसतो. तुम्ही वेळीच ओळखा की हा आपल्याकरता योग्य नाही हा मुलगा आणि वेळीच सावध व्हा, कारण पुढे जाऊन टेंबेक हिंसाचाराचा तुम्ही बळी होऊ शकता. त्यामुळे वेळी सावध व्हा आणि स्वतःला आवरा. अशा प्रकारे ज्या पद्धतीने आम्हाला करता येईल, शाळा कॉलेज वस्त्यांमधून, आणि हे असा मी तो कायद्याचा सगळा म्हणजे
1: प्रचार आणि प्रसार करणं
0: आमच्या पातळीवर आम्ही करत राहतो. छोटीशी केस सांगते मी, म्हणजे सिनियर सिटीजन मध्ये सुद्धा कसा हिंसाचार होतो. 75 वर्षाचा माणूस आहे आणि ती बाई 69-70 वर्षाची, पण अजूनही म्हणजे ती बाई सुद्धा तशी बेड रिडन नाही, पण तिला खूप अशी चांगल्या अवस्थेत नाही, डायबिटीज आणि यांनी त्रस्त वगैरे, आणि तो नवरा तिला मारहाण करत म्हणजे राग आला म्हणून,
1: बापरे.
0: आणि इतके वर्षापासूनही ही बाई ही तयार नाही की मम्मी कुठे जाणार, मला कोण सांभाळणार, मी कशी काय राहणार, मी एकटी राहू नाही शकत यांच्याशिवाय. म्हणजे ही काय मानसिकता असते बायकांची, अवलंबित्व, आणि ते त्याच्यात ना बाहेर पडणंच शिकत नाही त्या.
1: मग
0: त्याच्याकरता कितीही आता 70-व्या वर्षी कुठला तुम्हाला नवरा मारत असेल तर त्याच्या विरुद्ध तरी तुम्ही
1: बोललं
0: पाहिजे, तक्रार, आणि ती बोलल्याशिवाय आपण काहीच मदत करू शकत नाही.
1: बरोबर,
0: आपले हात बांधलेले असतात.
1: सीमाताईंनी आता उल्लेख केला जसं तरुण मुलांच्या बाबतीत त्यांनी म्हटलं की म्हणजे मैत्री प्रेम याच्या पलीकडे जाऊन अन्याय अत्याचाराकडे या मुलींचा दृष्टिकोन विशेषतः हा काही बदलताना दिसतोय का? याच्यासाठी तुम्ही रती फाउंडेशनच्या माध्यमातून काही प्रयत्न करता का?
2: रती फाउंडेशन, जसं मी म्हटलं की आम्ही ऑनलाईन अब्यूज जो आहे आजकाल त्याचं ट्रेंड, नवीन नवीन ट्रेंड्स येत असतात, तर त्याच्यावर आम्ही काम करतो. बऱ्याचदा असं असतं की मुलगा मुलगी रिलेशनशिपमध्ये आहेत, राईट, मग जेव्हा ते रिलेशनशिपमध्ये असतात ऑफकोर्स सेक्शुअली ॲक्टिव्ह असतात, आणि मग ॲक्टिव्ह झाल्यानंतर यंग एजमध्ये मग आजकाल आहे ना की फोटोग्राफ्स, मला सगळ्या मेमोरीज माझ्या रेकॉर्ड करायच्या आहेत, आणि मग ते रेकॉर्डिंग होतं आणि विथ कन्सेंट होतं, पण मग काही कारणास्तव त्यांचा ब्रेकअप होतो, मग तिचं लग्न होतं, आणि मग ब्रेकअप वगैरे झाल्यानंतर मुलीकडे ते फोटो कधीच नसतात. तो सगळा जो काही साठा असतो तो मुलाकडे, आणि मग मुलगा थोड्या दिवसानंतर आता मुलांच्या डोक्यात काय येईल, काय विकृती असते, मग ते पॉवरचं हे असतं ना, ती मला नाही बोलली आणि आता ती स्वतः लग्न करते, जो नकार स्वीकारण्याची जी वृत्ती नसते, तर त्यामुळे मग तो सगळे फोटोज जे आहे तिच्या रिलेटिव्समध्ये जो होणारा नवरा आहे त्याला पाठवणं, ह्या सगळ्या गोष्टी आजकाल प्रचंड होत आहेत,
1: म्हणजे ब्लॅकमेलिंग.
2: आजकालच्या ज्या जनरेशनला रती, मग आमची जी हेल्पलाईन आहे मेरी ट्रस्ट लाईन, त्याच्या थ्रू आम्ही जेव्हा अवेअरनेस स्कूल्स आणि कॉलेजेसमध्ये जेव्हा करतो, तर पहिला तर मुद्दा हा असतो की सेफ इंटरनेट तुम्ही कसं वापरलं पाहिजे, की प्रत्येक वेळेला सगळ्याच गोष्टी पब्लिक असणं गरजेचं नाही आहे, आणि प्रत्येक गोष्टींचं व्हिडिओग्राफ आणि मेमोरीज क्रिएट करणं गरजेचं नाही. कुठेतरी आजच्या जनरेशनला कन्सेप्ट काय असते की मी माझी कन्सेंट आहे, ज्या गोष्टी एज अप्रोप्रिएट समजायला हव्या त्या इझी ऍक्सेस मध्ये असतात, आणि त्यामुळे अवेअरनेस हा यंग जनरेशन मध्ये आता असणं फार गरजेचं आहे, की प्रत्येक गोष्टी पाठवणं की सेंड करणं एखाद्याला, कितीही भले ते आंधळं प्रेम असू देत, पण तुम्ही वैयक्तिक फोटो सगळीकडेच पाठवणं,
1: काही गोष्टी खासगी ठेवणं गरजेचं आहे.
2: आणि असं असतं की बऱ्याचदा केसेस झाल्यानंतर मग पेरेंट्सचा कंट्रोल वाढतो की तू आता इंटरनेट नाही वापरायचं, मोबाईल नाही, पण मग

0: अगेन इंटरनेट आजच्या जमान्यामध्ये इंटरनेट यूज न करणं म्हणजे ऑफकोर्स म्हणजे शक्यच नाहीये. पण तो सेफली कसा तुम्ही हे करू शकता की जस्ट बिकॉज काही लोकांमुळे हा एक पार्ट झाला. पण आजकाल जे बुलिंग आणि ऑनलाईन जे काही हे होतं ते पण प्रचंड वाढलेलं आहे. तर हा कुठेतरी हा बॅलन्स होणं फार गरजेचं आहे आणि न्यू न्यू जे ट्रेंड्स निघतात त्याची अंडरस्टँडिंग असणं फार गरजेचं आहे.
1: म्हणजे कौटुंबिक हिंसाचाराचं एक सामाजिक व्यासपीठ त्याला जे मिळते समाज माध्यमातून हे सुद्धा अत्यंत घातक झालेलं आहे. वेगवेगळ्या रूपामध्ये ते आपल्या समोर येत आहेत आणि आज अर्थातच आपण शारीरिक मानसिक आणि ऑनलाईन हिंसाचार तर याच्या बाबतीत आपण किती सजग जागरूक होण्याची गरज आहे हे आजच्या आपल्या या चर्चेत आपण बोलू शकलो.
2: प्रिव्हेन्शनसाठी नमूद करू इच्छिते मी. जे काही संस्थांचे काउन्सिलिंग सेंटर्स आहेत किंवा मदत यंत्रणा ज्या आहेत त्या मोस्ट ऑफ दिवसभरासाठी असतात, जसं 9 ते 6, 10 ते 6 किंवा 7 वगैरे. त्याच्यानंतर आणि व्हायलन्स महिलांवर जी होती ती रात्रीच्या वेळी वगैरे होते, कारण ॲडिक्शन दारू पिणं वगैरे हा प्रकार रात्री होतो आणि व्हायलन्स जास्त रात्रीच्या वेळी होते. तर ह्यासाठी स्त्रीमुक्ती संघटनेचा आधीपासूनच एक फोकस राहिलेला आहे की सोशल इंटरव्हेन्शन, म्हणजे शेजाऱ्यांनी सुद्धा इंटरव्हेन्शन करायला पाहिजे, कारण तो तुमचा घरचा प्रश्न आहे, नवरा बायकोंची गोष्ट आहे, हा विचार आता बदलला पाहिजे याच्यासाठी आम्ही अवेअरनेस करतो. त्याचबरोबर कॉलेजच्या जे फायनल इयरचे स्टुडंट असतात, म्हणजे मुलगीच्या अगदी थोडी कळती झाली की चालू होतं की आता तुझं लग्न होणार आहे मग तू सासरी असं वागायला पाहिजे तसं वागायला पाहिजे, पण मुलांना काही फारसे संस्कार देत नाहीत. आणि लग्नाच्या वेळी पण आता तर असा ट्रेंड आहे की लग्नामध्ये काय काय इव्हेंट करायचं हेच डिस्कशन होतं, पण जेव्हा एक मुलगी येते तुझ्या जीवनामध्ये किंवा एक मुलगा तुझ्या जीवनामध्ये येतोय तर तुम्ही कसं सहजीवन जगलं पाहिजे याच्याबद्दलची चर्चा आता होताना दिसत नाही. आणि म्हणून आम्ही प्री मॅरिटल काउन्सिलिंग नावाचा एक प्रोग्राम राबवतो, ज्याच्यामध्ये जे शेवटच्या वर्षाला शिकणारी मुलं मुली आहेत त्यांच्याबरोबर कॉलेजमध्ये जाऊन ग्रुपमध्ये आम्ही ते अवेअरनेस सेशन घेतो, ज्याच्यामध्ये जेंडर इक्वॅलिटी, सहजीवन म्हणजे काय, मॅरिटल ऍडजस्टमेंट म्हणजे काय किंवा मॅरेजेबल लॉज काय आहेत, सेक्शुअलिटी काय असते, सायंटिफिक दृष्टीने त्याची माहिती देणं, तर असे सगळे विषय एकत्र करून आम्ही कॉलेजच्या स्टुडंट बरोबर डिस्कशन घेतो. त्यामुळे अवेअरनेस ही खूप मोठ्या लेवलला खूप मोठ्या पद्धतीने करायला पाहिजे, संस्थांनी करायला पाहिजे, सर्वसामान्य व्यक्तीने करायला पाहिजे, सरकारने करायला पाहिजे.
1: इतकी वर्ष तुम्ही काम करताय आणि समस्या जशा बदलतायत त्याप्रमाणे तुम्हाला कामाचं स्वरूपही बदलावं लागतं. मला वाटतं सीमाताईंनाही अजून काही सांगायचंय.
3: हा हे जे म्हणाले ना प्री मॅरिटल काउन्सिलिंग, तर आम्ही कॉलेजेसमध्ये एमओयू केलेले आणि शादी की पाठशाला या नावाने आम्ही कार्यक्रम घेतो आणि त्याच्यात मग संवादापासून आणि मग त्यांच्या काय आवडीनिवडी आहेत त्यापासून सगळीकडे कसं तुम्ही लग्नाच्या आधी लक्ष दिलं पाहिजे आणि एखाद्या सेक्सॉलॉजिस्टला भेटून लग्नाच्या आधी. आजकाल काय होतं की ऑनलाईन सगळे ते व्हिडिओज बघून वगैरे लग्नाच्या आधी विचित्र कल्पना सेक्स बद्दलच्या सुद्धा मुलांच्या मनात किंवा मुलींच्या मनात अशा त्या असतात. मग त्या नॅचरल असाव्या आणि सायंटिफिक असाव्या याच्याकरता लग्नाच्या आधी सुद्धा तुम्ही एखाद्या सेक्सॉलॉजिस्टला भेटून आणि पुन्हा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून, म्हणजे तुमचा आर्थिक व्यवहार कसा असेल लग्नानंतर, तुमचं संवादाने तुमचे प्रश्न कम्युनिकेशन कशा पद्धतीचं असलं पाहिजे हे सगळं आम्ही त्यांना त्याच्यात सांगतो. आणि आता आम्ही तेरे मेरे सपने नावाने आमचे काउन्सिलिंग सेंटर्स आम्ही सुरू केलेले आहेत. मुंबईला पार्ला आणि बोरिवली या दोन ठिकाणी आम्ही प्री मॅरिटल काउन्सिलिंग सेंटर्स सुरू केलेले आहेत. नॅशनल कमिशन फॉर वुमन जे आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे सेंटर्स उभे केले आहेत आणि ते काम भारतीय
1: स्त्री शक्ती चांगलं आणि समाजाच्या हिताचं काम ह्या संघटना दोन्ही करतायत. मला वाटतं हे असं चर्चासत्र कदाचित एक नाही, आणखी काही आपल्याला घ्यावी लागतील. आणि आता जे आपण मुद्दे या ठिकाणी बोललो की ज्याच्यामध्ये विवाहपूर्व समुपदेशन असेल किंवा हिंसाचार रोखण्यासाठीचे वेगवेगळे कायदे, या प्रत्येक विषयावर स्वतंत्रपणे बोलता येण्यासारखं आहे. सीमाताई देशपांडे, शोभाताई कोकीतकर आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर, तुम्ही तिघी इथे आलात आणि तुमच्या अनुभवातलं काही आमच्या श्रोत्यांना सांगितलं. मनापासून आभार मानते. धन्यवाद.

श्रोते हो, प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा ही विशेष चर्चा आत्ताच आपण ऐकली. या चर्चेत सहभागी झाल्या होत्या स्त्रीमुक्ती संघटनेच्या शोभा कोकितकर, भारतीय स्त्री शक्तीच्या सीमा देशपांडे, रती फाउंडेशनच्या ॲडव्होकेट प्रणाली ठाकूर. सूत्रसंचालन केलं होतं नेहा खरे यांनी.

0: श्रोते आता कार्यक्रमाच्या शेवटी जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी.
1: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मास्त, जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 45151 आणि 45151 30. STD कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
0: श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता दीप्ती मधुलिका यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.

नरेंद्र मोदी यांनी आज सेशेल्सचा 3 दिवसांचा दौरा आटोपून मायदेशी परत यायला निघाले. त्यापूर्वी त्यांनी तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला, त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली, तसंच त्यांच्यासोबत फोटो काढले. त्यानंतर त्यांनी व्हिक्टोरिया इथं नवशक्ती विनायगर मंदिराला भेट दिली आणि तिथे पूजा केली, तसंच पीस पार्क इथल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 3 दिवसांच्या दौऱ्यात सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मनी यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा केली. काल सेशेल्सच्या राष्ट्रीय दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी न्यासाच्या निधीचा अपहार झाल्याप्रकरणी दाद मागणाऱ्या जनहित याचिकेच्या तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. न्यासाच्या कारभारात गैरप्रकार झाले असल्याचा आरोप करून न्यायालयाच्या देखरेखीखाली या व्यवहाराचं फोरेन्सिक लेखापरीक्षण करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी याचिकेत केली होती. मात्र न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी तातडीनं करण्याची आवश्यकता नमूद करणारं पत्र सादर करायला सांगितलं. याचिका न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीनंतर पुन्हा सुनावणीला ठेवण्याचे आदेश न्यायमूर्ती MM सुंदरेश आणि न्यायमूर्ती शील नागू यांनी दिले. दरम्यान या प्रकरणातल्या आरोपींचं वकीलपत्र न घेण्याचा ठराव फैजाबाद वकील संघटनेनं केला आहे. याचं उल्लंघन करणाऱ्या वकिलाला 5 लाख रुपये दंड करण्याचा निर्णय वकील संघटनेच्या सर्वसाधारण सभेत आज घेण्यात आला. राज्यसभेवर नव्यानं निवडून आलेल्या 8 खासदारांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच महाराष्ट्रातले राजेंद्र जैन यांचा यात समावेश आहे. राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आपल्या दालनात त्यांना शपथ दिली. अनेक केंद्रीय मंत्री तसंच काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी वडेरा याप्रसंगी उपस्थित होत्या. केंद्रीय निवडणूक आयोग उद्यापासून राजधानी दिल्लीत घरोघरी जाऊन मतदारांसाठी गणना अर्ज देण्याची मोहीम राबवणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त अशोक कुमार यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांना ही माहिती दिली. पात्र मतदारांचे अर्ज भरून घेण्याची ही मोहीम 29 जुलैपर्यंत चालणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संरक्षण दलातल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान केले जातील. दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात संरक्षण दलं, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या पोलिसांना आज सन्मानित केलं जाईल. हा कार्यक्रम संध्याकाळी 5 वाजता सुरू होईल. वजन आणि मापं संबंधित कायदा 2009 अनुपालनात आस्थापनांनी पहिल्यांदाच कसूर केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याआधी त्यांना सुधारण्याची एक संधी देण्याचा निर्णय घेतल्याचं ग्राहक व्यवहार विभागानं म्हटलं आहे. पहिल्या चुकीनंतर आस्थापनेला सुधारणा सूचना देण्यात येईल आणि त्यानंतरही अनुपालन न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असं विभागानं कळवलं आहे. व्यवसाय सुलभता वाढवण्याच्या सरकारच्या धोरणाअंतर्गत जनविश्वास दुरुस्ती सुधारणा कायदा 2026 ही सुधारणा केली गेली आहे. प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्यांना यामुळे दिलासा मिळेल, परंतु अनुपालनात वारंवार ढिसाळपणा करणाऱ्यांना मात्र कारवाईला सामोरं जावंच लागेल असं विभागानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करावेत. त्यांची छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं. वन्य प्राण्यांना पकडलेल्या किंवा त्यांचा वावर असलेल्या ठिकाणी किंवा बचाव मोहीम सुरू असताना सामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी जाऊ नये, असं केल्यास त्यांच्यावर कारवाई करू असा इशारा वनमंत्री गणेश नाईक यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिला. सन 2023-24 या वर्षात आगीच्या एकंदर 5,117 घटना घडल्या असून 11,580 हेक्टरपेक्षा जास्त जळीत क्षेत्र आहे अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. वनविभागातल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू असून दुर्गम भागात वायरलेस यंत्रणेद्वारे तात्काळ संपर्क साधून वेळेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. तसंच रिअल टाईम मॉनिटरिंग यंत्रणेसाठी AI आधारित कॅमेऱ्याचा वापर पेंच व्याघ्र प्रकल्पासह इतर ठिकाणी केला जात आहे असं त्यांनी सांगितलं. थोरा मोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणारं नवं पुस्तक शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केलं जाईल अशी माहिती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यातल्या सर्व शिक्षण मंडळ

अशा सर्व शाळांमध्ये मराठी शिकवली जाते आहे की नाही हे पाहण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल असंही ते म्हणाले. ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातल्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं भुसे यांनी सांगितलं. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू शैक्षणिक वर्षात शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधली विद्यार्थी संख्या 76,487 कमी झाल्याचं दादाजी भुसे यांनी सांगितलं. या शाळांमधली विद्यार्थी संख्या टिकवून ठेवण्यासाठी काही ठिकाणी सेमी इंग्रजी वर्ग सुरू केले आहेत. याशिवाय इतर अनेक उपाययोजना सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात अवैध सावकारी प्रतिबंधक कायदा लागू झाल्यापासून 11,500 तक्रारी दाखल झाल्या आहेत. 830 हेक्टरपेक्षा अधिक जमीन शेतकऱ्यांना परत दिली असून 549 गुन्हे दाखल केल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत दिली. त्याआधी TET पेपरफुटी प्रकरणी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडू देण्याचा विरोधकांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. याबाबत सरकारतर्फे सभागृहात आजच सविस्तर निवेदन केलं जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातल्या नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्या प्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली आहे. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश न्यायमूर्ती SR साळुंखे यांनी आज हा निर्णय दिला. आरोपीनं केलेला गुन्हा अत्यंत क्रूर अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपीविरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नाही असं न्यायाधीश साळुंखे यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. या प्रकरणाच्या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे. 1 मे रोजी नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून आरोपीनं तिची हत्या केली होती. त्यानंतर राज्यभरात जनक्षोभ उसळला होता. जम्मू काश्मीरमध्ये दरवर्षी होणारी अमरनाथ यात्रा यंदा 3 जुलैपासून सुरू होत आहे. यात्रा सुरळीत व्हावी यादृष्टीनं सर्व तयारी पूर्ण झाली आहे. व्हेनेझुएलाला बुधवारी बसलेल्या भूकंपाच्या 2 धक्क्यांमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 1,450 पोहोचली आहे. नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष जॉर्ज रॉड्रिग्स यांनी सभागृहात ही माहिती दिली. T20 क्रिकेटमध्ये काल भारतावर आयर्लंडनं अवघ्या 1 धावेनं विजय मिळवला. 2 सामन्यांच्या मालिकेतला शेवटचा सामना काल बेलफास्ट इथं झाला. आयर्लंडनं विजयासाठी भारताला 155 धावांचं आव्हान दिलं होतं, मात्र भारताला 20 षटकात केवळ 153 धावा करता आल्या. जे मुंद्रा सामन्यातला आणि मालिकेतलाही सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला आहे. आसाममध्ये धेमाजी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पूर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुसळधार पावसात दरडी कोसळल्यानंतर अरुणाचल प्रदेशातल्या गई नदीच्या उपनदीचा प्रवाह अडून ते पाणी आसामात पसरण्याची शक्यता आहे. प्रशासनानं या दृष्टीनं तयारी केली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानं आज पश्चिम बंगालचं हिमालयीन क्षेत्र आणि सिक्कीममध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच पुढच्या 2 ते 3 दिवसात गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच होण्यासाठी अनुकूल स्थिती असल्याचंही हवामान विभागानं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. राज्यसभेच्या नवनिर्वाचित 8 सदस्यांचा शपथविधी. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार. आणि नसरापूर इथल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: हमारी। इसके साथ ही आज का सदाबहार नगमे कार्यक्रम अब समाप्त होता है। आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन कार्यक्रम सखी सहेली, बस कुछ ही पलों के बाद।
1: आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ, विधानसभेत विरोधकांचा सभात्याग, विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार, नसरापूर इथल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला, सेशल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना, आणि अयोध्येच्या श्री राम जन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार। शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज गदारोळ झाला। पेपर फुटी प्रकरणी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडू देण्याचा विरोधकांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला। पेपर फुटीशी सरकारचा थेट संबंध आहे अशी चर्चा असल्याचं सांगत या प्रकरणी सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला हवी अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली। तर या पेपरची छपाई परराज्यात का केली असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला। स्थगन प्रस्ताव मांडू न दिल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला। याबाबत सरकारतर्फे सभागृहात आजच सविस्तर निवेदन केलं जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितलं। यंदाच्या वर्षी 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या दरम्यान कॉपी प्रकरणी 100 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं अशी माहिती शिक्षण मंत्र्यांनी सभागृहात दिली। टीईटी पेपरफुटीचा मुद्दा विरोधी पक्षांनी आज विधान परिषदेत उपस्थित केला आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा तसंच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी केली। याबाबत सभागृहात सविस्तर निवेदन करू असं आश्वासन शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिलं, मात्र शिक्षण आयुक्त

0: ना निलंबित करावं अशी मागणी करत विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. यावर सभापतींनी सभागृहाचं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केलं. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करावेत. त्यांची छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं. वनविभागातल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू असून दुर्गम भागात वायरलेस यंत्रणेद्वारे तात्काळ संपर्क साधून वेळेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. तसंच रिअल टाईम मॉनिटरिंग यंत्रणेसाठी AI आधारित कॅमेऱ्याचा वापर पेंच व्याघ्र प्रकल्पासह इतर ठिकाणी केला जात आहे असं वनमंत्री गणेश नाईक यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. वन्य प्राण्यांना पकडलेल्या किंवा त्यांचा वावर असलेल्या ठिकाणी किंवा बचाव मोहीम सुरू असताना सामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी जाऊ नये, असं केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा वनमंत्र्यांनी यावेळी दिला. यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात राज्याच्या विविध भागात वादळी वारा, गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका 1,22,000 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांना बसला असून 7,09,000 शेतकऱ्यांना 717 कोटी रुपये नुकसान भरपाईपोटी मंजूर करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली. थोरामोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणारं नवं पुस्तक शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केली जाईल अशी माहिती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यातल्या सर्व शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांमध्ये मराठी शिकवली जाते की नाही हे पाहण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल असंही ते म्हणाले. ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातल्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं भुसे यांनी सांगितलं. कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद किंवा विलीन करण्याचा कुठलाही निर्णय सरकारनं घेतला नसल्याचं शिक्षण मंत्र्यांनी लेखी उत्तरात सांगितलं. राज्यात अवैध सावकारी प्रतिबंधक कायदा लागू झाल्यापासून 11,500 तक्रारी दाखल झाल्या. 830 हेक्टरपेक्षा अधिक जमीन शेतकऱ्यांना परत दिली असून 549 गुन्हे दाखल केल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत दिली. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या नसरापूर इथे 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्या प्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली आहे. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश SR साळुंके यांनी आज हा निर्णय दिला. आरोपीनं केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातला दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपी विरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. या प्रकरणाच्या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे. या निकालामुळे सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ झाल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलं तसंच न्यायालयाचे आभार मानले.
1: मी न्यायाधीशांचं अभिनंदन करतो. यामध्ये सरकारी वकील असतील, पोलिसांचे कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत. या संदर्भामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे, कारण ही केस अतिशय दुर्मिळातली दुर्मिळ होती आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक मेसेज जाणं गरजेचं होतं.
0: 1 मे रोजी नसरापूर इथे 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून आरोपीनं तिची हत्या केली होती. त्यानंतर राज्यभरात जनक्षोभ उसळला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सेशेल्सचा 3 दिवसांचा दौरा आटोपून मायदेशी परत यायला निघाले. त्यापूर्वी त्यांनी तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला, त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली, तसंच त्यांच्यासोबत फोटो काढले. त्यानंतर त्यांनी व्हिक्टोरिया इथे नवशक्ती विनायगर मंदिराला भेट दिली.

0: घेतली आणि तिथे पूजा केली. तसंच पीस पार्क इथल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 3 दिवसांच्या दौऱ्यात सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा केली. काल सेशेल्सच्या राष्ट्रीय दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी न्यासाच्या निधीचा अपहार झाल्याप्रकरणी दाद मागणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. न्यासाच्या कारभारात गैरप्रकार झाले असल्याचा आरोप करून न्यायालयाच्या देखरेखीखाली या व्यवहाराचं फॉरेन्सिक लेखापरीक्षण करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी याचिकेत केली होती. मात्र न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी तातडीनं करण्याची आवश्यकता नमूद करणारं पत्र सादर करायला सांगितलं. न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीनंतर याचिका पुन्हा सुनावणीला ठेवण्याचे आदेश न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती शील नागू यांनी दिले. दरम्यान या प्रकरणातल्या आरोपींचं वकीलपत्र न घेण्याचा ठराव फैजाबाद वकील संघटनेनं केला आहे. याचं उल्लंघन करणाऱ्या वकिलाला 5 लाख रुपये दंड करण्याचा निर्णय वकील संघटनेच्या सर्वसाधारण सभेत आज घेण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासह काँग्रेस तसंच इतर विरोधी पक्षांनी पुकारलेलं आंदोलन स्थगित करत असल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी जाहीर केलं. शेतकरी कर्जमाफीसह इतर विविध मागण्यांसाठी विरोधी पक्षांनी आंदोलन पुकारलं होतं. आंदोलनकर्त्यांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावा असं त्यांचं म्हणणं होतं. मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी वेळ दिल्याचं आमदार पवार यांनी जाहीर केलं. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. राज्यसभेवर नव्यानं निवडून आलेल्या 8 खासदारांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच महाराष्ट्रातले राजेंद्र जैन यांचा त्यात समावेश आहे. राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आपल्या दालनात त्यांना शपथ दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. विधानसभेत विरोधकांचा सभात्याग. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार. नसरापूर इथल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना. आणि अयोध्येचा श्रीराम जन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: कुछ मनोरंजन होगा तो कुछ सीख भी मिल जाएगी. हर बार नई अनसुनी कहानी की अलग अंदाज में होगी बयानी. कहानी की मौलिकता बनाए रखते हुए श्रोताओं के लिए कार्यक्रम रोचक और सुगम हो, इसलिए कहानी में थोड़े बहुत बदलाव किए गए हैं. आशा है आपको कथा सुधा में डूबना अच्छा लगेगा.
2: कथा सुधा में आज सुनिए मुंशी प्रेमचंद की कहानी एक आज की कसर.
3: सारे नगर में महाशय यशोदा नंद का बखान हो रहा था. नगर ही में नहीं, समस्त प्रांत में उनकी कीर्ति की जाती थी. समाचार पत्रों में टिप्पणियां हो रही थी. मित्रों से प्रशंसापूर्ण पत्रों का तांता लगा हुआ था. समाज सेवा इसे कहते हैं. उन्नत विचार के लोग ऐसा ही करते हैं. महाशय जी ने शिक्षित समुदाय का मुख उज्ज्वल कर दिया. अब कौन ये कहने का साहस कर सकता है कि हमारे नेता केवल बात के धनी हैं, काम के धनी नहीं हैं. महाशय जी चाहते तो अपने पुत्र के लिए उन्हें कम से कम 20,000 रुपए दहेज में मिलते, उस पर खुशामद घाते में. मगर लाला साहब ने सिद्धांत के सामने धन की रत्ती बराबर परवाह न की और अपने पुत्र का विवाह बिना एक पाई दहेज लिए स्वीकार किया. वाह वाह,

0: सिन्हा ने बांसुरी को विश्व मंच पर एक नई पहचान दी।
1: दरबारी के गंधार के आंदोलन में ऐसा लगता है कि बादल उमड़ घुमड़ रहे हैं मगर बरस नहीं रहे हैं। वो जो घुटन है उस घुटन को दरबारी के गंधार में जब तक न लाया जाए वो आप कह सकते हैं कि मैंने उस पे मेहनत किया।
0: जिनकी हर प्रस्तुति श्रोताओं को सुरों के अलौकिक संसार में ले जाती है। पद्मश्री पंडित रोनू मजूमदार, संगीत सरिता, नई श्रृंखला, शास्त्रीय संगीत, फिल्म संगीत और लोक संगीत में बांसुरी की भूमिका 1 जुलाई से सुबह और शाम 6:45 सिर्फ विविध भारती पर।
2: जी अस्मिता वाहिनी श्रोते हो, आपण ट्यून केलेली आहे। संध्याकाळचे 5 आमची दुसरी सभा आता सुरू करीत आहोत। सभेच्या सुरुवातीला काही ठळक घडामोडी आणि त्यानंतर 5:02 शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म। आज अरुण कशाळकर यांनी गायलेला राग पूर्वी आपण ऐकणार आहात, पण आत्ता आधी काही ठळक घडामोडी।
3: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली। उद्या दुपारी 12 अर्ज दाखल करता येतील, छाननी उद्या 1 होईल असं त्यांनी जाहीर केलं। शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज गदारोळ झाला। विधानसभेत यासंदर्भातला स्थगन प्रस्ताव मांडू न दिल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला। याबाबत आजच सविस्तर निवेदन करू असं शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितलं। विधान परिषदेत विरोधी पक्षांनी हा मुद्दा उपस्थित करत शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। पुणे जिल्ह्यातल्या नसरापूर इथं 3.5 बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली आहे। या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून 58 निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस तसंच इतर विरोधी पक्षांनी पुकारलेलं आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटीची वेळ देण्याचं मान्य केल्यानंतर स्थगित करण्यात आलं। शेतकरी कर्जमाफीसह इतर विविध मागण्यांसाठी विरोधी पक्षांनी आंदोलन पुकारलं होतं। अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी न्यासाच्या निधीचा अपहार झाल्याप्रकरणी दाद मागणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला। या प्रकरणाची सुनावणी तातडीनं करण्याची आवश्यकता नमूद करणारं पत्र सादर करावं असं याचिकाकर्त्याला सांगून सुट्टीनंतर सुनावणीसाठी ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
4: शंभरांश 1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR ॲपच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात। सायंकाळचे 5:02 झाले आहेत। सायंकालीन प्रसारण सभेत मी वंदना साबळे आपणा सर्वांचं स्वागत करते। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मिक्स मसाला। मिक्स मसाला कार्यक्रमात ऐकूया लता मंगेशकर अरुण दाते यांनी गायलेलं गंगाधर महांबरे यांचं गीत। संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर।

0: मिक्स मसाला कार्यक्रमात सुरुवातीला लता मंगेशकर आणि अरुण दाते यांनी गायलेलं गंगाधर महांबरे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर.
1: श्रोते हो, येत्या 30 जून रोजी एक फिल्म कार्यक्रमात घेऊन येत आहोत अभिनेते अमिताभ बच्चन यांना अँग्री यंग मॅन ही ओळख मिळवून देणारा ब्लॉकबस्टर हिट चित्रपट जंजीर.
2: यारी है ईमान मेरा, यार मेरी जिंदगी.
1: अनेक कलाकारांनी नाकारलेल्या चित्रपटानं एका फ्लॉप नायकाला महानायक कसं बनवलं हे जाणून घेऊया. तेव्हा ऐकायला विसरू नका. दिनांक 30 जून 2026 रोजी सकाळी 10:30 आणि पुन्हा प्रसारण रात्री 9:30. कार्यक्रम एक फिल्म 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.

मिक्स मसाला कार्यक्रमात यानंतर दुनियादारी या चित्रपटातलं मंगेश कांगणे यांचं गीत ऐकूया. संगीतकार आहेत पंकज पडघन. हे गीत गायलं आहे सोनू निगम, सायली पंकज आणि सहकाऱ्यांनी.

श्रोते हो, आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2026 क्रिकेट सामन्यांच्या समालोचनामुळे दिनांक 5 जुलै 2026 रोजी रात्री 9 वाजता हॅलो गीतबहार हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होणार नाही, याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी. निवेदन संपलं. मिक्स मसाला कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz FM बँडवर. कार्यक्रमात यानंतर पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं नाट्यपद ऐकूया. पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या संगीत नियोजनात नाटक आहे कट्यार काळजात घुसली आणि स्वर आहे डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचा. ऐकूया.

0: श्रोते हो, अहिल्यानगर जिल्ह्यातील मान्यवर साहित्यिकांचा साहित्य प्रवास जाणून घेऊयात साहित्य सौरभ या कार्यक्रमात.
1: तेव्हा अवश्य ऐका साहित्य सौरभ कार्यक्रम दर बुधवारी सकाळी 8:40 आणि पुनःप्रसारण रात्री 8:15 आकाशवाणी अहिल्यानगर 100.1 MHz
0: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.
2: मिक्स मसाला कार्यक्रमात यानंतर होते होते प्यार हो गया या चित्रपटातलं राणी मलिक यांचं गीत ऐकूया. संगीतकार आहेत आनंदराज आनंद, गायिका आहेत अलका याज्ञिक.

श्रोते हो, रोमॅन्टिक, उदास, मस्तीखोर आणि निरागस अशा वेगवेगळ्या मूड्सची गाणी तितक्याच ताकदीनं गाऊ शकणारे बहुआयामी गायक म्हणजे अमित कुमार.

0: जुलै हा त्यांचा जन्मदिन.
1: न बोलले तुम न मैंने कुछ कहा.
0: त्या अनुषंगानं येत्या शुक्रवारचा फोन गाणी कार्यक्रम केंद्रित असेल व्हर्सटाईल सिंगर अमित कुमार यांच्यावर. तेव्हा श्रोते हो, फोन गाणी कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी जरूर संपर्क साधा 02141-242-3471 किंवा 242-3672 या दूरध्वनी क्रमांकांवर बुधवार दिनांक 1 जुलै 2026 रोजी सकाळी 8:15 वाजता आणि सांगा अमित कुमार यांनी गायलेलं तुमच्या आवडीचं गीत.

श्रोते हो, आतापासून थोड्याच वेळात ठीक 5:30 वाजता आपण ऐकणार आहोत युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी। कार्यक्रमात आज कबीर जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम आपण ऐकू शकाल। सूत्रसंचालन चेतन आवटे यांचं, कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे। तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँडवर। मिक्स मसाला कार्यक्रमात शेवटी ऐकूयात सूर्यकांत शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत। ही रचना आहे संत एकनाथ यांची आणि संगीतकार आहेत कमलेश जाधव।

संत एकनाथांची गवळणपण ऐकलीत. कमलेश जाधव यांच्या संगीत निर्देशनात गायक होते सूर्यकांत शिंदे आणि सहकारी. या गीताबरोबरच मिक्स मसाला कार्यक्रम समाप्त करत आहोत.

आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. विषय कबीर जयंती. सूत्रसंचालन चेतन औटे यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे. ऐकूया.

श्रोते हो नमस्कार, तुम्ही ट्यून केलंय 100° 1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आणि कार्यक्रम चालू आहे युववाणी. आणि मित्रांनो, तुमच्या नेहमीच्या आवडत्या युववाणीच्या कार्यक्रमात तुमच्या सर्वांचा लाडका मी चेतन आवटे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या आकाशवाणीच्या या विशेष कार्यक्रमात आज आपण भारतीय संत परंपरेतील अशा एका तेजस्वी व्यक्तिमत्वाविषयी जाणून घेणार आहोत की ज्यांनी आपल्या साध्या जीवनातून, प्रभावी विचारातून आणि ओजस्वी वाणीतून समाजाला नवी दिशा दिली. ते म्हणजे संत कबीर. संत कबीर यांची आज जयंती. हो बरोबर, संत कबीर जयंती हा केवळ एका संताचा जन्मोत्सव नसून सत्य, समता, मानवता, श्रमसंस्कृती आणि सामाजिक ऐक्य यांचा उत्सव आहे. मित्रांनो, चला मग याच महान संताविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. पण आपल्या गप्पांना सुरुवात करण्याआधी त्यांच्या या सुंदर दोह्याने आपल्या गप्पांची सुरुवात करूयात.

मित्रांनो, ब्रेकनंतर स्वागत. तुम्ही ड्यून केलंय 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आणि कार्यक्रम चालू आहे युववाणी. मित्रांनो, संत कबीर हे भारतीय संत परंपरेतील अत्यंत प्रभावी संत, कवी आणि समाजसुधारक मानले जातात. त्यांच्या जन्माबाबत इतिहासात विविध मते आढळतात, परंतु बहुतेक अभ्यासकांच्या मते त्यांचा जन्म इसवी सन 15 व्या शतकात उत्तर भारतातील काशी म्हणजेच आजचे वाराणसी उत्तर प्रदेश परिसरात झाला. त्यांच्या जन्माविषयी अनेक आख्यायिका प्रचलित असल्या तरी त्यांचे पालन पोषण नीरू आणि नीमा या विणकर दाम्पत्यांनी केल्याचे मानले जाते. त्यामुळे त्यांचे बालपण सामान्य कुटुंबात श्रम आणि साधेपणाच्या वातावरणात गेले. मित्रांनो, लहानपणापासूनच संत कबीर यांना अध्यात्म, मानवी मूल्ये आणि सत्याचा शोध यांची ओढ होती. त्यांनी औपचारिक शिक्षण फारसे घेतले नसल्याचे सांगितले जाते, परंतु जीवनातील अनुभव, लोकजीवनाचे निरीक्षण आणि चिंतन यांच्या बळावर त्यांनी विलक्षण ज्ञान संपादन केले. त्यांनी विणकामाचा व्यवसाय करत साधे जीवन जगले आणि कष्ट हेच खरे पूजन हा संदेश स्वतःच्या आचरणातून त्यांनी आणून दिला. मित्रांनो, संत कबीरांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, जातीभेद, धार्मिक दुरावा आणि ढोंगीपणाला निर्भीडपणे विरोध केला. त्यांच्या मते ईश्वर हा मंदिरात किंवा मशिदीत मर्यादित नसून प्रत्येक सजीवामध्ये वास करतो. त्यामुळे माणसाला बाह्य आडंबरापेक्षा मनाची शुद्धता, प्रामाणिकपणा आणि दयाभाव यांना महत्त्व दिले पाहिजे. कबीरांनी आपल्या दोह्यांमधून सामान्य जनतेला सहज समजेल अशा भाषेत जीवनाचे तत्वज्ञान सांगितले. त्यांच्या रचनांमध्ये प्रेम, समता, सत्य, श्रम, विवेक आणि मानवता यांचा सातत्याने पुरस्कार करताना दिसून येतो. त्यांनी कोणत्याही एका धर्माचा पुरस्कार न करता सर्व धर्मातील चांगल्या मूल्यांचा स्वीकार करण्याचा संदेश दिला. त्यामुळे त्यांना हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही समाजांमध्ये आदराचे स्थान आहे. मित्रांनो, संत कबीर त्यांच्या एका दोह्यात म्हणतात, जिनी जिनी बिनी चादरिया. चला मग याच त्यांच्या दोह्याकडे वळूयात.

मित्रांनो, ब्रेक नंतर स्वागत. तुम्ही देऊन केलंय 100° एक मेगा हर्ट्स FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आणि कार्यक्रम चालू आहे युववाणी. मित्रांनो, त्यांचे साहित्य पुढे बीजक या नावाने प्रसिद्ध झाले. त्यातील साखी, सबद आणि रमैनी या रचनांमधून त्यांनी समाजाला

पूर्ववाणी. मित्रांनो, त्यांचे साहित्य पुढे बीजक या नावाने प्रसिद्ध झाले. त्यातील साखी, सबद आणि रमयिनी या रचनांमधून त्यांनी समाजाला आत्मपरीक्षण, सदाचार आणि माणुसकीचा मार्ग दाखवला. त्यांच्या विचारांचा प्रभाव पुढील अनेक संत, कवी आणि समाजसुधारकांवर पडला. संत कबीर आजही प्रसिद्ध आहेत, कारण त्यांनी लोकांना भीती नव्हे तर विचार करायला शिकवले, भेदभाव नव्हे तर समता शिकवली, द्वेष नव्हे तर प्रेमाचा मार्ग दाखवला आणि कर्मकांडापेक्षा प्रामाणिक जीवन जगण्याची प्रेरणा दिली. म्हणूनच शेकडो वर्षांनंतरही त्यांचे विचार तितकेच समकालीन आणि प्रेरणादायी वाटतात. मित्रांनो, आज संत कबीर जयंती साजरी करण्यामागचा उद्देश केवळ त्यांच्या स्मृतींना अभिवादन करणे नाही, तर त्यांच्या शिकवणुकीतील मानवता, सामाजिक सलोखा, श्रमसंस्कृती, विवेक आणि बंधुभाव ही मूल्ये आपल्या जीवनात रुजवणे हा आहे. समाजात शांतता, समानता, परस्पर आदर निर्माण करण्यासाठी संत कबीरांचे विचार आजही तितकेच मार्गदर्शक ठरतात. मित्रांनो, भारतीय संस्कृतीत अनेक संतांनी भक्ती आणि अध्यात्माचा संदेश दिला, परंतु संत कबीरांनी त्याला सामाजिक परिवर्तनाची जोड दिली. त्यांनी धर्माच्या नावाखाली होणारा दिखावा, अंधश्रद्धा, जातीय भेदभाव, अहंकार आणि खोट्या प्रतिष्ठेवर कठोर प्रहार केला. त्यांच्या मते माणूस त्याच्या जन्मामुळे महान होत नाही, तर तो त्याच्या विचारांनी, कर्मांनी आणि चारित्र्याने महान ठरतो. हा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. मित्रांनो, संत कबीरांचे जीवन साधे होते, पण त्यांची विचारसंपदा अफाट होती. ते श्रमाला पूजी समान मानत आणि स्वतःच्या कष्टाने जीवन जगत. त्यांनी समाजाला शिकवले की कोणतेही काम लहान नसते, प्रामाणिक श्रमातून मिळणारा आनंद हा संपत्तीपेक्षाही खूप मोठा असतो. आजच्या स्पर्धेच्या आणि भौतिक यशाच्या युगात हा संदेश आपल्याला जीवनीवर राहण्याची शिकवण देतो. मित्रांनो, त्यांच्या शिकवणुकीत माणुसकीला सर्वोच्च स्थान आहे. त्यांनी सांगितले की मंदिर, मस्जिद, धर्मग्रंथ किंवा बाह्यविधी यांपेक्षा मनातील करुणा आणि प्रामाणिकपणा अधिक महत्त्वाचा आहे. दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणे, गरजूंना मदत करणे, खोटेपणापासून दूर राहणे आणि सत्याचा स्वीकार करणे हीच खरी भक्ती आहे. म्हणूनच त्यांचे विचार कोणत्याही एका धर्मापुरते मर्यादित राहत नाहीत, तर ते संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी ठरतात. मित्रांनो, आजच्या समाजात तंत्रज्ञानाने मोठी झेप घेतली आहे. मोबाईल, इंटरनेट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यामुळे माहितीचा महासागर आपल्या हातात आला आहे. परंतु माहितीबरोबर विवेकही आवश्यक असतो. खोटी माहिती, अफवा आणि द्वेष पसरवण्याऐवजी सत्य, संवाद आणि परस्पर आदर यांना प्राधान्य दिले पाहिजे. संत कबीरांचा विचार आपल्याला याच दिशेने मार्गदर्शन करतो. मित्रांनो, त्यांनी जात पात आणि उच्च नीचतेच्या कल्पनांना ठाम विरोध केला. त्यांच्या दृष्टीने प्रत्येक माणूस समान होता. आज भारतीय संविधानही समानतेचा अधिकार देते. त्यामुळे संत कबीरांचे विचार आणि आधुनिक लोकशाहीची मूल्ये यांच्यात एक सुंदर सुसंगती दिसून येते. समाजात ऐक्य टिकवण्यासाठी परस्पर सन्मान, सहिष्णुता आणि संवाद आवश्यक आहे. शिक्षणाबाबत त्यांची दृष्टी अत्यंत व्यापक होती. केवळ पुस्तके वाचून माणूस ज्ञानी होत नाही, तर अनुभव, आत्मपरीक्षण आणि योग्य आचरण यांमधून हे खरे ज्ञान मिळते. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी हा संदेश लक्षात ठेवण्याची गरज आहे. गुणपत्रिका महत्वाची असली तरी चांगले चारित्र्य आणि जबाबदार नागरिकत्व त्याहून महत्वाचे असते. युवकांसाठी संत कबीरांचे जीवन प्रेरणेचा झराच आहे. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही धैर्य सोडले नाही. त्यांनी कोणत्याही प्रकारच्या अन्यायासमोर मौन बाळगले नाही. आजचा तरुण जर मेहनत, प्रामाणिकपणा, स्वावलंबन आणि सामाजिक जबाबदारी यांचा स्वीकार करेल, तर तो स्वतःबरोबरच समाजालाही नक्कीच पुढे घेऊन जाऊ शकतो. मित्रांनो, संत कबीरांनी साधेपणाचा पुरस्कार केला. आज उपभोगवाद आणि दिखाऊ जीवनशैली वाढत असताना त्यांचा संदेश आपल्याला संतुलित जीवन जगायला शिकवतो. कमी गरजा, जास्त समाधान, निसर्गाविषयी आदर आणि संसाधनांचा योग्य वापर यामुळे वैयक्तिक तसेच सामाजिक समृद्धी सुद्धा साधता येते. मित्रांनो, चला मग संत कबीरांच्या या दोह्याकडे पुन्हा वळूयात.

मित्रांनो, ब्रेक नंतर स्वागत. तुम्ही ट्यून केलंय 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आणि कार्यक्रम चालू आहे युववाणी. मित्रांनो, कुटुंब व्यवस्थेच्या दृष्टीनेही त्यांचे विचार अत्यंत मोलाचे आहेत. घरामध्ये प्रेम, संवाद आणि विश्वास असेल तर समाजही सुदृढ राहतो. पालकांनी मुलांना केवळ शिक्षणच नव्हे तर प्रामाणिकपणा, शिस्त, सहकार्य आणि संवेदनशीलता यांचे संस्कार दिले पाहिजेत. कारण उद्याचा समाज आजच्या मुलांच्या विचारांवर उभा राहणार आहे. संत कबीरांनी शब्दांच्या शक्तीवर भर दिला. कटू बोलण्यापेक्षा प्रेमळ शब्द मन जिंकतात. वाद निर्माण करण्यापेक्षा संवाद साधणे अधिक फलदायी असते. सोशल मीडियाच्या काळात हा संदेश अधिकच उपयुक्त ठरतो. आपण लिहिलेला किंवा बोललेला प्रत्येक शब्द समाजावर परिणाम घडवू शकतो. मित्रांनो, भारतातील विविधतेत एकता हा आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे. अनेक भाषा, अनेक धर्म, अनेक परंपरा असूनही आपण एकत्र राहतो. संत कबीरांनी या ऐक्याला बळ दिले. त्यांनी लोकांना विभागण्याऐवजी जोडण्याचे काम केले. आजही समाजात सौहार्द टिकवण्यासाठी त्यांच्या विचारांचे स्मरण आवश्यक आहे. त्यांच्या साहित्यामध्ये सामान्य माणसाचे जीवन, श्रमिकांचे कष्ट, समाजातील विसंगती आणि अध्यात्माचा गाभा दिसतो. म्हणूनच त्यांच्या रचना केवळ धार्मिक नाहीत तर सामाजिक आणि तात्विक दस्तऐवज म्हणूनही अभ्यासल्या जातात. त्यांच्या शिकवणुकीने अनेक पिढ्यांना प्रेरित केले आहे आणि पुढेही करत राहील. आजच्या काळात मानसिक तणाव, स्पर्धा आणि एकाकीपणा वाढताना दिसतोय. अशा वेळी संत कबीरांचा साधेपणा, संयम आणि आत्मविश्वासाचा संदेश आपल्याला अंतर्मुख करतो. दुसऱ्यांशी तुलना करण्याऐवजी स्वतःला अधिक चांगले बनवण्याचा प्रयत्न करणे हेच खरे यश आहे. समाजातील प्रत्येक नागरिकाने स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा. मी समाजात सकारात्मक बदल घडवून आणतोय का? मित्रांचा आदर करतोय का? मी सत्य बोलतो का? मी मेहनतीचा सन्मान करतो का? तर संत कबीर जयंती हा अशा आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. मित्रांनो, आपण या निमित्ताने असा एक संकल्प करूयात की जातीपातीचे भेद विसरू

माणुसकी जपू, अंधश्रद्धेपेक्षा विवेकाचा स्वीकार करू, खोट्या अहंकारापेक्षा नम्रतेला महत्त्व देऊ, श्रमाचा सन्मान करू आणि प्रत्येकाशी प्रेमाने वागू, कारण समाज बदलण्याची सुरुवात नेहमी एका व्यक्तीपासून होते. श्रोते हो, संत कबीरांचे विचार शतकानुशतके टिकून आहेत, कारण ते कालातीत आहेत. बदलत्या जगात विज्ञान, तंत्रज्ञान आणि प्रगती जितकी आवश्यक आहे तितकीच आवश्यक आहेत सत्य, करुणा, समता, प्रामाणिकपणा आणि मानवता. या मूल्यांशिवाय कोणतीही प्रगती ही अपुरीच ठरते. मित्रांनो, चला तर मग संत कबीर जयंतीच्या पावन निमित्ताने आपण सर्वजण मनामध्ये प्रेम, वाणीमध्ये सत्य, कृतीमध्ये प्रामाणिकपणा आणि समाजासाठी सेवा यांचा संकल्प करूयात. बरं मित्रांनो, तुम्हाला आजचा आमचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल ॲड्रेस आहे dutyroomahilyanagar@gmail.com. आणि हो, आम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर या सोशल मीडिया ॲप्सवर सुद्धा एअर अहिल्यानगर या नावाने आहोत, तर तिथे देखील आम्हाला नक्की फॉलो करा. तुमचं प्रेम आणि तुमच्या प्रतिक्रिया आकाशवाणीपर्यंत असंच येत राहू द्यात. बरं मित्रांनो, आजच्या सुंदर विषयाचा शेवट त्यांच्याच एका सुंदर दोह्याने करूयात.

युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी आपण ऐकलात. विषय होता कबीर जयंती. सूत्रसंचालन होतं चेतन आवटे यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुधा अंबटुळे.

श्रोतो हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं निवेदन ऐकूया. येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा 1 जुलै 2026 विषय आहे लहान मुलांमधील ॲलर्जीची समस्या, कारणं, लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील बालरोगतज्ज्ञ डॉक्टर सागर वाघ. लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 0241 242 34 71 आणि 242 36 72.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz. संध्याकाळचे 6 वाजले आहेत. ऐकूया हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला कयामत या चित्रपटातलं समीर यांचं गीत ऐकूया. संगीतकार आहेत नदीम श्रवण, गायक आहेत कुमार सानू आणि अलका याज्ञिक.

0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला समीर यांचं गीत ऐकलत. नदीम श्रवणी यांच्या संगीत नियोजनात गायक होते कुमार सानू आणि अलका याज्ञिक. चित्रपट होता कयामात.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: वहिनी पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
2: भाऊजी कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
3: एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
4: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का हो? पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
6: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
7: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
6: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
7: सर हे एनपीएस संचय काय?
6: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.
0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर नूर या चित्रपटातलं सुकृती कक्कर यांनी गायलेलं गीत ऐकूया. गीत आहे कुमार यांचं, संगीतकार अमाल मलिक.

श्रोते हो, रोमॅन्टिक, उदास, मस्तीखोर आणि निरागस अशा वेगवेगळ्या मूड्सची गाणी तितक्याच ताकदीनं गाऊ शकणारे बहुआयामी गायक म्हणजे अमित कुमार.

0: जुलै हा त्यांचा जन्मदिन.
1: न बोले तुम न मैंने कुछ कहा.
0: त्या अनुषंगाने येत्या शुक्रवारचा फोन गाणी कार्यक्रम केंद्रित असेल व्हर्सटाईल सिंगर अमित कुमार यांच्यावर. तेव्हा श्रोते हो, फोन गाणी कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी जरूर संपर्क साधा 02414244371 किंवा 02446372 या दूरध्वनी क्रमांकावर बुधवार दिनांक 1 जुलै 2026 रोजी सकाळी 8:15 वाजता आणि सांगा अमित कुमार यांनी गायलेलं तुमच्या आवडीचं गीत.

श्रोते हो, आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2026 क्रिकेट सामन्यांच्या समालोचनामुळे दिनांक 5 जुलै 2026 रोजी रात्री 9 वाजता हॅलो गीत बहार हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होणार नाही, याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी. निवेदन संपलं. हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz. कार्यक्रमात यानंतर बोल बच्चन या चित्रपटासाठी स्वर आहे मोहित चौहान यांचा, गीत आहे समीर अंजान यांचं, संगीतकार हिमेश रेशमिया.

0: श्रोते हो, येत्या 30 जून रोजी एक फिल्म कार्यक्रमात घेऊन येत आहोत. अभिनेते अमिताभ बच्चन यांना अँग्री यंग मॅन ही ओळख मिळवून देणारा ब्लॉकबस्टर हिट चित्रपट जंजीर.
1: यारी है ईमान मेरा, यार मेरी जिंदगी.
0: अनेक कलाकारांनी नाकारलेल्या चित्रपटानं एका फ्लॉप नायकाला महानायक कसं बनवलं हे जाणून घेऊया. तेव्हा ऐकायला विसरू नका. दिनांक 30 जून 2026 रोजी सकाळी 10:30 आणि पुन्हा प्रसारण रात्री 9:30. कार्यक्रम एक फिल्म 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.

दिल तो पागल है या चित्रपटातलं लता मंगेशकर उदित नारायण यांनी गायलेलं गीत ऐकूया. आनंद बक्षी यांचं, संगीतकार उत्तम सिंग.

दिल तो पागल है या चित्रपटातलं गीत आपण ऐकलत. आनंद बक्षी यांचं, संगीतकार होते उत्तम सिंग, गायलं होतं उदित नारायण आणि लता मंगेशकर यांनी. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम शेवटी आता ऐकणार आहोत. ब्ल्यू या चित्रपटातलं अब्बास टायरवाला यांचं गीत. संगीत आहे ए आर रहमान यांचं, गायक राशिद अली.

राशिद अली यांनी गायलेलं ब्ल्यू या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. अब्बास टायरवाला यांच्या गीताला संगीत होतं ए आर रेहमान यांचं. या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत.

0: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आपण ट्यून केलंय 100.1 MHz. संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत. ऐकूया काही निवेदनं.
1: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
2: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
1: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
2: संपर्क 232-29-29.
3: उद्योग जगतात कार्यरत मान्यवरांच्या मुलाखती जरूर ऐका. मनस्पर्श उद्योग विश्व कार्यक्रमात 16 जून रोजी सकाळी 8:40.
4: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
5: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
4: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
5: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्री रोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
3: अभियांत्रिकी क्षेत्रात भविष्य घडवण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
6: मार्गदर्शन पर विशेष मालिका
3: द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स,
6: अभियांत्रिकीची नवी क्षितिजे
3: जरूर ऐका. बुधवार दिनांक 24 जून ते 5 जुलै दरम्यान
6: सकाळी 9:15.
7: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या. डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89-999-84-165.
8: श्रोते हो, येत्या 30 जून रोजी एक फिल्म कार्यक्रमात घेऊन येत आहोत. अभिनेते अमिताभ बच्चन यांना अँग्री यंग मॅन ही ओळख मिळवून देणारा ब्लॉकबस्टर हिट चित्रपट जंजीर.
9: यारी है ईमान मेरा, यार मेरी जिंदगी.
8: अनेक कलाकारांनी नाकारलेल्या चित्रपटानं एका फ्लॉप नायकाला महानायक कसं बनवलं हे जाणून घेऊया. तेव्हा ऐकायला विसरू नका. दिनांक 30 जून 2026 रोजी सकाळी 10:30 आणि पुन्हा प्रसारण रात्री 9:30. कार्यक्रम एक फिल्म, 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.

0: तेव्हा श्रोते हो, उद्या सकाळी 10:30 जरूर ऐका कार्यक्रम एक फिल्म. संकलन आणि निवेदन रेणुका कौंडिन्य यांचा.
1: श्रोत्यांच्या प्रश्नोत्तरांवर आधारित लाइव्ह फोन इन कार्यक्रम नक्की ऐका. हॅलो डॉक्टर दर बुधवारी रात्री 9 वाजता.
0: श्रोते हो, येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 1 जुलै 2026 विषय आहे लहान मुलांमधील ॲलर्जीची समस्या, कारणं, लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील बालरोगतज्ज्ञ डॉक्टर सागर वाघ. लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत. संपर्क साधायचा आहे 02-41-242-34-71 आणि 42-36-72 या दूरध्वनी क्रमांकांवर.

समरांश 1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 6:35 झाले आहेत. ऐकूया आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. प्रसारण सभेत मी आपल्यासोबत आहे वंदना साबळे. या रूपरेषेनंतर 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात अभंग आणि गवळण सादर करतील प्रभात कोंडिबा काळे आणि सहकारी. 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून. साडेसात वाजता शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर. यात पिकांमधील कीड व्यवस्थापन याविषयी सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव तालुका कर्जत इथल्या कृषी कीटकशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक ऋषिकेश गोरख काळे यांची मुलाखत. त्यानंतर खरीप हंगामातील चारा आणि गवत पिकांची लागवड याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या चारा पिके संशोधन प्रकल्पाचे शास्त्रज्ञ डॉक्टर संदीप लांडगे यांची मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. 7:15 मिश्र संगीत सुगम संगीत 8:35 रात्री 9:00 श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित हिंदी गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद. रात्री 9:30 वारकरी सांप्रदायिक कीर्तन ऐकू शकाल. सादरकर्ते आहेत महादेव महाराज राऊत आणि सहकारी. रात्री 10:00 जुन्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम रजनीगंधा.

आता उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या मंगळवार 30 जून 2026 प्रसारण सभेला सुरुवात होईल 5:56 सकाळी 6:05 भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात 6:25 कार्यक्रम दिनविशेष 6:30 चिंतन लेखन वसुंधरा कुलकर्णी यांचं. त्यानंतर 6:35 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात गाजर गवताचं निर्मूलन याविषयी माहिती. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात बाळंतपणात घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती. 6:50 त्रिमुखी हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात पर्यावरण संवर्धनासाठी आपण काय करू शकतो याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी दिलेली माहिती ऐकूया. सादर करते प्रवीण चिपळूणकर. 6:55 मॅक्यर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक संकलित भागावर खडे. 7:00 आजचा सुविचार 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून 7:40 प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर. 7:15 सुगम संगीत 7:50

0: मिनिटांनी प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो. सकाळी 8:15 प्रायोजित कार्यक्रम मॅक्केअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही मिश्र संगीत 8:20. सकाळी 8:40 मनस्पर्श उद्योग विश्व, यात अहिल्यानगर इथल्या महिला उद्योजका आसावरी नातू यांची भारती कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. सकाळी 9:00 कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. 9:15 द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स अभियांत्रिकीची नवी क्षितिजे या कार्यक्रम मालिकेत श्रीयुत डॉक्टर अतुल अत्रे यांची डॉक्टर प्राची शेकटकर यांनी घेतलेली मुलाखत. 9:30 कार्यक्रम अर्थ जगत, यात आर्थिक साक्षरता आणि नियोजन याविषयी अहिल्यानगर इथले आर्थिक गुंतवणूक सल्लागार संजय कुलकर्णी यांची सुदाम बटुळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. 9:45 सुगम संगीत, 10:00 हिंदी चित्रपट संगीत, 10:30 कार्यक्रम एक फिल्म, उद्याचा चित्रपट जंजीर, संकलन आणि निवेदन रेणुका कौंडिन्य यांचं, या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण 9:30. 11:00 मराठी चित्रपट संगीत, 11:15 आपली गाणी, 11:28 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 12:00 वनिता मंडळ कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, 1 ते 5 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. सायंकालीन प्रसारण सभेत 5:02 कार्यक्रम मिक्स मसाला, 5:30 कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून, 6:00 मराठी चित्रपट संगीत, 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठी प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी, यात वाल लागवड तंत्रज्ञान याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या भाजीपाला संशोधन अधिकारी डॉक्टर कल्पना दहातोंडे यांची मुलाखत. त्यानंतर दर्जेदार बियाणांचं महत्त्व याविषयी श्रमशक्ती महाविद्यालय मालदाड तालुका संगमनेर इथल्या पूजा परमेश्वर काळबंडे यांची मुलाखत. सादर करते सुदाम बटुळे. रात्री 9:15 मिश्र संगीत, 11:15 कार्यक्रम रजनीगंधा. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेवर सहक्षेपित होतील. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून. 6:41 झाली आहेत. ऐकूया लोकसंगीताचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
2: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
1: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
2: फोन नंबर 0241-235-3515,
1: मोबाईल 960-44-988-36.
3: वेळेवर पेरणी, भरपूर उत्पादनाची खात्री.
4: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
3: मी पिकांबद्दल नाही, NPS संचय बद्दल बोलतोय.
4: सर, हे NPS संचय काय?
3: NPS संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.
5: पालक बंधू भगिनींनो, दृष्टीदोष असलेल्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी सुवर्ण संधी. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या निवासी अंधशाळेत इयत्ता 1 ते 8 पर्यंत मोफत प्रवेश सुरू आहेत. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच निवास, कपडे, गणवेश, लॉकर आणि इतर आवश्यक सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. लवकरच ही अंधशाळा नव्या प्रशस्त इमारतीत स्थलांतरित होत आहे. अधिक माहितीसाठी आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा, असं आवाहन नॅपचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट भागचंद चुडीवाल यांनी केलं आहे. संपर्क 73-85-36-20-12.
0: लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया अभंग आणि गवळण. सादर करते आहेत प्रभात कोंडिबा काळे आणि सहकारी. ऐकूया.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात अभंग आणि गवळण आपण ऐकलीत. सादरकर्ते होते प्रभात कोंडिबा काळे आणि सहकारी. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. संध्याकाळचे 7 वाजतात. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या आणि 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. पुढच्या वर्षीपासून TET ऑनलाईन घेण्याचा सरकारचा विचार. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना. आणि अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीने सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. TET अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज गदारोळ झाला. पेपर फुटी प्रकरणी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडू देण्याचा विरोधकांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. पेपर फुटीशी सरकारचा थेट संबंध आहे अशी चर्चा असल्याचं सांगत या प्रकरणी सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला हवी अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली. तर या पेपरची छपाई परराज्यात का केली असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. स्थगन प्रस्ताव मांडू न दिल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. याबाबत सरकारतर्फे सभागृहात आजच सविस्तर निवेदन केलं जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितलं. त्यानंतर त्यांनी याबाबत निवेदनही दिलं. राज्यात पुढच्या वर्षीपासून शिक्षक पात्रता परीक्षेसह इतर परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याकरता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. या प्रकरणातल्या सर्व आरोपींवर मकोका लावण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे असंही भुसे म्हणाले.
1: TET परीक्षा पेपर फुटी प्रकरणी जे कोणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा मकोका अंतर्गत गुन्हा नोंदविण्याबाबत मकोका कायद्यांमध्ये आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे.
0: शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी असून सरकार केवळ आकड्यांचा खेळ करत असल्याची टीका काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार असल्याचं सरकार सांगत आहे. मात्र केवळ 12 लाख शेतकरीच यासाठी पात्र ठरणार असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांची अवस्था दयनीय झाली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदं, कंत्राटी भरती, अपुऱ्या रुग्णवाहिका, प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरवस्था आणि विदर्भातल्या विकासाचा अनुशेष याकडेही वडेट्टीवार यांनी सरकारचं लक्ष वेधलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी विधानसभेत सरकारवर जोरदार टीका केली. 2026-27 अर्थसंकल्प सादर करताना 37,055 कोटी रुपयांची महसुली तूट होती. 1,53,626 कोटी रुपये प्रत्यक्षात खर्च केले नाहीत, मग पुरवणी मागण्या सादर का केल्या जातात असा सवाल त्यांनी केला. आमदारांना खर्च करण्यासाठी निधी उपलब्ध होत नाही. राज्यातल्या कंत्राटदारांचे 90,000 कोटी देणं बाकी आहे. राजकोषीय तुटीने मर्यादा ओलांडली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणीही त्यांनी केली. कर्जमुक्ती योजनेची रक्कम 5 जुलैनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल असं आश्वासन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिलं. पुरवणी मागण्यांवरच्या चर्चांना उत्तर देताना ते बोलत होते. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करावेत. त्यांची छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं. वनविभागातल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न

0: सुरू असून दुर्गम भागात वायरलेस यंत्रणेद्वारे तात्काळ संपर्क साधून वेळेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. तसंच रिअल टाईम मॉनिटरिंग यंत्रणेसाठी AI आधारित कॅमेऱ्याचा वापर पेंच व्याघ्र प्रकल्पासह इतर ठिकाणी केला जात आहे असं वनमंत्री गणेश नाईक यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. वन्य प्राण्यांना पकडलेल्या किंवा त्यांचा वावर असलेल्या ठिकाणी किंवा बचाव मोहीम सुरू असताना सामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी जाऊ नये, असं केल्यास त्यांच्यावर कारवाई करू असा इशारा वनमंत्री गणेश नाईक यांनी दिला. यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात राज्याच्या विविध भागात वादळी वारा, गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका 1,22,000 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकाला बसला असून 7,09,000 शेतकऱ्यांना 717 कोटी रुपये नुकसान भरपाईपोटी मंजूर करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासह काँग्रेस तसंच इतर विरोधी पक्षांनी पुकारलेलं आंदोलन स्थगित करत असल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी जाहीर केलं. शेतकरी कर्जमाफीसह इतर विविध मागण्यांसाठी विरोधी पक्षांनी आंदोलन पुकारलं होतं. आंदोलनकर्त्यांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावा असं त्यांचं म्हणणं होतं. मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी वेळ दिल्याचं आमदार रोहित पवार यांनी जाहीर केलं. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार सुप्रिया सुळे, जालन्याचे खासदार डॉ कल्याण काळे आंदोलनात सहभागी झाले होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्या प्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली आहे. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांनी आज हा निर्णय दिला. आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपी विरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. या प्रकरणाच्या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे. या निकालामुळे सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ झाल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलं तसंच न्यायालयाचे आभार मानले.
1: न्यायाधीशांचं अभिनंदन करतो. यामध्ये सरकारी वकील असतील, पोलिसांचे कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत. या संदर्भामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे, कारण ही केस अतिशय दुर्मिळातली दुर्मिळ होती आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक मेसेज जाणं गरजेचं होतं.
0: 1 मे रोजी नसरापूर इथं 3.5 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून आरोपीनं तिची हत्या केली होती. त्यानंतर राज्यभरात जनक्षोभ उसळला होता. नसरापूर इथल्या बालिकेवरच्या अत्याचार आणि खून प्रकरणाचा जलद तपास आणि निकाल लावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालय, पोलीस आणि वकिलांचे आभार मानले आहेत. विधानसभेत त्यांनी या संदर्भात निवेदन केलं. सुट्या रद्द करून काम केल्याबद्दल न्यायाधीश SR साळुंखे यांचे त्यांनी आभार मानले. तसंच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल आणि सहकाऱ्यांनी केलेल्या तपासाबद्दल आणि ठोस पुराव्याबद्दल त्यांनी सर्वांचं कौतुक केलं. वेगात काम करायचं ठरवलं तर 2 महिन्याच्या आत शिक्षा सुनावता येते हे यामधून दिसून आलं. यापुढेही अशाच पद्धतीनं वेगवान काम करण्याचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. अयोध्येच्या श्री राम जन्मभूमी न्यासाच्या निधीचा अपहार झाल्याप्रकरणी दाद मागणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. न्यासाच्या कारभारात गैरप्रकार झाले असल्याचा आरोप करून न्यायालयाच्या देखरेखीखाली या व्यवहाराचं फोरेन्सिक लेखापरीक्षण करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी याचिकेत केली होती. मात्र न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी तातडीनं करण्याची आवश्यकता नमूद करणारं पत्र सादर करायला सांगितलं. न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीनंतर याचिका पुन्हा सुनावणीला ठेवण्याचे आदेश न्यायमूर्ती MM सुंदरेश आणि न्यायमूर्ती शील नागू यांनी दिले. दरम्यान या प्रकरणातल्या आरोपींचं वकीलपत्र न घेण्याचा ठराव फैजाबाद वकील संघटनेनं केला आहे. याचं उल्लंघन करणाऱ्या वकिलांना 5,00,000 रुपये दंड करण्याचा निर्णय वकील संघ

0: संघटनेच्या सर्वसाधारण सभेत आज घेण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात उत्कृष्ट सेवेसाठी देण्यात येणाऱ्या सैन्य दल पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. यात अतिविशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक, परमविशिष्ट सेवा पदकं इत्यादी पुरस्कारांचा समावेश होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. पुढच्या वर्षीपासून TET ऑनलाईन घेण्याचा सरकारचा विचार. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना. आणि अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: ताई,
2: हां
1: हे बघ.
2: दाखव.
1: हा माझा फेवरेट कलर.
2: नेहमी शॉपिंग.
1: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे, राईट?
3: सेव्हिंगचंही हेच वय आहे.
4: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
5: आय नो ना.
4: RBI सांगते,
6: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
7: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.ECI.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
8: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
9: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते 12:00.
10: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
9: सहज संवाद.
11: सहज संवाद.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत विधिमंडळाच्या आजच्या कामकाजाचं समालोचन. सुरुवातीला ऐकूया विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन गौरीशंकर घाळे यांनी केलेलं आहे. वाचन नंदिनी मधुरे यांनी केलं आहे.
1: टीईटी पेपर फुटीवरील चर्चेच्या मागणीसाठी विरोधकांचा सभात्याग. थोर व्यक्तींचा इतिहास सांगणाऱ्या नव्या पुस्तकाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करणार शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे. अवैध सावकारी रोखण्यासाठी कायद्यात बदल करणार सहकार मंत्री बाळासाहेब पाटील. जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास आणखी 6 महिन्यांची मुदतवाढ देणारं विधेयक विधानसभेत मंजूर. ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातल्या कामकाजाला सुरुवात झाली. सकाळी 11 वाजता प्रश्नोत्तराच्या तासानं विधानसभेचं नियमित कामकाज सुरू झालं. कामकाजाच्या सुरुवातीलाच विरोधकांनी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी पेपर फुटीवर चर्चेची मागणी करत विधानसभेत सभात्याग केला. सभागृहाचं कामकाज सुरू होताच शिवसेना उबाठा पक्षाचे सदस्य भास्कर जाधव आणि काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी आजचं सर्व कामकाज बाजूला ठेवून पेपर फुटी प्रकरणी चर्चेची मागणी केली. त्यावर टीईटी पेपर फुटीच्या एसआयटी चौकशीचे आदेश देण्यात आले असून या प्रकरणी आजच सभागृहात सरकारकडून निवेदन केलं जाईल असं आश्वासन शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलं. मात्र विरोधकांनी सर्व कामकाज बाजूला सारत तातडीनं चर्चा सुरू करण्याचा आग्रह धरला. मात्र आज पुरवणी मागण्यांवरची चर्चा असल्यानं स्थगन प्रस्ताव घेता येणार नसल्याचं स्पष्ट करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्थगनची सूचना नाकारली. त्यावर विरोधकांनी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत सभात्याग केला. राज्यातल्या शालेय अभ्यासक्रमात महाराष्ट्राचा मानबिंदू असणाऱ्या थोरा मोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणाऱ्या पुस्तकाचा समावेश केला जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. फार वर्षांपूर्वी असं एक पुस्तक अभ्यासक्रमात होतं. मात्र मध्यंतरीच्या काळात ते पुस्तक रद्द केलं गेल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. भाजपा सदस्य अतुल भातखळकर यांनी राज्यातल्या शाळांमधल्या मराठी सक्तीच्या मुद्द्यावर उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाचं उत्तर देताना शिक्षण मंत्र्यांनी ही माहिती दिली. यावेळी सदस्य सुनील प्रभू, वरुण सरदेसाई, नितीन राऊत आदींनी मराठी सक्तीच्या मुद्द्यावर उपप्रश्न केले. राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं आणि परीक्षा घेणं सक्तीचं असून याची अंमलबजावणी होत आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबवली जाईल. तसंच ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातल्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासनही दादा भुसे यांनी दिलं. राज्यातल्या अवैध सावकारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद करण्यात येणार असून या संदर्भातल्या कायद्यात सुधारणा करण्यात येईल अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सभागृहाला दिली. सध्या 5 वर्षांच्या शिक्षेची तरतूद असून शिक्षेचा कालावधी वाढवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अमरावती इथल्या अवैध सावकारीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य सुलभा खोडके यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सहकार मंत्र्यांनी ही माहिती दिली. राज्यात अवैध सावकारी संदर्भात आतापर्यंत 343 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 266 प्रकरणांमध्ये तथ्य आढळून आलं आहे तर 34 प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करून 48 आरोपींची नोंद करण्यात आल्याची माहितीही सहकार मंत्र्यांनी दिली. पिंपरी चिंचवड इथल्या रेड झोन मधल्या जमिनी आणि त्यावरच्या इमारतींच्या पुनर्विकासातले अडथळे दूर करण्यासाठी राज्य सरकार, केंद्रीय संरक्षण विभाग, जिल्हाधिकारी आणि महापालिका अधिकाऱ्यांची समन्वय समिती बनवण्यात येईल. नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे केलेल्या मोजणी नकाशांच्या आधारे रेड झोन मधल्या नागरिकांना दिलासा देणं शक्य असून समन्वय समितीच्या अहवाला

0: नंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल असं आश्वासन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिलं. भाजपा सदस्य महेश लांडगे यांनी या संदर्भातली लक्षवेधी सूचना मांडली होती. कर्मचारी राज्य विमा महामंडळ अर्थात ESICच्या अंधेरी इथल्या रुग्णालयाचं कामकाज 30 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली. शिवसेना सदस्य मुरजी पटेल यांनी या रुग्णालयाबाबत लक्षवेधी सूचना मांडली, तर अमीन पटेल, महेश सावंत, अस्लम शेख, अर्जुन खोतकर आदी सदस्यांनी उपप्रश्न केले. मुंबई महानगर क्षेत्रातल्या सर्व धर्मादाय रुग्णालयांना प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले योजना लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्याची माहितीही बोर्डीकर यांनी यावेळी दिली. राज्यातल्या मत्स्यसाठ्याचं जतन करण्यासाठी पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याची माहिती मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. बंदी कालावधीत वाढ करण्यात आली असली तरी या काळात परराज्यातल्या नौकांनी महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून अनधिकृत मासेमारी करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचंही मंत्री राणे यांनी यावेळी स्पष्ट केलं. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना आपली जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ देणारं 2026 महाराष्ट्र नगरपालिका कायदे सुधारणा विधेयक विधानसभेत संमत करण्यात आलं. 2025 डिसेंबरमध्ये निवडणूक काळात जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय करण्यात आला होता. दरम्यानच्या काळात शैक्षणिक कारणासाठी वैधता प्रमाणपत्रांची मागणी वाढली, त्यामुळे भार वाढल्यानं अनेक प्रकरणं प्रलंबित आहेत, त्यामुळे आणखी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ देण्याची तरतूद विधेयकात करण्यात आल्याचं राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधेयक मांडताना सांगितलं. यानंतर सभागृहात 2026-27 या वर्षातल्या पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, मत्स्य व्यवसाय, सार्वजनिक आरोग्य, महिला व बाल विकास विभागाच्या पुरवणी मागण्या चर्चेला घेण्यात आल्या. राज्य सरकारवर कंत्राटदारांच्या देयकांचा किती बोजा आहे हे सरकारनं स्पष्ट करावं अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सदस्य जयंत पाटील यांनी चर्चेची सुरुवात करताना केली. नियम आणि अटी टाकून राज्य सरकारनं लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीतून बाहेर ठेवल्याचा आरोप करतानाच विना अट कर्जमाफीची घोषणा करण्याची मागणीही जयंत पाटील यांनी केली. तर राज्य सरकारनं जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांची फसवणूक असून कर्जमाफीच्या नावाखाली केवळ आकडेवारीचा खेळ सुरू असल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांनी पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेत केला. ग्रामीण भागातल्या आरोग्य सुविधांची दयनीय अवस्था, रिक्त पद, कंत्राटी भरती, अपुऱ्या रुग्णवाहिका, प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरवस्था आणि विदर्भातल्या विकासाचा अनुशेष याकडेही वडेट्टीवारांनी सरकारचं लक्ष वेधलं. सुधीर मुनगंटीवार, बाबाजी काळे, रमेश बोरनारे, आशुतोष काळे, अभिजित पाटील, प्रवीण तायडे, नाना पटोले, सुलभा खोडके, अर्जुन खोतकर आदी सदस्यांनी या चर्चेत भाग घेतला. समालोचन लिहिपर्यंत सभागृहात पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेचं कामकाज सुरू होतं.
1: विधानसभेच्या आजच्या कामकाजाचं समालोचन श्रोतेहो आता आपण ऐकलं. लेखक होते गौरीशंकर घाळे. आणि आता यानंतर ऐकूया विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
0: वन्य प्राण्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करणार, वनमंत्री गणेश नाईक यांचा इशारा. विधान परिषद उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी, सभापती राम शिंदे यांची घोषणा. अटल सेतू सुरक्षित करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती. जे जे महानगर रक्तपेढीच्या प्रभारींची सेवा समाप्ती करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांची घोषणा. ही होती सभागृहाच्या आजच्या कामकाजाची काही क्षणचित्र. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या 2 आठवड्याच्या कामकाजाला आज दुपारी 12 वाजता प्रश्नोत्तरानं सुरुवात झाली. वन्य प्राणी मानवी वस्तीत आल्यानंतर त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्याचं काम वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येतं. अशावेळी सामान्य नागरिकांनी त्या ठिकाणी गर्दी करू नये. तसंच यापुढे अशा प्राण्यांना मारहाण केल्याचं निदर्शनास आलं तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा वनमंत्री गणेश नाईक यांनी दिला. सदस्य एकनाथ खडसे यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. तथापि असे प्राणी मानवी जीव

जीवनास घातक असल्याचे वाटल्यास स्वसंरक्षणार्थ केलेल्या कृत्याला अपवाद, असंही मंत्री नाईक यांनी स्पष्ट केलं. 12 एप्रिल 2026 रोजी जळगाव जिल्ह्यात मुक्ताई नगर इथे शासकीय विश्रामगृह परिसरात बिबट्याला जेरबंद करताना उपस्थित असलेल्या काही व्यक्तींनी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्याला लाठ्या काठ्यांनी मारहाण करण्याचा प्रकार घडल्याचं निदर्शनास आणून देत अशा व्यक्तींवर काय कारवाई करणार असा प्रश्न खडसे यांनी विचारला होता. यावर माहिती देताना बिबट्या मानवी वस्तीकडे जाण्याची शक्यता असल्यानं त्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र यावेळी काही जणांनी बिबट्या मानवी वस्तीकडे जाऊ नये म्हणून प्रतिबंध करण्याच्या हेतूनं लाठ्यांचा वापर केल्याची शक्यता आहे, परंतु यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. तसंच अशा प्रसंगी सामान्य नागरिकांनी घटनास्थळी उपस्थित राहू नये यासाठी आवाहनही करण्यात येईल, असंही मंत्री नाईक म्हणाले. महाराष्ट्र विधान परिषद नियम 7 अन्वये उपसभापतींच्या निवडणुकीची घोषणा सभापती राम शिंदे यांनी सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासानंतर केली. उपसभापती पदासाठी मंगळवार 30 जून रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत प्रस्ताव दाखल करण्याची मुदत असून दुपारी 1 वाजता प्रस्तावांची छाननी होणार आहे. उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी होईल अशी घोषणा सभापती शिंदे यांनी केली. अटल सेतू अधिक सुरक्षित व्हावा यासाठी सरकार कटिबद्ध असून संरक्षक जाळ्या लावण्याचं सुरू असलेलं काम अधिक गतीनं करण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य उमा खापरे यांनी अटल सेतूच्या सुरक्षिततेविषयी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते. सेतू अधिक सुरक्षित करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. अटल सेतूचं उद्घाटन झाल्यापासून आजवर 15 जणांनी त्यावरून उड्या मारल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. सेतू अधिकाधिक सुरक्षित व्हावा यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. जे जे महानगर रक्तपेढीचे संचालक हितेश पगारे आणि समाज कल्याण अधिकारी भिसे या दोघांची सेवा समाप्ती करून त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, तसंच यापुढे रक्तपेढीसाठी पूर्ण वेळ संचालक पद देण्यात येईल, अशी घोषणा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केली. सदस्य चित्रा वाघ यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर त्या बोलत होत्या. रक्ताच्या पिशव्यांचा गैरवापर होऊ नये तसंच त्यांच्या वाहतुकीची माहिती मिळावी यासाठी मार्गदर्शक तत्व निर्माण करून त्यानुसार कामकाज करण्यात येईल. राज्यातल्या रक्तपेढ्यांचा आढावा घेऊन त्रुटी आढळल्यास त्यांचा परवाना रद्द करण्यात येईल, असंही त्या म्हणाल्या. तसंच राज्यात आणखी रक्तपेढ्यांना परवानगी देण्याचा कुठलाही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचंही राज्यमंत्री साकोरे बोर्डीकर यांनी स्पष्ट केलं. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात सर्वसमावेशक गृहनिर्माण धोरणाअंतर्गत गरिबांच्या घरांवर डल्ला मारणारा गेल्या 13 वर्षातला मोठा घोटाळा महसूल विभागानं शोधून काढला असून यात आतापर्यंत 197 आरोपी निष्पन्न झाले असून 104 जणांवर FIR दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा ऍक्शन टेकन रिपोर्ट हिवाळी अधिवेशनात सादर करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. सदस्य अनिल परब यांनी नाशिक मधल्या भूखंड घोटाळ्याबाबत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना महसूल मंत्री बावनकुळे बोलत होते. SIT या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्यानं 2 महिन्यांची मुदतवाढ मागितली आहे. 18 ऑगस्ट 2026 पर्यंत SIT अंतिम अहवाल येईल, त्यानंतर पुढच्या 2 महिन्यात सरकार त्याची छाननी करेल. नगरविकास मंत्रालय आणि महसूल विभागामार्फत आगामी डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात या संपूर्ण घोटाळ्याचा ऍक्शन टेकन रिपोर्ट सभागृहासमोर ठेवला जाईल. कोणत्याही दोषीला यात सोडलं जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET 28 जून रोजी होणाऱ्या परीक्षेचा पेपर फुटणं हा गुन्हा संवेदनशील असून या दखल गुन्ह्याचं गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेता पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या 27 जूनच्या आदेशान्वये पोलीस सहआयुक्त गुन्हे ठाणे शहर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करून त्यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथकामार्फत सुरू आहे. सदर गुन्ह्याच्या तपासासाठी बिहारला 2 पथकं, हरियाणाला 1 पथक आणि दिल्लीला 1 पथक रवाना करण्यात आलं आहे. सदर गुन्ह्यात 3 आरोपींना अटक केली असून ते पोलीस कोठडीत आहेत. पेपर फुटी प्रकरणी जे कुणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा MCOCA अंतर्गत गुन्हा नोंदवण्याबाबत MCOCA कायद्यात आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येईल,

0: असं निवेदन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलं. फेरपरीक्षा पारदर्शक पद्धतीनं शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यात येईल. टीईटी 2026 फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही आणि पुढील वर्षापासून टीईटी आणि अन्य सर्व परीक्षा पूर्णतः पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात ऑनलाईन पद्धतीनं पार पाडण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल.
1: विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाचं समालोचन श्रोते हो आत्ता आपण ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे आणि याचं वाचन केलं होतं नंदिनी मथुरे यांनी. आजच्या विधिमंडळाच्या कामकाजाचं समालोचन आत्ता आपण ऐकलं आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आता माझा वार माझा शिवार कार्यक्रम.
2: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला 100.1 MHz आकाशवाणीचं. हे अहिल्यानगर केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे.

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 8/1948 म्हणजेच 29 जून 2026. आजच्या आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमात मी अंकुश जोशी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. शेतकरी बंधू भगिनींनो, शेतीबरोबरच काहीतरी शेतीपूरक व्यवसाय केल्याने शेतीमध्ये आर्थिक स्थैर्य आपल्याला निश्चितच येऊ शकतं. शेतीपूरक व्यवसायांमध्ये रेशीम शेती, प्रक्रिया उद्योग, पशुपालन यासारखे अनेक विषय आपल्यासमोर अनेक संधी घेऊन उभे असतात. रेशीम शेती हा असाच एक विषय आहे आणि अनेक प्रकारचं तंत्रज्ञानसुद्धा आता या विविध व्यवसायांमध्ये मदतीसाठी म्हणून आपल्याबरोबर उभं आहे. तेव्हा निश्चितच शेतीमध्ये आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी शेतीपूरक उद्योगांचा पर्यायही आपण निवडू शकतो. शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर वळूया आजच्या मुलाखतींकडे. आजच्या कार्यक्रमात आपण सुरुवातीला मुलाखत ऐकणार आहोत पिकांमधलं कीड व्यवस्थापन याविषयी. मुलाखत आहे सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव तालुका कर्जत इथल्या कृषी कीटकशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक ऋषिकेश गोरख काळे यांची. मुलाखत घेतली आहे सोमनाथ कांडके यांनी. ही मुलाखत आम्ही पुन्हा प्रसारित करीत आहोत, ऐकूयात.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. सर, कार्यक्रमात आपलं खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद सर.
0: सर, आता आपण पाहिलं तर या पिकांमध्ये किडींमुळं मोठ्या प्रमाणावरती पिकांची नुकसान होत असते किंवा त्याचा प्रादुर्भाव आपल्या पिकांमध्ये जास्त झाला तर आपलं पीक अत्यंत वाईट अशा अवस्थेला येऊन पोहोचतं. अशावेळी या कीटकांचा एकूण काय प्रादुर्भाव होतो किंवा कशा पद्धतीनं होतो याविषयी आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगूयात?
1: कीटक हे एक म्हणजे खूपच आर्थिक नुकसान करणारे एक घटक आहे शेतीमधला, आणि शेतकरी बांधवांना प्रत्येक किडीविषयी माहिती होणं गरजेचं आहे. तर बघा, कीटक हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तर पहिले कीटक म्हणजे मावा, तुडतुडे वगैरे जे असतात, तर ते जे कीड आहेत तर ते काय करतात की जो पानामधला रस आहे तर तो त्यांच्या सोंडेच्या सहाय्यानं म्हणजे शोषून घेतात. त्यामुळं काय होतं, ते पानं वाकडी होणं आणि परत नंतर वाळणे आणि गळून पडणे, तर ही प्रक्रिया होते. तर काही कीटक अजून काय असतात म्हणजे कोणत्या प्रकारामध्ये असतात की आळी. आळी काय करते, पहिल्यांदा पानं खाते, नंतर जर जास्त प्रादुर्भाव झाला आळ्यांचा तर पूर्णच्या पूर्ण जे झाडाची पानं आहेत तर ती पूर्ण खाऊन टाकते, आणि झाडाची पानं खाल्ल्यानंतर ती जी आळी आहे तर ती आपल्या मुख्य जे पीक आहे तर त्याचे जे फळं असतील किंवा जे त्याचे बी असतील तर त्यांच्याकडे वळते, आणि त्यानंतर काय करते, ते फळं वगैरे पोखरणे, त्याच्यामधील आतील गाभा खाणे, तर ही प्रक्रिया करते. आणि ती झाल्यानंतर मग त्याची नंतरची जी अवस्था आहे तर ती जे लाईफ सायकल आहे तर ती पुढं कम्प्लीट करते अशा प्रकारे.
0: नक्कीच. सर, आता कीटक आणि कीड या शब्दांमध्ये खरं तर आपल्या शेतकरी बांधवांना फरक करता येत नाही, मात्र आपल्या शेतकरी बांधवांना

0: यातील जो फरक आहे तो समजून सांगूयात.
1: नक्की सर. आता बघा, कीटक आणि कीड हे दोन वेगवेगळे प्रकारचे शब्द आहेत, पण आपल्याला माहिती नसतं की कीटक आणि कीड या शब्दातला अर्थ काय. तर बघा, कीटक हे असे प्राणी आहेत की ज्यांचं श्वसन नलिकेद्वारे डायरेक्ट शोषण होतं, आणि ज्यांना चार पंख आहेत, सहा पाय आहेत, डोक्यावर दोन तूर आहेत, तर ह्या सगळ्यांना कीटक म्हणतात. आणि कीड म्हणजे काय की जे आपल्या शेतामध्ये पिकांवरती येतात आणि जे आपल्या शेतकरी बांधवांचं आर्थिक नुकसान करतात, तर त्या सगळ्यांना कीड म्हणतात. आणि आता बघा, हे कीटक हे हितकारक असतात आणि अपायकारक असतात. आता आपण बघितलं तर लेडी बर्ड हा जो भुंगा आहे, तर तो शेतकऱ्यांसाठी हितकारक आहे. तो काय करतो, जे मावा आहे तर त्याची वेगवेगळ्या ज्या अवस्था आहेत तर ते खाण्याचं काम हा लेडी बर्ड बीटल करतो. आणि आता बघा, तो हा हितकारक झाला, पण आता जो अपायकारक झाला, समजा भोंडाळी, कापसावरती भोंडाळी येते, तर ती ही भोंडाळी काय करते, जे कापसाची भोंड आहेत तर त्याला बीळ पाडून आतमधला जो आपला म्हणजे कापूस आहे तर तो खाण्याचं काम करते. ही काय झाली, अपायकारक कीड झाली. तर ह्याला कीड म्हणतात. आता कीड बघा, हे कीटक पण असू शकतात आणि कीटक नसू पण शकतात. आता आपण बघितलं उंदीर आहे. आता सगळ्यांना वाटेल की उंदीर हा कस काय कीडमध्ये जातो, तर बघा, उंदीर हा जो नारळ आहे, कोवळे जे नारळ आहेत, तर त्यांना बिळं पाडून त्यातलं पाणी पिणे, त्यातला आतील गाभा खाणे, उंदीर जे आहेत तर तो हा असा प्रादुर्भाव करतात नारळावरती. अजून काय करतात, झाडाची मुळं पोखरणे, झाडाची जी मुळांची जी वाढ आहे तर ती खुंटवणे, हे काम काय करतात, उंदीर करतात. अजून बघा, कोळी. कोळी हा कीटक नाही आहे पण कीड आहे. तर तो कसा, तर कोळी जो आहे तर तो आपण बघितलं नारळावरती सुरकुत्या पडणं, त्याचा जो वरचा आवरण आहे तर ते खराब होतं. तर ते कशामुळे होतं, तर ते युरियोफाईड माईट म्हणून हा एक कोळी आहे, तर तो खराब करतो. तर अशा प्रकारे हे कीटक आणि कीड आहेत, तर हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात.
0: सर, आता या कीटक असू द्या किंवा कीड असू द्या, या सगळ्यांचा प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये ज्या वेळेला होत असतो, त्याचं निर्मूलन करत असताना शेतकरी बांधवांनी कोणत्या पद्धती वापरल्या पाहिजेत? यामध्ये रासायनिक औषधांची फवारणी केली पाहिजे का काही सेंद्रिय पद्धतीनं आपण हा बंदोबस्त करू शकतो, त्याविषयी काय सांगूया?
1: सर बघा, म्हणजे फक्त रासायनिक कीटकनाशकं वगैरे फवारून सगळं पूर्ण कीटकाचं निर्मूलन होत नसतं. त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धती अवलंबाव्या लागतात. समजा आता एखादा कीटक आहे, तर तो समजा एखाद्या गवतावरती त्याची अंडी घालत असेल, तर आपल्याला त्याची अंडी आहेत, तर तो जो गवतावरती अंडी घालतोय तर ते पहिल्यांदा गवत काढलं पाहिजे. आता समजा डाळिंबावरती पतंग येतो, रस शोषणारा पतंग येतो, तो काय करतो, जे परिपक्व झालेले डाळिंबाचे फळ आहेत तर त्याच्यामध्ये बिळं पाडून तो त्यातला आतला जो रस आहे दाण्यांमधला, तर तो रस शोषून घेतो. आणि ज्यावेळेस तो पतंग उडून जातो, तर त्यावेळेस जे बिळ झालेलं आहे तर त्याच्यामध्ये काय होतं, बॅक्टेरियाची म्हणजे वेगवेगळे फंगस वगैरे त्याच्यामध्ये ग्रो होऊन ते फळ सडतं आणि फळं गळून पडतात. तर हे काय आहेत, जो तो पतंग आहे तर तो गुळवेल आणि वसनवेल जे आहेत वीड म्हणजे आपले जे गवत आहेत, तर त्यांच्यावरती तो अंडी घालतो. मग त्यासाठी आपल्याला जर हा पतंग जर कंट्रोल करायचा असेल, तर त्या जर बांधावरती जर गुळवेल वासनवेल असेल, तर आपल्याला ते पहिल्यांदा बांधावरचं काढून टाकावं लागणार. त्यामुळं काय होणार आहे, जे अंडी घालण्यासाठी जी जागा लागणार आहे त्या पतंगाला, तर ती मिळणार नाही. त्यामुळं तो पतंग आपोआपच हळूहळू कंट्रोल येईल. आपण तर बघा, उसामध्ये हुमणी येते, तर हुमणी आपण म्हणजे असं कंट्रोल करता येणं शक्य आहे. त्यासाठी काय करायचं आहे, ज्यावेळेस जून जुलै हा जो पिरियड असतो पावसाळ्याचा, तर त्यावेळेस जे नर आणि मादे आहेत, तर ते लिंबाचे झाड आहेत, तर त्याच्यावरती त्यांचं मेटिंग होतं. त्यासाठी काय करायचं, आपल्याला लाईटचा सापळा तयार करायचा आहे. आणि त्यासाठी काय करायचं, खाली एका टबमध्ये पाणी भरून त्याच्यामध्ये कोणतं पण कीटकनाशक टाकायचं आणि वरती आपल्याला लाईटचा बल्ब लावायचा आहे. त्यामुळे काय होतात, ते जे भुंगे आहेत तर ते लाईटकडे अट्रॅक्ट होऊन त्या पाण्यामध्ये पडतात, आणि पाण्यामध्ये आपण ऑलरेडी जे कीटकनाशक टाकलंय तर त्याच्यामुळे काय होतात, ते भुंगे मरतात. तर हे असं एकात्मिक कीड व्यवस्थापन जी पद्धत आहे, तर ती आपल्याला अवलंबायची. फक्त रासायनिक कीटकनाशके फवारून प्रत्येक कीड नियंत्रणात येईल हा जो गैरसमज आहे शेतकरी बांधवांच्या मनात, तर तो आपल्याला काढता येणं शक्य आहे. त्यासाठी आपल्याला एकात्मिक कीड व्यवस्थापन ही जी पद्धत आहे, तर ती अवलंबायची.
0: सर, आपण सांगितलं की एकात्मिक कीड व्यवस्थापन केलं तर ते जास्त सोयीस्कर ठरणार आहे. आता आपण वेगवेगळ्या प्रकारचे कीटक स्प्रे मारत असतो किंवा वेगवेगळी कीटकनाशक आपल्या पिकांवरती फवारत असतो, अशा वेळी कोणती पद्धत शेतकरी बांधवांनी वापरली पाहिजे, किंवा यामध्ये काही नवीन तंत्राचा अवलंब आपल्या शेतकरी बांधवांनी केला पाहिजे का, त्याविषयी सांगूया.
1: सर बघा, कीटकनाशके फवारणे म्हणजे कितपत योग्य ते प्रत्येक किडी वाईज ठरतं. आता जर आपल्या शेतामध्ये जर मावा तुडतुडे वगैरे आले असतील, तर त्यांना इमेडॅक्लोप्रिड किंवा मोनोक्रोटोफॉस हे जी कीटकनाशक

0: तर यांची फवारणी घेणं गरजेचं आहे. कारण की बघा, हे जे रस शोषणारे कीड आहेत तर ह्यांच्यावरती म्हणजे आपल्याला जे बायोलॉजिकल कंट्रोल आहे तर ते अवेलेबल नाही आहे. तर त्यासाठी हे जे कीटकनाशक आहे ते फवारणं गरजेचं आहे. त्यासाठी सकाळी किंवा सायंकाळी ह्या दोन वेळेस फवारणी करणं गरजेचं आहे. ज्यामुळे काय होतं की त्यावेळेस वाऱ्याचा प्रवाह कमी असतो आणि त्यावेळेस प्रसारसंश्लेषण क्रिया आहे तर ती कमी प्रमाणात असते आणि त्यामुळे जी झाडाचे जे आतमध्ये आपण म्हणतो जे स्टोमाट असतात तर ते ओपन असतात आणि त्यावेळेस काय होतं की त्यामुळं झाडामध्ये ते शोषले जातात आणि त्यामुळं त्याचा इफेक्ट जास्त होतो.
1: सर, आता आपल्या पिकामध्ये जर दुर्दैवानं या किडीचा प्रादुर्भाव झालेला असेल आणि अशा वेळी नवीन काही तंत्राचा अवलंब करून आपण कीड व्यवस्थापन करणार असू, तर एकूणच आपण हे नवीन तंत्र काय आहे हे समजून घेणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. तर त्या दृष्टीने आपण काय सांगूया?
0: सर बघा, एक नवीन तंत्रज्ञान आलंय कीटकशास्त्रामध्ये म्हणजे जे किडींना कंट्रोल करण्यासाठी आहे, जे आता अमेरिकेत डेव्हलप झालेलं आहे पण अजून जगाच्या पाठीवरती ते इतकं अवेलेबल नाही आहे आणि जे मला वाटते भविष्यात खूप याला स्कोप येईल. कारण की हे जे तंत्रज्ञान आहे तर ते म्हणजे आपण सेंद्रिय शेती म्हणतो तर याच्यासाठी सुद्धा खूप म्हणजे चांगलं आहे. तर बघा, ते काय करतं तर त्या तंत्रज्ञानाचं नाव आहे RNAi टेक्नॉलॉजी. तर ते काय, लॉंग फॉर्म काय त्याचा, रिबो न्यूक्लिक ॲसिड इंटरफेरन्स टेक्नॉलॉजी. आता सगळ्यांना माहिती आहे की DNA पासून RNA तयार होतो, RNA सायटोप्लाझममध्ये जातो आणि त्यानंतर तो वेगवेगळे जीन तयार करत असतो. तर हे जे तंत्रज्ञान आहे तर ते आपण आपल्या प्रयोगशाळेत वेगळा म्हणजे RNA तयार करायचा आणि तो इन्सेक्टला फवारणीद्वारे किंवा मुळांद्वारे हा जर झाडांमध्ये जे प्रवेश झाला त्या इन्सेक्ट म्हणजे जे कीड आहे त्याच्या शरीरात, तर काय होतं जे वेगवेगळे प्रकारचे जीन असतात जे इन्सेक्टच्या बॉडीमध्ये इन्सेक्टच्या शरीरामध्ये तयार होत असतात तर ते मऊन होतात. म्हणजे काय होतं की समजा आता उदाहरण द्यायचं झालं तर माऊ आणि त्याच्या सहकार्याने एक प्रयोग केला आहे. तर तो कपाशीची जी भोंडाळी तर त्याच्यामध्ये हा प्रयोग केला. त्यांनी काय केलं की आपल्या प्रयोगशाळेत एक डबल स्ट्रँडेड RNA बनवला आणि तो त्या कपाशीच्या भोंडाळीच्या बॉडीमध्ये फवारणीद्वारे पाठवला. त्याच्यामुळे काय झालं, आता बघा सगळ्यांना माहिती आहे की कपाशीमध्ये ग्लायफोसिल नावाचं एक केमिकल असतं आणि ते हानिकारक असतं, पण जी कपाशीची भोंडाळी तर त्याच्यामध्ये काय असतं की ते ग्लायफोसिल पचवण्याची क्षमता तयार झालेली असते. मग ह्या सायंटिस्टने काय केलं की असा RNA बनवला की जी ती ग्लायफोसिल पचवण्याचं जे जीन आहे त्या आळीमध्ये तर ते सायलेंट केलं म्हणजे मौन केलं. त्याच्यामुळे काय झालं की त्या आळीची जी प्रतिकार शक्ती होती त्या ग्लायफोसिलला पचवण्याची तर ती त्यांनी मौन केली आणि त्यामुळे काय झालं की ती आळी जी भोंडांवरती प्रादुर्भाव करणार होती तर ती भोंडांवरती प्रादुर्भाव करण्यास प्रवृत्त होत नव्हती आणि ते खात नव्हती. त्यामुळं जो भोंडाळीचा प्रादुर्भाव आहे तर तो त्यांनी तिथं कंट्रोल केला आणि ही जी टेक्नॉलॉजी ती हळूहळू डेव्हलप होत चालली. आता सध्या 2023 अमेरिकेनं पहिलं जे कीटकनाशक आहे जे या RNAi टेक्नॉलॉजीच्या मार्फत बनवलं आहे ते त्यांनी असं बनवलं आहे की बघा, मका असते, मकाला खाली प्रॉप रूट म्हणून नवीन मुळं फुटत असतात तर त्याच्यावरती एक भुंगा ते मुळं खाण्याचं काम करत असतो. तर ते बाऊम आणि त्याच्या सहकार्यानं अमेरिकेमध्ये त्याच्यावरती हे RNAi टेक्नॉलॉजी वापरून एक कीटकनाशक बनवलं आणि ते कीटकनाशक फवारल्यानंतर जो भुंगा आहे जर तो त्यानं जर ते मुळं जर खाल्ले तर त्याची जी आळीची अवस्था आहे तर त्याच्यातच ते मृत होतात. तर ही जी टेक्नॉलॉजी तर ही म्हणजे आपल्याला कोणतंही रासायनिक कीटकनाशक वगैरे वापरायचं नाही आहे आणि त्याच्यामुळं काय होणार आहे की आपण जे सेंद्रिय शेती म्हणतो तर हे याला सुद्धा चालना भेटणार आहे. सर यांना
1: नक्कीच. आता आपल्या शेतकरी बांधवांना अगदी कार्यक्रमाच्या शेवटी या पिकांमधील कीड व्यवस्थापनाविषयी आपण काय सल्ला द्याल, काय मार्गदर्शन कराल?
0: सर, मार्गदर्शन एकच करायचं आहे मला फक्त शेतकरी बांधवांना. ज्यावेळेस कीड व्यवस्थापन करायचं आहे तर ते एकात्मिक कीड व्यवस्थापन ही पद्धत वापरून कीड व्यवस्थापन करायचं आहे. फक्त रासायनिकवरतीच म्हणजे रासायनिकवरतीच अवलंबून राहायचं नाही आहे. बाकी पण असतात पद्धती म्हणजे त्याच्यामध्ये येतात कल्चरल, मेकॅनिकल, बायोलॉजिकल, केमिकल ह्या 4-5 पद्धतीत. तर ह्या वापरून तुम्ही काय करायचं आहे, एकात्मिक कीड व्यवस्थापन करायचं.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, सरांचा मोबाईल नंबर आहे 77-74-90-73-77. सर, आज आपण कार्यक्रमात सहभागी झाला त्यासाठी आकाशवाणीच्या वतीनं आणि शेतकरी बांधवांच्या वतीनं मनापासून आभार, धन्यवाद.
0: खूप खूप धन्यवाद सर.

शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण पिकांमधील कीड व्यवस्थापन याविषयीची मुलाखत ऐकली. मुलाखत होती सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव तालुका कर्जत इथल्या कृषी कीटकशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक ऋषिकेश गोरख काळे यांची. मुलाखत घेतली होती सोमनाथ काणके यांनी. ही मुलाखत आम्ही पुनःप्रसारित केली होती. शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर आस्वाद घेऊयात एका गीताचा.

शेतकरी बंधू भगिनींनो, यानंतरची मुलाखत ऐकणार आहोत खरीप हंगामातील चारा आणि गवत पिकांची लागवड याविषयी. मुलाखत आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या चारा पिके संशोधन प्रकल्पाचे शास्त्रज्ञ डॉक्टर संदीप लांडगे यांची. मुलाखत घेतली आहे संतोष मते यांनी. ऐकूयात.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार
0: सर, खरीप हंगामामध्ये कोणकोणती चारा पिकांची निवड शेतकरी बांधवांनी केली पाहिजे आणि त्याचं लागवड तंत्रज्ञान कसं आहे याविषयी समजावून सांगा.
1: शेतकरी बंधूंनो, खरीप हंगाम जर म्हटलं तर चाराची उपलब्धता सर्वत्र असतेच, पण त्यातही आपल्याला जर दुग्धोत्पादन आणि जनावरांचं जर आरोग्य आपल्याला चांगलं जपायचं असेल तर वेगवेगळी चारा पिके आपण त्या प्रमाणात लागवड केली पाहिजे. तर त्यामध्ये सर्वप्रथम खरीप हंगामात जे वेगवेगळे चारा पिके आपण घेतो त्यामध्ये सर्वप्रथम मका, त्यानंतर ज्वारी, बाजरी, चवळी, बागायती मारवेल, स्टायलो अशा विविध प्रकारच्या चारा पिके आपण त्यामध्ये निवडून त्यांची आपण लागवड करणार आहोत जमिनीच्या उपलब्धतेप्रमाणे.
0: आता यानंतर विचारायचं सर की पशु आहारामध्ये दिल्या जाणाऱ्या चाऱ्याचं महत्व जे आहे ते काय सांगू शकाल?
1: शेतकरी बंधूंनो, जे जनावरांना आपण हिरवा चारा देतो तर त्या हिरवा चाऱ्याचं महत्व असं आहे की त्यामुळे जनावरांची निरोगी वाढ होते, त्यानंतर जनावरांची प्रजनन क्षमता आहे त्यासुद्धा त्यामध्ये सुद्धा लक्षणीय याच्यामध्ये सुधारणा होते. हिरवा चारा जो असतो तो चवदार पाचक असल्याने आहारातील त्याचे जे महत्व आहे किंवा नैसर्गिक स्वरूपात त्याचे जे वेगवेगळे घटक आहे ते उपलब्ध झाल्याने जनावरांच्या शरीरामध्ये कोणत्याही अवयवावर ताण न येता पचन होते व तापमान सुद्धा त्याचं नियंत्रित राहण्यासाठी आपल्याला मदत होते. त्याचप्रमाणे हिरव्या चाराची कमतरता जर असेल तर त्यामध्ये आपण उत्तम जर खुराक जर दिला तर ते देऊन सुद्धा जनावरांची जी हानी आहे ती आपण टाळू शकतो. त्याचप्रमाणे हिरवा चाराअभावी जे गाभण गायींना कमजोर व रोगट वासरे निपसतात त्यामध्ये सुद्धा आपल्याला काहीतरी याच्यामध्ये सुधारणा करता येते. आणि आहार जो आहे जनावरांचा तर आहारामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा काय होतं की खुराक आणि कमी प्रमाणात हिरवा चारा असे जर आपण जास्त काळ राहिल्यास त्यांच्या पचन संस्थेवर सुद्धा विपरीत परिणाम आपल्याला होतो. शेतकरी बंधूंना तुम्हाला सांगायचं झाल्यास जर वरील सर्व बाबींचा जर विचार केला तर साधारणतः 400 किलो जर आपण जर वजनाची एखादं जनावर घेतलं तर त्या जनावराला साधारणतः 20 ते 25 किलो आपण हिरवा चारा देणं गरजेचं आहे. तर हिरव्या चारा

0: मध्ये निम्मा एकदल, एकदल म्हणजे एकदलमध्ये साधारणतः मका, ज्वारी, बाजरी, संकरित नेपेर असे आणि गवती हा निम्मा एकदल चारा येतो. आणि द्विदल जर म्हटलं तर लसूण, घास, बरसीम, चवळी, स्टायलो असे द्विदल चारा येतो. तो द्विदल चारा आपण 5 ते 6 किलो आणि एकदल 25 किलो या प्रमाणात आपण त्याला दिलं पाहिजे. त्यानंतर कोरडा चारा जो असतो, तो कोरड्या चाऱ्यामध्ये साधारणतः कडबा, वाळलेलं गवत, गव्हाचा भुसा, सरमाड अशा वेगवेगळ्या प्रकारचा सुद्धा जे वाळलेला चारा तो आपण देतो. त्याचप्रमाणे साधारणतः 1.5 ते 2 किलो आपण प्रति जनावर म्हणजे 400 किलो जनावराला 1.5 ते 2 किलो आपण खुराक दिला पाहिजे. आणि 30 ते 40 ग्रॅम हे आपण खनिज मिश्रण दिवसातून 2 ते 3 वेळेस आपण ते खनिज मिश्रण एकदा द्यायचे. आणि पाणी साधारणतः जनावरांना 2 ते 3 वेळेस जर पाणी पाजलं आणि चारा जो आपण देणार आहे जनावरांना तो शक्यतो आपण कुट्टी करून किंवा मुरघास करून जर आपण त्या चाराला आपण दिला तर त्याचं चांगल्या प्रकारे पचन होतं आणि आरोग्य सुधारतं.
1: सर, आता यानंतर विचारायचं की जे काही विविध चारा पीक आहेत यामध्ये मका, ज्वारी, बाजरी, चवळी, त्यासोबतच मारवेल, स्टाइलो, या पिकांविषयी आपल्या शेतकरी बंधू भगिनींना समजावून सांगा.
0: तर शेतकरी बंधूंना आपण सर्वप्रथम घेणार आहोत मका. तर मका या पिकाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर हे मका पीक अतिशय जलद वाढणारं, पालेदार, सकस, रुचकर, अधिक उत्पादनक्षम आणि पौष्टिक तसे भरपूर शर्करा युक्त पदार्थ असणारे असं हे चारा पीक आहे. आणि मक्याच्या चाऱ्यापासून हे उत्तम मुरघाससुद्धा आपल्याला शेतकरी बनवतात. आणि आपल्या अहमदनगर जिल्ह्यात साधारणतः आता हे मक्यापासून जे मुरघास बनवण्याचं जे तंत्रज्ञान आहे लोकांनी ते विकसित करून मोठ्या प्रमाणात लोकं मुरघाससुद्धा बनवतात. म्हणून मक्याचं हे जे आहारात महत्त्व आहे ते अनन्यसाधारण आहे. त्याचप्रमाणे हे जर आपल्याला पीक घ्यायचं असेल तर त्यासाठी सुपीक कसदार निसरायुक्त जर जमीन आपण निवडली आणि एक नांगराची एक नांगरट 2-3 कोळवाच्या जर आपण व्यवस्थित पाळ्या देऊन जमीन जर भुसभुशीत केली आणि हेक्टरी जर आपण 5 टन जर त्याला शेणखत वापरलं तर त्यासाठी आपल्याला ती जमीन योग्य प्रमाणे तयार होते. त्याचप्रमाणे जे आपण वेगवेगळ्या जाती वापरणार त्या जातींमध्ये साधारणतः आफ्रिकन टॉल, मांजरी कंपोजिट, गंगा सफेद या वेगवेगळ्या जातींची निवड करणं गरजेचं आहे. आणि चाऱ्यासाठी जे मक्याचं बियाणं आहे जे आहे ते साधारणतः चाऱ्यासाठी आपलं जे रिकमेंडेशन आहे ते 75 किलो बियाणं आपण प्रति हेक्टरी वापरणं गरजेचं आहे. आणि बियाण्यापूर्वी जे आपण पेरणी करणार त्या पेरणीपूर्वी बियाण्यास 250 ग्रॅम आझोटोबॅक्टर या बियाणे संवर्धकाची प्रति किलो या प्रमाणात त्याची बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. त्यानंतर ही जी आपण पेरणी करायची साधारणतः जून जुलै महिन्यात 30 सेंटीमीटर अंतरावर ही पेरणी करायची आपल्याला. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे जे खतं आहेत त्या खतांमध्ये साधारणतः 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 50 किलो पालाश यापैकी 50 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद हे आपण पेरणीच्या वेळीस आणि उर्वरित 50 किलो जे नत्र आहे ते आपण पेरणीनंतर 1 महिन्यानं द्यायचं आहे. आणि मक्यावर जे साधारणतः वेगवेगळी लष्करी आळीसुद्धा बऱ्याच वेळा प्रादुर्भाव होतो आणि शेतकऱ्यांना प्रचंड त्याचा त्रास होतो तर त्यासाठी आपण उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरटी करायची, ती उन्हाळा दिवसा करायची म्हणजे त्याच्यातली वेगवेगळ्या अवस्था जे आहे ते लपलेला पक्षी आहे ते उचलून खाऊन टाकतील. त्यानंतर जे अंडी समूह किंवा पक्षी किंवा काही हे जर दिसेल तुम्हाला पतंग वगैरे आतमध्ये लपलेले ते तुम्हाला पकडून मारायचे आहेत. त्यानंतर पिकाचं सुद्धा नियमित जर आपण व्यवस्थित सर्वेक्षण केलं तर प्रकाश सापळे आणि कामगंध सापळ्यांनी सुद्धा त्याचं चांगल्या प्रकारे नियंत्रण होतं. त्यानंतर जैविक कीटकनाशकांच्या बाबतीत जर आपण बघितलं समजा तर त्याच्यामध्ये मेट्रायझम, आनिसोप्ली, बेवरिया, बेसेना हे जे कीटकनाशकं आहेत जैविक कीटकनाशक आहे 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात आपण जर फवारणी केली तरी त्यामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला नियंत्रण होतं. तर तरी सुद्धा नियंत्रण जर झालंच नाही तर आपण याच्यामध्ये 5% निंबोळे अर्क जे आहे ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये 5 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात साधारण 1500 PPM जर घेतलं तर आपण त्याची चांगले हे करून घेऊ शकतो. आणि शेतकरी बंधूंना अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगायची की चारा पिका जे आहेत ते चारा पिकामध्ये कोणतंही रासायनिक कीटकनाशक वापरू नये असं केंद्रीय कीटकनाशक मंडळ जे आहे त्यांची शिफारस आहे. आणि म्हणून त्याला बहुतेक बाकी पिकांमध्ये आपण वापरतो पण चाऱ्यासाठी कोणतंही केमिकल वापरण्याची शेतकऱ्यांना तशी परवानगी नाही किंवा केंद्रीय कीटकनाशक मंडळाने त्यासाठी आपल्याला बॅन केलेलं आहे. म्हणून याप्रमाणे आपण ती काळजी घेणं गरजेचं आहे. आणि जैविक आणि प्लांट आधारित जे किंवा बॉटनिकल्स जे असतात त्याप्रमाणे जर आपण फवारणी केली तरी बऱ्याच चांगल्या प्रमाणात त्याची नियोजन झालेलं दिसून येतं. आणि हा जो चारा आहे साधारणतः 65 ते 70 दिवसात हा चारा तयार होतो. आणि हा चारा तयार झाल्यानंतर आपण त्याचं

0: जे उत्पन्न आहे साधारणतः 500 ते 600 क्विंटल पर्यंत आपल्याला या मकाचं उत्पादन मिळून येतं. आता दुसरं जे पीक आहे याच्यामध्ये जे ज्वारी आहे, ज्वारी सुद्धा अतिशय लोकप्रिय असं पीक आहे. तर ज्वारीमध्ये साधारणतः ज्या जाती आहेत त्यामध्ये गोधन, फुल रुचिरा आणि फुले अमृता या 3 जाती ज्या आहेत त्या फक्त चाऱ्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठानं विकसित केलेल्या आहेत. या चारीसुद्धा आपण या जातींची पेरणी जर व्यवस्थित केली तर यातून सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळून येतं. याच्यामध्ये जे खोडकीड आहे त्याच्यासाठी सुरुवातीला खोडमाशी आहे त्यासाठी क्विनॉल्फाचं आपण सुरुवातीची त्याची फवारणी करायची 7 ते 10 दिवसानंतर, त्याच्यात सुद्धा चांगलं नियंत्रण मिळून येतं. त्यानंतर तिसरं जे महत्त्वाचं पीक आहे ते बाजरी. तर बाजरीमध्ये जे जमीन आहे तर बाजरी एकदम हलकी साधी जमीनसुद्धा बाजरीला खरीप हंगामात चालते. जून जुलैमध्ये याची पेरणी करणं गरजेचं आहे. आणि जे याला बियाणं आहे तर साधारणतः 10 किलो बियाण्यास साधारणतः 250 ग्रॅम आझोटोबॅक्टरची जर आपण संवर्धक ची जर ते चोळलं तर त्याची चांगल्या प्रकारे बीज प्रक्रिया होऊन आपण चांगलं उत्पन्न मिळतं. आणि याचं जे खतं आहे ते साधारणतः 90 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाशी या हे खतं आपल्याला त्या प्रमाणात द्यायची आहेत. आणि साधारणतः 55 ते 60 दिवसांनी आपल्याला 450 ते 500 क्विंटल याप्रमाणे चारा आपल्याला उपलब्ध होतो. त्यानंतर महत्त्वाचं जे द्विदल पीक आहे ते चवळी आहे. तर हा हे चवळीसुद्धा बरेच लोक चाऱ्यासाठी घेतात. तर या चवळी पिकाच्या बाबतीत जर बघितलं तर EC 42-16 बुंदे लोबिया, PC 58-26 आणि श्वेता ही आपली महात्मा फुले कृषी विद्यापीठानं जे बियाण्याचे वाण तयार केले त्याची आपण पेरणी करायची आहे. आणि याला पेरणीसाठी जी बीज प्रक्रिया आहे ते 250 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणे आपल्या ते रायझोबियम बीज जीवाणू संवर्धक चोळायचं आहे. त्यानंतर जे चवळी पीक आहे याला साधारणतः 20 किलो नत्र आणि 40 किलो स्फुरद आपण हे रासायनिक कीटक जे रासायनिक खत आहे ते देणं गरजेचं आहे. त्यानंतर साधारणतः 60 ते 65 दिवसांनी आपल्याला हा चारा तयार होतो आणि 250 ते 300 क्विंटलपर्यंत हा चारा आपल्याला मिळतो. यामध्ये साधारणतः 13 ते 15% प्रमाणात प्रोटीन असतं. म्हणजे द्विदल चाराचं महत्त्व असं आहे की त्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण हे जास्त असतं. त्यानंतर बहुतेक शेतकरी आता संकरित नेपेरची लागवड जी आहे बहुतेक शेतकऱ्यांची ती सुद्धा वाढलेली आहे. तर संकरित नेपेरमध्ये ज्या महात्मा फुले कृषी विद्यापीठानं जाती प्रसारित केलेल्या आहेत त्याच्यामध्ये फुले जयवंत, फुले गुणवंत या महत्त्वाच्या जाती आहेत. या चाऱ्यांचं वैशिष्ट्य म्हणजे पालेदार, मऊ, रसाळ आणि काटे कमी याच्यामध्ये. काटा जी म्हणतो किंवा लव जी म्हणतो ती याच्यामध्ये कमी आहे. म्हणजे लव कमी म्हणजे ऑक्झॅलिक ॲसिडचे प्रमाण याच्यात अत्यल्प आहे. आणि साधारणतः एकदा लागवड जर केली आपण या चाऱ्याची तर आपल्याला 3 ते 4 वर्षापर्यंत कापणी करता येते. आणि याच्यामध्ये जे प्रथिने आहे ते साधारणतः 9 ते 10% प्रमाणे आपल्याला या प्रथिनांचं याच्यामध्ये मिळून येतात. आणि हा जो चारा आहे साधारणतः पहिली जी कापणी आहे ते 70 दिवसांनी आणि उर्वरित ज्या याच्या कापण्या आहेत ते 45 दिवसापर्यंत याच्या कापण्या उर्वरित आपल्या 4 वर्षापर्यंत मिळतात. आणि याचं जे उत्पन्न आहे साधारणतः 1200 ते 1500 क्विंटल प्रति हेक्टरी प्रति वर्ष या प्रमाणात शेतकऱ्यांना या संकरित नेपेरचं उत्पन्न मिळतं. आणि याच्या संकरित नेपेरपासून सुद्धा लोक मुरघास बनवतात. आणि ते जर कडबा कुटीनमध्ये कट करून जनावरांना दिलं तर जनावरांची त्याच्यामध्ये ताकद वाचते आणि शेतकऱ्यांचं चांगल्या प्रकारे याच्यामध्ये उत्पन्न मिळतं. त्यानंतर अजून शेतकऱ्यांचा जे महत्त्वाचा प्रश्न असतो याच्यामध्ये की लावायचं कसं, तर साधारणतः याची जी लागवड आहे संकरित नेपेरची ही साधारणतः 2.5 ते 3 फूट सरी पाहिजे याच्यामध्ये. आणि 2 डोळ्याचं जे अंतर आहे ते साधारणतः 2 फूट असणं आवश्यक आहे. आणि एका गुंठ्यासाठी साधारणतः 200 याच्यामध्ये जे रूट्स असतात किंवा ते कांडी असतात तेवढे आपण 2 डोळ्याची कांडी तेवढं आपण लावणं गरजेचं आहे. या प्रमाणे जर आपण लागवड केली तर चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळतं.
1: शेतकरी बंधू भगिनींनो त्यांचा मोबाईल नंबर आहे 75-88-60-40-43. डॉक्टर आपण ही जी मुलाखत दिली आकाशवाणी केंद्राच्या वतीने आणि सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीने आपले धन्यवाद व्यक्त करतो.
0: धन्यवाद शेतकरी मित्रांनो.

शेतकरी बंधू भगिनींनो, आत्ताच आपण खरीप हंगामातील चारा आणि गवत पिकांची लागवड याविषयीची मुलाखत ऐकली. मुलाखत होती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या चारा पिके संशोधन प्रकल्पाचे शास्त्रज्ञ डॉक्टर संदीप लांडगे यांची. मुलाखत घेतली होती संतोष मते यांनी. ही मुलाखत आम्ही पुन्हा प्रसारित केली होती. शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर जाता जाता एक आठवण उद्याच्या शेतीविषयक कार्यक्रमांची. उद्या सकाळी 6:40 प्रसारित

0: होणाऱ्या कृषीवाणी कार्यक्रमामध्ये आपण माहिती ऐकणार आहोत गाजर गवत निर्मूलन याविषयी. तसंच उद्या संध्याकाळी 7:30 प्रसारित होणाऱ्या किसानवाणी कार्यक्रमामध्ये आपण मुलाखत ऐकू शकणार आहोत वाल लागवड तंत्रज्ञान याविषयी. मुलाखत असणार आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या भाजीपाला संशोधन अधिकारी डॉक्टर कल्पना दहातोंडे यांची. तसंच दर्जेदार बियाणांचं महत्त्व याविषयीची मुलाखत ऐकू शकणार आहोत श्रमशक्ती कृषी महाविद्यालय मालदाड तालुका संगमनेर इथल्या सहाय्यक प्राध्यापक पूजा परमेश्वर काळबंडे यांची. तर शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर मी अंकुश जोशी आपला इथेच निरोप घेतो. पुन्हा भेटूया आधुनिक शेतीविषयीच्या मुलाखती घेऊन. तोपर्यंत नमस्कार.
1: शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर आपण ऐकलात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून. सादरकर्ते होते सुदाम बटुळे. आम्ही बोलत आहोत आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून. रात्रीचे 8:01 झालं आहे. ऐकूया काही निवेदना.
2: अहो अहो काय होत आहे तुम्हाला? तुमची एक बाजू लुळी का पडलीये?
3: आई हा पॅरालिसिसचा अटॅक असावा. चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
2: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात. म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
3: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
2: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
4: आजोबा हे कुठलं प्लांट आहे?
5: टँजेरीन. खूप गोड असत, तोडू नकोस. हा फ्री फॉरेन ट्रिप, लिंक वर क्लिक करा. आता करतो.
4: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
5: का?
4: हा SMS स्कॅम आहे. क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
5: ओ थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
6: RBI सांगते आहे स्मार्ट बना, कूल रहा.
2: दादा तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
3: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया. कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
2: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर. पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
2: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
7: श्रोतेओ, भारतीय चलनी नोटेवर महात्मा गांधींचं चित्र अंकित केले हे आपल्याला माहित आहे.
8: पण याच चलनी नोटेवर 15 विविध भारतीय भाषा गुण्या गोविंदानं एकत्र नांदतायत हे माहिती आपल्याला?
9: ऐक ग,
10: काय झालं?
9: अगं हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत. सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडलीय.
10: अहो आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
9: हो ना,
10: काही काळजी करू नका. चला बरं आपण संधिवात तज्ञ डॉक्टर आदित्य देशपांडेंना दाखवू.
9: कुठे भेटतील त्या?
10: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटॉलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 to 2.
9: आणि फोन नंबर?
10: 93-72-99-29-36.
9: 93-72-99-29-36.
1: हे निवेदन आहे हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं. येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा 1 जुलै 2026 विषय आहे लहान मुलांमधील ॲलर्जीची समस्या, कारणं, लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सागर वाघ. लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 to 10 p.m. संपर्क साधायचा आहे 02-41-242-34-71 आणि 42-36-72 या दूरध्वनी क्रमांकांवर.

आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. रात्रीचे 8:05 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: सकाळ वाजून 5 मिनिटं झाली आहेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. पुढच्या वर्षीपासून TET ऑनलाईन घेण्याचा सरकारचा विचार. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. आणि 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पात्र. TET अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज गदारोळ झाला. पेपर फुटी प्रकरणी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडू देण्याचा विरोधकांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. पेपर फुटीशी सरकारचा थेट संबंध आहे अशी चर्चा असल्याचं सांगत या प्रकरणी सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला हवी अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली. तर या पेपरची छपाई परराज्यात का केली असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. स्थगन प्रस्ताव मांडू न दिल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. नंतर याबाबत सरकारतर्फे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी निवेदन दिलं. राज्यात पुढच्या वर्षीपासून शिक्षक पात्रता परीक्षेसह इतर परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याकरता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. या प्रकरणातल्या सर्व आरोपींवर मकोका लावण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे असंही भुसे म्हणाले.
2: TET परीक्षा पेपर फुटी प्रकरणी जे कोणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा मकोका अंतर्गत गुन्हा नोंदविण्याबाबत मकोका कायद्यांमध्ये आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे.
1: कर्जमुक्ती योजनेची रक्कम 5 जुलैनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल असं आश्वासन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिलं. पुरवणी मागण्यांवरच्या चर्चांना उत्तर देताना ते बोलत होते. शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी असून सरकार केवळ आकड्यांचा खेळ करत असल्याची टीका काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार असल्याचं सरकार सांगत आहे. मात्र केवळ 12 लाख शेतकरीच यासाठी पात्र ठरणार असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली. 2026-27 अर्थसंकल्प सादर करताना 37,055 कोटी रुपयांची महसुली तूट होती. 1,53,626 कोटी रुपये प्रत्यक्षात खर्च केले नाहीत. मग पुरवणी मागण्या सादर का केल्या जातात असा सवाल त्यांनी केला. राजकोषीय तुटीनं मर्यादा ओलांडली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणीही त्यांनी केली. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करावेत. त्यांची छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं. आपला सेशेल्स दौरा यशस्वी झाला असून यामुळे भारत आणि सेशेल्स यांच्यातले संबंध अधिक दृढ होतील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हा दौरा आटोपल्यानंतर समाज माध्यमावर म्हटलं आहे. गेली 50 वर्ष दोन्ही देशांमधले संबंध परस्पर विश्वासावर आधारित होते. पुढच्या 50 वर्षांमधले संबंध हे नवोन्मेष शाश्वतता आणि सामायिक समृद्धीवर आधारलेले असतील असं प्रधानमंत्री म्हणाले. सेशेल्सच्या 50व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याला उपस्थित राहता आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. तसंच सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉ पॅट्रिक हर्मिनी यांचा आभार मानले. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्या प्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली आहे. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांनी आज हा निर्णय दिला. आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत क्रूर अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपी विरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून

0: 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. 1 मे रोजी नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून आरोपीने तिची हत्या केली होती. त्यानंतर राज्यभरात जनक्षोभ उसळला होता. या प्रकरणाचा जलद तपास आणि निकाल लावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालय, पोलीस आणि वकिलांचे आभार मानले आहेत. विधानसभेत त्यांनी या संदर्भात निवेदन केलं. सुट्ट्या रद्द करून काम केल्याबद्दल न्यायाधीश एस आर साळुंखे यांचे त्यांनी आभार मानले. वेगात काम करायचं ठरवलं तर 2 महिन्यांच्या आत शिक्षा सुनावता येते हे यामधून दिसून आलं. यापुढेही अशाच पद्धतीनं वेगवान काम करण्याचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्री म्हणाले. या निकालामुळे सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ झाल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलं, तसंच न्यायालयाचे आभार मानले.
1: मी न्यायाधीशांचं अभिनंदन करतो. यामध्ये सरकारी वकील असतील, पोलिसांचे कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत. या संदर्भामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे, कारण ही केस अतिशय दुर्मिळातली दुर्मिळ होती आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक मेसेज जाणं गरजेचं होतं.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यासाच्या निधीचा अपहार झाल्याप्रकरणी दाद मागणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. न्यासाच्या कारभारात गैरप्रकार झाले असल्याचा आरोप करून न्यायालयाच्या देखरेखीखाली या व्यवहाराचं फोरेन्सिक लेखापरीक्षण करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी याचिकेत केली होती. मात्र या प्रकरणाची सुनावणी तातडीनं करण्याची आवश्यकता नमूद करणारं पत्र सादर करायला न्यायालयानं सांगितलं. न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीनंतर याचिका पुन्हा सुनावणीला ठेवण्याचे आदेश न्यायमूर्ती MM सुंदरेश आणि न्यायमूर्ती शील नागू यांनी दिले. दरम्यान या प्रकरणातल्या आरोपींचं वकीलपत्र न घेण्याचा ठराव फैजाबाद वकील संघटनेनं केला आहे. याचं उल्लंघन करणाऱ्या वकिलाला 5 लाख रुपये दंड करण्याचा निर्णय वकील संघटनेच्या सर्वसाधारण सभेत आज घेण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते लष्कर, नौदल, वायुदल आणि तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी देण्यात येणाऱ्या सैन्यदल पुरस्कारांचं वितरण आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात करण्यात आलं. यात 7 सर्वोत्तम युद्ध सेवा पदकं, 30 परमविशिष्ट सेवा पदकं, 12 उत्तम युद्ध सेवा पदकं आणि 56 अतिविशिष्ट सेवा पदकांचा समावेश होता. पदकं प्राप्त करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये 2 महिला अधिकाऱ्यांचाही समावेश होता. 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पहिल्यांदाच पात्र ठरला आहे. या संघानं ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेसोबत महिला T20 स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे. पुरुष क्रिकेट स्पर्धेचे पात्रता निकष वेगळे असल्यानं या वर्षाच्या अखेरीला त्याबाबतचा निर्णय होईल. अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतला उपविजेते पदावर समाधान मानावं लागलं. फुलरटन इथं पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात काल चिनी तैपेईच्या सू ली यांग कडून त्याला पराभव पत्करावा लागला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. पुढच्या वर्षीपासून TET ऑनलाईन घेण्याचा सरकारचा विचार. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. आणि 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पात्र. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: शंभरांश 1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. प्रसारण सभेत आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. रात्रीचे 8:15 वाजत आहेत. ऐकूया मिश्र संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला उद्याचा संसार या नाटकातलं नाट्यगीत आपण ऐकूया. गायक आहेत पंडित शिवानंद पाटील.

0: श्रोते हो, मोबाईलमुळे झालेले अपघात अनेकांना कायमचं अपंगत्व देऊन गेलेत,
1: तर काहींना अशा अपघातांमध्ये आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे।
0: त्यामुळे गाडी चालवताना मोबाईलवर

0: बोलणं आणि मोठ्या आवाजात गाणी ऐकणं टाळा.
1: मोबाईलवर दाखवलेल्या मॅपऐवजी तिथे आसपास राहणाऱ्यांना संबंधित रस्त्यांविषयी विचारा.
0: आणि महत्त्वाचं म्हणजे गाडी चालवताना रील्स बनवणं बंद करा.

साधी माणसं या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं तर लता मंगेशकर यांनी गायलेलं, योगेश यांच्या गीताला संगीत होतं आनंद घन यांचं. मिश्र संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz. कार्यक्रमात यानंतर उमाकांत कानेकर यांनी यांचं गीत ऐकूया. श्रीकांत ठाकरे यांच्या संगीत नियोजनात गायिका आहेत शोभा गुरटू.

अविदा परवीन यांनी गायलेली पारंपरिक कव्वाली आपण ऐकलीत. संगीत होतं सोनिक ओमी यांचं. या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे 100.1 MHz. रात्रीचे 8:35 झाले आहेत. ऐकूया सुगम संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला पल्लवी देशपांडे यांचं गीत ऐकूया. संगीतकार आहेत नरेंद्र देशपांडे, गायिका देवकी पंडित.

देवकी पंडित यांनी गायलेलं पल्लवी देशपांडे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते नरेंद्र देशपांडे. श्रोते हो, लक्षात असू द्या, उद्या संध्याकाळी 6:30 ICC महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2026 अंतर्गत लंडन इथं खेळल्या जाणाऱ्या पहिल्या उपांत्य क्रिकेट सामन्याचं हिंदी आणि इंग्रजीतून समालोचन दिल्ली केंद्रावरून खेळ संपेपर्यंत आम्ही सुरक्षित करू. त्यामुळं

उद्या संध्याकाळी 6:20 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. लक्षात असू द्या, 6:35 उद्या संध्याकाळी 6:20 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. तसंच सकाळी 10:30 एक फिल्म हा कार्यक्रम. उद्याचा चित्रपट आहे जंजीर. संकलन आणि निवेदन आहे रेणुका कौंडिन्य यांचं. हा कार्यक्रम उद्या सकाळी 10:30 एकदाच प्रसारित होईल. याचं पुनःप्रसारण रात्री 9:30 क्रिकेट सामन्यांच्या समालोचनामुळं होणार नाही याची श्रोत्यांनी दखल घ्यावी. सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर मोहम्मद रफी यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत ऐकूया. संगीतकार आहेत श्रीकांत ठाकरे.

श्रोते हो नमस्कार, आपकी पसंद कार्यक्रमात मी वंदना साबळे अपना सर्वांचं स्वागत करते. आपकी पसंद कार्यक्रमात श्रोते हो सुरुवातीला ऐकणार आहोत एक दुजे के लिए या चित्रपटातलं लता मंगेशकर एस पी बालसुब्रमण्यम यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल. गीताची पसंती कळवली आहे शनिवार पेठ बीडीथून पी बी कुलथे, हनुमंत समर्थ कुलथे, वल्लभ श्रावणी आणि प्रथमेश कुलथे. त्याचप्रमाणे बेर्डी इथून राजेश सोनी, कंचन, गायत्री ढोमणे, वैष्णवी, चंचल ढोमणे, अर्जुन गवणेकर आणि धीरज सव्वाशेरे. ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत.

आपकी पसंद कार्यक्रमात यानंतर श्रोते आहेत बेडी इथून हुकुम करमरकर सुनीता हार्दिक प्राची आणि तनू करमरकर त्याचप्रमाणे गणेश पेठ पाथर्डी इथून अंबादास शिंदे संगीता अमोल अमृत आणि सुवर्णा शिंदे त्याचप्रमाणे MIDC चंदननगर सातारा इथून सतीश वाघमारे आतिश स्वाती वर्षा श्रमण श्रुमेन वाघमारे वारणा शहापूर कोल्हापूर इथून विजय चव्हाण तेजस्विनी अंकिता अनिकेत आणि माया चव्हाण या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे हिना या चित्रपटातले लता मंगेशकर सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत आणि संगीत आहे रवींद्र जैन यांचं ऐकूया

आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँडवर कार्यक्रम सुरू आहे आपकी पसंद. यानंतर मौसम या चित्रपटातलं गुलजार यांचं गीत ऐकूया. संगीतकार आहेत मदन मोहन, गायलं आहे भूपिंदर सिंह आणि लता मंगेशकर यांनी. पसंती क्रवली आहे वरुड जवळका इथून. महेंद्र सरकटे, विजया मिलिंद सरकटे आणि स्वराज वानखडे. त्याचप्रमाणे हिंदराज रेडिओ श्रोता संघ खुपटी तालुका निवासा इथून बंडू लोहार पोपळगट, माया शिवांश चंद्रकला देवीदास पोपळगट, भोकर तालुका श्रीरामपूर इथून हरिभाऊ बिडवे, श्रावण आणि अनिता बिडवे या श्रोत्यांनी.

कार्यक्रमात यानंतर पाकीजा या चित्रपटासाठी स्वर आहे लता मंगेशकर यांचं, गीत आहे कमाल अमरोही यांचं, संगीतकार गुलाम मोहम्मद, पसंती कळवली आहे जांभरून इथनं दुर्गादास जोशी, गंगाधर, गजानन, संजय, आशीष, पृथ्वीराज, साध्वी जोशी, तसंच परभणी इथून गणेश हरगावकर, गांधी चौक रोपड इथून हरदेव, मिका, बलविंदर, जयतेक आणि मिका बिरक, त्याचप्रमाणे कोरडगाव तालुका पाथर्डी इथून नानासाहेब घुगरे, द्वारकाबाई, अनिता, उज्ज्वला, वैष्णवी, वैभव, साक्षी, साईनाथ, योगेंद्र घुगरे आणि कृष्णा पारवे. ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

आपकी पसंत कार्यक्रमात शेवटी ऐकूयात अमृत या चित्रपटातलं मनहर उदास अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. पसंती कळवली आहे बोराळा धरण मालेगाव इथून दत्ता घायाळ, सुनीता सानिका, गजानन घायाळ, बालमटाकळी इथनं नंदकुमार अदवंत, उर्मिला निलेश मयुरी, कल्पेश आणि संगीता अदवंत, तसंच जळगाव सोमनाथ इथून डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक गणेश, कार्तिक अश्विनी, औरंगाबाद इथून संभाजीनगर इथून वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगी, वैभव लोखंडे, मेघराज कोलते रिधुरा देवी इथून आणि वाकुळणी इथून रुद्र कोळकर. ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत.

आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आपण ऐकत आहात 100.1 MHz रात्रीचे 9:30 वाजले आहेत. ऐकूया वारकरी सांप्रदायिक कीर्तन. सादरकर्ते आहेत महादेव महाराज राऊत आणि सहकारी. ऐकूया.

प्रस्तुत अभंगामधून जगद्गुरु तुकाराम महाराज स्वहिताला जागणाऱ्या व्यक्तींच्या आईवडिलाला धन्यता देतात. त्यांच्या कुळामध्ये स्वहित कळणाऱ्या कन्या पुत्रांचं प्रेम जगाला आणि देवाला निर्माण होत असं सांगतात. ते हित गीता भागवत आदी श्रवणानं आणि विठोबाच्या चिंतनानं होतं असं सांगून त्यांची सेवा मला घडावी आणि त्या सेवेप्रमाणे दुसरं भाग्य नाही असं

कुळामध्ये सुपुत्र निर्माण झाल्यानंतर पुत्राला धन्यता देण्याऐवजी माता पित्याला का धन्यता देतात? त्याचं एकमेव कारण असं आहे, मूल तुमच्या इच्छेविना जन्माला येत नाही, तुम्ही घडवाल तसं ते घडलं जातं। म्हणून सुपुत्राच्या कर्तृत्वामाग आई वडिलांचं तप, परिश्रम आणि संस्कार याचा मोठा वाटा असतो। शिवाजीला निर्माण करण्याकरता जिजाबाईंचं नेतृत्व आणि तपश्चर्या आहे।

अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी असं म्हणतात. म्हणजे मारुती हा आईमुळे घडला गेला आहे. विठाला विठाला विठाला. बरं, साधू संतांना पण कन्यापुत्रामध्ये भेद वाटत नव्हता. उलट ते कन्येला अगोदर पुत्रापेक्षा प्राधान्य देतात आणि कुळी कन्या असा शब्द प्रयोग करतात. नंतर पुत्राचा उल्लेख करतात. जगामध्ये देवमान्य तसंच समाजमान्य दोनच कन्यापुत्र हवेत असं महाराजांना अभिप्रेत आहे. नसता समाजकंटक असलेली असंख्य पिलावळ नको, ती देशाला आणि भूमीला भार असते. त्यांचा निषेध करताना महाराज सांगतात,

लोकसंख्येला आळा घालण्याच्या राष्ट्रीय कार्यक्रमाला दुर्लक्षित करून उपेक्षेनं पाहून चालताना दिसतात, त्याचा अपव्यय करतात, म्हणून वृद्धी होऊन अवास्तव लोकसंख्या वाढते आहे. एकदा काय झालं मंडळी, एका माणसानं 60व्या वर्षी स्वतःचा विवाह 16 वर्ष वयाच्या मुलीबरोबर केला. याला जरठ कुमारिका विवाह म्हणतात. लोक त्याला नावे ठेवू लागली. तुम्हाला काही कळतं का हो? दात पडलेत, केस पांढरे झालेत आणि आपण लहान मुलीबरोबर विवाह केला. मग तो उत्तरादाखल लोकांना म्हणाला, मी राष्ट्रीय कार्यक्रमाला पाठिंबा देतो आहे, तो राबवत आहे. कुटुंब

मी आपणाला मंडळी अजून एक गोष्ट सांगतो. शाळेमध्ये गुरुजी मुलाला समाजशास्त्र शिकवत होते आणि ते लोकसंख्येचे दुष्परिणाम समजावून देताना म्हणाले, मुलांनो, आपल्या देशात दर दिवशी 500 मुलं जन्माला येतात. मध्येच एक मुलगा उठला आणि गुरुजींना म्हणाला, गुरुजी गुरुजी, त्या मुलाला जन्माला घालताना त्याच्या आई वडिलांना

दररोज असा शब्द वापरला म्हणून विचारलं. लोकसंख्या वृद्धीमुळे जीवन जगण्याची स्पर्धा निर्माण होते, त्यामधून उदरभरणासाठी भ्रष्टाचार, पाप, कुसंस्कार, अन्याय, न्याय निष्ठुरता निर्माण होते. तसंच समाजाचा धर्मनीतीचा कल बदलतो आणि या धरतीला, देशाला त्या अन्याय, अत्याचार, पाप

काय भगवान अवताराला येऊन राक्षसी समाजाचा भस्मासुरी लोकसंख्येचा अन्यायी पापी असुर सदृश्य लोकांचा नायनाट करून पृथ्वीला हितकारक गोष्टींचा समतोल राखतो, म्हणजेच भार उतरवतो असं नाम

मंडळी, मी आता आपल्याला लोकसंख्येची विविधता सांगतो. एक आहे अतिरिक्त लोकसंख्या, तर एक आहे न्यूनतम लोकसंख्या, तर मधलीच आहे पर्याप्त लोकसंख्या. आपली भारताची अतिरिक्त लोकसंख्या आहे, ज्याचा सिद्धांत माल्थसनं मांडला. भूमिती पद्धतीनं लोकसंख्या वाढते, तर गणिती पद्धतीनं अन्नधान्य वाढत आहे. भारतात जनगणना दर 10 वर्षानं होते. बरं झालं आठवलं म्हणून सांगतो. फॅमिली प्लॅनिंगची योजना डॉक्टर गावकऱ्यांना समजावून सांगताना म्हणाले, गावकरी मित्र हो, आपल्या देशावरती लोकसंख्येचा खूप भार झालेला आहे. प्रत्येक सेकंदाला एक स्त्री 3 मुलाला जन्म देते. असं 25 वर्ष चाललं तर आपणास पाय ठेवायला जागा राहणार नाही, खायला मिळणार नाही. त्यासाठी आपण काय उपाय करू शकतो? डॉक्टरांचा आशय न कळालेला एक गावकरी मध्येच उठून म्हणाला, डॉक्टर साहेब, त्या 3 मुलं जन्माला घालणाऱ्या स्त्रीचा शोध घेऊन तिला अटक केली.

दरवर्षी एका ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्ये इतकी प्रजा निर्माण करतो. म्हणजे भारत दरवर्षी एका ऑस्ट्रेलिया खंडाला जन्म देतो. म्हणजे भारताची लोकसंख्या 13 दशलक्ष प्रतिवर्षी वाढते आहे. हा लोकसंख्येचा विस्फोट भयानक आहे. हा लोकसंख्येचा भस्मासूर देशाला केव्हा गिळंकृत करील याचा नेम नाही. विठाला विठाला विठाला विठाला विठाला. भारताचा जनदर 21.8 आहे, तर मृत्यूदर 10.1 आहे. हे प्रमाण दर हजारी या न्यायान आहे. भारताची लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटर 267 आहे आणि इंग्लंड 23 तर अमेरिका 50 आहे. देशात शहरात दाटीवाटीनं लोक राहतात.

मला एक जण म्हणाला, महाराज तुम्ही मुंबईला जाता का हो? मी म्हणालो हो जातो. मग तिथली कुत्री शेपूट कसं हलवतात? मी म्हणालो मी कुत्रे पाहायला जात नाही. तो म्हणाला, महाराज तिथली कुत्री आडवं नाही उभं शेपूट हलवतात, कारण आडवं शेपूट हलवायला जागाच नाही, ते दोन्ही भिंतीला लागतं म्हणून उभं हलवतात. आणि चार मजली बाज आहेत लोकांना झोपायला, टेबलाच्या ड्रॉवर मध्ये सामान ठेवल्याप्रमाणे माणसं मध्ये झोपताना ठेवून सकाळी काढून घेतली जातात. विठाला विठाला विठाला. मंडळी, वाढत्या लोकसंख्येचे परिणाम फार फार वाईट आहेत हो. ज्यामुळं अन्नधान्याचा जटिल प्रश्न निर्माण होतो, उपासमारी, मूलभूत गरजांची कमतरता, दारिद्र्य, स्वास्थ्य आरोग्याचे प्रश्न, कुपोषण सकस

संख्येचे परिणाम फार फार वाईट आहेत हो, ज्यामुळे अन्नधान्याचा जटिल प्रश्न निर्माण होतो, उपासमारी, मूलभूत गरजांची कमतरता, दारिद्र्य, स्वास्थ्य आरोग्याचे प्रश्न, कुपोषण, सकस आहार न मिळणं, औषध रुग्णालय कमी पडणं, कायदा सुव्यवस्था बारगळणं, आर्थिक वेग मंदावणं, औद्योगिकता कमी होणं, उच्च शिक्षणाचा अभाव, त्यामुळं अज्ञानाचं साम्राज्य पसरणं, बुद्ध्यांक कमी होणं। मंडळी, एकदा एका शाळेमध्ये शाळेच्या इन्स्पेक्शनला नाझर साहेब आले। त्यांनी विद्यार्थ्याला प्रश्न विचारला, शिवाजीचा जन्म कुठे झाला? एक म्हणाला दवाखान्यात, तर दुसरा म्हणाला ग्रामपंचायत मधील जन्म मृत्यू नोंद अधिकाऱ्याला विचारावे लागेल। विठाला विठाला विठाला। तर तिसरा मध्येच म्हणाला किल्ल्यात। नाझर म्हणाले कोणत्या? मास्तराने नाझरच्या पाठीमागून किल्ल्या दाखवल्या होत्या। ते पाहून विद्यार्थी म्हणाला गुरुजीच्या खिशातल्या। विठाला विठाला विठाला। तात्पर्य, बुद्ध्यांक कमी झाला हा लोकसंख्येचा परिणाम होय। दळणवळणाची साधनं कमी पडतात, कंडक्टरला तिकीट देणं पण गर्दीमुळं कठीण जातं। असंच एकदा एसटीमध्ये वाहकानं सर्व प्रवाशांना सांगितलं, तिकिटे घ्या। एक महिला म्हणाली, एक फूल आणि बाकींची माझ्या मुलांची मोजून हाप द्या। ती मुलं गोंधळ घालत असल्यामुळे वाहकाला मोजता येईना। त्याला वाटलं ही सर्व मुलं शाळेतील असावीत। तिकीट मास्तर म्हणाला, बाई ही कुणाची मुलं आहेत? ती म्हणाली माझीच आहेत। तो म्हणाला अरे बापरे। ती म्हणाली तरी निम्मी घरी ठेवलीत आणि न मोजताच ही 15-20 घेऊन आले। विठाला विठाला विठाला। बरं, ही लोकसंख्या कशामुळं वाढत असावी? आपण त्याचा शोध केला तर मूळ सापडेल बर का मंडळी? तर सर्वात मूळ आहे अज्ञान, बाल्य विवाह, उत्तेजक वाचन, दर्शन, मृत्यूमध्ये घट, कुटुंब नियोजनाचा अभाव, निर्वासिताचा लोंढा, धार्मिक अंधश्रद्धा, अशा अनेक कारणानं अतिरिक्त लोकसंख्या वाढते आहे। बरं, आपणच आपले शत्रू झालोत का नाही? आपणच त्याचे उपाय केले तर हे आटोक्यात येण्यासारखं आहे। त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर मंडळी, शैक्षणिक जागृती, वैद्यकीय तंत्र, आत्मसंयमन, ब्रह्मचर्य पालन, विवाहिताचं वय वाढवणं, अंधश्रद्धा निर्मूलन, रेडिओ, टीव्ही, वृत्तपत्र यामधून नियोजनाचा प्रसार, चर्चासत्र, कलापथके, भाषणं, परिसंवाद, जनजागृती इत्यादी योजना राबवल्यास पर्याप्त लोकसंख्या होऊ शकते। विठाला विठाला विठाला। लोकसंख्येमध्ये भर घालून निरर्थक कन्यापुत्राला जन्म देणं हे स्त्री जीवनाचं वैभव नाही। कारण माता पित्याला धन्यता येण्यासाठी, तिची कूस धन्य होण्यासाठी विरळा एखादाच पुत्र पुरे होतो। नसता कोंबडीचे असंख्य पिलं जन्मून तिचा काय उपयोग? संत कबीरदासजी सांगतात।

कोंबडीला अनेक पिले जन्मून तिचा उपयोगाला आणि जगाला उपकारक एकही नाही. कबीर महाराज पुढे लिहितात,

मग कबीराला कमालासारखा माता पित्याला धन्यता देणारा पुत्र निर्माण झाला. संत तुकाराम महाराज यांना दुजोरा देतात, देवा असा पुत्र दे, ऐसा पुत्र व्हावा गुंडा, ज्याचा तीही लोकी झेंडा, नाही तर मुले फार झाल्यावर दुःख होते हे पण महाराज सांगायला विसरले नाही. काय पोरे झाली फार किंवा नसा हे करकर. स्वामी समर्थ रामदासाने तर असंख्य मुलांचं दुःख सांगताना काय परिणाम होतो

कबीराना एकदा खुदा ईश्वर प्रसन्न झाला आणि म्हणाला, कबीर जी कुछ तो मांगो। पण कबीर निस्पृह भक्त, हात पसरणं त्यांना पसंत नव्हतं। पण कबीरांची पत्नी पुढे आली आणि म्हणाली, देवा खूप जनताप्रमाणे वळवळ नको, पण मला माझी कूस धन्य कर।

युगा युगाच्या ठिकाणी बळीराजासारखा पुत्र जन्माला येतो ज्याची जग अजतागायत अपेक्षा करते आहे. इडा पिडा जावो नी बळीचे राज्य येऊ. त्या बळीराजान या पृथ्वी मातेला स्वमातेला स्वाभिमान वाटावा नी धन्यता प्राप्त हवी असं कर्तृत्व केलं. पृथ्वी सुजलाम सुफलाम केली की ज्यामुळं देवाला भिक्षा मागावी लागली. त्यावेळी त्या बळीची माता आपले विचार प्रगट करते.

असा बळीराजा प्रमाण अर्जुना प्रमाण एक दोन मुले हवी, तर चुडाला गार्गी प्रमाण कन्या हव्यात। खूप गर्दी नको असे आपण ठरवले तर करता येईल। हा लोकसंख्या दिनानिमित्त साधू संतांचा संदेश आपल्याला देऊन आपली रजा घेतो। तशी पातळ पेरा राशी मोती भरा, हा वसा सर्वांनी घ्यावा अशी विनंती।

श्रोते हो, आत्ताच आपण वारकरी सांप्रदायिक कीर्तन ऐकलत. सादर करते होते महादेव महाराज राऊत आणि सहकारी. हे कीर्तन आपण ऐकलत आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz वर.

माणिक वर्मा यांनी गायलेलं गदी माडगूळकर यांचं भक्तिगीत आपण ऐकलं. संगीत होतं पु ल देशपांडे यांचं. शंभरांश एक मेगा हर्ट्सवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आपण ट्यून केलंय. रात्रीचे 10 वाजलेत. ऐकूया जुन्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम रजनीगंधा. रजनीगंधा कार्यक्रमात सुरुवातीला लीडर या चित्रपटातलं लता मंगेशकर मोहम्मद रफी यांनी गायलेलं शकील बदायुनी यांचं गीत ऐकूया. संगीतकार आहेत नौशाद.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर.
2: रजनीगंधा कार्यक्रमात यानंतर दिल ही तो है या चित्रपटातलं लता मंगेशकर मुकेश यांनी गायलेलं गीत ऐकूया. साहिर लुधियानवी यांचं, संगीतकार आहेत रोशन.

बरसात या चित्रपटातल्या लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. शैलेंद्र यांच्या गीताला संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. रजनीगंधा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz. कार्यक्रमात यानंतर बाबुल या चित्रपटातलं शमशाद बेगम तलत मेहमूद यांनी गायलेलं गीत ऐकूया. शकील बदायूनी यांचं, संगीतकार आहेत नौशाद.

बहु बेगम या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं लता मंगेशकर यांनी गायलेलं. साहिर लुधियानवी यांच्या गीताला संगीत होतं रोशन यांचं. रजनीगंधा कार्यक्रमात यानंतर राजेंद्र कृष्ण यांचं गीत ऐकूया राहुलदेव बर्मन यांच्या संगीत नियोजनात. पडोसन या चित्रपटासाठी स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

चायना टाऊन या चित्रपटातलं मोहम्मद रफी, आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत होतं रवी यांचं. रजनीगंधा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz. कार्यक्रमात यानंतर हरियाली और रास्ता या चित्रपटासाठी स्वर आहे मुकेश आणि लता मंगेशकर यांचं, गीत आहे शैलेंद्र यांचं, संगीतकार शंकर जयकिशन.

कभी हमने नहीं।

0: तुमसे अच्छा कौन है।
1: तुमसे अच्छा कौन है या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं। हसरत जयपुरी यांच्या गीताला संगीत होतं शंकर जयकिशन यांचं। रजनीगंधा कार्यक्रमात यानंतर फर्ज या चित्रपटासाठी स्वर आहे मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांचं। गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल।

हमदर्द या चित्रपटातलं लता मंगेशकर मन्नाडे यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. प्रेम धवन यांचं, संगीतकार होते अनिल विश्वास. रजनीगंधा कार्यक्रमात यानंतर रेशम की डोरी या चित्रपटासाठी स्वर आहे किशोर कुमार यांचा, गीत आहे इंदिवर यांचं, संगीतकार शंकर जयकिशन.

किशोर कुमार आणि सहकाऱ्यांनी गायलेलं इंदीवर यांचं गीत आपण ऐकलं. शंकर जयकिशन यांच्या संगीत नियोजनात चित्रपट होता रेशम की डोरी. या गीताबरोबरच रजनीगंधा कार्यक्रम समाप्त करत आहोत. कार्यक्रमात आज आपण ऐकलं लीडर, दिल ही तो है, बरसात, बाबुल, बहु बेगम, पड़ोसन, चाइना टाउन, हरियाली और रास्ता, तुमसे अच्छा कौन है, फर्ज, हमदर्द आणि रेशम की डोरी या चित्रपटातली गीतं. रजनीगंधा कार्यक्रमात इथेच थांबूयात.